कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

मंडळी नमस्कार, कसे आहात सगळे? इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंबईचा किल्ला या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. मागे आपण वसई आणि अर्नाळा हे दोन पोर्तुगीजांचे बलाढ्य किल्ले बघितले. हे परदेशी पोर्तुगीज मोठे धाडसी. वारे वादळे यांना न जुमानता त्यांनी गलबतातून समुद्रामार्गे खूप प्रवास केला. वास्को दिगामा या प्रवाशाचं नाव सर्वांना माहीत आहे. हाही पोर्तुगीजच. तर असं की हे पोर्तुगीज गलबतांमधून हिंदुस्थानात येऊन पोहोचले. त्यांनी किनाऱ्यालगतची ठाणी काबीज केली आणि आपला व्यापार सुरू केला. पोर्तुगीजांना व्यापारात होत असलेला फायदा बघून युरोप खंडातील इतरांना व्यापार करून नफा मिळवावा असं वाटू लागलं आणि त्याप्रमाणे हॉलंड, इंग्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वीडन यांनी आपापली जहाजं हिंदुस्थानकडे पाठवली. मात्र हॉलंड, इंग्लंड आणि फ्रान्स यांनाच यामध्ये यश मिळालं. या व्यापारात सर्वात जास्त यश हॉलंड देशाला मिळालं. हॉलंड या युरोप खंडात असणाऱ्या छोट्या देशातील लोकांना डच म्हणून ओळखलं जातं. हे लोक पोर्तुगीजांपेक्षा अधिक शूर आणि साहसी होत. त्यामुळेच या डचांनी पोर्तुगीजांना गोव्याशिवाय इतर बहुतेक ठिकाणाहून हुसकावून लावलं. इंग्लंड मधील इंग्रजांनी इ.स. 1600 हिंदुस्थानात व्यापार करण्याचं ठरवलं. इलिझाबेथ राणीकडून जहाज पाठवण्याची परवानगीही त्यांनी मिळवली. कंपनीस नाव दिलं ईस्ट इंडिया कंपनी. इ.स. 1612 पश्चिम किनाऱ्यावरील सुरत येथे माल ठेवण्यासाठी एक वखार बांधली आणि व्यापार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुंबई हे बेट अगदी लहान होतं आणि आसपास हॉग, बुचर, घारापुरी, खांदेरी, उंदेरी ही छोटी छोटी बेट होती. त्या काळचे मुंबई बेट अगदी छोटं होतं. त्याच्याजवळ कुलाबा, महालक्ष्मी, वरळी, माझगाव, परळ शिवडी आणि माहीम ही छोटी छोटी बेट जवळच होती. या बेटांमधील समुद्र हटवून म्हणजे मातीची भर घालून ही सात बेट जुळवली गेली आणि आताच मुंबई झालं. मुंबईचा जुना इतिहास तसा माहित नाही, पण हे बेट प्रथम पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात होत. पोर्तुगालच्या एका राजानं आपली एक मुलगी इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला दिली होती. त्यावेळी जावयास जे आंदण मिळालं त्यात मुंबई त्याच्याकडे आली. ते साल होत 1661. पण प्रत्यक्षात मुंबई इंग्रजांच्या ताब्यात मिळाली जवळजवळ 4 वर्षानंतर. 18 फेब्रुवारी 1664 इंग्रज प्रथम मुंबईत आले. ताबा घेतल्याचा दर्शक संस्कार म्हणून इंग्रज अधिकारी कुक यानं तेथील मुठभर माती उचलली, काही दगड घेतले आणि तेथे असलेल्या गडी वजा इमारतीवरून फेरफटका मारला. मुंबईकर इंग्रज आणि डचांचा खटका 1665 उडाला. म्हणून इंग्रजांनी गडीजवळ 150 फूट लांबीचा ओटा आणि मेढा बांधला आणि त्यावर 18 तोफा चढवल्या. इंग्लंडहून एलिझाबेथचा 1669 हुकूम आला की मुंबईच्या कोटाची तटबंदी वाढवावी आणि भक्कम करावी. समुद्र अथवा जमिनीवरून येणाऱ्या कोणाही शत्रूला अभेद्य होईल अशी कोटाची इमारत करावी आणि बांधकामास सुरुवात झाली. मुंबईचा किल्ला आकार घेऊ लागला. मुंबईत 1689 असणाऱ्या ओविंग्टनने त्याचं वर्णन असं केलं आहे. विष्णू व वृतापासून 19 अक्षांशावर असणाऱ्या मुंबई बेटात त्याच्या दक्षिणेस अगदी टोकावर एक किल्ला बांधला आहे. त्याच्या दोन्ही अंगांना खाड्या तर आहेतच, पण त्याच्या तिन्ही बुरुजांवरून थेट बंदरावर मारा लागू पडतो.
चौथ्या बुरुजामध्ये शहर आणि किल्ल्यासमोरचे मैदान माऱ्यात येते. किल्ल्याचा घेर खूप कमी असून त्याचा आकार वेडा वाकडा आहे. तटाच्या आत गव्हर्नरचे निवासस्थान, बंदर, डॉक्टरांचे निवासस्थान, इस्पितळ, चर्च, कस्टम हाऊस, टांगसाळ, पाण्याचा तलाव आणि इतर अनेक इमारतीही आहेत. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

pretty angel. Oh, my heart's broken. Find her for me.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: चला भटकन तिला। नमस्कार रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वरील चला भटकन तिला या ट्रॅव्हल शो मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडई, नुकताच म्हणजे 28 मे रोजी आपण आपल्या अहिल्यानगरचा स्थापना दिन साजरा केला। आपलं अहिल्यानगर शहर हे एकमेव असं शहर आहे ज्याला स्थापना दिवस आहे। खरंच आहोत ना आपण भाग्यवान, कारण आपलं अहिल्यानगर शहर, त्यातील इतिहास आणि त्यात हा स्थापना दिन। आणि याच निमित्त आज आपण आपल्या अहिल्यानगर शहरात भटकंती करणार आहोत। त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं।

रसिकहो, तुमच्यापैकी ज्यांना इतिहासाची आवड आहे, गडकोटांची भटकंती करण्याची ज्यांची इच्छा आहे, अशांसाठी अहिल्यानगर म्हणजेच जुना अहमदनगर जिल्हा म्हणजे स्वर्ग आहे. आदिमानवांच्या पाऊल खुणांपासून ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत अनेक ऐतिहासिक महत्वाच्या वास्तू इथं तुम्हाला पाहायला मिळतील. मुघलांना रोखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सुलताना चांदबीबीच्या शौर्याची आठवण जपणारा नगरचा भुईकोट किल्ला, सन 1995 मध्ये झालेल्या निजामाविरोधातील लढाईत मराठ्यांना विजयश्री मिळवून देणारा खर्डा येथील किल्ला, छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य स्वाभिमानाचा साक्षीदार असलेला श्रीगोंदा जवळचा पेडगावचा बहादूरगड, शहाजीराजांनी निजामशाहीची सूत्र जिथं हाती घेतली तो संगमनेर तालुक्यातील पेमगिरी जवळचा शहागड, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं काही दिवस विश्रांती घेतली तो अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला इतिहास प्रेमींनी एकदा तरी पाहायला हवा. अकोले तालुक्यातील प्रत्येक गडकोट साहसाची आवड असणाऱ्या पर्यटकांना आपल्याकडे येण्यासाठी खुणावतच असतो. हे किल्ले पाहतानाच तिथं घडलेल्या घटना जर माहिती असतील तर भ्रमंतीचा खरा आनंद मिळतो.

ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या तब्बल 80 आदिवासी क्रांतिकारकांनी सन 1821 मध्ये नगरच्या किल्ल्यात वीरमरण पत्करलं. कोल्हापूरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनाही 1883 मध्ये इथंच हौतात्म्य प्राप्त झालं. याच किल्ल्यात देशातील 12 नेत्यांना 1942 चले जाव आंदोलनात आयुष्यातील सर्वात दीर्घ कारावास भोगावा लागला. इथं असतानाच पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचा शोध हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं. हे जर माहिती नसेल तर हा किल्ला म्हणजे केवळ दगडी तटबंदी आणि बुरुजांचा सांगाडा वाटेल.

रसिक हो, आपलं नगर शहर हे एकेकाळी निजामशाहीच्या राजधानीचं वैभवशाली शहर होतं. ताजमहालाची संकल्पना ज्यावरून सुचली तो सोलापूर रस्त्यावरचा फराह बक्ष महाल, टेहनी आणि संदेश वहनासाठी डोंगरावर बांधलेला दुर्बीण महाल म्हणजे सलाबत खानचा मकबरा, जलविहार आणि हमाम खाना असलेला डोंगरगण जवळचा मांजर सुंभागड, नगरच्या संस्थापकाचा मकबरा असलेला सीना नदी काठचा बागरोजा, कॅलिग्राफी आणि अद्भुत वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध असलेली बुऱ्हाणनगर रस्त्यावरची दमडी मशीद, सावेडीतील हस्त बिहस्त महाल आणि हवाखाली हमाम खाण्यात खेचणारा मनोरा असलेला बादगीर इतिहास प्रेमींनी नक्कीच भेट द्यावा असा आहे.

अठराव्या शतकात तयार करण्यात आलेली नगरची खापरी नळ योजना वैशिष्ट्यपूर्ण होती. जामखेड रस्त्यावर असलेली नावाप्रमाणेच विशाल असलेली हत्ती बारव, कापूरवाडी जवळचे उसासे, तसंच डोंगरातून आणलेलं पाणी साठवण्यासाठी आणि सोडण्यासाठी बांधलेली विहीर तुम्ही पाहू शकता. 16व्या शतकात नगरमध्ये लज महाल होते, कारंजी होती, होड्यांमध्ये बसून जलविहार करता येतील असे कालवे असलेली मोठी उद्यानं होती. 1565 मध्ये झालेल्या तालीकोटच्या लढाईचं स्मारक म्हणून ओळखली जाणारी हत्तीची समाधी नगरमध्ये बागरोजा जवळ आहे. 1803 मध्ये इंग्रजांनी नगरवर आक्रमण केलं तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्याला यमसदनी धाडण्याचा पराक्रम जिथं आपल्या सैनिकांनी केला ती माळीवाडा वेस आणि तिथला शिलालेख जरूर पाहायला हवा. मालोजी राजांनी बांधलेलं अमृतेश्वर मंदिर, दर्गा दायरा परिसरातील हजरत शाह शरीफ यांचा दर्गा, तसंच चौथे शिवाजी महाराजांच्या रेसिडेन्शियल विद्यालयासमोरील समाधीला भेट द्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नावं असलेला स्तंभ तिथल्या हुतात्मा स्मारकात तुम्हाला पाहायला मिळेल.

नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात तुम्हाला विविध प्रकारच्या मूर्ती, शस्त्र, नाणी, चित्र आणि दुर्मिळ वस्तू पाहायला मिळतील. जामखेड येथील पोपटलाल हळपावत यांचा गारगोट्यांचा संग्रह आणि जितो गॅलरीतील ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतींची संग्रहालयात नव्यानं भर पडली आहे. आशियातील पहिलं रणगाडा संग्रहालय नगर सोलापूर रस्त्यावर आहे. 9 देशांमधील प्रत्यक्ष युद्धात लढलेले रणगाडे इथं पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या पॅटर्न रणगाड्यांची वाताहत भारतीय सैनिकांनी कशी केली हे पाहताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. नाझी भस्मासूर हिटलरची 8 रॅड पॅन्झर ही आर्मर्ड कार, तेजस या लढाऊ विमानाची प्रतिकृती, तसंच जालियानवाला बाग हत्याकांडची आठवण करून देणारं सिल्वर घोस्ट नावाचं वाहन तुम्हाला इथं पाहायला मिळेल.

रसिक हो, स्वराज्य संकल्पक अशी ओळख शहाजी राजांना मिळवून देणारी भातोडीची लढाई 401 वर्षांपूर्वी 1624 मध्ये नगर शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर झाली. शहाजी राजांचे धाकटे बंधू शरीफजी राजांच्या समाधीचं दर्शन तुम्हाला इथं घेता येईल. मोगल आणि आदिलशाही सैन्याशी लढताना शरीफजींना तिथं वीरमरण आलं. गनिमी कावाचा वापर करून विजय मिळवताना शहाजी राजांनी फोडलेली पाण्याने भरलेल्या तलावाची भिंत, मेहेकरी नदीकाठचं नरसिंहाचं मंदिर आणि कलावंतिनीचा महाल म्हणून ओळखलं जाणारं निजामशाहीतील युद्ध प्रशिक्षण केंद्रही भातोडी परिसरात आहे. दौलावड गावची आणि सारोळा बद्दीची गडीही तिथून जवळ आहे.

रसिक हो, ऐतिहासिक वास्तूंच्या भेटीबरोबरच नगरचं ग्रामदैवत माळीवाड्यातील विशाल गणेश, अवतार मेहरबाबांची समाधी असलेलं मेहराबाद, राष्ट्रसंत आनंद ऋषींचं कमळाच्या आकाराचं आनंद धाम, रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचं राजस्थानी गुलाबी दगडांत बांधलेलं वेदांत दत्त क्षेत्र, समाजातील शोषित वंचितांसाठी काम करणारी स्नेहालय संस्था, असं बरंच काही तुम्हाला पाहता येईल. नगर जिल्ह्यातील वाडे प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र असलेला आशा चौकातील कुकडेवाडा, घुमरे गल्लीतील दुधाटवाडा, तसंच नवी पेठेतील जिन्सीवाले वाडा वैशिष्ट्यपूर्ण आहे. घास गल्ली, चितळे रस्ता, पाच लिंब गल्ली भागातही जुन्या वास्तू वैभवाचं दर्शन होतं. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांचं निवासस्थान नगरनं अजून जपलं आहे. प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा अमरापूरकर वाडा माणिक चौकात आहे. रेव्हरंड नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक आणि निसर्ग कवी बाल कवी जिथं राहत होते ते माळीवाड्यातलं कौलारू घर मात्र 3 वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलं.

बारकाईनं अभ्यासायचं आहे. त्यांनी सध्या सबजेल असलेला निजामशाहीतील मेंगनी महाल, जुनं जिल्हा न्यायालय जिथं होतं तो चेंगज खानी महाल, कोतवाली पोलीस ठाणं असलेला हुसेनी मदरसा, जिल्हाधिकाऱ्यांचं निवासस्थान असलेला कासिम खानी महाल, सावडीतील अढाई घुमट आणि चेंगज खानाचा मकबरा, सिव्हिल हडकोतील षटकोनी विहीर, लोकमान्य टिळकांची स्वराज्य या विषयावर जिथं सभा झाली तो इमारत कंपनीचा परिसर, तिथला पुतळा आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा लिहिलेला चौथरा, 150 वर्षांपूर्वीची जीपीओची ब्रिटिशकालीन वास्तू, दगडी कारखाना, सीना नदीवरचा 151 वर्षांपूर्वीचा लोखंडी पूल, 1878 मध्ये नगर रेल्वेच्या नकाशावर आणणारं देखणं रेल्वे स्थानक, आदिवासी क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर फासावर चढवलं गेलं तो बुरडगाव रस्त्यावरचा फाशीचा खंडोबा, स्वराज्य संपवण्यासाठी 27 वर्ष दख्खनमध्ये आलेला पण स्वतःच संपलेला औरंगजेब जिथं अखेरच्या काळात राहिला तो आलमगीर परिसरही पाहायला हवा. ऐतिहासिक वास्तू पाहताना धर्म, जात, पंथ आणि पक्ष दूर ठेवायला हवा, नाहीतर तेच रंग वरचढ ठरून इतिहास हळूहळू विस्मरणात जायला लागतो.

अहिल्यानगरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याची गरज आहे. पर्यटन स्थळांचे अंतर आणि दिशा दाखवणारे फलक रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि मुख्य चौकांमध्ये हवेत. किफायतशीर दरात नगर दर्शन घडवणारी बस आणि रिक्षा सेवा किमान शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सुरू करायला हवी. ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहांची गरज आहे. प्रशिक्षित टूर गाईडची नेमणूक पुरातत्व विभागाने करायला हवी. बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर मोठ्या आकारातील नकाशा आणि सचित्र माहिती फलक लावायला हवेत. स्थानकावरच्या उद्घोषणांमध्ये नगर परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती वारंवार प्रसारित करायला हवी.

रसिक हो, आता वेळ झालीये चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये तुमचा निरोप घेण्याची. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे, त्यामुळे दुपारची वेळ टाळून सकाळी आणि संध्याकाळी भटकंती करा. डोक्यावर टोपी आणि जवळ पाण्याची बाटली असू द्या. तुमची आणि बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांची काळजी घ्या. भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव दीपाली संतोष वाडगे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तर तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे गणिते उखाणे। पाण्यासारखं निर्मल असावं मन, 10 क्विंटल म्हणजे 1 टन। हत्ती समोर मुंगीचे काय भरर वजन, 12 वस्तू म्हणजे 1 डझन। बँकेतून घेता येते लोन, आयताचे 4 ही कोन असतात काटकोन। हिवाळ्यात खावा काजू बदाम पिस्ता, 24 कागदांचा होतो 1 दस्ता। डॉक्टर देतात औषधांचा ढोस, 12 डझन म्हणजे 1 रोस। तोच व्यक्ती यशस्वी होतो जो काढतो संकटातून मार्ग, घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 कंसात बाजूचा वर्ग। शंकराच्या मंदिरात पहिला दिस नंदी, शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। गोड म्हणजे स्वीट, कडू म्हणजे बिटर, 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर। देवीची ओटी भरून खणा नारळाची, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × π × उंची। जीवाला जीव देतो तोच खरा मित्र, गणित सोडवायला माहीत हवी सूत्र। बालमित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच गणिते उखाणे सांगितले। आता वेळ झाली आहे छोट्याशा म्युझिक ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.4 FM आवाज तुमचा।
2: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे पहाटे विषयी कविता। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। लाल रंगाचा प्रकाश पसरला, सूर्यदेवाला ही नमस्कार केला। मंद मंद तो वारा आहे, किलबिलट साऱ्या पक्ष्यांच्या काळोख्याच्या अंधारातून निघत सूर्य पहाटेचा। कुणी केले मंत्राचा उच्चार, कुणी सुंदर फुले वाहती, पूजा अर्चा करून सर्व कामालाही जाती। दिवसाची ही सुंदर सुरुवात आयुष्याच्या वाटेवरती आनंदाई बरसत होते। बोलता बोलता दुपार ही झाली, झाडाच्या आडोशाला जेवण फस्त केले। नवीन आशाने, नवीन जोशाने उद्याच्या पहाटेची वाट पाहू। बालमित्रांनो, मी तुम्हाला आताच पहाटेविषयी कविता सांगितली। आता वेळ झाली छोट्याच्या म्युझिकल ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते।
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता।
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी।
2: 77727 505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत।
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही।
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: Küçükçe.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो. तर माझे नाव दीपाली संतोष वडाळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे माणसाचे आयुष्य. देव मला प्रश्न पडतो, गणित आणि माणसाचे आयुष्य सारखेच नाही का रे? आता हेच बघ ना देवा, आपल्या आयुष्यातले संकट विशाल कोणासारखे विशाल असतात, तर त्याच्यावर मार्ग काढण्याचे उपाय लघु कोणासारखे अगदी लघु असतात. आपल्या आयुष्यातल्या तीन अवस्था अगदी त्रिकोणासारख्या असतात, एक बाल्य, एक तरुण, तर एक वृद्ध. यातील तरुण अवस्थेत माणूस काटकोणासारखा ताठपणे उभा असतो, कोणासमोरही न झुकणारा. घराच्या या चौकोनासारख्या चार भिंतीत माणूस आपले आयुष्य काढतो. खरंच माणसाचा स्वभाव हा वर्तुळासारखा असतो, कधी संतुष्ट नसणारा, काही ना काही प्राप्त करण्याची फिरत राहणारा. बालमित्रांनो, मी तुम्हाला आताच माणसाचे आयुष्य कसे असते हे सांगितले. तर आता छोट्याशा म्युझिकल ब्रेकची वेळ झाली आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
2: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी YouTube चॅनल.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक बालमित्रांनो, जे नाव दीपाली संतोष वडागे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर बालमित्रांनो, आपल्याला हा नेहमी प्रश्न पडतो, सूर्यमाला निर्मिती कशी झाली असेल? तर मी तुम्हाला आज सांगते. असे पुरावे आहेत की सूर्यमालाची निर्मिती 4.6 अब्ज वर्षापूर्वी एका विशाल आण्विक ढगाच्या एका लहान भागाच्या गुरुत्वाकर्षणाच्या संकुचिततेने सुरू झाली. बहुतेक कोसळणारे वस्तुमान मध्यभागी गोळा होऊन सूर्य बनतो, तर उर्वरितीय भाग प्लोटोप्लांटरही डिस्कमध्ये सपाट होतो, ज्यातून ग्रह, चंद्र, लघुग्रह आणि इतर लहान सौर मंडळे तयार होतात. नेब्युलर हायपोथेसिस म्हणून ओळखले जाणारे हे मॉडेल 18व्या शतकात इमॅन्युएल स्विडबर्ग, इमॅन्युएल कांट आणि पीरे सायमन लपलेस यांनी प्रथम विकसित केले होते. त्यांच्या नंतरच्या विकासामध्ये खगोलशास्त्र, रासायनिक शास्त्र, भूविशास्त्र, भौतिकशास्त्र आणि ग्रहविज्ञान यासही विविध विज्ञानाच्या विषयाचा समावेश आहे. 1950च्या दशकात अंतराळ युगाची सुरुवात झाल्यापासून आणि 1990च्या दशकात एक्सोप्लॅनेटचा शोध लागल्यापासून मॉडेलला आव्हान दिले गेले आहे आणि नवीन निरीक्षणासाठी परिष्कृत केले गेले आहे. सूर्यमालेची सुरुवातीपासूनच उत्क्रांती झाली आहे. अनेक चंद्र त्यांच्या मूळ ग्रहाभोवती वायू आणि धुळीच्या चकतीमधून तयार झाले आहेत आणि नंतर त्यांच्या ग्रहांनी पकडलेले आहेत असे मानले जाते. तरीही इतर जसे की पृथ्वीच्या चंद्र महाकाय टक्करांचा परिणाम असू शकतो. आजपर्यंत शरीरामधील टक्कर सतत होत आहेत आणि सूर्यमालेच्या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी आहेत. नेपच्यूनच्या पलीकडे अनेक उपग्रह आकाराच्या वस्तू तयार झाले आहेत. अनेक हजार ट्रान्स नेपच्युनियन वस्तूचे निरीक्षण करण्यात आले. ग्रहाच्या विपरीत या डान्स नेपच्युनियन वस्तू मुख्यतः ग्रहाच्या समतलाकडे झुकलेल्या विक्षिप्त कक्षावर फिरतात. गुरुत्वाकर्षणाच्या परस्पर संवादामुळे ग्रहाची स्थिती बदलली असावी. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीसाठी ग्रहाचे स्थलांतर कारणीभूत असावे. अंदाजे 5 अब्ज वर्षापूर्वी सूर्य थंड होईल आणि त्याच्या वर्तमान व्यासाच्या कितीतरी पटीने विस्तारेल. ग्रहाच्या नेबुलाच्या रूपात झाले. बाह्य तळ काढून टाकण्यापूर्वी पांढरा बवना म्हणून ओळखला जाणारा तारकीय अवशेष मागे सरण्यापूर्वी दूरच्या भविष्यात ताऱ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याचे ग्रहाचे प्रमाण हळूहळू काही नष्ट होईल आणि काही तारकीय अवकाशात बाहेर काढले जाते. सरते शेवटी अब्जावधी वर्षांच्या कालावधीत अशी शक्यता आहे की सूर्यभोवती परिभ्रमण करताना मूळ शरीरापैकी एकही शिल्लक राहणार नाही. बालमित्रांनो, मी आताच तुम्हाला सूर्यमाला कशी निर्मिती झाली हे सांगितलं. बालमित्रांनो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: हाय हॅलो नमस्कार, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत। आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी। आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मस्त अशा सकाळच्या वाफाळत्या चहा सोबत मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या लाडक्या शो मध्ये। आणि मंडळी, आजचा दिवस अत्यंत स्पेशल आहे, अत्यंत खास आहे, कारण आज आहे अहिल्याबाई होळकर यांची जयंती। आणि आपल्या अहिल्यानगरसाठी तर हा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे, मानाचा हा दिवस आहे। तर मंडळी, 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। पुढे त्यांनी मालवा राज्याचा कारभार अत्यंत न्यायानं, दूरदृष्टीनं आणि लोककल्याणाच्या भावनेनं सांभाळला। मंदिरांचे जीर्णोद्धार असो, धर्मशाळा, घाट, विहिरी आणि जनहिताची अनेक कामं त्यांनी केली। आणि भारतीय इतिहासात त्यांनी अजरामर असं त्यांचं स्थान मिळवलं। त्यांना लोकमाता आणि पुण्यश्लोक म्हणून ओळखलं जातं। महिलांच्या सक्षमीकरणाचा आदर्श घालून देणाऱ्या आणि जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या महान राजमातेला आणि त्यांच्या कार्याला व प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला अभिवादन करून हे सुंदर असं गाणं ऐकूयात।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची लाडकी मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर आपली दुसरी फरमाईश आली आहे आनंद देठे यांच्याकडून. मैया यशोदा या गाण्याची फरमाईश त्यांनी केलेली आहे. हम साथ साथ हे या चित्रपटातील हे गाणं आहे. तर मंडळी ऐकूयात हे सुंदरसं गाणं आनंद देठे यांनी फरमाईश केलेलं.

सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आईशिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की यामध्ये सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू, तुमच्या सोबत तुमच्या साडी. मंडळी, आपल्या नगर मधून एक सुंदर फरमाईश आलेली आहे आणि आपल्याला ही फरमाईश ना अगदी 90s काळामध्ये घेऊन जाईल. आपल्याला त्या सर्व गोष्टी आठवायला मजबूर करेल हे गाणं. या गाण्याचे बोल आहेत लग जा गले. आणि पूजाने सुद्धा तिच्या खास व्यक्तीसाठी या गाण्याची फरमाईश केली आहे. व्यक्तीचं नाव काही सांगितलेलं नाहीये, पण तिने सांगितलंय की हे गाणं मी त्यांच्यासाठी लावलंय, त्यांच्यासाठी तुम्ही वाजवताय हे त्यांना नक्कीच कळेल. त्याच्यामुळे पूजासाठी आणि खास करून आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणींसाठी हे गाणं लग जा गले.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, सोलापूरहून रोहितने पाठवली आहे ही खास फरमाईश. ते म्हणतात की लोक खूप टेन्शन घेतात, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स व्हायला हवंय आणि ते कृष्णाचे म्हणजेच आपल्या भगवान श्रीकृष्णाचे अतिशय मोठे भक्त आहेत. ते कायम आपल्या कृष्णाची आराधना करत असतात. आणि महाभारत ही सिरियल 2013 साली प्रसारित झाली होती आणि या सिरियल मधलं एक सुंदर असं गाणं आहे, जीवनाचं मोल आणि जीवनाचा खरा अर्थ सांगणारं हे गाणं आहे. गाण्याचे बोल आहेत, व्यर्थ चिंता हे जीवन की. तर नक्कीच हे गाणं ऐका मंडळी, कारण या गाण्याचे बोल इतके सुंदर आहेत आणि इतके सोपे शब्द आहेत की यामध्ये आपल्या जीवनाचा सार आपल्याला कळून जाईल. तर सुंदर असं गाणं हे ऐकूयात, व्यर्थ चिंता हे जीवन की.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, पुण्यातून रोहन म्हणतो की माझ्या मित्रमैत्रिणींसाठी एक मस्त गाणं तुम्ही लावाल का? अरे नक्कीच नक्कीच लावणार गाणं। तर त्यांनी सजेस्ट केलेलं गाणं आहे हृदयात वाजे समथिंग। नक्कीच ह्या गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहेत आणि पर्सनली माझं फेवरेट गाणं आहे। तर ऐकूयात मंडळी हे सुंदरसं गाणं आपल्याच रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. संडे स्पेशल शो आपला सुरू आहे, तो म्हणजे आपला लाडका शो फरमाईश एक गणुकी. आणि आता पुन्हा एकदा आपल्या नगर मधूनच एक फरमाईश आलेली आहे, आणि ही फरमाईश आहे अमन यांची. ते म्हणतात की पहिल्या प्रेमाची भावना व्यक्त करणारं गाणं मला ऐकायचं आहे. नक्कीच नक्कीच हे गाणं आपण नक्कीच ऐकणार आहोत. आणि त्यांनी तेरा होणे लगाहू या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी नक्कीच अमनसाठी हे सुंदर असं गाणं आपण ऐकूयात, या गाण्याला एन्जॉय करूयात. तर मंडळी ऐकूयात तेरा होणे लगाहू हे सुंदर असं गाणं.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमचे लाडके मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळच्या वाफाळत्या चहा सोबत भरपूर अशा फरमाईशे घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. तर आजची आपली पहिली फरमाईश आली आहे जामगाव येथून दिनेश चव्हाण यांची. त्यांनी गीताराम गोडसे, अदिती चव्हाण, मनीषा चव्हाण आणि उमेश चव्हाण या त्यांच्या खास व्यक्तींसाठी पत्ते पत्ते पर दिल का इकरार लिख दिया या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी ऐकूयात दिनेश जी यांनी फरमाईश केलेलं हे सुंदरसं गाणं.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नरम गाल भंड पवळी दशी कवळी दिसेंग पवळी दशी कवळी दिसेंग पवळी दिसनार सुकुमार नरम गाल भंड

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत फरमाईशे गानुकी या आपल्या लाडक्या संडे स्पेशल शो मध्ये. मंडळी, एक आगळी वेगळी फरमाईश आलेली आहे बरं का माझ्याकडे. मुंबईहून आदित्य यांच्याकडून फरमाईश आली की मला वेगळं काहीतरी ऐकायचंय. सध्या ते संस्कृत या विषयामध्ये स्पेशलायझेशन करत आहेत आणि त्यांना प्रिय करा हे संस्कृत गाणं ऐकायचं आहे. तर नक्कीच मंडळी, हे अतिशय सुंदर असं गाणं आहे आणि आपणही या गाण्याचा आस्वाद घेऊयात. आदित्य यांची ही सुंदर अशी फरमाईश, गाण्याचं नाव आहे प्रिय करा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी फरमाईश आहे गानू की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, कोल्हापूरहून श्रद्धा म्हणते की हे गाणं माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आहे आणि प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करा तर नक्कीच. आणि सर्वप्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही आता एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहात आणि तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना सुद्धा रेडिओ नगरतर्फे खूप खूप शुभेच्छा. तर हे खास गाणं गाण्याचे बोल आहेत कधी तू. तर मंडळी हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवस आणि याच निमित्तानं इंडियन डेंटल असोसिएशनचे मेंबर तसेच अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक चंद्रकांत केळगंद्रे आज आपल्या सोबत आहेत.

0: तर सर्वप्रथम तुमचं आपल्या रेडिओ नगरमध्ये खूप खूप स्वागत आहे सर. आणि आपण ऍक्च्युली वर्ल्ड नो टोबॅको डे जो आहे या निमित्तानं आपण चर्चा करत आहोत. तर सर्वात आधी आपल्या श्रोत्यांना तुम्ही सांगा की वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणजे नेमकं काय आहे, तो कधीपासून सुरुवात झाली याची आणि का सुरुवात झाली.
1: नमस्कार. दरवर्षी संपूर्ण जगामध्ये 31 मे हा जागतिक वर्ल्ड नो टोबॅको डे किंवा मराठीमध्ये आपण त्याला जागतिक तंबाखू नकार दिन असंही म्हणतो, हा साजरा केला जातो. आणि याची सुरुवात 1987 साली सुरू झालेली आहे. जे WHO आहे, जे सर्वांना माहीत आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांनी एक मोहीम 1987 सुरू केलेली. त्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की कमी वयामध्ये खूप जास्त लोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं आहे की धूम्रपान, की जे तंबाखूमुळे असेल किंवा तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत त्यामुळं असेल, तर ते थांबवण्यासाठी आणि त्याचे दुष्परिणाम सर्व जगामध्ये लोकांना समजून सांगण्यासाठी ह्या एका दिवसाची निवड करण्यात आली की तो असतो 31 मे. आणि त्या दिवसापासून म्हणजे 1987 दरवर्षी 31 मे हा वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणून आपण साजरा करतो.
0: त्याचसोबत आता जगभरात आणि भारतामध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण किती आहे?
1: आता याच्या तंबाखू सेवनाचं प्रमाण हे इंडियामध्ये साधारणतः आपण बघितलं की रिसेंट स्टडी आपल्याला असं सांगतो की 26 करोड, म्हणजे 267 मिलियन्स जे अडल्ट्स आहेत, म्हणजे ज्यांचं वय मोर दॅन 15 इयर्स आहे, त्यांना आपल्या इंडियामध्ये साधारणतः 26 ते 27 करोड अडल्ट्स, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही आले, हे सेवन करतात. आणि आपण पूर्ण जगाचा विचार केला, पूर्ण वर्ल्डमध्ये, तर साधारणतः 1.2 बिलियन, म्हणजे साधारणतः 120 करोड लोक जे आहेत हे यांना ग्लोबली की ज्यांना टोबॅको यूज करण्याची सवय आहे. तर इंडिया पूर्ण वर्ल्डमध्ये, इंडिया हा सेकंड नंबरला आहे की तो सर्वात जास्त तंबाखूचं उत्पादन पण करतो आणि त्याचं सेवन पण करतो.
0: मग भारतात तंबाखूची सुरुवात केव्हा झाली?
1: भारतात तंबाखूची सुरुवात हा एक इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे. 16व्या शतकामध्ये, म्हणजे त्याचं एक त्यांनी एक्झॅक्ट डेट पण दिलेली आहे आपल्याला, 1605 मध्ये पोर्तुगीज ज्यावेळेस आपल्या भारतात आले व्यापारानिमित्त, त्यावेळेस त्यांनी तंबाखूचं एक झाड आहे किंवा तंबाखूचे एक थोडेसे पदार्थ ते त्यांच्या देशातनं आपल्याकडे घेऊन आलेले. त्याचा पर्पज त्यांचा असा होता की फक्त त्याच्या सोबत आपण विक्रीसाठी आपल्या भारतात ते घेऊन आले होते, ते तिकडचे पोर्तुगीजचे मर्चंट्स आणि ट्रेडर्स, म्हणजे ते व्यापारी व्यापार करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये हळूहळू पुढील 5 ते 10 वर्षामध्ये पूर्ण आपल्या देशामध्ये, म्हणजे मोस्टली जो उत्तरेकडील आणि मध्य भारतातला भाग आहे त्यामध्ये त्याचं प्रमाण खूप वाढत गेलं आणि शेती सुरुवात केली, म्हणजे शेती करण्याचं त्यांनी सुरुवात केली. आपण जर हिस्ट्री बघितलं तर 1605 मध्ये गुजरातमधील त्यावेळची दोन राज्य होती, मेहसाणा आणि खेडा, म्हणजे आताची जी खेडा म्हणून डिस्ट्रिक्ट आहे, त्यामध्ये भारतात सर्वात प्रथम याची शेती करण्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण विचार केला, आपण बघितलं की डेक्कन, म्हणजे आपण त्याला भारतातला दख्खन भाग म्हणतो, दख्खन भारत, दक्षिण भारत, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, यामध्ये सर्वात जास्त याची शेती ही सुरुवात झालेली आहे शेती करण्याची. आणि त्यानंतर नंतर आपल्याकडे जसं मुघलांचं राज्य आलं आपल्या भारतावरती, त्यावेळेस त्याचं प्रमाण हे वाढत गेलं सगळीकडे आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, जसं की जर्दा, त्यानंतर खैनी, बिडी, यामध्ये याचं प्रमाण, तंबाखूचं प्रमाण हे यामध्ये वापरण्यात वाढत गेलेलं आहे.
0: आता तुम्ही तंबाखूची सुरुवात तर सांगितलीच आणि भारत हा पूर्ण वर्ल्डमध्ये सेकंड नंबरला आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त अडल्ट असतील, लोक असतील की ते तंबाखूचं सेवन करतात. तर मग या तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम काय आहेत?
1: तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम भरपूर आहेत की आपल्या सर्वांना माहीत आहे की, म्हणजे खेड्यातला माणूस जरी असेल, त्याला जरी सवय असेल तरी त्याला माहीत असतं की आपण तंबाखू खाल्लं की कॅन्सर होतो आणि तोंडाचा कॅन्सर होतो, परंतु तसं नाही आहे. सगळ्यात जास्त तोंडाचा कॅन्सर हा आपल्या तंबाखूमुळे, त्यानंतर तोंडात विचार केला की जिभेचा कॅन्सर होतो, त्यानंतर घशाचा कॅन्सर होतो, त्यानंतर आपलं आपण होकल कॉर्ड्स म्हणतो त्याचा कॅन्सर होतो, आणि त्यानंतर लंग्स असतील, म्हणजे आपले फुफ्फुस असतील, त्यानंतर ब्लॅडर, पॅनक्रियाज, असे वेगवेगळे कॅन्सर्स हे तंबाखूमुळे होतात. स्टडी जे झालेले आहेत ते सांगतात की साधारणतः 16 टाईपचे जे कॅन्सर आहेत वेगवेगळ्या अवयवांचे, हे त्याचं एक प्रामुख्यानं कारण हे तंबाखू आहे. त्यानंतर दुसरा 2 नंबरला आहे की आपले मौखिक आरोग्य हे अतिशय मौखिक आरोग्य तंबाखूमुळे खराब होतं. जसं की आपल्याला माहित आहे की आपल्या तोंडाचा वास येणं, जे लोक तंबाखू त्यानंतर सिगारेट आणि वेगवेगळ्या मिश्री असेल वेगवेगळे फॉर्म्स असतात त्याचे तंबाखूचे, तर त्याचं सेवन केलं की सर्वात प्रथम म्हणजे आपल्या तोंडाचा वास येतो, त्यानंतर आपलं जे आपल्याला निसर्गाने जे स्वच्छ पांढरे मोत्यासारखे दात दिलेले असतात ते पिवळे काळे वेगवेगळ्या कलरचे होतात, त्यानंतर हिरड्यांमधनं रक्त येतं, दात ढिल्ले होतात आणि हळूहळू दात गळून जातात, हा दुसरा त्यामधील त्याचा तोटा आहे. तीन नंबरला आहे आपण तंबाखूचं आणि स्मोकिंग, म्हणजे जी तंबाखू आपण स्मोकिंगमधनं घेतो तर त्यामुळे आपल्याला श्वसनाचा त्रास जो असतो हा सर्वात जास्त होतो, त्याच्यामध्ये लंग्स कॅन्सर पण आलंय. आणि त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल की COPD म्हणजे क्रोनिक ब्रॉन्कायटिस असेल, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, की आपण जुनाट फुफ्फुसांचे आजार म्हणतो, फुफ्फुसांचे आजार हे सुरू होतात, फुफ्फुसाला सूज येणं, श्वासनलिकेला सूज येणं आणि त्यानंतर खोकला, म्हणजे कायम खोकला राहणं त्या पेशंटमध्ये आणि त्यानंतर चालताना दम लागणं, हे वेगवेगळे श्वसनाचे आजार सुरू होतात. त्यानंतर चार नंबरला आहे हृदयाचे आजार, जे पेशंट जास्त तंबाखूचं सेवन करतात त्या पेशंटमध्ये उच्च रक्तदाब हा सर्वात जास्त दिसतो आणि त्या पेशंटमध्ये कम्पेअर टू आपण नॉर्मल व्यक्तींचा विचार केला की त्या पेशंटमध्ये 50% हा चान्स हार्ट अटॅकचा जास्त असतो. त्यामुळे हृदयाचे आजार अटॅक येणं आणि हाय ब्लड प्रेशर हे दोन कारणं दिसतात. त्यानंतर पाच नंबरला आहे तंबाखू सोबत लोक काय करतात ते गिळतात, त्याच्यामध्ये चुना लावतात, त्यामुळे पोटाचे आजारही होतात, पोटाचा अल्सर असेल किंवा आतड्यांना सूज येणं याचंही प्रमाण वाढतं. आणि सहा नंबरला असं आहे की ह्या तंबाखूमुळे आपण काय करतो आपले जे आपल्या शरीराला आवश्यक असणारं जे पदार्थ आहेत त्याचं प्रमाण कमी होतं खाण्यामध्ये, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती ही हळूहळू कमी होते. त्यामुळं थोडंसं नैसर्गिक हवामानात बदल जरी झाला किंवा थोडंफार खालीवर झालं की ते पेशंट्स लवकर आजारी पडतात, त्याचं कारण एक आहे की प्रतिकारशक्ती कमी होते. पुरुषांमध्ये जास्त दिवसाची तंबाखू आणि स्मोकिंगची हॅबिट असेल तर इनफर्टिलिटीचा त्रास होतो, त्यानंतर स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन्स होतात हे कॉमन आहे. त्यानंतर आपण विचार केला की स्किनचा किंवा त्वचेचा त्यामध्ये जे आपले इलॅस्टिसिटी असते किंवा नैसर्गिक इलॅस्टिसिटी ती कमी होते, सुरकुत्या पडतात, त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की अकाली वृद्धापन त्यामध्ये त्या पेशंट्सला येतात. आणि सर्वात महत्वाचं आहे, आता हे सगळं सांगितल्यानंतर सपोज एखाद्याला आपण सांगितलं की त्याच्या तोंडामध्ये कॅन्सर झाला, त्यामुळं ते सांगितल्यानंतर किंवा ते डायग्नोसिस झालं की तोंडाचा कॅन्सर आहे, मग त्याची ट्रीटमेंट आपण विचार केला की आपल्याला ऑपरेशन करावं लागतं, मग इकॉनॉमिकली ते बर्डन वाढतं, तो खर्च अतिशय महाग असतो, म्हणजे खूप लाखोमध्ये खर्च असतो सर्जरीचा. सर्जरी केल्यानंतरही पेशंटला काही वर्ष त्रास असतो, तोंड उघडत नाही, त्यानंतर दिसण्यामध्येही त्याचा चेहरा विद्रूप होतो, त्यामुळे असे सगळं बाहेर जाण्यासाठी मग पेशंटला तोंडाला रुमाल बांधणं असेल किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये जाणं असेल ह्या सगळ्या गोष्टीला मेंटली तो पेशंट थोडासा डिप्रेस होतो. हे सगळी त्याचे दुष्परिणाम हे फक्त आणि फक्त तंबाखूमुळे आहेत.
0: आणि आता तुम्ही एवढे दुष्परिणाम सांगितलेत पण तरी सुद्धा लोकांचं व्यसन तर वाढत चालतंय, दिवसेंदिवस ते वाढतच आहे, पण मग तुम्ही तंबाखू सोडण्यासाठी तुमच्या टेक्निक्स किंवा युक्त्या काय वापरतात आणि तुमच्या क्लिनिकमध्ये असेल समाजात असेल तंबाखू सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?
1: तंबाखू सोडणं एखाद्या पेशंटचं हे खूप एक मोठं टास्क असतं खरं सांगायचं म्हणजे, परंतु पेशंट्सला आपण जर समजून सांगितलं की बाबा याच्यामुळे कॅन्सर होईल, त्यानंतर तुला इकॉनॉमिकली एवढं बर्डन येऊ शकतं, किंवा आपण त्याला जर ज्या पेशंटचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे त्या पेशंटचे फोटो दाखवले किंवा त्या पेशंटशी त्याला ओळख करून दिली तर पेशंट थोडासा स्वतःहून म्हणतो की आपण आता सोडायला पाहिजे. हे सांगण्यामागचं कारण असं आहे की जर पेशंटची इच्छाशक्ती असेल एखाद्या पेशंटची तरच तो सोडू शकतो. हे आपण त्याला कितीही मेडिसिन दिले कितीही काउन्सिलिंग केलं तरी आपल्याला त्याचं व्यसन जे आहे ते सोडणं हे थोडंसं डिफिकल्ट असतं. त्याच्या मागचं एक कारण असं आहे की आपण जी तंबाखू खातो त्या तंबाखूमध्ये ना एक निकोटीन नावाचा पदार्थ असतो, तो सर्वांना माहीत आहे. तो निकोटीन नावाचा पदार्थ काय करतो, तो आपल्या ब्रेनमध्ये एक विदिन सेकंडमध्ये तो ॲब्झॉर्ब केला जातो, म्हणजे तो शोषून घेतला जातो. आणि जेव्हा तो ब्रेनमध्ये जातो तर तो निकोटीन काय करतो की डोपामाइन म्हणून एक हार्मोन असतो ते आपल्या शरीरात सोडतं आणि डोपामाइन एकदा शरीरात सोडलं की माणसाला असं वाटतं की आपण खूप खुश आहोत, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आणि तो एकदम आनंदी होतो. कितीही इकॉनॉमिकली आर्थिक किंवा त्याच्या सोशल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी त्याला आता एकदम फ्री वाटतं. म्हणजे ते काय करतं, आपल्या मेंदूवरती एक त्याचा प्रभाव असतो आणि त्याची मग हळूहळू आपल्याला तल्लप लागते. म्हणजे काही झालं की तंबाखू खा मग बरं वाटेल. मग असं वाटतं आपण त्यामुळं आपण किती काउन्सिलिंग केलं तो म्हणतो की मी सोडणार सर, आता बस झालं, कॅन्सर नको, मला तोंडात चट्टा आला, तो गेला पाहिजे. पण काही घटना अशा घडल्या की काहीतरी झालं घरात किंवा बाहेर समाजात, तर तो लगेच मित्राकडनं तंबाखू घेतो, खातो. किंवा त्याने जरी सोडली 1 महिना 15 दिवस 2 महिने, पण त्याचे जवळचे घरातले असतील नातेवाईक किंवा मित्रमंडळी भेटले, एकाने खाल्ले की त्याला वाटतंच की एक थोडंसं खाऊन बघू, आणि एकदा थोडं खाऊन बघितलं की तो दुसऱ्या दिवशी परत जैसे थे सुरू होते. त्यामुळे आपण कितीही सांगितलं की हे सोडणं खूप डिफिकल्ट असतं, पण त्याला इच्छाशक्ती एक नंबरचं कारण आहे. ती इच्छाशक्ती असेल तर पेशंट 100% त्याचं व्यसन बंद करू शकतो. त्यानंतर युक्त्या म्हणाल तर आम्ही पेशंटला समजून असं सांगतो की जी आता मी तुम्हाला सांगितलं की इच्छा होती आपल्याला खाण्याची, किंवा सोप्या भाषेत म्हटलं की तल्लफ होती आपल्याला, तर ती फक्त एक 5 मिनिट्स to 10 मिनिट्स असते, 5 ते 10 मिनिट. त्या पिरियडमध्ये त्याला वाटतं की आपल्याला ते पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला बरं वाटेल. पण तेवढ्या पिरियडमध्ये 5 ते 10 मिनिटासाठी आम्ही पेशंटला सांगतो तुम्हाला खूप वाटलं असं खायची इच्छा झाली, तर बाजारामध्ये निकोटिक्स नावाचं च्युंगम भेटतं. म्हणजे वेगवेगळे ब्रँड्स आहेत, ते कॉमनली यूज केलं जातं. तर ते त्याची टेस्ट जी आहे ती सेम तंबाखूसारखी आहे, परंतु त्याच्यामध्ये निकोटीन नाही आहे. मग तुम्ही ते वापरू शकता. सुरुवातीला आम्ही पेशंटला ते सांगतो, त्यानंतर थोडं थोडं कमी झालं निकोटीनची निकोटिक्स त्या निकोटीन सबस्टिट्यूट त्याची सवय लागली, तर मग आपण पेशंटला बडीशोप असेल की जे हार्मफुल नसते, खूप इच्छा झाली तर थोडीशी तोंडामध्ये 2 दाणे 4 दाणे बडीशोपचे टाक बाबा, आणि तेवढा पिरियड गेला की त्याला परत ती अर्क त्याची कमी होते, त्याची तल्लप कमी झाली की तो परत रुटीन त्याचं काम करू शकतो. काही पेशंटमध्ये असतील गावाकडची रुरल एरियातली, आम्ही त्यांना काय सांगतो, वयस्कर पेशंट, तेवढ्या तुम्हाला तल्लप झाली फार त्यावेळेस तुम्ही थोडंसं गाणं म्हणा, अभंग म्हणा, किंवा आपलं मन आहे तेवढं 4 ते 5 मिनिट 10 मिनिट दुसऱ्या गोष्टीमध्ये एखादं काम घ्या, हातात पटपट करा, त्यामध्ये तेवढा वेळ गेला की आपल्याला नंतर ती तल्लप बंद झाली की आपल्याला असं वाटत नाही की आपण ते खायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या युक्त्या आहेत की जेणेकरून आपण त्यामध्ये पेशंटच्या तंबाखूचं जे व्यसन आहे ते कमी करू शकतो आणि हळूहळू मग ते बंद होतं.
0: नक्कीच. आणि आता तुम्ही सांगितलंच की सर्वात पहिला जो युक्तीचा प्रकार आहे तो म्हणजे माणसाची इच्छाशक्ती, की ती जर प्रबळ असेल तर मग तुम्ही काही पण करू शकता. तसंच तंबाखू सोडल्यानंतर शरीरामध्ये किती दिवसांनी सकारात्मक बदल दिसून येतात?
1: सकारात्मक बदल म्हटलं की म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे, आपण मेडिकलच्या भाषेत सांगायचं म्हटलं की पहिल्या 48 तासामध्ये म्हणजे 2 दिवसामध्येच आपल्याला फरक जाणवतात. तर ते फरक असे जाणवतात की त्याच्यामध्ये आपला जो ब्लड प्रेशर आहे, त्यानंतर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आपण O2 लेवल म्हणतो म्हणजे ऑक्सिजन लेवल म्हणतो, ही विदिन 48 आवर्स म्हणजे आपल्या 2 दिवसामध्ये एकदम वाढते. BP असेल, हार्टचा रेट असेल, तो एकदम नॉर्मलला येतो. हे सगळे 24 ते 48 तासामध्ये आपल्याला चेंजेस दिसतात. त्यानंतर आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला एकदम असं उत्साही वाटायला 2 दिवस लागतात. त्यानंतर आपण असं बंद केल्यानंतर माणूस उत्साही वाटतो, त्याला 2 दिवस 48 तास लागतात. त्यानंतर एक विदिन 1 वीक पेशंटला जो दम लागतो चालताना वगैरे, हे हळूहळू हळूहळू कमी होतं. आणि 1-6 महिन्यामध्ये त्या पेशंटमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे 50% कमी होतं. की जर स्मोकर्स असतील किंवा टोबॅको खाणारे असतील त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये या पेशंटमध्ये 6 महिन्यामध्ये आपल्याला 50% हृदयाचा जो अटॅकचं प्रमाण म्हणतो हे चान्सेस कमी होतात. त्यानंतर ह्या पेशंटमध्ये विदिन 1 year to 2 years आपल्याला कॅन्सरचं प्रमाणही 50% कमी होतं. जर तुम्ही हॅबिट सोडली तर कॅन्सर होण्याचं प्रमाणही अतिशय कमी होऊन जातं. मानसिक आरोग्य सुधारायला 1 महिना लागतो. 1 महिन्यामध्ये मेंटली तो फ्री होतो, कारण की सोडल्यानंतरही त्याला काही दिवस आपण जसं म्हणतो विड्रॉल सिम्प्टम्स असतात, त्या पद्धतीने त्याला थोडा वेळ वाटतं, परंतु 1 महिन्यामध्ये तो आपलं शरीर तेवढं कोपअप करतं की त्याला मानसिक आरोग्य पण सुधारण्याची गरज होते.
0: ओके. आणि आता आपण तंबाखू बाबत बोलतच आहोत की तो एक व्यसनी पदार्थ आहे, म्हणजे त्याने आपल्याला तेच खावं वाटतं, आपल्याला तल्लफ होते. पण अनेक जण काय करतात की पर्यायी ज्या गोष्टी आहेत तंबाखूला त्याचा वापर करतात, मग गुटखा असेल, मावा असेल, अशा गोष्टींचा ते वापर करत असतात. मग तंबाखू आणि त्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत, काय फरक आहेत?
1: नाही, आता तुम्ही जे सांगितलं की गुटखा असेल, मावा असेल, हे सगळे हे बाय प्रोडक्ट्स आहेत.
0: बर,
1: बाय प्रोडक्ट्स म्हणजे कसं, आता आपण विचार केला टेक्निकल भाषेमध्ये, तर तंबाखूमुळे आपल्या देशामध्ये एवढे मृत्यू होतात कॅन्सरमुळे दरवर्षी. तर शासनाने काय केलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने की त्यावरती बंदी आणलेली आहे की तुम्ही त्याचं प्रसारण करू शकत नाही, ते विकू शकत नाही सार्वजनिक ठिकाणी, धूम्रपान करू शकत नाही. परंतु ही जी इंडस्ट्री आहे तंबाखू बनवणारी, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, ह्यांनी काय केलेलं आहे, एक नाव बदललेलं आहे तंबाखूचं आणि एक थोडंसं वेगळ्या प्रमाणात म्हणजे वेगळ्या प्रकारात त्याची परत ते इंट्रोड्यूस केलेलं आहे मार्केटमध्ये. म्हणजे काय केलेलं आहे, त्याच्यापासून गुटखा बनवला. तुम्ही गुटख्याचं कॉम्पोजिशन बघितलं की त्याच्यामध्ये तंबाखू असतेच, मावा बघितला की त्याच्यामध्ये तंबाखूचं प्रमाण असतंच, पान म्हटलं की पानामध्ये तंबाखू असतेच. म्हणजे आपण विचार केला की आपल्याला फक्त तंबाखू नाही, म्हणून आम्ही शब्द असा वापरतो तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ ज्याच्यामध्ये तंबाखूचं प्रमाण असतं, आलं लक्षात की. त्यामुळे हे सगळे गोष्टी एकमेकाला पॅरलल आहेत. तुम्ही तंबाखू बंद केली आणि गुटखा मावा खाल्ला तरीही तुम्हाला ओरल सबम्युकस फायब्रोसिस किंवा ओरल कॅन्सर हा होणार आहे. त्यामुळे त्याचं प्रमाणही आपल्या देशात खूप आहे, त्यामुळे ते सुद्धा बंद करणं तेवढंच गरजेचं आहे जसं की आपल्याला तंबाखू बंद करणं गरजेचं आहे.
0: आता त्याचसोबत सरकार अनेकदा तंबाखू विरोधी जाहिराती बनवतं, अनेक चित्र बनवतो, तर या चित्रांचा खरंच लोकांवरती परिणाम होतो का?
1: त्याचा विचार केला की खूप पेशंट्स वरती त्याचा अजिबात काही फरकच पडत नाही. कारण की कसं असतं, एकदा आपल्याला सवय लागली की आपल्याला त्याबद्दल कितीही, जसं आपण आधी बोललो की आपली जर इच्छाशक्ती असेल तरच ते सुटलं जातं. तुम्ही त्यांना किती फोटो दाखवा, किती पेशन्स दाखवा, ते तेवढ्यापुरते म्हणजे 5 दिवस 10 दिवस सोडतील, परंतु परत त्यांना तल्लब झाली की ते परत सुरू करतात.
0: आणि आता तुम्ही सांगितलं की आपल्या देशातील जास्तीत जास्त युवक या गोष्टींकडे वळत आहेत, पण मग जर त्यांना ते थांबवायचं असेल किंवा तिकडे जायलाच नाही पाहिजेत असं जर काही करायचं असेल, तर नेमकं काय करता येईल आपल्याला, काय उपाययोजना करता येतील?
1: उपाय योजना म्हटलं की सर्वात जास्त आपल्या देशामध्ये जी लहान मुलं आहेत 13 वर्षापर्यंत, एक स्टडी सांगतोय की 13 वर्षापासून लोकांना, मुलांना सवय लागते. तर याचं कारण काय आहे हे आपण पहिलं शोधलं पाहिजे. तर मुलांना सवय काय लागते की त्याच्या घरातले त्याचे वडील असतील, आजोबा असतील किंवा त्याचे चुलते असतील, घरातले कुठलेही व्यक्ती असतील, मोठे व्यक्ती, त्याचे मित्र असतील, त्याच्या शाळेतले थोडेसे त्यापेक्षा सिनियर असतील, तर हे तंबाखूचं सेवन करतात. तर ते सर्रासपणे करतात, घरात सर्रासपणे सर्वजण खातात, तर मुलांनाही उत्सुकता वाटते, अरे वा हे काहीतरी चांगलं पदार्थ आहे, आपणही खायला पाहिजे. जर आपल्याला याची पूर्णपणे हे बंद करायचं असेल तर घरातले जे अडल्ट लोक आहेत यांनी सुरुवातीला ते बंद केलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट जर आपल्याला इझिली ऍक्सेसिबल आहे, म्हणजे आपण चालता चालता शाळेत चाललो, कुठे चाललो आणि आपल्याला पानटपरी दिसली आणि आपण इझिली ती जी परचेस करत असेल, तर ती गोष्ट आपण लहान मुलांना आपण ते इझिली ते दुकानातून घेऊ शकतात आणि त्याचं सेवन सुरू करतात. त्यामुळं एक आपला कायदा आहे कोटपा म्हणून, त्याच्यामध्ये असं आहे की 18 वर्षाच्या जर वय कमी असेल तर त्यांना आपण ते तंबाखूजन्य पदार्थ किंवा तंबाखू विकू शकत नाही. तर हा एक त्याच्यासाठी कायदा आहे, परंतु त्याचं पालन करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यानंतर विचार केला की आपले जे आपण टी व्ही बघतो त्याच्यामध्ये मूवीजमध्ये स्मोकिंग करताना दाखवलं जातं, त्यानंतर तंबाखू किंवा गुटखा खाताना दाखवलं जातं, टीव्हीमध्ये एवढ्या ॲडव्हर्टाईज असतात की जे इन्फ्लुएन्सर्स आहेत आपल्या देशातले मोठे मोठे, आपण स्टार त्यांना म्हणतो सिनेमामधले, तेही त्याचे ॲडव्हर्टाईज करतात. ह्या सर्व गोष्टीमुळे काय होतं, ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला जे मुलं आहेत ते त्याच्या व्यसनी जातात. जर आपल्याला हे थांबवायचं असेल तर आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, याचं प्रसारण आहे किंवा याचं जी ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते, जो आपण मीडिया वापरला जातो, ह्याच्यावरती पूर्णपणे बंदी आणली पाहिजे, तरच याचं प्रमाण आपण लहान मुलांना ते त्याच्यात थांबवू शकतो.
0: आता तुम्ही कोटपा कायद्याचा उल्लेख केला, तर त्याची डिटेलिंग थोडी तुम्ही सांगू शकता का, नेमका तो काय आहे, कधी आला आणि कसं काम करतो तो?
1: कोटपा याचा जो कायदा आहे त्याचा लॉंग फॉर्म असा आहे की सिगारेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स ऍक्ट 2003 मध्ये याची सुरुवात झालेली आहे, सिगारेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स ऍक्ट. तर संसदेमध्ये आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक कायदा एक बनवण्यात आला की ज्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की भारतामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन असेल, त्याचा पुरवठा असेल, त्याचं वितरण असेल किंवा त्याची जाहिरातबाजी असेल, हे सर्व एका नियमामध्ये बसलं पाहिजे. याच्या आधी त्याच्यावरती काहीही बंधन नव्हते, नियम नव्हतं, काहीच नव्हतं. मग त्यावेळेस त्यांनी सुरू केलं. का सुरू केलं? कारण की WHO रिपोर्ट दिला होता की कॅन्सरचं प्रमाण जे आहे भारतामध्ये असू द्या किंवा जगामध्ये, हे खूप वाढलेलं आहे आणि त्यामध्ये प्रीमॅच्युअर डेथ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कमी वयामध्ये जे डेथचं प्रमाण आहे हे खूप वाढलेलं आहे, त्यामुळे हा कायदा आपण सुरू केलेला आहे. याच्यामध्ये एक चार सेक्शन्स येतात, म्हणजे सेक्शन 4, 5, 6 आणि 7. तर सेक्शन 4 असं सांगतो की सार्वजनिक ठिकाणी आपण कुठेही धूम्रपान करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं, बस स्टँड असेल, ओके, त्यानंतर हॉटेल्स असतील किंवा सार्वजनिक रोडवरती आपण कुठेही तंबाखू किंवा स्मोकिंग करू शकत नाही. हॉटेल्स, एअरपोर्ट्स, प्रायव्हेट ऑफिस असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी तिथं स्मोकिंग करायचं असेल तर एक स्पेशल डिझिग्नेटेड रूम ही सेपरेट केली जाते, त्याला स्मोकिंग झोन असं म्हटलं जातं, की ती पूर्णपणे वेगळी असेल. जिथे लोक कामं करतात त्यापासून ती वेगळी असेल, जसं वॉशरूम असतं सेपरेट, तसं ती एक रूम असते, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन स्मोकिंग किंवा तंबाखू तुम्ही खाऊ शकता. हा त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन ठेवलेला आहे. पण तुम्ही असं बाहेर रस्त्यावरती किंवा बस स्टँडवरती, ऑफिसमध्ये, हॉटेलमध्ये करू शकत नाही. जर तुम्ही केलं तर त्याला पेनल्टी म्हणून 200 रुपयापासून असा फाईन आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 असं सांगतो की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे, म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, तुम्ही कुठल्याही तंबाखू व तत्सम पदार्थांची जाहिरातबाजी करू शकत नाही. कुठल्या टीव्हीवरती असू द्या, फ्लेक्स लावतो आपण रोडवरती तिथे असू द्या, किंवा कुठेच त्याची जाहिरातबाजी आपण करता कामा नाही. तर जर केली तर त्याला पण आपल्याला कायद्यामध्ये त्याच्यासाठी 5 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतर कायदा सेक्शन 6A आहे आणि B आहे. ए असं सांगतो की 18 वर्षाखालील मुलांना तुम्ही तंबाखू व पदार्थ दुसरे विकू शकत नाहीत. नंतर सेक्शन 6B असं सांगतो की आपलं जे स्कूल आहे किंवा कॉलेज आहे त्याच्या 100 यार्डच्या आतमध्ये कुठलीही पानटपरी असू द्या किंवा कुठलंही हॉटेल असू द्या छोटं मोठं, त्याच्यामध्ये आपण हे तंबाखूचे पदार्थ विकू शकत नाही. जर तुम्ही विकताना सापडलात किंवा तुमच्या तपासणीमध्ये ते आढळलं तर आपल्याला त्यांना 1,000 ते 5,000 फाईन असतो आणि 5 वर्षापर्यंत शिक्षा असते. आणि सेक्शन 7 असं सांगतो की तुम्ही जसं आधी विचारलं की जे पॅकेट्स असतात ज्याच्यामध्ये तंबाखू किंवा बाकीचे पदार्थ विकले जातात, त्याच्यावरती आपल्याला मोठ्या साईजमध्ये तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम याचा एक फोटो द्यायचा असतो. साधारणतः आपण तोंडाचा कॅन्सर झालेला जो पेशंट आहे त्याचा एक फोटो देतो मोठ्या प्रमाणात, की जो सर्वांना दिसला पाहिजे, आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते थोडक्यामध्ये त्याच्यात खाली लिहिलेले असतात. तर हे कंपल्सरी आहे, तुम्ही कुठलंही प्रोडक्ट जर विकत असाल तंबाखूजन्य, त्याच्यावरती ह्या पिक्टोरियल फॉर्म म्हणजे लोकांना घेताना ते दिसलं पाहिजे की याच्यामुळे असं होतं आणि त्याचे दुष्परिणाम हे थोडक्यात वर्णन केले जातात. हा असा हा कायदा आहे कोटपा. आणि याचं पालन करण्यासाठी सर्वात महत्वाचं मी इथे सांगेल की आपल्या गव्हर्नमेंटने 2007-08 पासून एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. पूर्ण भारतामध्ये त्याची अंमलबजावणी एकदम छानपणे चालू आहे. त्याचं नाव आहे NTCP, म्हणजे नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपल्या जिल्हा लेवलला जे सिव्हिल हॉस्पिटल असतं, नंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतं किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय असतं, त्यामधील डेंटिस्ट असतील किंवा बाकीचे काउन्सिलर, अशी एक टीम असते. ती टीम काय करते, त्यांच्या अधिपत्याखाली जेवढ्या शाळा असतील, स्कूल असतील, त्यांच्यामध्ये दरवर्षी व्हिजिट करते. त्यांच्या 100 यार्डच्या आतमध्ये कुठली टपरी असू द्या किंवा काही विकतंय का कोणी याच्यावरती नजर ठेवली जाते, आणि जर असेल तर त्यांच्यावरती स्ट्रिक्टली कारवाई केली जाते पोलीस प्रशासनाला घेऊन. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी ते मोहीम राबवतात. सपोज हॉस्पिटल असेल किंवा बस स्टँड असेल, कोणी उघड्यावरती थुंकलं एखाद्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये तर त्यांना तिथे उभे राहून ते फाईन करतात. त्यानंतर सरकारी एखादं ऑफिस असेल, सरकारी कुठल्या पण विभागाचं, तर तिथे ते अचानक जाऊन, ती टीम अचानक जाऊन तिथे राहणारे कर्मचारी, ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा आलेले व्यक्ती या सर्वांची झडती घेतली जाते. जर त्यांच्या खिशामध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जर असे काही पदार्थ आढळले तर त्यांनाही तिथे फाईन केला जातो. या पद्धतीने हा NTCP कार्यक्रम हा चालतो आणि तो कोटप्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं.
0: त्याचसोबत तंबाखू किंवा व्यसनजन्य पदार्थ आणि मानसिक तणाव यांचा आपापसात काही संबंध आहे का?
1: मानसिक तणाव आणि याचा दुहेरी संबंध आहे आपण असं म्हणू शकतो. जर एखाद्याला मानसिक तणाव असेल तर तुम्ही बघितलं असेल की तो तंबाखूच्या आहारी जातो. त्याला थोड्या वेळापुरतं काय वाटतं की आपण तंबाखू घेतल्यामुळे आपल्याला काही त्रास नाही आणि तो डोपामाइनमुळे आपण जसं सांगितलं जसं रिलीज होतं की त्याला बरं वाटतं, तेवढ्यापुरतं त्याला असं वाटतं की आपला मानसिक त्रास जो आहे हा तंबाखूमुळे बंद झालेला आहे. आणि जर जर तंबाखूचा तो खूप जास्त व्यसनात गेला की त्यानंतर त्याचं मानसिक आरोग्यही बिघडतं.
0: ओके. आणि मग तंबाखू सेवन करणारा जो व्यक्ती आहे तर मग त्यांनी कोणत्या प्रकारच्या नियमित तपासण्या केल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला?
1: नियमित तपासण्या म्हटलात की त्यांनी ओरल कॅव्हिटी जी आहे डेंटिस्टकडे जाऊन दर 6 महिन्याला करणं गरजेचं आहे. मी तर म्हणाल 3 महिन्याला जायला पाहिजे. त्याच्यामध्ये तोंडामध्ये जर एखादा लाल चट्टा इरिथ्रोप्लाकिया म्हणतो किंवा पांढरा चट्टा ल्युकोप्लाकिया म्हणतो, तोंड उघडत नसेल किंवा एखादा अल्सर आलेला असेल तर हे चेक करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर गिळताना त्रास होत असेल तर एन्डोस्कोपी करणं गरजेचं असतं गिळताना जर त्याला त्रास होत असेल. त्यानंतर रुटीनमध्ये आपण त्याची ब्लड प्रेशर आपण म्हणतो रक्तदाब चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर शुगर लेवल असते, ह्या गोष्टी आपण दर त्याने 3 महिन्याला चेक करणं गरजेचं आहे.
0: ओके. आणि आता त्याचसोबत वर्ल्ड नो टोबॅको डे जो आहे तो कशा पद्धतीने साजरा केला जातो?
1: ओके. आता मी जसं सांगितलं की हा WHO ने सुरू केलेला आहे 1987 ला. तर दरवर्षी काय करतं WHO दरवर्षी आपल्याला एक थीम देतं.
0: बर.
1: म्हणजे दरवर्षी एक थीम अशी देतं की एक ब्रीदवाक्य देतं त्यावरती आपल्याला काम करायचं असतं. तर 2026 ला ह्या वर्षी त्यांची थीम आहे अनमास्क द अपील. म्हणजे आपल्याला जो मुखवटा आहे ह्या इंडस्ट्रीचा कुठल्या जे तंबाखू आणि तंबाखूचे पदार्थ बनवतात आणि लोकांना थोडक्यात सांगायचं की वेड्यात काढतात की हे याचे फायदे तोटे हे सांगत नाही आणि थोडस त्याचा जो आपल्याला मुखवटा आहे हा कंपन्यांचा हा आपल्याला सर्व जनतेसमोर आणायचा आहे. आता मी याच्याबद्दल असं सांगेल की काय केलं जातं ह्या वर्षीच्या तंबाखू ब्रीदवाक्य जे आहे त्या पद्धतीने तंबाखू व तंबाखूजन्य जे पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचा मुखवटा जनतेसमोर आपल्याला काढायचा आहे. तो कसा? या मोहिमेमध्ये ह्या सर्व कंपन्या जसं सुगंधी द्रव्य वापरतात आकर्षकपणे त्याचे ते पॅकेट्स बनवले जातात की आपल्याला ते एकदम आकर्षक वाटतात. वेगवेगळी डिझाईन बनवली जाते पाउचेस पुड्यामध्ये आणि डिजिटल जे प्लॅटफॉर्म्स अव्हेलेबल आहेत मल्टीमीडिया आहे TV आहे OTT आहे सोशल मीडिया आहे यावरती याचं जाहिरात अतिशय मोठ्या प्रमाणात ते प्रसारण करतात. आणि हे करताना ते वेगवेगळे आपल्या देशातले असेल किंवा बाहेरच्या देशातले असेल इन्फ्लुएन्सर आहेत आपण थोडक्यात म्हणू TV ॲक्टर्स आहेत यांचा वापर करतात. यामुळे काय होतं ह्या सर्व आपले जे तरुण पिढी आहे त्यांना ते भुरळ पडते आणि मग नियमांची पायमल्ली केली जाते. तर ह्या नियमांची पायमल्ली हे कसे करतात हे आपल्याला जनतेसमोर ह्या वर्षी ह्या 31 मेच्या वर्ल्ड नो टोबॅकोच्या दिवशी आपल्याला जनतेसमोर आणायचं आहे.
0: सर, एखाद्या रुग्णाला सवय आहे तंबाखू खाण्याची आणि ती सुटत नाहीये पण त्याच्या तोंडामध्ये जखम आहे किंवा लाल चट्टा असू शकतो पांढरे डाग असू शकतात, तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे?
1: ओके. तोंडामध्ये लाल चट्टा असणे त्याला आपण इरिथ्रोप्लाकिया म्हणतो, व्हाईट चट्टा असेल त्याला ल्युकोप्लाकिया म्हणतो आणि एक तुम्ही जसं सांगितलं त्याच्यामध्ये तोंडामध्ये जखम झालेली आहे. तर एक रूल आहे आमचा की जर कुठलीही तोंडामध्ये जखम असेल जर ती 15 दिवसांमध्ये जर भरली नाही तर आपल्याला बायोप्सी करणं गरजेचं असतं. आता काय होतं पेशंट्स म्हणतात की मला तोंडात चट्टा आलाय काय होत नाही, नंतर 15 दिवसांनी महिन्यांनी तो तसाच वाढत जातो, नंतर त्याची जखम होते, तो म्हणतो काय नाही गोळी घेतली की मला बरं वाटतं. पण तो न भरणारा जो व्रण असतो किंवा न भरणारा जो अल्सर असतो तो असतो आपल्या तोंडातला मोस्टली कॅन्सर. तर अशा पेशंटमध्ये काय होतं आपल्याला बायोप्सी घेणं खूप गरजेचं असतं. जर आपण वेळेच बायोप्सी घेतली जेवढ्या लवकर बायोप्सी घेऊ तसं रिपोर्टिंग आलं जर सपोज कॅन्सर निघाला की त्याची ट्रीटमेंट आपण वेळेत करू शकतो. त्याची ट्रीटमेंट जर आपण वेळेत केली तर जो कॅन्सर स्प्रेड होणार असतो शरीरामध्ये तर तो वाचतो आणि त्या पेशंटची सर्जरी छोटी होते, त्यानंतर होणारा त्याला त्रासही कमी असतो आणि परत रिकरन्सचा चान्स त्या पेशंटमध्ये खूप कमी असतो. त्याचं जे लाईफस्टाईल असते किंवा त्याची जे आयुष्यमान असतं ते वाढतं. पण जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आपण तो पेशंट आला नाही किंवा त्यांनी दाखवलं नाही आणि खूप लेट स्टेजमध्ये आपल्याकडे आला आणि मग आपण त्याची बायोप्सी घेतली ट्रीटमेंट तर तीच राहते, सर्जरी मोठी होते, त्यानंतर होणारा त्रासही जास्त असतो आणि एवढं करून पण त्यानंतर त्याची जी लाईफ असते ती थोडीशी कॉम्प्रोमाइजच असते.

0: आमचे जे प्रेसिडेंट आहेत इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉक्टर ओंकार भालसिंग आणि सर्व टीम मेंबर्सनी आम्ही यावर्षी एक थोडेसे प्रोग्रॅम बनवलेले आहेत. त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम जे पण मेंबर्स आहेत त्यांच्या आजूबाजूला जेवढ्या शाळा आहेत आम्ही काय केले, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना तंबाखूचे जे होणारा तंबाखूमुळे होणारे जे त्रास आहेत याचं मार्गदर्शन करत आहोत, तसेच त्यांची मौखिक तपासणी करत आहोत. त्यानंतर आपल्या MIDC मध्ये म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये जे वर्कर्स लोक असतात, आता वर्कर्स लोक काय करतात, मी तुम्हाला मगाशी सांगताना राहिलं की त्यांचे नाईट शिफ्ट असतात किंवा ड्रायव्हर्स लोक असतात, त्यांना रात्री जागायचं असतं, मग ते काय करतात अलर्ट राहण्यासाठी म्हणजे आपल्याला झोप येऊ नये म्हणून ते तंबाखूचं सेवन करतात. ओके, तर मोस्टली आम्ही त्या लोकांना टार्गेट केलेलं आहे ह्यावर्षी. तर इंडस्ट्रियल एरियामध्ये जाऊन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जे वर्कर्स लोक आहेत त्यांची मौखिक तपासणी केली आणि जे लोक खात आहेत त्यांना सवय आहे त्या लोकांना आम्ही त्याचं मार्गदर्शन केलं, जनजागृती केली की याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, तुम्ही ते सोडण्यासाठी त्यांना सगळं आम्ही काउन्सिलिंग करत आहोत. त्यानंतर आपल्या अहिल्यानगरमध्ये खूप बीडी वर्कर्स आहेत म्हणजे ते बीडी बनवतात, तर त्यांचा जो व्यवसाय आहे तर तो नेहमी तंबाखूच्या रिलेटेडच असतो, मग त्या लोकांनाही मिश्री असू द्या किंवा तंबाखू खाण्याची सवय ही फार असते, तर त्यांचंही आम्ही मौखिक तपासणी आणि तंबाखूच्या रिलेटेड जे आहेत मार्गदर्शन त्यांना आम्ही करत आहोत. त्यानंतर आपल्या माध्यमातून आम्ही ही जनजागृतीचं काम चालू केलेलं आहे. त्यानंतर आम्ही न्यूजपेपरमध्ये ही तंबाखू आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याचं लेख लिहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासोबत जिल्हा रुग्णालयातर्फे NTCP जे मदत आहे, तुम्हाला जसं सांगितलं नॅशनल टोबॅको प्रोग्रॅम, त्यांच्या संयोगाने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तपासणीही करत आहोत.
1: ओके, आणि आजच्या तंबाखू विरोधी दिनानिमित्त तुम्ही संपूर्ण आपल्या रेडिओनगरच्या टीमला असेल, आपल्या श्रोत्यांना असेल आणि ज्यांना जे तंबाखू सोडायचं आहे किंवा व्यसनमुक्त व्हायचंय तर त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असणार आहे?
0: सल्ला असा असेल की आपली इच्छाशक्ती प्रबळ करा, तंबाखूपासून लांब राहा, तुमचा घरामध्ये एकच विचार करा, आपली फॅमिली असेल ओके, तर आपले जे मुलं आहेत त्यांच्यासमोर आपल्याला एक आदर्श द्यायचा आहे की आपल्याला तंबाखू सोडायची आहे. जर तुम्ही सोडली नाही तर तुम्ही जे अनुकरण करता याचं सेम अनुकरण तुमचे मुलं करणार आहेत आणि त्यामुळे जो तोटा आत्ता आपण पूर्ण आपल्या मुलाखतीत सांगितलं, कॅन्सर असेल किंवा वेगवेगळे हृदयाचे याचे आजार असेल, हे आपल्याला जडणार आहेत आणि त्यापासून आपल्याला लांब राहायचं असेल, आपलं आरोग्य निरोगी राहायचं असेल तर आपण त्या मार्गाने कधीही जाऊ नये. आपल्या मित्र असेल किंवा आजूबाजूचे कितीही लोकांनी सांगितलं की एकदा हे ट्राय करून बघा, परंतु त्याला आपण कधीही त्या आमिषाला बळी पडायचं नाही आणि त्याचं सेवन करायचं नाही. जर तुम्ही करत असाल तर आपल्याकडे NTCP सेल आहे. ओके, तुम्हाला मी आता एक नंबर देईल, तो एक टोल फ्री नंबर आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यावरती फोन केल्यानंतर तुमचा इनरोलमेंट होते, तिकडून तुम्हाला फोन येतात आणि तुम्हाला कुठे जायची गरज नाही, तुम्हाला फोनवरतीच तुमचं काउन्सिलिंग केलं जातं, त्याचे सेशन्स ठेवले जातात, तुम्ही ते फक्त अटेंड जरी केले तरी तुम्ही 100% तंबाखूपासून दूर जातात.
1: ओके सर, तुम्ही आलात आपल्या रेडिओनगरमध्ये आणि तुम्ही श्रोत्यांना खूप चांगल्या प्रकारे समजावलं की तंबाखू कशा प्रकारे तुम्हाला व्यसन लावतं आणि त्याचे परिणाम काय होतात, दुष्परिणाम काय होतात, आणि तंबाखू सोडण्यासाठी सुद्धा इच्छाशक्ती फार महत्वाची आहे आणि ती कशी काम करते, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. थँक्यू. श्रोते हो, आज जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त डॉक्टर दीपक केळगंद्रे यांच्यासोबत आपण चर्चा केल्या, भरपूर अशा गोष्टी आपण जाणून घेतल्या. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते RJ कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते पुस्तकाच्या पानांतून. या शो मध्ये आज ऐकूया अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाच्या अभिवाचनाचा पुढचा भाग. या पुस्तकातील प्रकाशाचा उत्सव आणि आयुर्विमा आणि आधाराची स्मार्ट काठी या प्रकरणांचं अभिवाचन ऐकूया श्रीमती उषा देशमुख यांच्या आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी.
1: प्रकाशाचा उत्सव. मुंबई IIT प्रकल्पात ग्रामीण विद्यार्थ्यांना सौर दिवे 2016 ते 2018. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवण्याचं काम एकीकडे चालू असतानाच प्रकाशदूत होण्याचं भाग्यही आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या वाट्याला चालून आलं. त्यानिमित्त मुंबई IIT सारख्या शैक्षणिक क्षेत्रातल्या देशातल्या एका सर्वोत्तम संस्थेबरोबर आकांक्षा केंद्राला काम करायला मिळालं. सौर दिव्यांचं वितरण करून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यास हातभार लावता आला याचा आनंद आजही होतो. द मिलियन सोलर ऊर्जा थ्रू लोकलायझेशन फॉर सस्टेनेबिलिटी असा उपक्रम मुंबई IIT 2014-15 या वर्षी हाती घेतला. दुर्गम ग्रामीण भागात सौर तंत्रज्ञानाचा प्रसार करणं हा त्याचा उद्देश. या उपक्रमातून महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये 10 लाख सौर दिवे वितरित करण्याचं उद्दिष्ट होतं. शाश्वत ऊर्जेचा मार्ग दाखवणारी आणि ती पुरवणारी ही अनोखी योजना. मुंबई IIT ह्या एवढ्या मोठ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी आकांक्षा केंद्राला कशी मिळाली त्याचं सगळं श्रेय आपले विश्वस्त श्री अविनाश चाबुकस्वार यांना जातं. त्यांचे जवळचे नातेवाईक श्री मुकुंद भागवत बेल्जियम देशात असतात. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात त्यांनी बरंच मोठं काम केलेलं असून संशोधनही केलंय. मुंबई IIT ते माजी विद्यार्थी. साहजिकच सौर ऊर्जेच्या या प्रकल्पासाठी IIT त्यांचीही मदत घेतली. राईट टू क्लीन लाईट, स्वच्छ आणि सहज प्रकाश मिळवण्याचा अधिकार अशी या उपक्रमाची टॅगलाईन होती. पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडणार होते हे दिवे. त्यांच्या अभ्यासाआड लाईटच नाही ना हे कारण त्यामुळे येणार नव्हतं. हैदराबादची थ्राईव्ह सोलर एनर्जी कंपनी या दिव्यांचं उत्पादन करत असे. त्या सौर दिव्यांची शेवटच्या टप्प्यातली जोडणी त्याचं वितरण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने करणं अपेक्षित होतं. त्यानुसार आपण आकांक्षा केंद्रामध्ये ते काम करू लागलो. या उपक्रमातील एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की हे दिवे कोणालाही मोफत दिले जाणार नव्हते. थ्राईव्ह सोलर एनर्जीकडून IIT हे दिवे विकत घेत असे. त्यासाठी त्यांना काही चांगल्या संस्था उद्योग यांनी भरघोस निधी देऊ केला होता. एका सौर दिव्याची किंमत होती 500 रुपये. आपण हा दिवा खेड्यापाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना फक्त 100 रुपयांना उपलब्ध करून दिला. वितरणाची किंमत आणि मूळ किंमत यामध्ये मोठा फरक पडत होता. त्याचा आर्थिक भार श्री मुकुंद भागवत आकांक्षा केंद्राचे विश्वस्त व हितचिंतक यांनी उचलला. हेल्थ ऑन व्हील्स, फिरता दवाखाना या L&T कंपनीशी निगडित प्रकल्पामुळे नगर शहराच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये आकांक्षा केंद्राची चांगली आणि व्यापक संपर्क यंत्रणा तयार झाली होती. याच संपर्क यंत्रणेचा सोलार लॅम्प प्रकल्प यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण 25 खेड्यांमधल्या जवळपास 5,000 विद्यार्थ्यांना हे दिवे वितरित केले. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक जीवनात नवीन प्रकाश आला. अगदी दूरवरच्या डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या वस्त्यांमधल्या विद्यार्थ्यांना याचा फार उपयोग झाला. खेड्यांमध्ये फार चांगलं यश मिळालं ह्या कार्यक्रमाला. झटपट दिवे विकले गेले. विविध शाळांतील शिक्षकांनाही हा उपक्रम आवडला. बहिरवाडी वस्तीच्या शाळेतील अनुभव तर एकदम सुंदर होता. ही शाळा फार छान. तळमळीने काम करणारे आदर्श शिक्षक जगताप सर आणि शाळेतल्या शिक्षकांनी मिळून 30 दिवे विकत घेतले आपल्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांची ऐपत नव्हती म्हणून शिक्षकांनी त्यांना अशी मदत केली. त्यांचं हे काम खरोखरच कौतुकास्पद. सौर दिवे म्हणजे काय, त्यांचा उपयोग कसा करता येईल, ते आवश्यक का आहेत, असं सगळं शाळांमध्ये समजावून सांगत असे मी. त्या कामात गावोगावच्या शाळांमधील शिक्षकांची मोठी मदत झाली. ही सर्व गावं अशी होती की तिथे दिवसातले 12-12 तास वीज नसायची. या दिव्यांमुळे ती अडचणच राहणार नव्हती. सौर दिवे वापरल्यानंतर मुलांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की लाईट नसली तरी आता अभ्यास करता येतो. त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. त्यांना दिव्यांचा उपयोग होतोय हे समजल्यावर आतून छान वाटायचं. जणू दिव्यांचा उत्सवच साजरा केला. या उपक्रमाच्या माध्यमातून. हे लिहिताना ज्येष्ठ कवी शंकर रामाणी यांच्या त्या नितांत सुंदर कवितेतल्या ओळी सहजपणाने आठवतात. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, कुणी जागले रे कुणी जागले. आयुर्विमा. आकांक्षा केंद्रात काम करणारे सगळेच विकलांग. त्यांचं केंद्रात रोज सहज येणं आणि घरी परत जाणं यासाठी क्रॉम्प्टन ग्रीव्स कंपनीच्या मदतीमुळे टाटा मॅजिक गाडीची सोय झालेली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची वाटणारी काळजी बरीचशी दूर झाली. पण त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षिततेचा भुंगा कधीकधी डोकं वर काढायचा. त्यांचा विमा उतरवण्याचा विचार मनात चमकला. त्यासाठी आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात चौकशी केली. दिव्यांगांचा विमा उतरवता येईल पण त्यांच्या पॉलिसीसाठी सर्वसामान्य धडधाकट व्यक्तीपेक्षा वेगळे निकष आहेत असं आयुर्विमा महामंडळातील अधिकाऱ्यांशी बोलल्यावर समजलं. विमा उतरवताना वैद्यकीय तपासणी ही त्यांच्या पॉलिसीसाठी सर्वात महत्वाची अट होती. सगळे निकष करू पूर्ण पण विमा उतरवूच, कारण ही केंद्रातली दिव्यांगांसाठी आवश्यक अशीच बाब आहे. त्याचा त्यांना व्यक्तिगत जीवनात उपयोगच होईल. आयुर्विम्याची पॉलिसी काढणं तुलनेने सोपं होतं. पुढचा मोठा प्रश्न होता तो पॉलिसीचे हप्ते नियमित भरण्याचा. ते कोण भरणार? दिव्यांगांना ते कसं शक्य होईल? त्याही आधीची एक अडचण अशी होती की पॉलिसी उतरवणं कसं आवश्यक आणि फायदेशीर आहे हे सगळ्यांना समजावून सांगणं आणि पटवून देणं. या सर्व दिव्यांगांचा विमा आकांक्षा केंद्रामार्फतच उतरवण्याचा निर्णय मी आणि विश्वस्तानी घेतला. एकाच वेळी जास्तीत जास्त जणांना त्यात सहभागी करून घ्यावं म्हटलं. म्हणून मग केंद्राशी पूर्वी संबंध आलेल्या आणि नंतर इतर ठिकाणी नोकरी करणाऱ्या दिव्यांगांशीही संपर्क साधला. त्यांना विम्याची गरज व महत्व समजावून सांगितलं. सगळ्यांच्या पॉलिसी उतरवल्या. केंद्रामार्फत हप्ते नियमित भरले जाऊ लागले. ते चुकणार नाहीत, त्याला विलंब होणार नाही ही काळजी घेतली. आधी ठरवल्यानुसार आकांक्षा केंद्रातल्या व्यक्तींच्या विम्याचे हप्ते आम्ही संस्थेतर्फे भरत होतो. केंद्राच्या पद्धतीनुसार विमा पॉलिसी, हप्त्याची तारीख, ते भरल्याची पावती ह्या सगळ्या नोंदी अगदी व्यवस्थित ठेवल्या गेल्या. आकांक्षाचा अजून एक असा स्तुत्य उपक्रम म्हणजे आधाराची स्मार्ट काठी, अर्थात संवेदनेचा तिसरा डोळा, स्मार्ट केन. दृष्टी हिरावून घेऊन क्रूर नियतीने अनेकांच्या डोळ्यांपुढे आणि आयुष्यात अंधार निर्माण केला. अशा समस्त अंधार यात्रींना प्रकाशाचे पाईक बनवण्यासाठी जणू संवेदनेचा तिसरा डोळा होऊन आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान धावून आलं. त्यामुळे मार्गाच्या शोधात चाचपडणारे हे अंधारयात्री जीवनाच्या पथावर मार्गक्रमण करणारे प्रकाशयात्री झाले. त्यांना प्रकाशाची वाट दाखवणारी माणसं त्यांच्यासाठी जणू देवदूतच ठरली. दिल्ली IIT व सक्षम संस्था यांच्या अथक प्रयत्नातून अंधांच्या हातातील परंपरागत पांढऱ्या काठीला नव्या काळाला अनुरूप असं स्मार्ट बनवण्यात आलं. तिचा आधार मिळाला आणि दृष्टीहीन विकलांग विज्ञानांचे पंख लाभलेले समर्थ दिव्यांग झाले. अल्ट्रासॉनिक म्हणजेच अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानावर आधारित दूरसंवेदक या काठीमध्ये बसवण्यात आलं. दूरसंवेदकांमधील कंपनांच्या तीव्रतेनुसार रस्त्यातील 3 मीटरपर्यंतच्या अडथळ्यांची जाणीव अंधांना नेमकेपणाने होऊ लागली. केनचा स्पर्शही न करता वाटेतील अडथळे टाळून सहजगत्या चालता येणं पूर्ण अंध व्यक्तींनाही शक्य झालं. या स्मार्ट केनच्या सहाय्याने वाटेत येणारे अडथळे टाळत सफाईदारपणे चालणारे अंधजन पाहून ह्यांना थोडं दिसतंय की काय असा प्रश्न सामान्यांना पडू लागला. ही बहुगुणी स्मार्ट केन आत्मसन्मानाने जगण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक अंध व्यक्तीपर्यंत पोचवावी म्हणून डोळस वृत्तीची सहृदय माणसं धडपडू लागली. आकांक्षा केंद्राचा स्थापनेपासूनचा मार्गदर्शक आहे महेश भागवत. हा कवी मनाचा माणूस दृष्टीहीन. स्मार्ट केन बाबत मनात आलेल्या भावनांना त्यांनी शब्दांच्या मदतीने वाट करून दिली. अंधार तो पाचविला जरी होता पुजलेला, जगण्याचा सूर होता नियतीने चुकविलेला. अशा उद्विग्न क्षणात ज्ञान प्रकाश भेटला, उजळल्या दाही दिशा आणि मार्ग माझा रुंदावला, मार्ग माझा रुंदावला. महेशनं लिहिलं अशीच परिस्थिती ह्या अंधजनांची झाली. नगर येथील प्रोफेसर कॉलनीजवळ आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या परिसरात 24 ऑगस्ट 2017 रोजी स्मार्ट केनच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला. प्रत्येकी 3,600 रुपये किमतीच्या 75 स्मार्ट केन उपलब्ध करून देण्यासाठी अहमदनगर रोटरी मिडडाऊन क्लब व आकांक्षा केंद्राचे 2 विश्वस्त रंजना ब्रह्मा आणि रमेश वाबळे यांचं सहकार्य लाभलं. स्मार्ट केनच्या योग्य वापरामुळे अंध व्यक्तींना संरक्षण कसं मिळतं, संरक्षण कसं होतं हे पुण्यातील नामवंत मोबिलिटी इन्स्ट्रक्टर श्री अमृत ब्रह्मनकर आणि श्री अशोक पाटील यांनी अंधजनांना शिकवलं. त्याबरोबरच त्यांनी व्हाईट केन टेक्निक, अपर आर्म टेक्निक, लोअर आर्म टेक्निक, साइटेड गाईड टेक्निक इत्यादी अनेक बारीक सारीक गोष्टी प्रात्यक्षिकासह समजावून सांगितल्या. अडथळे टाळून कसं चालावं, रस्त्याची कड कशी शोधावी, वळणाचा अंदाज कशा पद्धतीने घ्यावा अशा कितीतरी गोष्टी प्रात्यक्षिकांसह प्रत्येकाला शिकवण्यात आल्या. तूच काठी तूच दिवा, तुझाच समर्थ हात हाती हवा. प्रत्येक अंध प्रशिक्षणार्थीच्या मनात स्मार्ट केनबद्दल हीच भावना होती. महेश भागवत याने लिहिलं, स्मार्ट केन ही सखी चामुची, तिची आम्हाला साथ. स्मार्ट केन ही सखी चामुची, तिची आम्हाला साथ. अंधत्वाची खंत कशाला, करू त्यावरी मात. प्रत्येक अंध व्यक्तीला आकांक्षा केंद्रांनी हा आत्मविश्वास दिला. स्वयंरोजगार करून आपलं आयुष्य घडवू पाहणाऱ्या अंध व्यक्तींना समाजातील दात्यांनी अशाच प्रकारे मदतीचा हात दिला तर अंधांचं जगणं अधिक सुसह्य होईल, आयुष्य समृद्ध होईल ह्यात मुळीच शंका नाही. असाच आधुनिक जगामध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला एक उपक्रम दानयज्ञासाठी जनजागृती, अवयवदान, नेत्रदान, देहदान. आकांक्षा पुनर्वसन केंद्राचा गाजावाजा करावा असं मला कधी वाटलंच नाही. आपलं कामच नेहमी बोलत राहिलं त्यामुळे संस्थेबद्दल स्वाभाविकपणाने वेगवेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण झाला. त्यातून मोठमोठ्या उद्योगांनी त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं. अशाच एका वेगळ्या योजनेत सहभागी होण्याचं खास निमंत्रण आलं, ते विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं. नगरजवळच्या विळद घाटात असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाला नेत्रदान, अवयवदान, देहदान या महत्वाच्या विषयांवर समाजात जागृती करणं आवश्यक वाटलं. अशा जनजागरणातून सामान्य माणसांना ह्या दानासाठी प्रवृत्त करायचं होतं. या मोहिमेत आकांक्षा केंद्राने त्यांच्या जोडीने सहभागी व्हावं अशी कॉलेजच्या प्राचार्यांची व त्या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या प्राध्यापकांची इच्छा होती. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत आर्थिक आणि वस्तुरूपी दानाएवढंच हे वैद्यकीय दान ही फार मोलाची गोष्ट आहे, किंबहुना अमूल्य म्हणावं असंच हे दान म्हणता येईल. त्यामुळेच विखे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जोडीने हे काम करण्यात मोठाच आनंद होता. याच भावनेतून जनजागृती मोहिमेत बरोबरीने काम करण्याचं आकांक्षा केंद्रांनी आनंदाने मान्य केलं. फिरत्या दवाखान्यामुळे आम्ही नगर परिसरातल्या 50 अधिक गावांमध्ये पोचलो आहोत. गावागावांमध्ये जाऊन आम्ही वैद्यकीय शिबिरं घेतो, जमेल तसं आणि जमेल तेवढं प्रबोधन करतो याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाला होती. त्यामुळेच त्यांनी या मोहिमेसाठी आकांक्षा पुनर्वसन केंद्राशी सामंजस्य करार केला. त्यानुसार छोट्या मोठ्या गावांमध्ये जाऊन नेत्रदान, देहदान का करायचं, त्याची प्रक्रिया काय आहे याची माहिती सर्वसामान्य गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे आम्ही उपक्रमात करणं अपेक्षित होतं. अशा पद्धतीने कुणाला देहदान वा अवयवदान करता येईल, त्याचा उपयोग कसा होतो आणि अशा दानाची गरज का आहे हे सगळं त्यांना विश्वासात घेऊन त्यांना पटणाऱ्या भाषेत सांगणं अभिप्रेत होतं. आम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये गेलो. विखे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि त्यांची टीम सोबत असायची. मनापासून सांगते की लहान गावांमध्येही ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी कल्पनाच केली नव्हती मी, पण तसं झालं. असं काही दान करता येतं आणि आपले अवयव इतरांचं जगणं सोपं करतात याची माहितीच गावकऱ्यांना नसायची, ती ह्या कार्यक्रमातून मिळू लागली. एका गावात तर वारकरी संप्रदायातील अनेक व्यक्ती पुढे आल्या. त्यांनी स्वतः देहदानाची तयारी दाखवलीच, पण मोहिमेचा प्रसार करण्याचंही ठरवलं. या कामामुळे मला फार समाधान वाटलं. समाजाच्या हितासाठी असलेल्या अशा मोहिमेत विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने आकांक्षा केंद्राशी सामंजस्य करार केला. त्यांना केंद्राबद्दल वाटणारा विश्वासच यातून दिसून आला. कामाची पावती अशा वेगवेगळ्या पद्धतीने मिळत राहिली हे आमच्यासाठी अभिमानाचं आणि आनंदाचं होतं.
0: श्रोते हो, पुस्तकाच्या पानांतून या शोमध्ये आपण ऐकलत बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकातील प्रकाशाचा उत्सव आणि आयुर्विमा आणि आधाराची स्मार्ट काठी या प्रकरणांचं अभिवाचन. अभिवाचक स्वर होता श्रीमती उषा देशमुख यांचा. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या शोमध्ये.
2: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मचलती

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफ एम आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: नमस्कार, मी आशीष पवार आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: گستاخی ماں گستاخی ماں.
1: شاعری, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: मैत्रिणींना नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आपला रविवार विशेष संवाद सखींशी हा शो सुरू झालाय आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आपण नेहमी दर रविवारी एका वेगळ्या सखी सोबत गप्पा मारत असतो, तिचा सगळा प्रवास जाणून घेत असतो. आणि सखी ही अशी असते ना, ती सगळं सांभाळू शकते बरं का. ती घर सांभाळू शकते, ती तिचं ऑफिस सांभाळू शकते, ती तिचं प्रोफेशन सांभाळू शकते, मुलं सांभाळू शकते आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालू शकते. त्याचमुळे प्रत्येक सखीची कहाणी ही वेगळी असते आणि तीच कहाणी आपण दर रविवारी जाणून घेत असतो. आज देखील आपण अशाच एका सखीची कहाणी जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो, आज आहे तंबाखू विरोधी दिन. आणि आपण बऱ्याच महिला मिशरी खातात आणि तंबाखू पण बऱ्याच जणी खातात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे, याबद्दल देखील आपण गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अलका त्र्यंबके, ज्या ओरल अँड मॅक्सिओफेशियल सर्जन आहेत. तसंच त्यांना दंत आणि जबड्याच्या शस्त्रक्रियांचं विशेष तज्ज्ञ आहेत. आणि त्यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या ओरल कॅन्सर आणि इतर समस्या यावर काम केलेलं आहे. त्यामुळे त्या आपल्याला अगदी व्यवस्थित याबद्दल सांगणार आहेत आणि त्यांची कहाणी तर आपण ऐकणारच आहोत. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार मॅडम.
1: आणि मॅडम, सगळ्यात आधी तर तुमचं रेडिओ नगरच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे.
2: मी पण आभारी आहे.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे तुम्ही ओरल कॅन्सर वर काम करता आणि हा मला वाटते सगळ्यात कठीण आहे, कारण जेव्हा मूव्ही चालू असतो आणि जेव्हा ऍड येते ना, तेव्हा देखील आपल्याला ते बघावंसं नाही वाटत, एवढं डेंजर असतं. मग तुम्ही हे क्षेत्र का निवडलं आणि कसा झाला तो प्रवास?
2: सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रासाठी अट्रॅक्शन तर होतंच आणि डेंटिस्ट्री हा फील्ड चूज केल्यानंतर सर्जरीबद्दल फार फॅसिनेशन होतं. आय सर्जन बनणं हे माझं नंतरचं स्वप्न झालं. आणि मग ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी करून ॲज अ लेडी ॲज अ सर्जन म्हणून काम करणं खूप फॅसिनेटिंग वाटलं, खूप एक्सायटिंग वाटलं. आणि ह्या क्षेत्रात आता मला 8 ते 9 वर्ष झालेत. अहमदनगरमध्ये मी प्रॅक्टिस करते आणि इट इज व्हेरी फुलफिलिंग अँड सॅटिस्फाईंग जॉब.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे जेव्हा सुरुवात असते तेव्हा कोणत्याही गोष्टीला सुरुवात करताना किंवा ते काम करत असताना अनेक अडचणी येतात आणि महिला म्हणून तर महिलेला खूप अडचणी येतात या गोष्टीमध्ये. तर तुम्हाला काही सुरुवातीला अडचणी आल्या का?
2: हो मॅडम, नक्कीच आल्या. ॲज अ ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन सुरुवातीला मला असं सांगितलं गेलं की लेडीजसाठी हा फील्ड नाही आहे. सर्जरी बेसिकली हा फील्ड थोडासा मेल डॉमिनेटेडच आहे नेहमीपासून. आणि आमच्यामध्ये ॲज अ ओरल सर्जन आम्ही फक्त ॲज अ डेंटिस्ट डेंटल क्लिनिकमध्येच काम नाही करत. आम्ही ॲज अ सर्जन हॉस्पिटल्समध्ये ॲज अ कन्सल्टंट जातो. व्हेरियस काइंड्स ऑफ फेशियल ट्रॉमा आम्ही ऑपरेट करतो, म्हणजे वरच्या खालच्या जबड्याचे फ्रॅक्चर, ॲक्सिडेंट नंतर झालेले फ्रॅक्चरचे रिहॅबिलिटेशन, किंवा तोंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असू शकतात जे की कर्करोग पण असू शकतात, किंवा ते दुसऱ्या पद्धतीचे ओडोन्टोजेनिक म्हणजे दातांपासून उद्भवलेल्या वेगवेगळ्या बोन रिलेटेड किंवा सॉफ्ट टिश्यू रिलेटेड गाठी असू शकतात. त्यांचं मॅनेजमेंट, हे सगळं मॅनेजमेंट पूर्ण भुलेखाली करण्यासाठी आम्हाला पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये काम करावं लागतं. तर हे सगळं करताना सुरुवातीला थोडं रेझिस्टन्स मिळाला की ॲज अ लेडी मी करू शकेल का, किंवा ग्रामीण भागात काम करताना सुरुवातीला पेशंटकडून थोडासा आपल्याला रेझिस्टन्स मिळतो की ही तर मुलगी आहे, ही काम करू शकेल का, किंवा लेडी आहे ही करू शकेल का. तर एवढ्या वर्षात आपलं काम व्यवस्थित करून चांगलं काम दाखवून आपली जागा ह्या फील्डमध्ये बनवणं, ओळखी बनवणं. आणि आज ह्या दिवशी मी मॅक्झिमम नगरच्या मोठ्या मोठ्या सगळ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ॲज अ कन्सल्टंट ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन काम करते. कोणत्याही प्रकारचं सिव्हिअर पॅनफेशियल ट्रॉमा असो किंवा कोणत्याही प्रकारची ओरल पॅथॉलॉजी असो, त्याच्यामध्ये काम करून पेशंटला त्याच्यातून बाहेर काढण्यात मी यशस्वी ठरली आतापर्यंत आणि आय एम प्राऊड टू से दॅट.
1: आणि मॅडम, मॅक्सिलोफेशियल सर्जन याचं प्रामुख्यानं काम काय असतं आणि ते कशा केसेसवर काम करतात?
2: Depends on, there are different kinds of cases that we treat on. फर्स्ट ऑफ ऑल फेशियल ट्रॉमा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मुलं लोक हेल्मेट न वापरता रोडवर चालतात, ते तोंडावरती पडतात, त्यांचे जबडे तुटतात, त्यांचे दात तुटतात, त्या सगळ्यांवरती शस्त्रक्रिया करून त्यांना आधीसारखं करणं, आधी त्यांना रिहॅबिलिटेट करून आधीसारखं ते जेवण करू शकतात आणि आधीसारखं दिसायला लागतात, त्याचं रिहॅबिलिटेशन आम्ही करतो. जबड्यामध्ये सूज येणे, पू भरणे, हे सगळ्या आजारांचं ट्रीटमेंट. किंवा एखाद्या दाताला कीड लागली आहे त्याच्यामुळे जबड्यामध्ये, तोंडामध्ये किंवा घशामध्ये पू भरतो, त्याचं कंप्लीट मॅनेजमेंट करून पेशंटला त्या इन्फेक्शन मधून बाहेर काढणे. किंवा खूप सारे असे पेशंट आहेत ज्यांना दात नाही येत ओल्ड एजमध्ये, तर त्यांना आपण वरच्या खालच्या दातांना इम्प्लांटच्या सहाय्याने, अवघड अवघड पद्धतीने इम्प्लांटच्या सहाय्याने त्यांना रिहॅबिलिटेट करतो. ज्या पेशंटची मोठी सर्जरी झाली आहे, जबडे काढण्यात आलेत, तर त्यांच्या केसमध्ये स्पेशल पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट टाकून त्यांना परत रिहॅबिलिटेट करण्याचं काम पण आम्ही त्याच्यात करतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त रेग्युलर डेंटल वर्क जे आहे, दातांचे जे काय सगळ्या समस्या आहे, त्यांचे तर आम्ही स्पेशलिस्ट आहोतच.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे हे सगळं करताना, जसं की मी मगाशी पण म्हणाले, एका महिलेला कठीण असतं कारण हे सगळं बघणं, कारण महिला अशी असते ती नाजूक असते, इंजेक्शनला सुद्धा मुली घाबरायला लागतात. तर मग सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्हाला अशा केसेस दिसत होत्या किंवा तुमच्या प्रॅक्टिसच्या काळात जेव्हा तुम्ही हे शिकत होतात, तेव्हा कधी असं झालं का अनकॉन्शियस झालात किंवा चक्कर येणं किंवा हातबल होणं?
2: अजिबात नाही. तो आय थिंक आय एम मेड फॉर दिस, आय लव माय वर्क. मला कधीच काही प्रॉब्लेम नाही झाला त्याच्याबद्दल. आणि इट यूज टू फॅसिनेट मी ह्युमन बॉडी. सुरुवातीपासूनच ह्युमन एनाटॉमी मला खूप आवडायची. आणि मी पूर्ण चारी बीडीएसच्या वर्षी युनिव्हर्सिटी टॉपर होते.
1: अरे,
2: महाराष्ट्रात एमडीएस मध्ये पण मी गोल्ड मेडलिस्ट आहे. एमयूएचएस मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्याच्याबद्दल. आणि अभ्यासाची खूप आवड होती आणि ह्युमन बॉडीबद्दल खूप आवड होती. त्याच्यामुळे ओरल अँड मॅक्सिलोफेशियल रिजन मध्ये सगळं काही एकदम डिटेलमध्ये अभ्यास केल्यामुळे कॉन्फिडन्स आपल्यापूनच आला आणि मग त्याच्यामुळे काम पण त्या हिशोबाने चांगलं होतं.
1: मॅडम, तुम्ही तोंडाचे वेगवेगळे जे कॅन्सर असतात त्यावर काम करता, तर पुरुष आणि महिला या दोघांमध्ये पण या कॅन्सरचं प्रमाण तितकंच जाणवतं का?
2: ओपीडीमध्ये आम्ही बघतो की ऑब्व्हियसली पुरुषांमध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे कारण ते तंबाखू जास्त खातात. तंबाखूचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते त्याचा वापर ते करतात. पण लेडीज पण काही मागे नाही आहेत. आपण असं पाहतो की ग्रामीण भागात स्पेशली महिला टोबॅको वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये खातात. एक तर तंबाखू खाणे किंवा काही महिला बीडी फुकतात. आणि सगळ्यात मोस्ट कॉमन इज मिश्री. मिश्री म्हणजे धूरविरहित तंबाखू. अनेक ग्रामीण भागाच्या महिलेमध्ये असं बघितलं गेलंय की ते मिश्री दातामध्ये आणि हिरड्यांवरती घासतात. काही ते 10 मिनिट ठेवतात आणि मग थुकून देतात. हे मिश्री हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मिश्री हे एक तंबाखूचाच एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये निकोटीन आहे आणि निकोटीन आलं म्हणजे कर्क रोग जन्यता आली. म्हणजे मिश्रीनी पण तंबाखू होणं तेवढंच पॉसिबिलिटी आहे. तर हे अवेअरनेस लेडीजमध्ये होणं महत्वाचं आहे की मिश्री इज ऑल्सो नॉट गुड. माझ्या एक्सपिरियन्सनी मी सांगते, मागच्या 1 वर्षात मी अशा 2 लेडीज पाहिल्या जे की अराउंड 60 ते 70 वर्षाच्या होत्या. त्यांनी मला अशी हिस्ट्री दिली की त्यांनी मिश्री त्यांच्या लहानपणी लावली होती. आपली लहानपणी त्यांनी मिश्री घासली होती पण त्यानंतर ते सोडून दिली आणि आता ते ब्रश वापरतात. पण तरी मिश्री एवढी घातक आहे की आता वयाच्या 60व्या वर्षी त्यांना ओरल कॅन्सर डिटेक्ट झालं.
1: बापरे.
2: तर त्याच्यामुळे तंबाखू, मिश्री, बीडी कोणत्याही फॉर्म मध्ये घेणं अतिशय हानिकारक आहे.
1: मॅडम, तंबाखूमुळे किंवा मिश्रीमुळे ओरल कॅन्सर तर होतोच, त्याच प्रकारे आता महिला आहे, महिलांमध्ये खूप बदल होत असतात, हार्मोन्स बदलत असतात कंटिन्युअसली, आणि महिलांचं शरीरच असं आहे की त्यांना अनेक गोष्टी त्यांच्या शरीरात होत असतात. तर मग वेगळे पण काही विकार या तंबाखूमुळे मिश्रीमुळे होऊ शकतात का?
2: होऊ शकतात. तंबाखूचं खूप दिवसांपासून सेवन केल्यामुळे तोंडाचा कॅन्सर तो होतोच, पण त्याचबरोबर स्तरांचा कॅन्सर किंवा पचन संस्थेचे कर्करोग, हृदयरोग व प्रजनन आरोग्याच्या समस्या सुद्धा त्यांना होऊ शकतात. स्पेशली रिप्रोडक्टिव्ह एजच्या लेडीजमुळे, जे की अराउंड 12 ते 45 वर्षाच्या लेडीज महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी होणे व अकाली रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज ज्याला आपण म्हणतो ते होणे असं होऊ शकतो. प्रेग्नेंट लेडीजमध्ये स्पेशली तंबाखू खाणं स्पेशली जास्त हानिकारक आहे कारण त्यांच्यामध्ये हे केल्यामुळे अनिमिया, मिसकॅरेज किंवा म्हणजे अपोआप होणारा गर्भपात आढळू शकतो. गर्भ अभर्क जन्मणे म्हणजे स्टील बर्थ किंवा गर्भाची वाढ खुंटणे असे गंभीर गुंतागुंतीचे धोके होऊ शकतात. त्याच्यामुळे तंबाखू हे कोणत्या फॉर्ममध्ये कोणत्याच एजमध्ये लेडीज लोकांसाठी घातक आहे.
1: आणि मॅडम, जर एखादी महिला जर तंबाखू खात असेल, मिश्री खात असेल आणि मग तिला असे विकार झाले किंवा मग कॅन्सर झाला, तर मग तुम्ही त्याच्यावर कशा प्रकारे उपचार करता?
2: सुरुवातीला पेशंट जेव्हा आमच्या ओपीडीमध्ये येतात तर ते वेगवेगळ्या टप्प्यावर असू शकतात. ह्याच्यामध्ये हे महत्वाचं सांगणं जरुरी आहे की व्हॉट इज प्री मॅलिग्नेंट लिजन, म्हणजे तोंडाच्या अशा विकृती ज्यांचे रूपांतर आक्रमक तोंडाच्या कर्करोगामध्ये होण्याची उच्च शक्यता आहे. म्हणजे हे प्री मॅलिग्नेंट लिजन म्हणजे काय? समजा बेसिकली हे 4 प्रकारचे असू शकतात. ल्युकोप्लाकिया, इरिथ्रोप्लाकिया, किंवा OSMF किंवा ओरल लायकन प्लॅनस. ल्युकिओप्लाकिया म्हणजे सामान्य भाषेत बोलण्यात आलं तर हा एक पांढरा डागाच्या स्वरूपात दिसून येतो तोंडामध्ये, ते कुठेही असू शकतो, तो आतल्या गालावर, टाळूवर किंवा जिभेवर दिसू शकतो. हा पांढरा चट्टा जर आपण खरबडून काढण्याचा प्रयत्न केला तर तो खरबडून जात नाही, ह्याचा अर्थ स्पेसिफिकली थोडासा डाऊटफुल असू शकतो. इरिथ्रोप्लाकिया म्हणजे एक भडक लाल रंगाचा मखमलीसारखा चट्टा होऊ तोंडामध्ये कुठेही येऊ शकतो, जो खरवडल्यास अनेकदा सहजपणे रक्तस्राव करू शकतो. पेशंट बेसिकली हा कंप्लेन करू शकतो की त्यांना दुखतंय, भूक कमी झाली आहे, पेन किलर पुरता आराम मिळतोय पण सतत त्रास होत राहतोय, घशामध्ये गाठी पालपेट होत आहेत किंवा ते दाबल्यावरती दुखत आहेत, भूक कमी झाली आहे, ह्या सगळ्या आणि दाताला कीड नाही लागली आहे तरी पण दात हलायला लागलाय आणि तो दुखतोय, हे कंप्लेंट्स घेऊन पेशंट येऊ शकतात. तर त्यांचं सुरुवातीला लवकर निदान करणं, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं आणि जे काही गाठ तोंडामध्ये आली आहे त्याचा तुकडा तपासणीला पाठवणं, त्याचे रिपोर्ट आल्यावरती पेशंटला मार्गदर्शन करणं, जर निदान झालंय की बाबा हे कर्करोगच आहे तर त्याच्यानंतर पेशंटला व्यवस्थित मार्गदर्शन करणं की आता ह्याच्या पुढे काय करावं लागेल, हे सगळं ह्याच्यात येतं.
1: आणि मॅडम, जेव्हा कळतं तुम्हाला किंवा पेशंटला, म्हणजे पेशंट जर असेल आणि त्याला जर कॅन्सर होण्याची शक्यता असेल तर मग त्यानं कसं समजून घ्यावं की कॅन्सर होऊ शकतो किंवा तसा त्रास होतोय, काही लक्षण आहेत का त्याचे?
2: सुरुवातीला तर हे की खूप सारे पेशंट्स डिनायलमध्ये असतात, म्हणजे सगळ्यांना आजकाल माहिती आहे की तंबाखूने तोंडाचं कॅन्सर होतो पण तरी ते तंबाखू खातात कारण त्यांना सवय झाली आहे, त्याचं ॲडिक्शन झालंय. असे पेशंट आहेत ज्यांनी फक्त एकच वर्ष तंबाखू खाल्लं आणि त्यांना प्रॉपर तोंडाचं कॅन्सर झालंय, ऑपरेशन करावं लागलं आणि खूप सारं भोगावं लागलं. असे पेशंट आहेत ज्यांनी आयुष्यभर तंबाखू खाल्लंय आणि शेवटपर्यंत त्यांना काहीच नाही झालं. तर आपण अशा पेशंटला बघतो की ज्यांना काहीच कधी झालं नाही आणि त्याच्या भरोश्यावर आपण तंबाखू खात राहतो. तर माझं हे असं म्हणणं आहे की कोणतीही लेडीज जर तंबाखू खातीये आणि तिला असे काही लक्षण दिसले, समजा पांढरा चट्टा तोंडामध्ये कुठेतरी आलाय किंवा लाल चट्टा आलाय किंवा वेगळेच दिसणारा अल्सर किंवा तोंड आलाय जो की भरतच नाही, तो जो की नीट होतच नाही, 15-20 दिवस झाले मलम लावले, गोळ्या घेतल्या तरी ती जखम भरत नाहीये, किंवा त्या जखमेवरती कोणतं शार्प टूथ, दात कोणता घासला चाललाय किंवा अक्कल दात कुठेतरी आतमध्ये घुसली आणि ती घासली चालली आहे आणि पेशंट इग्नोर करतायत, फक्त तेव्हाच्या तेव्हा पेन किलर खातायत पण डॉक्टरकडे तपासणीसाठी जात नाहीत, तर अशा केसेसमध्ये हे रिस्क वाढतो. आणि आय वुड सजेस्ट की लगेच तुमच्या रेग्युलर डेंटिस्टकडे जाऊन हे तपासणी करणं फार गरजेचं आहे.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हणालात की महिलांना कॅन्सर तर होतो तोंडाचा या सगळ्यामुळे, व्यसनामुळे, तसंच महिलांना वेगळे विकारही होतात. तर महिला जेव्हा गर्भवती असेल, तिच्या पोटात बाळ असेल, तर त्या बाळावर पण काही परिणाम होऊ शकतात का याचे?
2: हो, असं लेटेस्ट रिसेंट स्टडीजमध्ये आपण बघतोय की टोबॅको च्युईंग मदर्समध्ये जो बाळ डेव्हलपिंग बेबी आहे त्याच्या गर्भाची वाढ खुंटणे किंवा व्यवस्थित प्रॉपर वाढ न होणे, रक्तस्राव त्याला कमी जाणे किंवा ऑक्सिजनयुक्त ब्लड सप्लाय कमी होणे हे आढळून येतोय. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली प्रेग्नेंट लेडीजमध्ये अल्कोहोल आणि तंबाखू आपण निषेध करतो की अजिबात त्यांनी खायला नाही पाहिजे, कोणत्याही फॉर्ममध्ये असो, स्मोकिंग असो किंवा मिश्री असो किंवा टोबॅको किंवा सुपारीमध्ये चुना टाकून जे काय खाल्लं जातं पान, ते पण अवॉइड करायला पाहिजे.
1: आणि बऱ्याच महिलांना ना काही पण वेगवेगळं खाण्याची सवय असते, लाईक त्या माती खातात किंवा पेन्सिल खातात, हो, तर मग यामुळे पण काही त्रास होऊ शकतो का?
2: ऑब्व्हियसली माती खाणं, दातांमध्ये कीड होणे किंवा हिरड्यांना मार लागणे, हिरड्यांतून ब्लीडिंग होणे, आणि पेन्सिल खाणं म्हणजे शरीरात नैसर्गिकरित्या काहीतरी कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा मल्टीव्हिटॅमिन डिफिशियन्सी असू शकते, तर त्याच्यासाठी ब्लड टेस्ट करून त्याचं मल्टीव्हिटॅमिन्स घेऊन त्याचं ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. दुसरं म्हणजे लेडीजमध्ये स्पेशली ओरल हेल्थबद्दल हे आपण बघतो की कॅल्क्युलस, तोंडामध्ये क्षार जमा होण्याचे प्रमाण लेडीजमध्ये खूप जास्त असतात, स्पेसिफिकली खालच्या समोरच्या दातांमध्ये. कितीही ब्रशिंग केलं तरी ते कंप्लेन करतात की ते क्षार जमा होतोच आहे आणि हिरडी खाली गेली आणि दात हलायला लागलेत. तर स्पेशली लेडीजमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे हिरड्यांचे आजार होऊ शकतात, तर त्याच्यासाठी हिरड्यांची स्पेशल काळजी घ्यायला पाहिजे, रेग्युलर डेंटल चेकअप्स करायला पाहिजे आणि टीथ क्लिनिंग रेग्युलरली करायला पाहिजे लेडीजमध्ये.
1: आणि मॅडम, कधी कधी असंही होतं की एखादी महिला जी असते ती नाही करत हे सगळं, म्हणजे व्यसन नाही करत, तंबाखू नाही खात, मिश्री नाही खात किंवा बीडी नाही ओढत, पण कधी कधी तिचे आजूबाजूचे जे लोक असतात मग ते सिगारेट ओढत असतील, बीडी पित असतील, तर त्यावेळी तिच्यावर आणि तिच्या होणाऱ्या बाळावर याचा परिणाम होतो का?
2: हो, पॅसिव्ह स्मोकिंग जे आपण म्हणतो की समजा हजबंड स्मोक करतायत, आणि त्याच्यामुळे घरामध्ये धूर पसरलाय आणि तो धूर ऑटोमॅटिक जेव्हा गर्भवती महिला इनहेल करते तो ऑब्व्हियसली तिच्या शरीरामध्ये पण निकोटीन जाणार आणि तिला पण त्याचा दुष्परिणाम होणार. तर जे घरात जर गर्भवती महिला असेल तर आय वुड ॲडवाईज की घरात कुणीही कोणत्याही फॉर्ममध्ये टोबॅको नाही घ्यायला पाहिजे.
1: आणि मॅडम तुम्ही मगाशी म्हणालात की एखादा माणूस असा असतो जो आयुष्यभर तंबाखू खातो तरी पण त्याला कसलाही त्रास होत नाही किंवा कॅन्सर होत नाही किंवा तोंडाचा कोणता आजार होत नाही, पण एखादा मनुष्य जसं तुम्ही एका दोन महिलेचं उदाहरण दिलं की लहानपणी मिश्रे खाल्ले पण आता त्यांना तो कॅन्सर डिटेक्ट झाला, तर मग असं का होतं की काहींना काहीच होत नाही पण काहींना लगेचच ते उद्भवतं?
2: जेनेटिक प्रिडिस्पोजिशन कुठे ना कुठे ह्याच्यात कार्यरत आहे. ह्याच्यावरती खूप स्टडी नाही झालाय, पण समजा जेनेटिक्समध्ये कुठे काही असेल किंवा ओल्ड एजमध्ये आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, तर छोटीही पेशी जर मॅलिग्नन्सीमध्ये कन्वर्ट होत असेल, चेंजेस होत असतील, तर आपलं नॅचरल इम्युनिटी कमी असल्यामुळे ती थांबू शकत नाही आहे. किंवा ग्रामीण भागात महिलांमध्ये पाहिलं जातं की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी फार आहे, प्रोटीन इनटेक नाही आहे, मल्टीव्हिटॅमिन डिफिशियन्सी असल्यामुळे जेवण व्यवस्थित करत नाही आहेत, आप स्वतःची काळजी नाही घेत आहेत, लक्ष नाही देत आहेत. त्याच्यामुळे पण छोटासा जरी गाठ असेल लगेच डेंटल चेकअप न केल्यामुळे ती वाढून वाढून वाढून चांगलीही गाठ खूप दिवस लक्ष न दिल्यामुळे खराब गाठमध्ये कन्वर्ट होऊ शकते. त्याच्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे महिलांसाठी.
1: मॅडम तोंडाच्या कॅन्सरचे किती प्रकार पडतात?
2: तोंडाचे कॅन्सर खूप सारे प्रकारचे आहेत, पण बेसिकली तोंडामधल्या कॅन्सरचं सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. ह्याच्यामध्ये व्हेरियस ग्रेड्स असतात. ग्रेडिंग हे ह्याच्यावरती बेस ह्याच्या बेसिसवरती आहे की सेल्स किती अटिपिकल झालेले आहेत, म्हणजे चांगली पेशी किती कॅन्सरच्या पेशीमध्ये किती लेवलपर्यंत कन्वर्ट झाली आहे ज्याच्यावरती त्याची ग्रेडिंग केली जाते. आणि पेशंट आमच्याकडे कोणत्या लेवलवरती आलाय, समजा थोडीशी गाठ होती लगेच आला तर त्याचं ट्रीटमेंट चांगलं होईल, पण तो खूप उशिरा आलाय, खूप पूर्ण भाग खराब झालाय, कधी कधी त्वचेपर्यंत किंवा हाडापर्यंत कॅन्सर गेलेला आहे, तर त्याचं ऑपरेशन पण तेवढ्याच प्रमाणात मोठं होतो. तर आम्ही हे सजेस्ट करतो पेशंटला की जर तुम्हाला थोडंफार डाऊट वाटतोय, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं प्री मॅलिग्नंट लिजन्स, पांढरा चट्टा, लाल चट्टा किंवा दुसरं काही तुम्हाला डाऊटफुल नॉन हिलिंग अल्सर, म्हणजे अशीच काही जखम जी भरतच नाहीये असं वाटतंय, असं जर असेल तर त्याच्यावरती दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांकडे येऊन तपासून घ्या.
1: आणि मॅडम खरं म्हणजे जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो की तुमच्याकडे आलं कॅन्सर झाला का आलं, मग तो छोट्या प्रमाणात असो किंवा मोठ्या प्रमाणात, मग त्याच्यानंतर लगेचच त्या पेशंटवर उपचार चालू केले जातात का?
2: हा, लगेचच करावे लागतात, आपल्याकडे वेळ जास्त नसतो, कारण कॅन्सरची पेशी खूप फास्ट ग्रो करते आणि आजूबाजूच्या चांगल्या पेशंटना खूप खायला लागते आणि फास्ट पसरते, त्याची पसरण्याची क्षमता चांगल्या पेशीपेक्षा चारपट जास्त असते. तर जसं पेशंट आपल्याकडे आला, आपण बायोप्सी केली आणि तो पॉझिटिव्ह रिझल्ट आला, तर आपण लगेच त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करतो, फॅमिली मेंबर्सला काउन्सिलिंग करतो, सीटी स्कॅन विथ कॉन्ट्रास्ट केलं जातं ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कॅन्सर हा कुठपर्यंत पसरलाय, तो फक्त सॉफ्ट टिश्यूपर्यंत आहे की बड्याच्या हाडापर्यंत गेलाय, हाडापर्यंत मधून तो आपल्या घशाच्या पेशींपर्यंत गेलाय. जर आपल्याला खूप वाढलेलं कॅन्सर मिळालं तर आपल्याला कधी कधी पेट स्कॅन सुद्धा करावा लागतो, कधी कधी मेटास्टॅसिस म्हणजे तोंडाचा कॅन्सर शरीरामध्ये दुसरीकडे कुठे पसरला जातो, फुफ्फुसांमध्ये किंवा हाडामध्ये कुठे जाऊन बसतो, तर त्याच्यासाठी त्याची पूर्ण स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. जेवढ्या लवकर पेशंट आपल्याकडे आला आणि निदान झालं तेवढ्या लवकरात लवकर ऑपरेशन केलं तर सर्व्हायवलचे चान्सेस तेवढेच वाढतात.
1: आणि मॅडम जर कॅन्सर झालाय आपल्याला आणि तो डिटेक्ट झालाय किंवा तुम्ही सांगितलंय की ऑपरेशन करावं लागेल, तर मग ऑपरेशन केल्यावर तो जो मनुष्य आहे ज्याला कॅन्सर झालाय तो पेशंट तो 100% त्यातून म्हणजे बाहेर निघू शकतो, म्हणजे पूर्णपणे कॅन्सर बरा होऊ शकतो का?
2: इट हायली डिपेंड्स ऑन व्हॉट स्टेज वी हॅव डायग्नोस्ड इट. जर पेशंट खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये आलाय, मेटास्टॅसिस झालेला आहे, तर अशा केसेसमध्ये 100% बाहेर निघणं थोडंसं अवघड आहे. पण आजकालच्या ऍडव्हान्समेंट सायन्समध्ये एवढी ऍडव्हान्समेंट आली आहे की प्रत्येक स्टेजमध्ये असलेला पेशंटचा कॅन्सर त्याला ट्रीटमेंट आहे आणि त्याला आपण पेशंटला त्याच्यातून बाहेर काढण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो. जेवढा लवकर पेशंट आलं तेवढा सक्सेस रेट चांगला आहे. इट इज व्हेरी सॅड की भारत आज पूर्ण जगामध्ये तोंडाच्या कॅन्सरची कॅपिटल झालेली आहे. सगळ्यात जास्त तंबाखू आपल्या देशात खाल्लं जातं आणि खाऊन इथे तिथे थुकण्याचे पण प्रमाण खूप जास्त आहेत. तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर एवढा कॉमन आहे आणि जेव्हा हे डिटेक्ट होतं आम्ही पूर्ण फॅमिलीला क्रायसिसमध्ये जाताना पाहिलंय की फक्त तो माणूसच नाही त्याची पूर्ण फॅमिली डिस्ट्रॉय होते. तर माझी अपील आहे की टोबॅको हे एवढं खराब गोष्ट आहे की कुणीही अजिबात ती खायला नाही पाहिजे.
1: आणि मॅडम खरं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की फॅमिलीला देखील काउन्सिलिंग करावी लागते आणि त्यांना देखील जेव्हा कळतं की कॅन्सर झालाय, मग कशा प्रकारे तुम्ही काउन्सिलिंग करता आणि फॅमिलीचे किंवा ज्याला कॅन्सर झालाय त्याचे काय प्रश्न असतात?
2: सगळ्यात महत्वाचा प्रश्न आर्थिक आहे. सगळ्यात कॅन्सर तर झालं त्यांना माहिती आहे की कॅन्सर हे खराब गोष्ट आहे, हा मोठा आजार आहे, ते तर त्यांना माहितीच असतं. पण खर्च किती येणार हे फार मोठं प्रश्न आहे. कारण ओरल कॅन्सरचे जे ऑपरेशन्स फार मोठे मोठे असतात, ऑपरेशन झाल्यानंतर त्याचं रिहॅबिलिटेशन कसं केलं जाईल त्याची प्लॅनिंग वेगळी असते. त्याच्यानंतर रेडिओथेरपी पेशंटला कधी कधी द्यावी लागते, म्हणजे जे थोडंफार जरी थोडं जरी कॅन्सर राहिलं तोंडामध्ये तर तो परत उद्भवण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे रेडिओथेरपी दिली जाते. काही स्पेसिफिक कॅन्सरसाठी किमोथेरपी सुद्धा द्यावी लागते. तर ह्या सगळ्याचा खर्च लाखोंच्या घरात पोहोचू शकतो. तर स्पेशली ग्रामीण भागाच्या महिला किंवा ग्रामीण भागाचे जे पेशंट आहेत त्यांच्याकडे एवढे साधन नाही आहेत. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने खूप सारे उपक्रम आणलेत. महात्मा ज्योतिबा फुले योजना हे सगळे आहे, किंवा अजून खूप मोठे मोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत जे खूप चांगल्या क्वालिटीचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर आर्थिक मार्गदर्शन सुरुवातीला केलं जातं, कशा पद्धतीचं ऑपरेशन केलं जाईल ते सांगितलं जातं, रिहॅबिलिटेशन कसं होईल ते पण सांगितलं जातं.
1: आणि मॅडम कधी कधी म्हणजे पेशंट एवढे विचित्र असतात ना, म्हणजे की जर एखादा पेशंट तुम्हाला साधं चेकअपला आलाय किंवा दाताचा काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आला आणि तुम्ही सांगितलं की तंबाखू खाऊ नका, चांगली नाहीये, स्मोकिंग करू नका, चांगली नाहीये, ते डायरेक्टली म्हणतात की काही नाही होत, माझे बाबा खायचे, माझे आजोबा खायचे, त्यांना काही नाही झालं, मला काय झालं, ज्याला जे खात नाही त्याला देखील कॅन्सर होतात, असं बोलणारे पण खूप असतात. मग अशांशी कसं तुम्ही डील करता?
2: आमचं काम आहे ऍज अ डॉक्टर पेशंट लोकांना मार्गदर्शन करणे. शेवटचा निर्णय तो त्यांच्याकडे आहे. आम्ही दोन चार एक्झाम्पल देणार, आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगणार, आम्ही काही पेशंटचे फोटोग्राफ्स सांगणार. आणि हे आम्हाला पण मान्य आहे की टोबॅको हे हॅबिट फॉर्मिंग आहे. पेशंटसाठी ते सोडणं एवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की मार्केटमध्ये निकोटीन च्युएबल टॅबलेट्स उपलब्ध आहेत, किंवा प्रॉपर टोबॅको सेसेशनचे प्रॉपर सेशन्स केले जातात खूप साऱ्या जागी, तर ह्यांना अटेंड करा, किंवा प्रॉपर टॅबलेट्स घेऊन, निकोटीनच्या टॅबलेट्स घेऊन त्याच्यापासून बाहेर पडा. सगळ्यात महत्वाचं आहे की पेशंटची इच्छाशक्ती, त्यांची इच्छाशक्ती ह्याच्यातून जर बाहेर पडण्याची असेल तर नक्कीच टोबॅकोच्या व्यसनापासून बाहेर पडता येतं.
1: मॅडम आतापर्यंत अनेक कॅन्सर तुम्ही हँडल केले असतील, कॅन्सरचे पेशंट, तर आतापर्यंतचा आठवणीत राहणारा असा कोणता पेशंट आहे का की ज्याची केस खूप किचकट होती?
2: एक स्पेसिफिक एक्सपिरियन्स सांगू इच्छिते की माझ्याकडे एक 26 वर्षाचा यंग मेल पेशंट आला होता. हु वॉज कम्प्लेनिंग ऑफ खालच्या दाढीमध्ये त्याला दुखत होतं. डीप एक्झामिनेशन केल्यानंतर असं वाटलं की दात किडला नव्हता पण तरी थोडा थोडा हलत होता आणि दुखत होता. जखम दाताच्या अवतीभोवतीची जखम थोडीशी डाऊटफुल वाटली, त्याच्यामुळे ती तपासणीसाठी दात काढला आणि ती तपासणीसाठी पाठवली. तपासणीमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आला. हिस्ट्रीमध्ये आपल्याला माहितीच होतं की पेशंट 1 वर्षापासून तंबाखू खातोय. तो 26 वर्षाचा मुलगा फक्त 1 वर्षापासून तंबाखू खात होता. मी त्याला नीट सांगितलं, त्याच्या आईला फोन करून बोलवून घेतलं, तिला काउन्सिल केलं, काउन्सिलिंग भरपूर केलं. म्हणलं तुला माझ्याकडे नाही तर दुसरीकडे कुठे जा, योजनेमध्ये कर, किंवा तुला जिथे जायचं तिथे जा, पण ऑपरेशन लगेचच्या लगेच करून घ्या. पण तो पेशंट एक्स्ट्रीम डिनायलमध्ये होता. मला होऊ शकत नाही असं कसं, मी 1 वर्ष खाल्लंय, तुम्ही मला नाही वाटत ह्याच्याने काही होईल. किंवा तो एखाद्या डॉक्टरकडे, मार्केटमध्ये भरपूर क्वॅक्स आहेत जे की कोणत्या मेडिसिन्स देतात जो की मेडिकल रिलेटेड मेडिसिन्स नसतात, जडीबुटी किंवा दुसऱ्या प्रकारचे ट्रीटमेंट्स ते देतात आणि पेशंटला इंगेज करून टाकतात. ह्या एक सुरुवातीचे काही दिवस जे असतात ज्याच्यात निदान झालेला असतो, हे दिवस फार महत्वाचे असतात. जर ह्याच्यामध्येच लगेच ट्रीटमेंट घेतली तर पेशंट बरे होऊ शकतात, पण ते जडीबुटी किंवा दुसरे ट्रीटमेंट्स करत त्यांची वेळ घालवतात, त्याच्यामध्ये तो कॅन्सर खूप पटीने वाढतो आणि मग शेवटी जेव्हा परत येतात तेव्हा तो ऑपरेशन फार मोठा झालेला असतो. हाच पेशंट 1 महिन्यानंतर त्याला कळलं की बाबा आता ऑपरेशन करावं लागेल, त्यांनी ऑपरेशन केलं दुसरीकडे जाऊन, पुण्यामध्ये जाऊन, आणि 4-5 महिन्यानंतर तो माझ्याकडे परत आला. आणि त्याला दुसरीकडे परत एका साईडला जे कॅन्सर झाला होता, 6 महिन्यानंतर दुसरीकडे सेम कॅन्सर उद्भवला, गालावरती छिद्र झालं आणि तो कॅन्सर आता एवढा वाढला होता की तो इनऑपरेबल झाला होता. त्याला ऑपरेशन करता आलं नाही. त्या पेशंटला पॅलिएटिव्ह मेडिसिन म्हणजे फक्त पेन किलर्स देऊन शेवटचे दिवस घालवले आणि काही दिवसांनी तो एक्सपायर झाला. ही वॉज अ व्हेरी यंग बॉय, बट ही लॉस्ट बिकॉज ही वॉज इन डिनायल. मला होऊ शकत नाही. दुसरी अशी एक महिला पेशंट होती जिच्या टाळूवरती एक छोटीशी लाल गाठ होती. ती माझ्याकडे एक फेलो डेंटिस्टनी पाठवलं होतं रिफरलसाठी. आपल्याला माहिती नव्हतं ती गाठ कसली आहे, तर आपण पूर्ण भुलेखाली त्या गाठीला तपासणीसाठी पाठवलं. नंतर ती गाठ थुंकीच्या ग्रंथीतून होणारी कार्सिनोमाची गाठ, म्हणजे ॲडिनॉइड सिस्टिक कार्सिनोमाशी आली. त्याच्यानंतर टाळूवरती गाठ जेव्हा असते तेव्हा आपल्याला टाळूचा तो भाग ॲटलीस्ट 2 सेंटीमीटर मार्जिन घेऊन काढावा लागतो. आणि इट इज अ ग्रॉस ऑपरेशन, आपण काही सोडू शकत नाही. आपण जर सोडलं तर ते परत कॅन्सर होऊ शकतो, परत ऑपरेशन करावं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला अग्रेसिव्ह व्हावंच लागतं अशा केसेसमध्ये. तर आता ही पेशंट सर्जरीसाठी शेड्यूल्ड आहे. अशा केसेसमध्ये स्पेशली महिलांमध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स खूप आहेत, घरचे त्यांच्यासाठी खर्च करायला तयार नाहीत किंवा सपोर्टिव्ह सिस्टम एवढं नाही आहे. तर त्याच्यामुळे महिलांनी स्वतःहून तर अजिबातच तंबाखूच्या जाळ्यामध्ये पडायला नाही पाहिजे असं मला वाटतं.
1: आणि मॅडम खरं म्हणजे हे सगळं इतकं किचकट आहे ना सध्या. आपण स्वतः महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि मग हे सगळ्या गोष्टी होऊन जातात. आणि अशा गोष्टी होऊन बसल्या की मग सगळं पुढे जाऊन, जसं तुम्ही त्या मुलाचं सांगितलं, ते सांभाळणं कठीण होतं. तो तर फक्त 26 वर्षाचा होता. तर असं कमीत कमी किती वयाच्या मुलाला कॅन्सर होऊ शकतो?
2: ह्याचं कोणतंच वय नाही आहे. टोबॅकोमुळे कॅन्सर होण्याची शक्यता ऑलमोस्ट 90% आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही कारण 10% असू शकतात, जसं की थुंकीच्या ग्रंथीतून होणारा कॅन्सर किंवा शार्प टूथ, सतत कोणतं तरी ट्रॉमा असल्यामुळे होणारा कॅन्सर, किंवा जेनेटिक प्रिडिस्पोजिशन, म्हणजे नैसर्गिकरित्या आहारामध्ये कुणाला तरी होतं तर ती जीन एक्सप्रेस झाल्यामुळे होणारे कॅन्सर, असे वेगवेगळे कॅन्सर होऊ शकतात. प्रत्येक कॅन्सरचं वेगळं सिम्पटम्स आहेत आणि एज रिलेटेड हा नाही आहे. हा, जास्त वयामध्ये म्हणजे 60 वरती जेव्हा पेशंट जातात तेव्हा त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे अशा केसेसमध्ये कॅन्सर जास्त आढळू शकतात ओल्ड एजमध्ये.
1: आणि जर एकदा कोणाला कॅन्सर होऊन गेला आणि त्याचं निदान झालं, त्याचं ऑपरेशन झालं, तर त्या व्यक्तीला पुन्हा कॅन्सर होऊ शकतो का?
2: हो, होऊ शकतो. निदान झालंय, ऑपरेशन झालंय, पण तरी पण कधी कधी आपल्याला मेटास्टेसिस नावाचा एक प्रकार, जे मी तुम्हाला सांगितलं की कॅन्सरच्या पेशा एवढ्या बारीक आहेत आणि त्या लिम्फॅटिक चॅनल्समधून पास होतात, तर ते कुठेही शरीरामध्ये त्या चॅनल्स थ्रू जाऊ शकतात, दुसरीकडे लॉज होऊ शकतात आणि परत तिथे नवीन कॅन्सर तयार करू शकतात. त्याच्यामुळेच तो ओरल, आणि स्पेशली ओरल कॅन्सर इज नोटोरियस फॉर मेटास्टेसिस. तोंडामध्ये एवढ्या रक्तवाहिनी आणि लिम्फॅटिक ड्रेनेज आहे, शरीरामध्ये सगळ्यात जास्त तोंडाच्या आसपास आहे, त्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर पसरण्याचे चान्सेस पण सगळ्यात जास्त आहेत. ह्याच्यात मेन ऑर्गन्स म्हणजे लंग्स, किडनीज किंवा बोन्स, कुठेही हा कॅन्सर पसरू शकतो.
1: आणि मॅडम जर तोंडाला एखादा कॅन्सर झाला, कारण तोंड जसं तुम्ही म्हणालात की खूप जास्त काही काही आपल्या तोंडात असतं किंवा सगळ्यात नाजूक देखील आपलं तोंड आहे, कारण जर तिथं काही झालं तर आपलं खाणं पिणं बंद होऊ शकतं, तर मग तोंडाला कोणत्या भागात जास्त कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असतं?
2: तोंडामध्ये वेगवेगळ्या एरियाजमध्ये कॅन्सर बघायला मिळतं. एक लिप कॅन्सर असू शकतो, टंग कॅन्सर असू शकतो, बक्कल म्युकोझा म्हणजे तोंडाच्या आतल्या गालामध्ये कॅन्सर होऊ शकतो, अल्व्हिओलर प्रोसेस म्हणजे दाताच्या खाली जो हड आणि हिरडी आहे त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो, किंवा रेट्रोमोलर रिजन म्हणजे अक्कलदाढीच्या जागी कॅन्सर होऊ शकतो, किंवा टाळू, हार्ड पॅलेट किंवा सॉफ्ट पॅलेट दोन्हीपैकी कुठेही कॅन्सर पाहिलं जातं, किंवा घशामध्ये, वोकल कॉर्ड्समध्ये किंवा एअरवे ट्रॅकमध्ये सुद्धा कॅन्सर बघितलं जातं. जे पेशंट टोबॅको च्युईंग करतात किंवा सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेट स्मोकिंगमध्ये पॅलेटमध्ये कॅन्सर जास्त बघितलं जातं. दुसरं एक स्पेसिफिक हे सांगणं गरजेचं आहे की सुपारी, काही लोक तंबाखूमध्ये सुपारी मिक्स करून खातात. सुपारी इज ऑल्सो इक्वली कार्सिनोजेनिक, किंवा सुपारी खाल्ल्यामुळे ओरल सबम्युकस फायब्रोसिस नावाचा एक प्रकार होतो, ज्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्हली पेशंटचं तोंड उघडायचं कमी होऊन जातो. तोंडाच्या आतली जी त्वचा आहे ती कडक कडक होते आणि पेशंटला तिखट किंवा चटकेदार पदार्थ अजिबात चालत नाहीत. मोस्टली ह्या पेशंटमध्ये अक्कलदाढी अडकलेल्या असतात आणि तोंडाच्या एकदम शेवटी रेट्रोमोलर रिजनमध्ये त्यांना अल्सर तयार होतो आणि तोंड न उघडल्यामुळे तिथे न तपासणी करता येते, न बघता येतं आणि एक्झामिनेशन करणं अवघड होऊन जातो. आणि हे जर लक्ष दिलं नाही वेळेवर तर हे अल्सर नंतर कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतो.
1: आणि मॅडम हे जेव्हा होतं, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की मानेत पण किंवा घशात पण आपला तो कॅन्सर होऊ शकतो, तर मग तो करणं अवघड जातं का? कारण इतर तोंडाचा भाग जो आहे तो वरच्या बाजूला आहे, पण घसा आतमध्ये, मग श्वास घ्यायला त्रास होणं, तर मग तो जेव्हा आपण ऑपरेशन करतो त्या घशाच्या तिथे, तर त्याचा काही दुसरा प्रॉब्लेम होऊ शकतो का?
2: घशामध्ये बेसिकली मेन म्हणजे वोकल कॉर्ड्स आहेत. जेव्हा वोकल कॉर्ड्सच्या अवतीभोवती कॅन्सर झाला तर ऑब्व्हियसली आपल्याला तो एरियाचा पूर्ण भाग काढून टाकावा लागतो सर्जरीमध्ये. अशा केसमध्ये पेशंटला आयुष्यभर न बोलू शकणे हे प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर एक अप्लायन्स टाकून साऊंड बॉक्स लावला जातो आणि रिहॅबिलिटेशन इज अ लॉंग प्रोसेस, पण ते करू शकतो आपण. इट इज ऑपरेबल. सम कॅन्सर कॅन्सर्स आर इनऑपरेबल, म्हणजे काही कॅन्सर असे पण आहेत ज्यांना ऑपरेट करता येत नाही कारण ते खूप नाजूक भागात असतात. त्या केसेसमध्ये आपण रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी करून आधी त्यांचा साईज कमी करतो आणि मग सर्जरीला पेशंटला घेतो.
1: आता तुम्ही जसं म्हणालात रेडिओथेरपी आणि किमोथेरपी हे काय प्रकार आहे?
2: रेडिओथेरपी म्हणजे काही रेडिएशन्समध्ये पेशंटला काही स्पेसिफिक डोसेस आणि स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये जिथे कॅन्सर आहे तिथे रेडिएशन्स दिले जातात. हे रेडिएशन्स कॅन्सरच्या पेशींना श्रिंक करतात आणि रक्तपुरवठा, कॅन्सरमध्ये जो रक्तपुरवठा चालला आहे त्या रक्तपुरवठ्याला कमी करतात, ज्याच्यामुळे कॅन्सर सेल्स आर स्टार्व्ड ऑफ न्यूट्रिशन आणि त्याच्यामुळे त्या छोट्या छोट्या होत जातात आणि मरतात.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे हे जे आहे तंबाखू किंवा मिश्री यामध्ये कोणते घटक असे असतात जे आपल्याला एवढी हानी पोहोचवू शकतात?
2: बेसिक हे निकोटीन जो मेन प्रमाण आहे हे कॅन्सरोजेनिक आहे, जो की टोबॅको कोणत्याही फॉर्ममध्ये घेतला तर तो निकोटीन त्याच्यात असतोच आणि तो आपल्या शरीरामध्ये गेला तर तो कॅन्सर कधीही कोणत्याही पॉईंटला तयार करू शकतो.
1: आणि सिगारेटचं बऱ्याचदा असं होतं की सिगारेट पिलं की शांत वाटतं, टेन्शन कमी होतं, असं जे पितात किंवा जे त्याचं सेवन करतात त्यांचं म्हणणं असतं. मग सिगारेटमध्ये काय असं असतं जेणेकरून आपल्याला शांत वाटू शकतं?
2: निकोटीन हे जो प्रकार आपण म्हणतो जे की कॅन्सरजेनिक आहे, हे निकोटीन आपल्या जेव्हा ब्रेनमध्ये जातो तो आपल्याला हॅपी, फॉल्स हॅपीनेस किंवा युफोरियाचा एक फॉल्स फिलिंग देतो आणि त्या फिलिंगच्या मागे पेशंट जातात. एकदा पिलो आपल्याला बरं वाटलं तर मग परत दुसऱ्यांदा प्यायचं, तिसऱ्यांदा प्यायचं आणि नंतर नंतर ब्रेनला मग त्याची हॅबिट होते. हे निकोटीन जो कंपोनेंट आहे हे हॅबिट फॉर्मिंग आहे. ब्रेनला असे सिग्नल्स तो पाठवतो की आपल्याला अजून तीच गोष्ट करावीशी वाटते. आपल्याला माहिती आहे की हे आपल्याला साठी चांगलं नाहीये तरी पण आपण ती करतो.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे जसं तोंडाचं आहे, तोंडाला त्या तंबाखूमुळे प्रॉब्लेम होतात, कॅन्सर होऊ शकतो, तसं पोटात पण काही विकार होऊ शकतात का? आतडे असतील किंवा मग महिलेला गर्भाशयाची पिशवी असेल तर याला पण काही त्याचं हानी पोहोचू शकते का?
2: तोंडामधून खाल्लेले टोबॅकोचे पदार्थ, समजा तंबाखू किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार जेव्हा आपण खातोय तेव्हा तोंडामधून जर काही कॅन्सरची पेशी लिम्फ

0: तर रेग्युलर महिलांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कशी स्वतःची आणि स्वतःच्या दातांची स्वतःच्या तोंडाची काळजी घ्यायला हवी?
1: सर्वात महत्वाचं आहे ओरल हायजीन ठेवणे, दिवसातून दोनदा व्यवस्थित ब्रश करणे, दातांवरती मंजन किंवा मिश्री किंवा असं दुसरं कोणतं कोळसा अशा कोणत्याही गोष्टी न लावून प्रॉपर टूथपेस्ट आणि टूथब्रशचा वापर करणे, सॉफ्ट टूथब्रश वापर करणे, प्रॉपर टूथब्रशिंग टेक्निक वापरणे, अग्रेसिव्ह खूप अग्रेसिव्ह टूथब्रशिंग पण नाही करायची आहे, माइल्ड ब्रशिंग करायची आहे पण दातांच्या सर्व भागातून करायची आहे. काही पेशंट्स काही किंवा काही महिला नॅचरली क्षार जमा होण्यासाठी प्रोन असतात, जेनेटिकली त्यांना ते प्रॉब्लेम असतो, किंवा अग्रेसिव्ह पेरोडॉन्टायटिस नावाचं एक आजार आहे जे की काही महिलांमध्ये स्पेसिफिकली बघितलं जातं जे की जेनेटिकली इन्करेज्ड आहे. तर त्याच्यासाठी पेशंटनी वेळेवरती डॉक्टरांकडे जर ट्रीटमेंट घेतली आणि वेळेवर त्याचा इलाज करून घेतला तर ती ऍडव्हान्स स्टेजमध्ये नाही जात आणि मग तिथल्या तिथे आपण त्याला थांबवू शकतो.
0: बऱ्याच जणांना ना कंटिन्यू तोंडामध्ये तोंड येतं, अल्सर येतं, ते का बरं येतं?
1: अल्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. नॉर्मली आपण यंग गर्ल्समध्ये हे खूप बघतो, यंग गर्ल्स फ्रॉम 10 years to 16 to 20 years of एज मोस्टली दे कम इन ओपीडी कंप्लेनिंग ऑफ ओरल अल्सर, तोंड येत आहे आणि ते बरंच होत नाही, बरं झालं की लगेच दुसरीकडे कुठेतरी येतोय, जिभेवर येतोय, तोंडाच्या आतून कुठेही येतोय. इट इज स्ट्रेस रिलेटेड. फर्स्ट ऑफ ऑल ह्या एजमध्ये ह्या मुली एक्झाम गोईंग असतात, स्ट्रेस घेतात, रात्रभर जागतात, जंक फूड जास्त खातात, वेळेवर झोपत नाहीत आणि जंक फूड आणि हेल्दी फूड न खाल्ल्यामुळे भाज्या किंवा डाळी हेल्दी घरचं बनवलेले फ्रेश जेवण कमी असल्यामुळे मल्टीव्हिटॅमिन डिफिशियन्सी ह्या लेडीजमध्ये असते, किंवा स्ट्रेस फॅक्टर असल्यामुळे बॉडीमध्ये कॉर्टिसॉल रिलीज होतात आणि त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन वाढतं बॉडीचं आणि त्याच्यामुळे आपलं तोंड हे आपल्या शरीराचा आरसा आहे. ओरल हेल्थ नीड्स टू बी मेंटेन्ड. जर तुम्हाला तोंडाचा अल्सर येतोय ह्याचा अर्थ तुमचं तोंड तुम्हाला सांगतोय की कुठेतरी डिफिशियन्सी आहे, कुठेतरी काही प्रॉब्लेम आहे, तर त्याला स्वतः समजून घ्या किंवा एखाद्या एक्सपर्टकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्या. मल्टीव्हिटॅमिन डिफिशियन्ससाठी वेगळे मल्टीव्हिटॅमिन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्या घ्या. हेल्दी घरी बनवलेलं जेवण ला प्राधान्य द्या. वेळेवर झोपा. स्ट्रेस अननेसेसरी घेणं अवॉइड करा आणि 8 to 10 hours प्रॉपर अनइंटरप्टेड स्लीप असणं महत्वाचं आहे, स्पेशली दीज यंग गर्ल्स.
0: आणि बऱ्याचदा तोंडातून घाण वास देखील येतो काही जणांच्या, तर त्याचं काय कारण असेल?
1: तोंडाची दुर्गंधीचे वेगळे भरपूर कारण आहेत. मेन म्हणजे हे जे बॅड ब्रेथ कॉझिंग बॅक्टेरिया स्पेशली जिभेवरती असतात, तर टंग क्लिनिंग हे एक बेसिक रिच्युअल असायला पाहिजे ब्रश नंतर. टंग क्लिनर्स मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्टाईलचे मटेरियल्सचे येतात. प्रत्येक पेशंटनी टंग क्लिनिंग करायला पाहिजे ब्रश नंतर, ह्याच्याने खूप चांगला फरक पडतो ओरल ब्रेथवरती. दुसरं म्हणजे जर आपल्याला वाटतं की दातांवरती क्षार जमा झालाय किंवा प्लाक झास झालंय, जेवण अडकलेलं राहतोय सतत, तर त्याच्यासाठी डेंटल फ्लॉसिंग करायला पाहिजे. आपण डेंटल फ्लॉस हे एक महत्वाचं ओरल हायजीन रुटीन आहे टूथब्रशिंग सारखंच, जे की दातांच्या मध्ये जे जेवण अडकलेलं आहे जो की टूथब्रशिंगनी सुद्धा निघत नाही आहे तो ह्या फ्लॉसनी काढला जातो. आणि हे कुठेही ओवर द काउंटर अवेलेबल आहे, आपण युट्यूबवरती त्याचं टेक्निक बघून त्याला वापरायला सुरू करायला पाहिजे, ह्याच्यानी फ्युचरमध्ये डेंटल केरीज पण खूप प्रमाणात आपण कंट्रोल करू शकतो. दुसरं म्हणजे व्यवस्थित वेळेवरती डॉक्टरांकडे जाऊन डेंटल क्लिनिंग करणं पण खूप हेल्पफुल होऊ शकतो ह्याच्यासाठी. काही लेडीजमध्ये आपण हे पण बघतो की हिरड्यांमधून पू येणे, काही ग्रामीण भागात लेडीज कंप्लेन करतात, तर ह्याला पायोरिया म्हणतो. ह्या कंडिशनमध्ये पण स्पेसिफिक तोंडामधून घाणवास येण्याचे कंप्लेन्स असतात, ह्याच्यासाठी प्रॉपर डेंटल चेकअप करून डेंटल डीप क्लिनिंग करायला लागते, स्केलिंग म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यासाठी वेगवेगळे मलम दिले जातात, माउथवॉश दिले जातात. प्रॉपर ट्रीटमेंट केली की आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. तोंडातून दुर्गंधी येण्याचे दुसरे कारण असे पण असू शकतात की सिव्हिअर ऍसिडिटी किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिझीज काही पेशंटला असते, म्हणजे पोटाच्या विकारामुळे, पोटात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे, पेप्टिक अल्सर असल्यामुळे किंवा इनडायजेशनमुळे, पण ते नॅचरली तोंडामध्ये गॅसेस किंवा ऍसिड येतं आणि त्याच्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते. तर जर सगळ्या ओरल प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करून सुद्धा जर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर ह्याचा अर्थ मग पेशंटला पोटाच्या विकाराचा पण विचार करायला पाहिजे, त्याचं कन्सल्ट करायला पाहिजे.
0: आणि मॅडम, काहींना सवयी असते की ते दातांमध्ये काहीतरी घालतात किंवा काहीतरी अडकल्यासारखं झालं, अन्न अडकलं तर काही पण पिन असेल, सुई असेल किंवा मग काडी असेल ते घालत असतात. आणि काही काहींचं असं जाणवतं की जसं तुम्ही हिरड्यातून पू येणं सांगितलं तसं कंटिन्यू ब्रश केला तरी रक्त येणार, सकाळी उठल्यावर रक्त येणार, तर मग ह्याचं कारण काय असू शकतं आणि याचा काही पुढे जाऊन त्रास होऊ शकतो का?
1: हिरड्यांमधून रक्त येणं म्हणजे पेशंटला हिरड्यांचा आजार आहे, जिंजावायटिस. हेल्दी जिंजावा जी हेल्दी हिरडी आहे त्याच्यातून रक्त येत नाही, ती हेल्दी

0: लाईट पिंक कलरची असते. जर ती काही कारणाने इन्फ्लेम झाली आहे किंवा त्याच्यात इन्फेक्शन झालंय तर माइल्ड ब्रशिंगने सुद्धा त्याच्यातून ब्लड येणार. तर त्या जिंजिवायटिसचं कारण काय हे डेंटिस्टकडून जाऊन तपासून घेणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे जे टूथपिक जे तुम्ही म्हणताय, टूथपिक पेशंट तेव्हा वापरतात जेव्हा त्यांच्या दातांमध्ये काहीतरी अडकतं, मग ते पिन वापरणार किंवा टूथपिक वापरणार किंवा जे काही हातात आलं ते अगरबत्तीची काडी वापरणार. ह्याच्याने सतत सतत एकाच पॉईंटला जर ते वापरलं तर हिरडीची लेवल खाली जाते आणि त्यात ती जी फट आहे जिथं जेवण अडकते ती अजून मोठी होते आणि जेवण अजून जास्त अडकत राहतो आणि हे इरिव्हर्सिबल डॅमेज होतो. तर मी आता जे थोड्या वेळ आधी तुम्हाला डेंटल फ्लॉस बद्दल सांगितलं, जर जेवण खूप अडकत असेल तर डेंटल फ्लॉस हे आयडियली वापरायला पाहिजे. जर फट फार मोठी असेल तर प्रॉक्झा ब्रशेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस येतात ज्यांचा वापर करून ते जेवण क्लीन करायला पाहिजे. किंवा मोठी कॅव्हिटी असेल तर डेंटिस्टकडून जाऊन ती सिमेंटनी भरून घ्यायची किंवा कॅपिंग करायचं, त्याचं मॅनेजमेंट करायला पाहिजे. सतत एका जागी टूथपिक वापरणे अजिबात ॲडवायझेबल नाही आहे आणि ते नाही करायला पाहिजे.
1: मॅडम, खरं म्हणजे आज आहे नो टोबॅको दिन, म्हणजे तंबाखू विरोधी दिन आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी खरं म्हणजे खूप महत्वाचा असणार आहे कारण तुम्ही अनेक पेशंट्स असे पाहता. तर आजचा दिवस तुम्ही कशा प्रकारे साजरा करणार आहात?
0: वर्ल्ड नो टोबॅको डे निमित्त इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेच्या वतीने जनजागृती मोहीम तसेच तोंडाच्या कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. यावर्षी पण ते केलेले आहेत. यावर्षी विशेष उपक्रम म्हणून बीडी कामगार तसेच MIDC मधील कामगारांसाठी मौखिक कर्करोग तपासणी व तंबाखूमुक्त जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम, कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आणि व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आजच्या दिवसानिमित्त तुम्ही कामगारांसाठी कामगारांमध्ये जनजागृती करणार आहात, तर कामगारांमध्ये जास्त प्रमाण का असतं तंबाखू खाण्याचं किंवा मग ते चुना खाण्याचं?
0: खूपदा आपण बघतो की कामगार लोकांचं आयुष्य थोडंसं अवघड आहे, त्यांच्या वर्किंग आवर्स खूप एक्सटेंडेड आहेत. खूप सारे कामगार 8 ते 12 तासाची ड्युटी करतात आणि ते स्ट्रेसफुल ड्युटी असते. त्यांच्या घरात पण काही इश्यूज असतात, आर्थिक प्रॉब्लेम्स असतात आणि ते स्ट्रेसला रिलीज करण्यासाठी आणि रिलॅक्स फील करण्यासाठी तंबाखूचं सेवन सुरुवात करतात आणि मग हळूहळू त्याच्या एडिक्शनमध्ये जाऊन सतत त्याच्या आहारी पडतात. मला असं वाटतं की स्ट्रेसफुल असल्यामुळे मे बी ते ऑप्ट करत असतील तंबाखू खाणं, पण स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी वेगवेगळे दुसरे पण पद्धती असू शकतात. माझं असं आव्हान असेल की टोबॅको किंवा अल्कोहोल, दारू किंवा तंबाखूला सोडून दुसरे पद्धतीने आपण स्ट्रेसला रिलीज करण्याबद्दल विचार करायला पाहिजे.
1: नक्कीच. आणि मॅडम, खरं म्हणजे आज आपण खूप महत्वाच्या विषयावर गप्पा मारलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्या महिलांसाठी जे तंबाखू खातात किंवा ज्यांच्या आजूबाजूला कोणीतरी तंबाखू मिश्री किंवा सिगारेट अल्कोहोल घेत असेल त्यांच्या सगळ्यांसाठीच हा खूप महत्वाचा दिवस आहे की नो टोबॅको डे, की तंबाखू विरोधी दिन, की खाऊ नका, त्याच्यामुळे दुष्परिणामच होणार आहेत, काही चांगलं होणार नाही आहे, असा हा दिवस आहे आणि याबद्दल तर आपण गप्पा मारलात. आता मी पुन्हा येते तुमच्याकडे. तर मॅडम, तुमचा दिवस कसा असतो रोजचा?
0: मी पण एक फॅमिली वुमेन आहे. हजबंड फिजिशियन आहेत, माझा 7 वर्षाचा मुलगा आहे. मी सकाळी उठते, घरच्याचं सगळ्यांचं बघते, नाश्ता बनवते, प्रॉपर सगळ्यांना सेटल करते, मुलाला शाळेत पाठवते, मग मॉर्निंग ओपीडीला येते, डेंटल ओपीडी सगळी करते. मला वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून जे कॉल्स आलेले असतात त्या पेशंटला बघायला जाते. कधी कधी सर्जरी शेड्यूल्ड असते तर जाऊन तिथे सर्जरीज करून मी परत येते, ओपीडी बघते, घरच्यांचं बघते आणि मग असंच दिवस कसा निघून जातो समजत नाही.
1: आणि हा मॅडम, तेच की जसं तुम्ही म्हणालात की वर्किंग वुमन असलं तरी फॅमिली वुमन व्हावंच लागतं, फॅमिलीला बघावंच लागतं. पण आता तुम्ही स्वतःची तुमची ओपीडी आहे, तसंच तुम्ही इतर हॉस्पिटलमध्ये पण जातात, सर्जरी पण जसं तुम्ही शेड्यूल असतील तर तिथेही बघावं लागतं आणि त्यावेळी घरचे कितीही प्रॉब्लेम असले तरी आपल्याला बाहेर घेऊन जाता येत नाही किंवा बाहेरचं कितीही स्ट्रेस असेल तरी घरी नेता येत नाही. तर हे सगळं कसं मॅनेज करता आणि तुम्हाला कोण सपोर्ट करतं या सगळ्यामध्ये?
0: फॅमिली इज ऑफकोर्स अ व्हेरी बिग सपोर्टिव्ह सिस्टम. माय हजबंड इज ऑल्सो व्हेरी सपोर्टिव्ह. मदर इन लॉचं खास कर सांगायचं इच्छिते की मदर इन लॉ खूप सपोर्ट करतात. आम्ही जेव्हा घरी नसतो तेव्हा मुलांना सांभाळण्याचं काम ते करतात, घरी सगळं मॅनेज करण्याचं काम ते करतात. आणि एज्युकेशन इज एम्पॉवरमेंट ऍज अ लेडी. जर आपण भरपूर शिकलोय आणि पेशंटनी पण खूप आपलं आम्हाला प्रेम दिलंय, पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट करून जे सॅटिस्फॅक्शन आणि हॅपीनेस आम्हाला मिळतं त्याच्यातून जी एनर्जी येते ते आम्हाला मेन हेल्प करते हे सगळं दिवस चांगलं जाण्यासाठी.
1: आणि मॅडम एक जी महिला असते ना ती दुसऱ्यांसाठी नेहमी दुसऱ्यांसाठी जगत असते, पण स्वतःसाठी जगणं कुठेतरी मागे पडतं किंवा मग स्वतःच्या इच्छा आकांक्षा दूर ठेवते, स्वतःच्या आरोग्याकडे ती दुर्लक्ष करते, पण असं करून चालत नाही. तुम्ही एक स्वतः डॉक्टर आहात म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतच असाल, तर मग कशा प्रकारे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता आणि स्वतःची काळजी घेता?
0: स्वतःसाठी मी रोज सकाळी उठल्यावरती कंपल्सरी एक तास व्यायाम करणं मला असं वाटतं की लेडीजच्या लाईफमध्ये खूप महत्वाचं आहे. स्पेसिफिकली 30 एज नंतर आपलं शरीर आणि हार्मोनल चेंजेस आपल्या स्वतःला समजतात की आपलं शरीर आधीसारखं काम करत नाही आहे. आपल्याला प्रोटीन इनटेक वाढवायला पाहिजे, एक्सरसाइज मसल स्ट्रेनिंग सुरू करायला पाहिजे आणि स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे. दुसरं कुणी नाही घेणार हे आपली स्वतःची जबाबदारी आहे. फॅमिली स्वतःची फॅमिलीची तर काळजी घ्याच, पण त्यांना पण तुम्ही स्वतः सेल्फ इंडिपेंडेंट करा की ते स्वतःची स्वतः काळजी घेतील आणि तुम्हाला 24 ऍटलीस्ट 1-2 स्वतःसाठी काढा. जे तुम्हाला स्वतः आवडतं ते करा, वाचन करा, टीव्ही बघा किंवा जे तुम्हाला रिक्रिएशनल वाटतं ते करा आणि एक्सरसाइज आणि हेल्दी डाईट ला प्रायोरिटाइज करायलाच पाहिजे.
1: मॅडम तुमच्या काय काय हॉबीज आहेत?
0: खूप साऱ्या बिझी शेड्यूलमध्ये मला असं वाटतं की जो माझा मुलगा आहे 7 आदित्य, त्याच्याबरोबर वेळ घालवणं हे माझ्या दिवसाचा सगळ्यात बेस्ट टाइम असतो. आणि खूप साऱ्या हॅबिट्स किंवा हॉबीज फॉलो करण्यासाठी एवढा वेळ तर मिळत नाही, पण जे काय वेळ मिळतो तर आय लाईक टू स्पेंड इट विथ माय सन, प्लेइंग क्रिकेट विथ हिम, ड्रॉइंग विथ हिम और बेसिकली टेकिंग हिज स्टडीज.
1: काही बकेट लिस्ट आहे का अजून काही करायचं का वेगळं?
0: ऍज अ सर्जन खूप सारे अशा सर्जरीज आहेत जे किंवा पेशंट्स आहेत जे फॅसिनेट करतात आणि खूप चॅलेंजिंग सर्जरीज आता ह्याच्यापुढे पण करायचे आहेत. स्पेशली आपण कॅन्सरबद्दलच बोलतोय तर सांगू इच्छिते की कॅन्सरच्या सर्जरीज एवढ्या मोठ्या असतात, पेशंटचे जबडे मोठ्या मोठ्या खूप क्रिटिकल एरियाजमधून मोठे मोठे चंक्स जबड्याचे काढले जातात कॅन्सरमुळे. त्याच्यामुळे त्यांचं रिहॅबिलिटेशन हा फार मोठा चॅलेंज आहे. रिहॅबिलिटेशन करण्यासाठी पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट्स किंवा बाईट गार्ड प्रोसेसेस खूप सारे ऑन्कोसर्जन्स सोबत भेट मिळून आपण हे फॅब्रिकेट करतोय. आणि सर्जरी हे एंड नाही आहे. कॅन्सरच्या पेशंटमध्ये सर्जरी केल्यानंतर पण खूप सारे प्रॉब्लेम्स आयुष्यभर होत राहतात. एखादं शार्प टूथ आहे जे की टोचतोय आणि नवीन जखम व्हायला लागली आहे, किंवा अल्सर येतोय, किंवा पेशंटला तोंड उघडत नाही आहे, जेवण करता येत नाही आहे, तोंडात आतमध्ये पूर्ण लाल झालंय, काही खाल्लं की त्रास होतोय. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला मॅनेज करणं नंतर चॅलेंजिंग आहे. तर ह्यांच्यामध्ये नवीन नवीन जे सायंटिफिक ॲडव्हान्समेंट्स येत आहेत ते पेशंटपर्यंत पोहोचवणे, त्यांचं मॅनेजमेंट करणं हे एक चॅलेंज आहे. अँड ॲज अ सर्जन खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी त्यांना मिनिमम ट्रॉमामध्ये कसं ऑपरेट करून कसं पेशंटला त्याच्यातून बाहेर काढणं हे चॅलेंजिंग मला वाटतं. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. ऑन पर्सनल फ्रंट आय वुड लाईक टू सी द वर्ल्ड. मला जेवढं होऊ शकेल तेवढं आयुष्य देशाबाहेर फिरणे, वेगवेगळे नवीन देश बघणे ह्याच्यात फॅसिनेशन वाटतो आणि आय रिअली वॉन्ट टू सी द वर्ल्ड.
1: आजपर्यंत कोणकोणत्या देशात गेलात?
0: बेसिकली जो प्रत्येक इंडियन गेलेला आहे दुबई, मालदीव्स, कझाकिस्तान, थायलंड.
1: म्हणजे तुम्ही बऱ्याच देशांमध्ये गेला आहात जे तुम्हाला आठवतही नाहीये. ओके, म्हणजे तुम्ही खूप देशांमध्ये फिरला आहात आणि अजूनही काही देशांमध्ये आणि बरं म्हणजे वर्ल्ड फिरायची इच्छा आहे आणि नक्कीच तुमची ही इच्छा पूर्ण होईल. तर मॅडम आज आहे नो टोबॅको डे, वर्ल्ड नो टोबॅको डे, तर या दिनानिमित्त आपल्या महिला मैत्रिणींना काय सांगाल?
0: महिला मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की टोबॅको कोणत्याही फॉर्ममध्ये, इफ यू आर लिव्हिंग इन अर्बन एरिया यू मे बी स्मोकिंग, इफ यू आर किंवा तुम्ही ग्रामीण भागात राहताय तर तुम्ही मिश्री लावताय किंवा बीडी फुकताय, तर टोबॅको कोणत्याही फॉर्ममध्ये चांगलं नाही आहे आणि ते अजिबात ॲब्सोल्युटली अवॉइड करायला पाहिजे.
1: येस मॅडम, खरं म्हणजे आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, गप्पा नाही म्हणता येणार पण मार्गदर्शन एवढं छान केलं आणि खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही खूप सोप्या भाषेत आणि सगळ्यांना समजतील या भाषेत सांगितल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू मॅडम.
1: मंडळी, आज आपण अतिशय छान गप्पा मारलेल्या आहेत. आज आपण डॉक्टर अलका त्र्यंबके यांच्याशी गप्पा मारल्या, ज्या ओरल अँड मॅक्सिलो फेशियल सर्जन आहेत. आणि त्यांनी खूप सोप्या पद्धतीनं सांगितलंय की का तंबाखू किती वाईट आहे आपल्यासाठी आणि कशाप्रकारे कॅन्सर होऊ शकतो आणि कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे ते. तर हे खूप महत्वाचं होतं आणि खरंच त्यांनी खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या, आणि जर अशाबद्दल या गोष्टींबद्दल किंवा हे जे आज आपण बोललो याबद्दल काहीही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आम्हाला कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संवाद सखींशी या शोमध्ये एका नवीन मैत्रिणीसोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी आज आहे 31 मे। तुम्हाला माहिती आहे का आज काय आहे? आज आहे आपलाच अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावात जन्मलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती। तुम्हा सगळ्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि त्याच निमित्त मी त्यांना अभिवादन करते। आणि मंडळी याच निमित्त आपण गप्पा मारत आहोत, आणि याच निमित्त आपल्यासोबत आता आपले काही श्रोते आहेत बरकात, जे आपल्याला अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणार आहेत।
2: नमस्कार, मी अजय पवार। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असल्या कारणाने मी आपल्या राज्यातील नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकांना एक संदेश देऊ इच्छितो। त्यामध्ये प्राधान्याने महिलांसाठी एक संदेश देऊ इच्छितो। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जर सगळ्यात मोठा जर गुण कोणता असेल तर तो उत्कृष्ट प्रशासक। प्रशासक म्हणलं की नुसतंच राज्य चालवणं असं नाही, तर उत्कृष्ट प्रशासक हा एक आपल्या स्त्रीला घर चालवण्यापासून, कार्यालय चालवण्यापासून, कंपनी चालवण्यापासून, तर राज्याचा गाडा कशा उत्कृष्ट पद्धतीने चालवायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची यावर्षी आपल्याकडे 300 वी जयंती आहे। त्याकरता मी सगळ्यांना नगरकरवासियांना आणि राज्यवासियांना शुभेच्छा देतो।

रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे, तर मी नगरकरांना सर्वांना त्यांच्या शुभेच्छा देतो. आणि महत्वाचं म्हणजे की अहिल्याबाईंचं नाव आपल्या नगर शहराला देण्यात आलेलं आहे, तर सर्व नगरकरांनी त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी जे आदर्शवत असे कार्य केलेले आहे त्याचा अंगीकार आपल्या जीवनात आणावा आणि त्यांच्या नावाचा सार्थक आपण नगरकरांनी करावं असं वाटतं.

नमस्कार श्रोतेहो, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे. त्यानिमित्ताने पंचायत समिती अहिल्यानगरचा शिक्षण विभाग आणि त्याचबरोबर शिक्षण विभाग अहिल्यानगर या दोन्ही विभागाच्या वतीने या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मी मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा देतो.

0: तर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्यासोबत आपले काही श्रोते, आपले काही नगरकर आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत. आता आपल्यासोबत आहेत नेवासे येथील होळकर घराण्याशी नाते संबंध जोडले गेलेले निवृत्ती पाटील दातीर.
1: मंत्रालयामध्ये पहिल्यांदा पुण्यतिथी साजरी करणारे, करायला लावणारे शासनाला शिवाजी बापू शेटगी यांनी सुरुवात केली आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की सगळ्यात मोठं मानखुर्द आणि शिमुखानंद हॉल मुंबई इथं एवढ्या मोठ्यात की स्वतः पवारसाहेब, भुजबळ साहेब, त्याच्यानंतर अजून गणपतराव देशमुख सगळे हजर होते त्या कार्यक्रमाला. त्या कार्यक्रमाचा साक्षीदार त्याचं हे अनाउन्सिंगच माझ्याकडे होतं, त्याच्यामुळे मला ती माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मग मी शेटगी बापूला नेहमी म्हणायचो, साहेब आम्ही माहेरची माणसं आहोत, अहिल्यादेवींच्या माहेरची माणसं आहोत आणि आम्ही माझी विनंती आहे की आपण चोंडीला येऊन जावं. मग त्यावेळेस बापूंनी नियोजन केलं. त्यावेळचे पालकमंत्री माननीय शंकररावजी कोल्हे साहेब, शिवाजी बापू शेंडके आणि रामदास आठवले यांना त्यांनी विनंती केली. आठवले साहेब काही कारणास्तव आले नाही, पण हे दोन मंत्री मी स्वतः शिवाजी बापू शेंडकेंच्या गाडीमध्ये आणि ज्यावेळेस आम्ही चेंडूमध्ये आलो ते पाहिलं सगळं, तर सगळ्या काट्या होत्या. वाडा एवढा पडझड झालेली होती त्या काळी. तो सागवानाने बांधलेला वाडा शिना नदीच्या कडेला असल्यामुळं पडायला लागलेला होता. ती सगळी परिस्थिती पाहिली आणि तिथून पुढं माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी ताबडतोब ऑर्डर दिली की इथं सगळी पाण्याची याची त्याची सोय करा आणि काट्या तोडायचे पहिले कामं करा. हे शिवाजी बापू शेटगे आणि त्यांनी केलं आणि त्यामुळं मला चोंडी पाण्यात आली. आणि चोंडीचे आणि अहिल्यादेवीचे आम्ही नातेवाईक कसे आहोत याचं एक मिनटाचं वर्णन मी तुम्हाला सांगतो. अहिल्यादेवी होळकरांचे सासरे मल्हारराव होळकर, मल्हारराव होळकरांचे मामा भोजराज बारगळ तळोदे जिल्हा नंदुरबार, पूर्वीचा धुळे आताचा नंदुरबार, या ठिकाणी त्यांचा आजही 7 एकराचा वाडा पाडण्यासारखा आहे. आणि त्यांचे आता 11वे वंशज आहेत त्या मल्हारराव होळकरांच्या मामाचे, तिथं ते अमरजितराजे बारगळ म्हणून ते तिथं आहे. आणि सगळ्यात जवळून मी नातेवाईक कसा, त्याचं कारण असं आहे माझ्या सासऱ्याचा जन्म त्या वाड्यामध्ये झालेला आहे. आणि तसंच चंद्रवंशांना सातव यांची सासरवाडी म्हणजे प्राचार्य मतकर सर यांचे सासूबाई ह्या बारगळांच्या आहेत. हे असं आमचं नातं आहे. आणि बारगळांचा इतिहासच सांगायचं ठरलं तर अहिल्यादेवीने नगर जिल्ह्यामध्ये काय काय कामं केली. एक, मांडवगणचं काम सगळ्यांना विस्तृत आहे. ते मांडवगणची जागा आता ॲक्टर सदाशिव आमरापूर यांची तिथं हायस्कूल भरत आहे. तिथं अहिल्यादेवी राहायच्याच, माहेरी जात नव्हत्या, तिथं राहायच्या त्या वाड्यामध्ये. आणि दुसरं, आजही 2000 एकर जमीन ही होळकरांच्या नावाने आहे. हे झालं एक. दुसरं, माळेगाव तालुका शेवगाव या ठिकाणी संपूर्ण गाव समाजाचं आहे. अहिल्यादेवीने तिथं स्वतः भेट दिलेली आहे. आणि ते जे आहेत ते काळबा गावडे म्हणून होते, त्यांना महादेव प्रसन्न झाले. आणि महादेवांना ते प्रसन्न झालं, म्हणले तुम्हाला काय पाहिजे, तर ते म्हणले काय नाही माझ्या घरी या, मला व्हिजिट द्या माझ्या घरी पाहायला उद्या तुमचे. एवढं म्हणले, ते म्हणले 8-1 करतो पण तुम्ही तिथपर्यंत अवसर मागं पाहायचं नाही. मग हे घोटणून निघाले आणि माळेगावच्या हद्दीवर आले तर आपल्या त्या माणसाला काळबा गावड्यांना काय वाटलं, काय आता काय पाह, त्यांनी मागं वळून पाहिलं, तिथंच गायब झाले. आणि तिथं आता महादेवाचं मंदिर शिंगणापूर असं महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे. आणि ते मंदिर कवर्ग तीर्थक्षेत्रामध्ये मी निवृत्ती पाटील दातीर त्यावेळेस आमदार होते नरेंद्र भुले पाटील यांनी आम्ही दोघांची चर्चा होऊन अहिल्यादेवींच्या कामाचं त्यांना वर्णन करून सांगितलं. त्यांना एवढं आवडलं की म्हणलं साहेब तुम्ही जेवढे अहिल्यादेवीने काही मंदिर जीर्णोद्धार केला आहे आणि तुम्हाला त्यांचा जीर्णोद्धार करायची संधी मिळाली. त्यांनी लगेच ते तीर्थक्षेत्र लगेच तीर्थक्षेत्र विकासामध्ये घातलं. आजही नरेंद्र भुले पाटील आहे, त्यांना विचार आहे आहे की नाही, सत्य आहे का कसं आहे. त्याचप्रमाणे दहगावच्या अलीकडे भावीलिंगा म्हणून गाव आहे, तिथल्या देवीचं मंदिर आहे अहिल्यादेवीनेच. आणि तिकडे धरणात गेलेलं गाव काळेगाव तिथं सुद्धा अहिल्यादेवीने हे केलं होतं, पण आता ते जायकवाडीचं धरण झाल्यामुळे ते त्याच्यात केलेलं आहे. विलासराव आले असताना स्टेजवर माजी आमदार राजू राजळे हे त्यावेळेस जिल्हा बँकेला निवडून आले होते. त्याच्यानंतर आमदार नरेंद्र घोले पाटील तिथं आले होते, त्यांचं काही काम होतं विलासरावकडे म्हणून ते तिथं आले होते. आणि तेच प्रताप ढाकणे पण तिथं आलेले होते. कारण का, तर प्रतापराव ढाकण्यांचं केदारेश्वरचं इलेक्शन लागलं होतं आणि स्वर्गीय मारुतराव पाटलांनी नरेंद्र पाटलांना सांगितलं की जारे तेवढे ते त्या ठिकाणी सभा घ्या, त्यांना मदत करा. म्हणून आम्ही त्या स्टेजवर होतो आणि म्हणून आम्हाला हे सांगतात चोंडीचा पूर्णतः तीर्थक्षेत्र नावाने विकास झाला पाहिजे आणि तिथं सगळ्या गोष्टीचं आणि तिथं महाराष्ट्रातला जाती धर्माचेच नाही तर सगळ्या लोकांनी येऊन ते पाहो एवढीच अपेक्षा आहे. पूर्वीच्या काळी अहिल्यादेवींचे पुस्तकामध्ये मी लहान असताना आम्हाला धडे होते अहिल्यादेवींचे कशाबद्दल शेतीचे कामं त्या धरणाचे कामं त्यांनी कसे केलेले आहेत त्याचे धडे होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ते सगळं कट केलं आता ते परत सुरू व्हावे आणि मोदी साहेबांचे एक आभार मानतो याच्यासाठी मानतो की त्यांनी पूर्ण देशभर अहिल्यादेवींचा स्टडी केला. कन्याकुमारीपासून ते हिमालयाच्या टोकापर्यंत अहिल्यादेवींनी राज्य केलेलं आहे आणि पूर्ण देशामध्ये हा समाज अहिल्यादेवींचा समाज पूर्ण देशामध्ये आहे. महाराष्ट्रात आलं तर त्यांना धनगर म्हणतात, कर्नाटकात गेलं तर त्यांना कुल्लूर म्हणतात, उत्तर प्रदेशात गेलं तर त्यांना पाल म्हणतात आणि धनगड याच्यात आपण राजस्थानमध्ये तिकडे गेलो तर त्यांना धनगड म्हणतात. ह्या सगळं स्टडी करून पूर्णतः स्टडी करून त्यांनी या गोष्टीचं आणि अहिल्यादेवींच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी पुढचं काम सुरू केलेलं आहे. जे तळोद्याचं बारगळ धरण आहे त्यांनी आपलं एक कुटुंब राजस्थानमध्ये बारगळ तिथं आता राहतात ते राजस्थानमध्ये त्या काळी ते तिथे राहायला गेलेलं कुटुंब आहे तेही सगळी माहिती.

इथे अंगणवाडी सेविका निवृत्त मी शिवगावी इथून बोलत आहे. आहिल्या बाई होळकर जयंती न्यायमूर्ती तू राग तुला आणि आता आहिल्या देवी अभिमान तू आम्हाला तुझ्या शौर्याचा रणरागिणी तू जपलास वारसा शिवरायाचा उतरून रणरागिणी तू दाखवलीस शत्रुस ताकत तुझ्या निजयाचा ज्ञान ध्यानाची तू मूर्ती अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा सर्व प्रथम सर्व भारतवासियांना माझी आहिल्याबाई होळकर जयंती बद्दल सर्वांना शुभेच्छा. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा त्याला संपणारी एक शक्ती या जगामध्ये जन्म घेत असते. तसेच घडले ना 31 मे 1725 रोजी मानकोजी शिंदे आणि सुशीलबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली. त्या कन्याच्या तेजाने साक्ष सूर्य ही लाजला त्यागाल ही लाज वाटली. त्या कन्याचे नाव तिने आयला ठेवण्यात आले. हीच तीच महिला जिने सत्तेचा मंत्र वापरू आपल्याला विकासाचे तंत्र ह्या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये राबवले. हीच ती आईला तिना चूल आणि मूल आणि समाज व्यवस्थेला झुगरून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये काय घेतलं तिने शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष घोंगडीवर बसून राज्य कारभार त्यांनी केला. आहिल्याबाई ही लहानपणापासूनच तलवार चालवणे भाला चालवणे बुद्धिमान होत्या. एवढी शिक्षक आणि प्रशिक्षण हे त्यांना त्यांच्या सासऱ्याने म्हणजे मल्हारराव होळकरनेच दिलं. ती 8 वर्षाची असताना खंडोबा त्यांचा मुलगा याच्याशी त्यांनी विवाह करून घेतला आणि मग त्यांचे पती विद्ध म्हणजे वीरविद्ध अयोध्या होते. कुंभारच्या लढाईमध्ये ते मरण पावले आणि मग त्या सती जाण्यास निघाल्या. परंतु मल्हारराव होळकर यांनी सती तिला जाऊन दिलं नाही. मग त्या सती गेल्या नाही. मग त्यांनी काय केलं राज्य कारभार मल्हाररावने तिच्या हातातच सोपवला. शेवटी म्हणजे विविधामध्ये सुद्धा तिला घेऊन जात होते. आईला तोफेचा कडकडाट असा आवाज होत असतो तर निधाड्या छातीने त्याच्या समोर जायचं असतं. अजिबात खसायचं नाही भेचं नाही असे ते तिला सांगत होते. आणि ते काय म्हणत होते आपलं जे राज्य आहे ते तलवारीच्या पाठीवर घासलेल्या धारेवरच राज्य आहे. आपण मनगटाच्या बळावर हे कमवलेलं राज्य आहे. होळकरांनी हे उभं केलेलं राज्य आहे. हे गुलामगिरीचं राज्य नाही असे ते म्हणत होते. कोण मल्हारराव होळकर त्यांच्या पाठीवर मल्हारराव होळकरांची आहिल्याबाईच्या पाठीवर कौतुकाची थापच होती. त्यांनी खूप त्यांना योग्य दान दिलं. सर्वात जास्त संकट कोणत्याच अशा राजकर्त्यावर आले नसते. एवढे संकट त्या आहिल्याबाईवर आले परंतु त्या संकटाला खसून न जाता त्या डगमगल्या नाही. आणि काय झालं त्यांनी संकटाशी सामनाच केला ना. त्यांचा मग मुलीचा विवाह मुक्ताबाईचा विवाह याच्याशी झाला. यशवंत फणसे यांच्याशी झाला. जावई गेल्यानंतर मुलगी सुद्धा सती गेली. त्यांना खूप खूप दुःख झालं. पहिली फौज तयार करणाऱ्या कोण होत्या महिलाची तर आहिल्याबाई होळकरच. त्यांनी 5000 म्हणजे फौज तयार केली होती. 50000 फौज घेऊन राघोबा तिथे लढायस आले होते. कारण तेथे त्यांच्याजवळ एकही पुरुष त्या घराण्यात राहिला नव्हता. परंतु त्या काय म्हणाल्या शिप्रा नदीच्या तो काठेच्या अलीकडे ही तुझी आणि माझी भेट मैदानातच होईल ना रणांगणात होईल. अरे तुला ते जड जाईन कारण मी तुला सांगते मी जरी हरले तरी माझ्या हातात बांगडीच आहे. पण तुझं जर हास्य झालं तर लोक काय म्हणते तुला तू समजून घे. शेवटी मग त्या राजाने माघारच घेतली. जसा मनातून यांना शत्रूचा युद्ध करायचा होता तसा रणांगणातूनच झाला. आहिल्याबाई खूप हुशार होत्या. आहिल्या देवीने राजकीय आणि सामाजिक कार्याचा आणि हेच तेजस्वी रत्न होते. शेवटी एवढेच म्हणावसे वाटते की पुराण जातीचा बडगा म्हणजे पुरुष जातीचा बडगा छाटून केलीस तुम्ही समाज सेवा. भुकेलेला घास देऊन
तृप्त केले. तानेलेची तहान तुम्ही विसरून म्हणजे तानेलेची तहान सुद्धा तुम्ही तृप्त केले. जाती धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा नवा मार्ग दाखवला. आईलाबाई होळकर निरंतर तुमच्या कर्तृत्वाचा दिवा असाच तेवत राहू. आईलाबाई

0: उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने रयतेची मने जिंकली. धनगर म्हणजे आम्ही आग आहोत असे ते म्हणत होते. कल्याणकारी कामेच त्यांनी केले ना. आज ते राज्यकारभाराचा देखील दोन भाग होते, एक सरकारी, एक म्हणजे लष्करी, आणि दुसरा भाग म्हणजे त्यांचा खाजगी भाग होता. आज जवळजवळ त्यांच्या खाजगी भागाचे 16 कोटी रुपये झाले. तर त्यांनी ज्या म्हणजे राज्यात त्यांनी नदीच्या कडीला घाटही बांधले, कारण पूर्वी पाणी वाहून ते गावात शिरत होते आणि खूप गाव वाहून जात होते. मग त्यांनी ते घाट सुद्धा बांधले, धर्मशाळा बांधल्या, विहिरी बांधल्या, अन्न छत्रालय सुरू केले. आज जवळजवळ काशी विश्वेश्वराचा सुद्धा मंदिराचा त्यांनी जीर्ण उद्धार केला. आज जवळजवळ त्यांनी आपल्या भारत देशामध्ये सर्व महादेवाच्या कोणत्याही मंदिराचा त्यांनी जीर्ण उद्धारच केला आणि सडकेच्या कडेला दुतर्फे असे झाडं लावले, जनतेच्या उपयोगी पडते हेच त्यांनी काम केले. काशीला जाणारे जे लोक होते त्यांना ते लोक आडवीत होते आणि त्यांना ते लोक आडवीत होते त्यांनी त्यांना बोलून घेतलं, का तुम्ही त्यांना त्रास देतात, ते देवाला चाललेले आहेत ना. मग ते लोक काय म्हणाले, आम्हाला खायलाच नाही तर आम्ही काय करावं. मग त्यांनी जमीन सुद्धा त्यांना कसायला दिली. त्या जमीन जर पेरली तर त्या पाखरासाठी राखून ठेवित होत्या आणि जर समजा जलचराची सुद्धा त्या काळजी घेत होत्या. अशा त्या म्हणत, ज्या माणसाला विचार नाही तो माणूसच नाही आणि ज्या कणसाला दाणे नाही त्याचा उपयोगही नाही. आज ती राणी म्हणजे आज इतकी महान अशी म्हणजे पुण्यश्लोक कोणीच झालेलं नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी विश इंडिया ऑफ ग्रंथामध्ये असं लिहून ठेवले, ह्या जगात कितीकही नारी होत्या परंतु आईलाबाई म्हणजे पुण्यश्लोक होळकर कोणीच होणार नाही, या जगात त्यांचं एक नंबरलाच नाव येणार असं ते म्हणाले. आचार्य विनोबा भावे आणि एक इंग्रज लेखक काय म्हणाला, रशियाची पंतप्रधान, डेन्मार्कची पंतप्रधान, इंग्लंडची पंतप्रधान यांच्या अगोदर सुद्धा आईलाबाईचंच नाव येणार, कारण त्या पुण्यश्लोक आहेत. पुण्यश्लोक म्हणजे खूप कृती अशालाच म्हणजे पुण्यश्लोक हे ब्रीज लावल्या जात. हे आहिल्याबाईच म्हणजे आहिल्याबाई विषयी मध्य प्रदेशातला इतिहास लिहिणारा सर जॉन मालकमने प्रत्येकाशी विचारलं असताना प्रत्येकाच्या तोंडात हीच स्तुती यायची त्यांच्याविषयी. आज हे देशी रत्न 1395 साली म्हणजे हे मी शेवटचा निरोप घेतला. एवढे बोलू, मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: मंडळी, आज आहे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि त्याच निमित्त आपण गप्पा मारत आहोत आणि त्याच निमित्त आपले काही नगरकर, आपले काही श्रोते आपल्यासोबत होते ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्या श्रोत्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. आपला संडे स्पेशल कॉलेज कट्टा हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत अद्वैती. या एक आर्टिस्ट आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत भरपूर अशा गप्पा मारणार आहोत. त्यांच्या ऍक्च्युअल कामाबद्दल असेल, त्यांच्या पॅशन बद्दल असेल आज आपण जाणून घेणार आहोत. तर अद्वैती, तुमचं खूप खूप स्वागत आपल्या रेडिओ नगर मध्ये.
1: धन्यवाद. धन्यवाद ऋतू.
0: सर्वात आधी तुमच्या प्रवासाबद्दल थोडं सांगा, तुम्ही या पॅशन कडे कशा वळालात?
1: ओके. तर लहानपणापासून मला आवड होती, म्हणजे काही ना काही मी क्रिएटिव्ह करत असायचे आणि तिथूनच सुरुवात झाली की स्केचेस काढणं किंवा मग म्हणजे कलाबद्दल मला आवडच आहे. तर डान्स करणं, गाणं शिकणं आणि ड्रॉइंगचं असं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मी घेतली बुक आणि बसले असं काढायला. आणि त्यामध्ये मला पोर्ट्रेट पेंटिंग्स किंवा पोर्ट्रेट ड्रॉइंग हे खूप आवडायचे. म्हणजे मी बाबा बसले तर मी त्यांचं मी तुम्ही बसा ना मी काढून बघते. तर तिथून अशी सुरुवात झाली हळूहळू हळू.
0: मग त्याच्या सोबत घरच्यांकडून तुम्हाला कशी साथ मिळाली? त्यांनी आधीच लहानपणापासूनच ओळखलं होतं का की हा माझ्या मुलीला याची आवड आहे?
1: लहानपणापासून म्हणजे हो, आवड मला सगळ्याच गोष्टींची होती, पण खरं तर कॉलेज लाईफमध्ये ते कळवू लागलं की माझ्या अंगात अजून पेंटिंगची पण कला आहे. okay. म्हणजे ते मी अजून पुढे करू शकते. आणि आफ्टर मॅरेज तर म्हणजे माझे इनलॉज आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मेनली त्यांच्याचमुळे वाढलेलं आहे हे म्हणू शकतो आपण.
0: आणि त्याचसोबत एक आर्टिस्ट म्हणून स्वतःची वेगळी शैली विकसित करायला किती वेळ लागला तुम्हाला?
1: मला तसं 3-4 वर्ष तरी आपण म्हणू शकतो. म्हणजे खरं तर 3-4 वर्ष नाही प्रॉपरली, पण लहानपणापासूनच ती आवड एखादी असली, पॅशन एखादं असलं, आधी पहिले ती आवड बनते मग ती पॅशन होते आणि मी आता त्या पॅशनला ऍज अ प्रोफेशन म्हणून टर्न केलंय. तर वेळ तर तसा, कलेला तसं म्हटलं तर वेळ लहानपणापासून लागतोच.
0: अगदीच अगदीच. आणि कला ही टिकवून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. आपण कॉलेज करतो, फक्त शिक्षण एक शिक्षण करतो, पण त्याचसोबत प्रत्येकामध्ये काही वेगळ्या स्किल असणं सुद्धा फार गरजेचं आहे.
1: फार गरजेचं.
0: तर आता तुम्ही मला सांगितलंच की तुम्ही एक मेहंदी आर्टिस्ट तर आहातच, त्याचसोबत तुम्हाला चित्रकलेची, आर्टची, पोर्ट्रेट ची फार आवड होती, पण याच सोबत तुमचं अभ्यासाचं कसं होतं?
1: मी शिक्षण तसं माझं इंजिनिअरिंग झालंय आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये मी नेहमीच चांगले होते. म्हणजे माझी आई पण मॅथ सायन्सची टीचर होती, सो आणि माझा भाऊ पण इंजिनियरच होता. त्यामुळे मग घरच्यांचं असं झालं की सायन्समध्ये चांगली आहे तर मग हिला सायन्समध्ये वळवूया. आणि मग तिथून इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंगवरनं मग जॉब आणि मग आवड होती ही मी कंटिन्युअस अभ्यासासोबत सोबत पण काही ना काही मी कंटिन्यू करतच असायचे. बुक घेऊन मी एखादं स्केच काढून बघेल किंवा एखादी पेंटिंग काढून बघेल. आणि मग हळूहळू कॉलेज सोबत एक्झिबिशन झाल्या, त्यानंतर मी जॉब मध्ये पण असंच झालं की जॉब मध्ये माझा ऑनलाईन जॉब होता म्हणजे वर्क फ्रॉम होम मुळे, आणि त्यात मी माझे जवळपास 2 महिन्यात माझे 11-12 स्केचेस गेले. तर ते खूप एक टर्निंग पॉइंट होतं की मी याला अजून वाढवू शकते आणि मी यात पुढे माझं म्हणजे करिअर करू शकते.
0: काही ठिकाणी प्रदर्शनं भरवली जातात चित्रांची असतील किंवा तुमच्याकडे ज्या स्किल्स आहेत वगैरे, मग तसं प्रदर्शनामध्ये वगैरे तुम्ही सहभागी झालात का कधी?
1: हो, मी एक्झिबिशन्स केले आहेत. जसं आता ऑनलाईन मध्ये लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये तेव्हा मी ऑनलाईन एक्झिबिशन्स करायचे, तेव्हा मला एका पेंटिंगला ऑल ओव्हर इंडियामध्ये 3rd rank मला आलेला. आणि हा, आणि त्यानंतर बालगंधर्व मध्ये केलेले आहेत पुण्याला. आणि त्यानंतर माझ्या इथे आता मागच्याच वर्षी ओपनिंग झालं माझ्या स्टुडिओचं, तर तिथे जवळपास 100 paintings तरी आहेत, 90-100 paintings माझ्याकडे आहेत.
0: आणि मग त्या तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये करता, कशा पद्धतीचे असतात त्या पेंटिंग्स?
1: माझं आता असं आहे की मी सगळीकडे मला करायचं आहे, म्हणजे सगळ्या टाईप्सचं. जसं आता बोहेमियन थीम पेंटिंग असते, टेक्स्चर आर्ट माझ्याकडे आहेत, त्यानंतर मला ते पण करायला आवडतं, क्लॉथ टेक्स्चर. त्यानंतर माझं मेनली पोर्ट्रेटवर जास्त भर असतो कारण मला एक्सप्रेशन्स कॅप्चर करायला खूप आवडतात. जसं आता कोणी कसं स्माईल करते, कोणी कसं बघते आणि कसा चेहरा आपण म्हणजे ते चेहरा उतरवणं ही एक स्किल आहे आणि ती थोडं डिफिकल्ट पडतं, पण एक मजाच वेगळी आहे त्यात.
0: एकदा ते पूर्ण झालं की मग मला फार समाधान.
1: येस येस. ऍक्रेलिक ऑइल यात सगळ्या याच्यात काम करते मी.
0: ओके. आणि आता जेव्हा आपण आर्टिस्ट असतो तेव्हा त्या कलेला आपला पर्सनल टच असतो, कारण प्रत्येक आर्टिस्ट बघाल तुम्ही त्याचं त्याचं वेगळी क्रिएटिव्हिटी असते. मग तुमची स्पेशालिटी काय आहे?
1: माझी स्पेशालिटी म्हणजे मला मोमेंट्स कॅप्चर करायला आवडतात. जसं लाईव्ह वेडिंग पेंटिंग्स आहेत तर मी लाईव्ह वेडिंग पेंटिंग्स केले आहेत. त्यानंतर वॉलवर पण आपण टेक्स्चर आर्ट वगैरे करतो तर त्यामध्ये पण माझा हात आहे.
0: आणि खरंच आता तुम्ही ज्या पद्धतीच्या पेंटिंग्स मला सांगताय मला खरंच बघण्याची सुद्धा उत्सुकता फार लागलेली आहे. आणि आता जेव्हा तुम्ही ऑर्डर्स घेता क्लायंटच्या तर क्लायंटच्या कल्पना कशा असतात आणि त्या कल्पना तुमच्यापर्यंत कशा पोहोचल्यात आणि त्यातून तुम्हाला वेगळी कोणती आयडिया सुचली आहे का?
1: हो, असं सगळ्या पेंटिंग्समध्ये आपण म्हणू शकतो काही ना काही नवीन नवीन मी शिकतच असते. जसं आता काही पेंटिंग्समध्ये असं असतं की मला बॅकग्राऊंड हे वेगळं हवं आहे, माझ्या ड्रेसचा कलर असा हवा आहे. आता काही काही फोटोजमध्ये जरा डार्कनेस असतो तर ते मग मला कॉन्ट्रास्ट करावं लागतं, म्हणजे मॅनेज करावं लागतं बरोबर की ते उठून दिसलं पाहिजे ना तो पेंटिंग, फोटो कसाही असो. आणि काही काही फोटोज असे पण असतात, जसं मागे एक फोटो होता की त्यांच्या आई वडिलांचा तो फोटो होता, त्यांनी त्यांच्या आई वडिलांना अगदी लहानपणी बघितलेलं होतं आणि खूप आधीचा आणि जुना व्हाईट अँड ब्लॅक आणि ते पण थोडासा डॅमेज होता, तो मी कलर पेंटिंग मध्ये कन्वर्ट केला.
0: अरे वा.
1: हा, तर त्यात पण एक खूप वेगळी मजा असते आणि इतकं शिकायला भेटतं. सगळ्या पेंटिंग्स मध्ये काही ना काही नवीन शिकायला भेटतच भेटतं.
0: नक्कीच. मग आता सध्या पेंटिंग्स मध्ये तुमच्या आर्ट मध्ये सध्याचा ट्रेंड कोणता आहे आणि सध्या कोणतं ट्रेंडिंग पाहायला मिळतंय तुम्हाला?
1: ओके, लाईव्ह वेडिंग पेंटिंग्स खूप चालू आहेत आता, म्हणजे वेडिंग तिथे चालू असते तर तेव्हा तिथे जाऊन 5 to 6 hours मध्ये ती पेंटिंग करायची तर हे खूप चॅलेंजिंग असतं आणि ही पेंटिंग आता खूप सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट हळदी मॅजिक पोर्ट्रेट म्हणून येतं, तर म्हणजे हळदी एक ब्लँक पोर्ट्रेट असतो आणि तिथे मग आपलं टर्मरिक म्हणजे हळदी लावून ती पेंटिंग पॉपअप होते. तर आता हे खूप चालू आहे.
0: नक्कीच. आणि ते दिसायला पण फार सुंदर दिसतं.
1: आणि मेनली काय आहे की लोकांना म्हणजे गेस्ट पण त्यात इन्क्लूड होतात तर त्यामुळे ते खूप त्यांना पण एक एन्जॉयेबल असं मोमेंट होतो तो.
0: नक्कीच. आणि आता आपला हा शो आहे कॉलेज कट्टा, म्हणजे ऑब्व्हियसली कॉलेजच्या गमती जमती तर याच्यामध्ये येतातच. मग आता जेव्हा तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये होता तर तेव्हा अशा स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला का?
1: हो, मी अशा स्पर्धांमध्ये बरेचदा भाग घेतला. इव्हन समर बॅचेस मी घ्यायचे कॉलेजमध्ये, त्यानंतर अजान वृक्ष म्हणजे आमचे असे बरेच काही ग्रुप्स होते आणि बरेच काही काही केलंय. म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये आमचा आर्ट क्लब असायचा, त्यामध्ये आम्ही काही ना काही करत असायचो. म्हणजे इव्हन मी आता केमिकल मध्ये होते तर तिथे आमचं जे स्केमकॉन म्हणून एक असतं तर त्याचं डेकोरेट करायचं, मग काही ना काही पूर्ण 2-3 रात्र त्यात घालवायची काही ना काही करायला आर्ट अँड क्राफ्ट, तर ते खूप मजा यायची.
0: अरे वा. आणि कॉलेजमध्ये अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं का सध्याच्या आणि जेव्हा तुम्ही कॉलेज करत होता तेव्हा सुद्धा?
1: आता माझं तर इंजिनिअरिंग होतं त्यामुळे मी त्या याच्यात नव्हते, पण मी माझं आवड कंटिन्युअस म्हणजे जरी मी फ्लॅटवर आले कॉलेज करून तरी मी माझं काही ना काही बुक घेऊन बसायचे, काही ना काही पेंटिंग्स घेऊन बसायचे आणि मी करत राहायचे.
0: अगदीच. आणि आता मी सुद्धा जाणून आहे की तुम्हाला आर्टची तर आवड आहेच, पण त्याचसोबत तुमच्यामध्ये वेगळं स्किल पण आहे, ते म्हणजे गायन असेल, डान्स असेल वगैरे. मग ते कसं तुम्ही मॅनेज करता आणि ती कला पण तुम्ही पुढे नेताय का?
1: असं रेग्युलरली होत नाही, पण तरी चालू म्हणजे प्रयत्न चालू असतात की मी कंटिन्युअस जोपासावी. कारण कसं आहे की गाणं असं आहे की आपल्याला मनाला असं एकदम फ्रेश करून जातं, म्हणजे आपला मूड एकदम फ्रेश होतं. आणि डान्स पण तसंच आहे, मला डान्स करायला तर खूप आवडतं, म्हणजे मी चालूच असते काही ना काही कुठल्या पण प्रोग्रामला. किंवा माझे ऍक्च्युली जी सासू आहे जी मदर इन लॉ आहे त्यांना पण खूप आवड आहे आणि त्या पण इतक्या क्रिएटिव्ह आहेत. सो त्यामुळे मी ज्या घरात आत्ता आले आहे सो ते एक खूप मस्त कॉम्बिनेशन आहे की आम्ही सगळे क्रिएटिव्ह आहेत, म्हणजे माझी सासू आणि मी आम्ही दोघी अशा मस्ती मजा आणि आमचं काही ना काही चालूच असतं.
0: सगळ्यांची थिंकिंग मॅच झाली म्हणजे तुम्हाला?
1: हो हो.
0: आणि आता प्रत्येकाचं असं असतं की जेव्हा पण तुमच्याकडे एखादी कला असते जेव्हा तुम्ही ते पहिलं करता ना ते स्पेशल असतं. मग जेव्हा तुम्ही पहिलं चित्र काढलं होतं किंवा तुमच्या फील्डशी रिलेटेड तुम्ही जेव्हा ते पहिलं काम काही केलं होतं तेव्हाची फिलिंग काय होती आणि तेव्हा ते कशा पद्धतीचं काढलं होतं तुम्ही?
1: ओके, मला आहे ना, मी जसं तुम्हाला म्हटलं की मला पोर्ट्रेट काढायची खूप आवड असायची, तर लहानपणी हिस्ट्रीच्या बुक्समध्ये मार्टिन लुथर किंग किंवा शिवाजी महाराज असे यायचं तर मी ते खूप काढायचे आणि ते माझ्यासाठी खूप स्पेशल असायचं. म्हणजे मला जमतं येतं काढता. आणि जसंच्या तसं आलं हे आर्टिस्टसाठी म्हणजे खूप आम्ही तेच एक प्रयत्न करतो की जसं तिथे दिसतंय तसंच आम्ही आलं पाहिजे हातात आपल्या. आणि जसं आता माझा एक मी स्कल्पचर पण करते, पहिला गणपती मला खूप आवडीचा आहे. इवन माझ्या पॅरेंट्सनी तर तो आत्ता पण जपून ठेवलेला आहे. हो, त्याच्यासाठी काचेचा बॉक्स केलाय की तो तसाच राहावा. तर ते खूप स्पेशल असतं.
2: आणि त्याचसोबत आता तुम्ही मॅरिड आहात आणि अनेक जबाबदाऱ्या येतात. जेव्हा मॅरिड वुमन म्हणलं की त्याच्या पाठीमागे संसार आला, घरची जबाबदारी आली, मुलाबाळांचं आलं, तर मग आता लग्नानंतर एक कलाकार म्हणून स्वतःची ओळख टिकवणं किती चॅलेंजिंग होतं?
1: चॅलेंजिंग तर आहे. आणि मेनली काय आहे की यात सपोर्ट खूप लागतो. म्हणजे आफ्टर मॅरेज आवड तर सगळ्यांना असतेच असते, पण मी ॲक्च्युली या गोष्टीसाठी म्हणजे या आवडीसाठी मी माझा जॉब सोडलाय आणि मी माझं हे पॅशन प्रोफेशनमध्ये टर्न केलंय. आणि त्यात मेनली माझे इनलॉजचा खूप जास्त सपोर्ट आहे आणि माझ्या हजबंडचा सुद्धा, की तू कर, तू जा. ते असं मला वेळ देतात की तुला ऑब्व्हियसली या गोष्टीसाठी वेळ लागणार आहे तर तू कर. असं कंटिन्यू असं हे नाही करत की हे तुझं रिस्पॉन्सिबिलिटीचं आहे, तू हे करायलाच हवं. ते मॅनेज करतात, तर ते खूप महत्वाचं आहे.
2: म्हणजे तुमच्या या प्रवासामध्ये घरच्यांचं सपोर्ट फार मिळालं?
1: येस येस, 100%.
2: हे सध्याच्याला फार गरजेचं आहे, कारण आपण अनेकदा बघतो की अनेक मुलींना त्यांच्या पॅशन मध्ये नाही मिळत सपोर्ट.
1: नाही, वेळच भेटू शकत नाही, कारण घरातले पण काम आपण म्हणतो ते चॅलेंजिंग असतातच, कारण कंटिन्यू काही ना काही घरातलं निघत असते. पण त्यातून वेळ काढून बाहेर पडणं आणि मेनली घरच्यांनी सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे.
2: आणि आता तुम्ही एक महिला कलाकार आहात, त्यामुळे तुम्हाला बाहेरून अशी कोणती आव्हानं जाणवली का?
1: नाही, असं मला चॅलेंजिंग असं खूप काही पडलं नाही आहे. कारण मेनली कसं असतं, बाहेरच्यांपेक्षा घरच्यांचा सपोर्ट असला की सगळं सोपं होतं.
2: आणि अनेक महिलांना असं असतं की लग्नानंतर त्यांचे छंद बाजूला ठेवावे लागतात, याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल?
1: मी तर असं म्हणते की थोड्या वेळासाठी म्हणू शकतो आपण, पण कंटिन्युअस जर का आपण नेचरला आपलं आवड सांगितली की मला हे करायचंय, माझं असं मला व्हायचंय, तर कुठे ना कुठे आपल्याला नेचर पण आपल्याला साथ देतो. तर कंटिन्युअस ते प्रेयर्स पण इम्पॉर्टंट आहे. आणि कामं काय, कामं आज आहे, उद्या आहे, परवा आहेत, रोजच आहेत. आपल्याला रोज उठायचंच आहे, आंघोळ करायचीच आहे, जेवण बनवायचंच आहे. तर ते किती लवकर करता येईल, किती लवकर आवरता येईल आणि पटकन आपलं असं काहीतरी करता येईल की ज्याने आपलं नाव होईल, हे खूप महत्वाचं आहे. आणि इनफॅक्ट तुमचा जसं आता हस्बंड वगैरे झाले तर त्यांनी पण तेवढा सपोर्ट करणं गरजेचं आहे की थोडे अर्धे कामात आपण पण आवरून टाकावे. तर ते आहे.
2: आणि तुम्हाला तसं मिळते, हस्बंड पण तुम्हाला मदत करताय त्या गोष्टी.
1: हो हो हो, त्यामुळेच तर मी आता एवढं करू शकते.
2: नक्कीच. आणि आता असे अनेक चित्र असतात की ज्यातून काही ना काहीतरी सोशल जो संदेश असतो तो आपल्याला मिळत असतो, तर तुम्ही तशा पद्धतीचे आर्ट केलेत का?
1: हो, म्हणजे माझ्याकडे जसं आपण 7 पेंटिंग्स वास्तूचे खूप महत्वाचे असतात, जसं 7 रनिंग हॉर्सेस झालं, त्यानंतर पिकॉक पेंटिंग झाली, वॉटरफॉल पेंटिंग झाली, आणि पिचवाई वर्क म्हणजे कामधेनूचं पेंटिंग झाली. तर ते मी मला करायला आवडतात. आणि देवाचे पण आपण जसं साईबाबांची पेंटिंग आहे माझ्याकडे, शिवाजी महाराजांचे तर माझ्याकडे बरेच सारे पेंटिंग्स गेले आहेत, आणि त्यानंतर आपलं विठ्ठलाचं पेंटिंग आहे, गणपतीचे पेंटिंग्स आहेत, तर असे अष्टविनायक, तर असे भरपूर मी पेंटिंग्स करते.
2: आणि आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही खास करून तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात पेंटिंगमध्ये, तिथे तुम्हाला पेशन्स फार महत्वाचे आहेत.
1: खूप खूप, म्हणजे पेशन्स खूप जास्त महत्वाचं आहे. एक ऍक्च्युली एक पेंटिंग करणं हेच एक मेडिटेशन सारखं आहे. आणि पेशन्स तर लागतोच, कारण तुम्हाला बसावं लागतं, चुकलं तरी ते तुम्हाला शांततेत घ्यावं लागतं, कारण चिडचिड करून तुम्ही पेंटिंग करूच शकत नाही. तुम्हाला मूड तुमचं चांगलंच पाहिजे पेंटिंग करताना.
2: आणि मूड मॅटर करतो का त्याला?
1: खूप जास्त मॅटर करतो पेंटिंगला तर, खूपच. म्हणजे कुठल्याही कलेला म्हणा तुम्ही, कुठल्याही कलेला मूड हा खूप मॅटर करतो. कारण एखादी पेंटिंग जर का आपण खूप हॅपीनेसनी ती पेंटिंग करतो, ती लगेच उठून दिसेल असं आहे. आणि एखादी पेंटिंग जर का मूड नाही आणि चिडचिड करत करत आहे, तर ती जमणारच नाही, कारण हातच नाही वळणार ना तसा.
2: आणि तुम्हाला साधारणतः किती वेळ लागतो मग हे पेंटिंग एखादं कम्प्लीट करायला?
1: डिपेंड आहे साईजवर आणि डिटेलिंग्सवर. जसं आता ऍक्रेलिक पेंटिंग असेल तर ती पटकन सुकते, त्यामुळे त्याच्यावर पटपट लेयर्स मारायला सोप्या पडतात. पण जर का ऑइल पेंटिंग्स असतील आणि पोर्ट्रेटवर थोडा वेळ लागतो, कारण कसं एक्सप्रेशन्स कॅप्चर करणं, त्या फोटोला फील करणं आणि त्या फोटो, म्हणजे मी कसं आहे, एका जणाला जेव्हा फोटोज मागते ना पेंटिंग करायला, तेव्हा मी त्यांचे 10-15 फोटोज घेते की त्यांचं नेचर कसं असेल, त्यांचे हावभाव कसे दिसत आहे, ते कसे हसतात, ते त्यांचे दात कसे आहेत, चेहरा कसा आहे, हे खूप मॅटर करतं. सो मग पोर्ट्रेटला थोडं 5-6 दिवस तरी आरामात जातातच.
2: आणि एखादं असं चित्र आहे का की ते तुमच्या खूप मनाच्या जवळचं चित्र आहे?
1: हो आहेत ना, ॲक्च्युली बरेच सारे आहेत खरं तर. एक आई आणि मुलीचं एक मी काढलेलं आहे आणि त्यात आहे ना अशी एकदम हलकीशी स्माईल आहे. म्हणजे त्या दोघांचं पण इमोशनल बॉन्डिंग आणि आई आणि मुलीचं तुम्हाला पण माहिती आहे वेगळंच असतं एक. त्यामुळे त्या मुलीचा हलकासा असा गोडवा चेहरा छोटासा आणि त्यात आईचं पण एक हलकीशी स्माईल आहे आणि ती कशी तिला म्हणजे धरून बसली ती खूप सुंदर आहे.
2: नाईस. आणि त्याचसोबत आत्ता सध्या जे जग आहे, सध्या सोशल मीडियाचं जग आहे, तर असं कुठेतरी वाटतं का की सोशल मीडियामुळे कलेवरती काहीतरी इम्पॅक्ट पडतोय, बॅड इम्पॅक्ट असेल, चांगला इम्पॅक्ट असेल, असं काही?
1: मेन म्हणजे खूप चांगला इम्पॅक्ट आहे, कारण मला आता जसे पण ऑर्डर्स येतात ते मोस्टली ऑनलाईन असतात. म्हणजे इंस्टाग्राम थ्रू म्हणा किंवा आपलं वेबसाईट थ्रू म्हणा, मला तिथनंच ऑर्डर्स येतात. आणि इंस्टाग्राम तर हे इतकं हेल्पफुल आहे की आपण नवीन नवीन काहीतरी आपली कला सगळ्यांना दाखवू शकतो, कारण माउथ पब्लिसिटी किती म्हटलं तरी त्याला वेळ लागतो. पण आजकाल इंस्टाग्राममुळे तुम्ही 1-2 दिवसात व्हायरल होऊ शकता असं आहे. आणि तुमची कला बाहेर जाणं, एखाद्या कलाकाराला काय असतं की आपली कला दुसऱ्यांना दिसली पाहिजे असं, म्हणजे त्यांना आवडतं, तर ती त्याच्यामुळे इंस्टाग्राम तर हे भरपूर हेल्प करतं.
2: आणि आता सध्या काय झालंय की लोकांना इन्स्टंटली गोष्टी हव्या असतात. आता AI आलं, AI मध्ये आता मध्ये अनेक ट्रेंड आले, जेमिनायचा ट्रेंड आला, आता मध्ये एक आता ट्रेंड येऊन गेला. मग ते लोकांचं कसं आहे की त्यांच्या इच्छा लगेच पूर्ण होतात, त्यांना जसं पाहिजे प्रॉम्प्ट टाकला की लगेच ते झालं. मग त्यांचा इंटरेस्ट ह्याच्यामध्ये कुठेतरी कमी होताना दिसतोय का कलेमध्ये?
1: नाही, इनफॅक्ट मी तर म्हणते वाढताना दिसतोय खरं तर. कारण लोकांमध्ये ना एक रॉयल टच किंवा एखादं तुम्ही म्हणजे हाताने कोणीतरी पेंटिंग केलंय ही जी आवड असते, म्हणजे हे जे दिसतं ना ते एक उठून दिसते, ते पेंटिंग किती म्हटले तरी प्रिंटिंगपेक्षा पेंटिंग ही वेगळीच असते, कारण सगळ्या कलाकाराचा हात वेगळा असतो असं आहे. आणि त्यात फिलिंग्स उतरवल्या जाते. AI मध्ये म्हटलं तर हो आहे, पण ते कसं त्यात असं म्हणजे मजा नाही आहे किती म्हटलं तरी. आणि एक रॉयल टच, एक आपला एलिगंट लुक हा पेंटिंगमधून जास्त. आणि तुम्ही जेव्हा कोणत्या तरी कलाकाराकडनं तुम्ही जेव्हा ती विकत घेता किंवा तुम्ही त्याच्याकडनं बनवून घेता, तेव्हा एक तो स्वतःच्या हाताने आपले फिलिंग्स उतरवतो, तर ते खूप महत्वाचं आहे.
2: आणि आता त्याचसोबत कसं झालंय की आता तुम्ही तर एक करिअर म्हणून तुमच्या कलेचा स्वीकार केला आणि करिअर म्हणून तुम्ही तुमच्या कलेला निवडलं, पण आज अजूनही असे लोक आहेत की ते छंद आहे ना बाबा, तू फक्त छंदच कर आणि तू शिक्षणावरती फोकस कर किंवा अभ्यास कर असं म्हणतात. मग तर सध्या तुम्ही जो छंद जोपासताय तुमचा आर्टचा, तर त्यामध्ये करिअरच्या संधी किती आहेत?
1: करिअरच्या संधी तसं पाहिलं तर भरपूर आहेत, कारण आता बरेच लोक आपलं सायन्सकडे जाणं किंवा डॉक्टरशिपकडे जाणं हे आता भरपूर होऊन गेले. आणि कला ही तुम्हाला अशी लाईफ जगवते, म्हणजे लिव्हिंग तुमची खूप असं छान पूर्ण लाईफ अशी तुम्हाला छान घडवते. त्यामुळे कला मी म्हणते की सगळ्यांनी जोपासावी आणि कलेकडे वळावं, कारण त्याने जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते खूपच वेगळं आहे. जसं एक मी एक्झाम्पल सांगते, एक स्वामी समर्थांची माझ्याकडे पेंटिंग माझ्याकडनं एका जणांनी करून घेतली आणि त्यानंतर त्यांनी बरेच म्हणजे 3-4 वर्षानंतर त्यांनी पोस्ट टाकलं आहे की रोज मी जेव्हा पेंटिंग बघतो तेव्हा मला खूप छान फ्रेश फील होतं. आणि तो स्टेटस बघून मला इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं, जेव्हा आपण असं बघतो ना की अरे वा माझी कला त्यांच्या लाईफमध्ये त्यांना कुठेतरी पॉझिटिव्ह डायरेक्शन देते की त्यांना पीस देते, हे खूपच सुंदर म्हणजे फिलिंग आहे, मी नाही शब्दात सांगू शकत. आणि ते जेव्हा आपण स्टेटस असं बघतो की आपली कला ही त्यांना म्हणजे हेल्प करते त्यांचं लाईफ जगायला. सो अजून काय पाहिजे कलाकारांना?
2: नक्की. आणि आता सध्या कॉम्पिटिशनचं जग आहे म्हटल्यावरती तुम्हाला फक्त अभ्यासाकडे फोकस करून नाही चालणार, म्हणजे अभ्यासही केला पाहिजे पण अतिरिक्त स्किल्स तुमच्याकडे काय आहेत हे सध्या विचारलं जातं.
1: तर
2: स्पेशली मुलींनी स्किल बेस्ड करिअरकडे वळणं किती गरजेचं आहे सध्याच्या, खास करून ग्रामीण भागातल्या मुलींना.
1: खरं तर कलाकडे जाणं हे खूप चांगलं आहे. शिक्षण तर आहेच आहे, 100% शिक्षण तर मस्ट आहे, पण तुमची कुठली ना कुठली कला जोपासावी. कारण असं आहे की पुढे मागे जाऊन ती, हे बघ शिक्षण कसं आहे, तुम्ही पैसा कमवता, तुम्ही घर चालवता, ते आहेच. मुलींना ते पण इंडिपेंडंटसाठी ते तर मस्ट आहेच आहे, पण जर का तुम्ही कला जोपासली ना तर तुम्ही आवडीचं तुमचं करू शकता. असं नाही आहे की नुसतं पैसा कमवला आणि इंडिपेंडंट बनलो. आपण कले थ्रू पण आपण पैसा कमवू शकतो. थोडीशी अजून मेहनत लागते, त्याला वेळ लागतो, नाव कमवावं लागतं, पण एकदाच ते झालं की मग तुम्ही तुमच्या कामाला एन्जॉय करता. आणि कसं आहे आजकालचं डिप्रेशन वगैरे पण जास्त झालंय, म्हणजे तुम्ही नुसतं पैसा कमावून डिप्रेस्ड होऊन काही अर्थ नाही ना. आणि तसं पण तुम्हाला काही ना काही टाइमपाससाठी तर थोडंफार काही ना काही स्वतःची कला हवीच. असं आहे, आज लोक टाइमपास म्हणून कला हे करतात, पण जर का आपणच आपल्या कलेला म्हणजे मार्ग दिला पैसा कमवायचा तर मग काय हरकत आहे. आणि एक गोष्ट ही पण आहे की मी भगवद्गीता वाचते, तर भगवद्गीतेचा पहिलाच अध्याय हे आहे की तुमच्याकडे दर माणसाकडे काही ना काही एखादी कला असतेच, फक्त ती ओळखावी आणि तुमचं पूर्ण लाईफ जगावं. तर तो एक सेंटेन्स मला खूप महत्वाचा वाटतो की कुठली ना कुठली आपल्याकडे काही ना काही कला असतेच असते, फक्त ती ओळखणं ही महत्वाचं आहे. त्याचा हात घेऊन पूर्ण लाईफ जगणं हे खूप महत्वाचं आहे.
2: आता जर काहींना स्वतःचा छोटासा आर्ट बिझनेस जर सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन द्याल?
1: मी तर म्हणेल नक्कीच करा. कारण आजकाल लोकांना पण खूप आवड आहे, म्हणजे लोक असं क्रिएटिव्ह झाले आहेत. आपण म्हणतो ना की AI थ्रू म्हणा किंवा इंस्टाग्राम थ्रू म्हणा, लोकांना इतकं काय काय नवीन नवीन माहीत पडत आहे. आणि इव्हन पॅरेंट्स पण असे होत आहे की मी लहान मुलांना काय शिकवू आणि काय नाही, म्हणजे ते भरपूर कलाला असे एक्सप्लोअर करतात ते आणि क्लासेस लावतात ते. खरं तर मी आता समरमध्ये बॅचेस घेतीये, तर त्यांचं असं झालंय की आमच्या मुलाला काहीतरी नवीन शिकवा, म्हणजे पेंटिंगमध्ये पण. पण मी जेव्हा त्यांना सांगते की पेंटिंगमध्ये इतके टाईप्स आहेत, तर ते पण सुद्धा असं म्हणतात की अरे मी कुठला क्लास लावू याला. भरपूर कलेचे टाईप्स आहेत, मी तर म्हणते चालू करा.
2: आता तुम्ही एवढं सगळं कलेच्या थ्रू मिळवलंय, पण या पाठीमागे तुमचे गुरु कोण होते?
1: सगळ्यात मेन गुरु तर पहिले आईबाबा, मग त्यानंतर सपोर्ट करणारे माझे इनलॉज हजबंड. तसं पाहिलं तर माझ्या कलेचे गुरु एक शहापूरकर सर म्हणून पण आहेत पुण्याचे, त्यांच्याकडनं मी टेक्निक्स काही शिकले. कॉलेज लाईफमध्ये असा एक दिवस होता की मी जस्ट एक रांगोळी काढलेली आणि मी त्यांना जाऊन दाखवलेलं क्लासमध्ये की सर मी अशी अशी रांगोळी काढली. ते मेन म्हणजे ते रांगोळी आर्टिस्ट आहे, पेंटिंग्स पण खूप सुंदर काढतात, त्यांचं गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नाव आहे. हो, आणि त्यांना मी जाऊन दाखवलं आणि ते त्यांना इतकं आवडलं, ते बोलले की दुसऱ्या दिवशी नेहरूजींचं म्हणजे हे होतं, तशात एका स्कूलमध्ये पूर्ण रांगोळ्यांचं एक्झिबिशन होतं आणि ते पूर्ण त्यांच्या टीमसोबत रात्री काम करणार होते. त्यांनी मला लगेच संध्याकाळी फोन केला की तू येऊ शकतेस का, रात्रभर राहू शकतेस का आमच्यासोबत? म्हटलं हो सर, व्हाय नॉट. आणि त्यांची पूर्ण म्हणजे 15-20 जणांची टीम होती आणि पूर्ण रात्रभर रांगोळ्यांचं काम चालू होतं. म्हणजे तो पार्ट एक मला इतकं हे करतो की काय काय करू शकतो आपण खरं तर. तर ते एक गुरु आहेत माझे, येस.
2: आणि कसं आहे की गुरुची साथ मिळणं फार गरजेचं आहे, योग्य मार्गदर्शनाशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. एक क्वचित असं असतं की बाबा आपल्याला मार्गदर्शनच नाही मिळालं, स्वतः स्वतः केलं, पण एक लाईफमध्ये गुरु असावाच लागतो असं मला तरी वाटतं.
1: आणि माझे बाबा पण मेन म्हणजे गुरु आहेत माझे, कारण मी काही पण करते तरी ते, आणि सगळ्यात पहिले मी पेंटिंग्स करते तर त्यांना पाठवते किंवा त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते आता की हे कसं झालंय, आणि ते म्हणतात हे नाही जमलंय, हे कुठेतरी काहीतरी कमी राहिलंय. इव्हन स्कल्पचरमध्ये पण गणपतीचं करते ना, तर हे ना सोंड थोडीशी बरोबर नाही झाली, हात थोडेसे मोठे पाहिजे, म्हणजे असं ते नेहमी माझ्या चुका काढतात की इथे थोडंसं अजून हे हवं, इथे थोडंसं अजून ते हवं. तर ते म्हणजे आणि मी चुकांमधनं शिकले आहे मेन म्हणजे, मी अशी आहे की मला कोणी म्हणजे असं डायरेक्टली सांगितलं नाही की हे असं कर, मी असं चुका करत करत करत करतच शिकले.
2: आता तुम्ही मगाशीही म्हणालात की तुम्ही कलेला जोपासण्यासाठी जपण्यासाठी तुम्हाला तुमचा जॉब सोडावा लागला, मग त्या काळामध्ये काही अडचणी आल्या का, तो पिरियड कसा होता?
1: हो, आता कारण कसं असतं, 3 वर्ष जॉब केला होता मी आणि पैसा पण इम्पॉर्टंट असतो, आणि त्यात जेव्हा इन्कम जेव्हा बंद होते जॉब सोडल्यानंतर आणि एकदम तुम्ही खाली होऊन जाता, आणि तो एक प्लस पॉईंट हा असतो की तेव्हा तुमच्या हजबंडची आणि इनलॉजची खूप महत्त्वाची, म्हणजे जे लोक आपल्या सराउंडेड आहेत त्यांचं खूप महत्त्व असतं, आणि मेन म्हणजे माझं घराणं इतकं सपोर्टिव्ह आहे आणि त्यांनी लगेच म्हणजे मी इकडे जॉब सोडला आणि 3 महिन्यात तर मला माझं स्टुडिओचं रिनोव्हेट करून दिलं माझ्या सासऱ्यांनी. त्यामुळे ते इतकं हे झालं की मला असं खूप टाइम पिरियड मी खाली नाही राहिले, मी लगेच माझ्या कामाला लागले आणि मग परत माझी म्हणजे बिझनेस आपलं आर्टिस्टची जर्नी स्टार्ट झाली.
2: कधी असं झालंय का की तुम्ही पर्सनली खूप स्ट्रेसमध्ये आहात, कधीतरी आपल्या लाईफमध्ये अशी येते सिच्युएशन की डिप्रेशनमध्ये आहात, स्ट्रेसमध्ये आहात, तेव्हा तुमच्या कलेने तुम्हाला कसा सपोर्ट केलाय?
1: माझ्या कलेने तर मला खूप सपोर्ट केलाय. म्हणजे मी तर म्हणते की पेंटिंग करणं हे प्रॉपर मेडिटेशनच आहे, म्हणजे त्यात एकदा तुम्ही गुंग झाले तर झाले, म्हणजे मला कळतच नाही की वेळ कुठे गेला, असं 3-4 तास तसे सहज निघून जातात, आणि जेव्हा असं वाटतं की आपण डिप्रेशन सारखं आलंय किंवा स्ट्रेस वाटतो आहे कुठून तरी ताण पडतोय, पण जेव्हा तुम्ही पेंटिंग करायला लागतं आणि एखादं काम चालू असतं ना माझं, तर मी पूर्ण त्यात गुंग होऊन जाते, तर मला काहीच सुचत नाही बाकीचं की काय होतं काय नव्हतं, मी फक्त माझं काम आणि मी अशी असते.
2: आणि आता तुम्ही वर्कशॉप वगैरे पण घेता, समर वर्कशॉप असेल, थीम काय आहे तुमच्या त्या वर्कशॉपची?
1: माझं असं आहे की सगळ्या स्टुडंटचं वेगळं वेगळं डेव्हलपमेंट असतं, म्हणजे ग्रोथ असते. जर का आता लहान मुलगा असेल, मी 10 इयर्सचं असेल, तर मी त्याला पहिले बेसिकपासून सजेस्ट करते. जर का त्याचा हात खूपच छान असेल, मग मी त्याला ॲक्रॅलिककडे वळवते किंवा मग कलर पेन्सिल्स. आणि मोठे असतील, जसं आता 10th झालेले मुलं आहेत, त्यांना मी मोस्टली सजेस्ट करते की तुम्ही पोर्ट्रेट करा स्केचेस, आणि मग त्यानंतर हळूहळू हळूहळू ती पण लेवल की पोर्ट्रेट झाल्यानंतर मग कलर पोर्ट्रेट म्हणजे पेन्सिल कलर, आणि मग त्यानंतर ॲक्रॅलिक, मग ऑइल. कारण ऑइल कसं आहे, हे सगळ्यात शेवट येतं, थोडंसं हँडल करायला जरा चिकट असतं, कारण ते वाळत पण नाही लवकर, 3-4 दिवस आरामात लागतात वाळायला. त्यामुळे मग हळूहळू मुलांची ग्रोथ बघून मग मी त्यांना शिकवते.
2: अच्छा, आणि आता लास्ट क्वेश्चन, की आता तुम्ही पुढच्या 5 वर्षाचं असेल किंवा तुमचं इन फ्युचरचं असेल, तुमचं विजन काय?
1: माझं विजन असं आहे की मला माझ्या पेंटिंग्स म्हणजे असं सगळ्यांच्या घरी माझ्या पेंटिंग्स त्यांना इन्स्पायर केलं पाहिजे, सगळ्यांच्या घरी माझी पेंटिंग लागली पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगितलं एक एक्झाम्पल की जे सॅटिस्फॅक्शन मिळतं की त्यांना ते पेंटिंग बघून कसं वाटतंय हे महत्त्वाचं आहे, तर हे म्हणजे हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे की त्यांना ते पेंटिंग बघून कसं फील होत आहे, बस
2: समाधान.
1: येस, समाधान, तेच माझं मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. कला म्हणजे एक अशी आवड आहे की तुम्ही त्याला जर का आवडीने केलं, म्हणजे त्यात करिअर केलं, तर तुम्ही ते करिअर लास्ट पर्यंत तुम्ही नेऊ शकता आणि हॅपीली नेऊ शकता, कुठलाच डिप्रेशन येणार नाही, कुठला स्ट्रेस येणार नाही. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा ऑर्डर येतं किंवा तुम्हाला एखादी काम येतं ना, तर तुम्ही एन्जॉयनी करता, म्हणजे तुम्ही हसत हसत करता, असं नाही की यार हे कम्प्लीट करायचं आहे, यार हे याला सबमिट करायचं आहे. कारण मी पण IT मध्ये होते तेव्हा मी पण बघितलं की हे ना पटकन मला संध्याकाळ व्हायच्या आधी हे कम्प्लीट करायचं आहे, हे सबमिट करायचं आहे किंवा ही मीटिंग घ्यायची आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कलाच्या ह्याच्यात तुमचं वर्क म्हणजे तुमचं एक काम करता, तर बापरे इतकी मजा येते आणि तुम्ही आवडीने ते पटपट पटपट आणि ते होतं पण असं आहे. तर मी तर म्हणेल की नक्कीच करिअर करा, पैसा पण खूप महत्त्वाचा आहे, थोडं टाइम पिरियड लागतो, थोडं वर्ष जातात, काही वर्ष जातात, पण आफ्टर तुमचं नाव झाल्यानंतर आपोआप पैसे पण येतात.
2: आणि नक्कीच मॅडम, तुम्ही आलात इथे आणि एवढं छान पद्धतीने तुमचं जे काम आहे, जे आर्ट आहे, ते खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आणि खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, समजल्या कशा असतात. तर पुन्हा एकदा रेडिओ नगरच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: श्रोते हो, आताच आपण चित्रकार अद्वैती सोळंकी यांच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या चर्चा केल्यात, त्यांच्या कलेबद्दल सुद्धा आपण आज जाणून घेतलं. आणि पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या रविवारी आपल्या संडे स्पेशल कॉलेज कट्टा या शो मध्ये एका नवीन अशा व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

श्रोत्यांनो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार नगरकर, मी आसावरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। किस्से नाटकातले या रविवार विशेष शो मध्ये मी आहे आर जे ऋतु तुमच्या सोबत। मंडळी, आजच्या किस्से नाटकातले या शो मध्ये आपल्या सोबत आहेत अहिल्यानगर येथील नाट्यकर्मी, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार नाना मोरे। त्यांच्याशी संवाद साधत आहेत महेश खताळ।
1: नमस्कार श्रोते हो, मी आहे महेश खताळ आणि आपला शो चालू झाला आहे ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले। नाटक म्हटलं की आपल्याला रंगमंचावर असा भव्य दिवस, राजवाडा किंवा एखादा फ्लॅट किंवा अजून वेगवेगळे स्वरूपाचे आपल्याला स्ट्रक्चर दिसतं किंवा आपण म्हणूयात की एक नैपत्य दिसतं। पण हे नैपत्य जर तयार करायचं असेल किंवा उभारायचं असेल तर यामागे खूप मेहनत असती आणि असेच नैपत्यकार अहिल्यानगरचे आपले नाना मोरे आज आपल्या सोबत आहेत। तर नमस्कार नाना।
2: नमस्कार।
1: मी सगळ्यात आधी एक गोष्ट खरंच आपल्या श्रोत्यांना सांगतो की अहिल्यानगरमध्ये एवढ्या सारे नाटकाचे प्रयोग होतात, सगळ्या गोष्टी हे होतात की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे नाटक पाहतो पण याच्यामागं सेट उभा करणं आपण जे म्हणतो याच्यामागं खूप मोठी मेहनत असती। आज मी खास ओळख करून देणार आहे नानांची की नाना स्वतः अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि नेपथ्यकार तर आहेतच। आज आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात, यामध्ये सादरीकरण करताना किंवा तो सेट उभा करताना किंवा तयार करताना खूप सारे किस्से पण घडत असतात। आणि श्रोत्यांना सांगायला मला आवडेल की येत्या 31 मे रोजी आपल्या ऊर्जा भवन या ठिकाणी संहिता ते सादरीकरण असा एक वर्कशॉप होणार आहे आणि त्या वर्कशॉपला मार्गदर्शक म्हणून नाना मोरे असणार आहेत। तर मी आवर्जून सगळ्यांना सांगेन की जर फक्त नाटक करणं म्हणजे अभिनय किंवा लिखाण किंवा दिग्दर्शन हे नसतं तर त्याला अनुसरून नैपत्य कसं झालं पाहिजे किंवा नाटकाला साजेसं तो सेट कसा उभा करायचा याचं सर्व मार्गदर्शन नाना सर करणार आहेत। तर मी सांगेल की जेवढे रंगकर्मी आहेत, जुने नवीन सगळे ज्यांना नवीन शिकायचं ते सुद्धा आणि जे जुने आहेत त्यांनाही खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळतील। तर सर्वांनी नक्की जा, त्या वर्कशॉपचा फायदा करून घ्या मी असं म्हणेल। तर नाना, एक सुरुवात आपण अभिनेत्यापासून करूया की तुम्ही एक अभिनेते आहातच आणि नाटक म्हटलं की रंगमंचावर प्रेक्षकांना एक भव्य दिव्य असा सोहळा चालू असलेला आपण म्हणूयात की तो दिसत असतो। पण एक अभिनेता म्हणून प्रत्येक अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या मनात एक गोष्ट कायम चालू असते, ती म्हणजे विंगेत उभं राहिलेत आणि स्टेजवर जाण्याचा पहिला पाऊल आणि छातीत होणारी धडधड। तर ती तुमच्यासोबत अशी कधी झालेली आहे?
2: नाही, प्रत्येक प्रयोगालाच होते। मी म्हणेन फक्त माझ्याच नाही तर जो कोणी रंगभूमीवरचा कलाकार आहे त्याचा पहिला प्रयोग असेल किंवा अगदी हजारावाही प्रयोग असेल, मुळात ज्याच्या छातीत विंगेतली ती धडधड होत नाही तो अभिनेताच नाही।
1: वा, क्या बात।
2: प्रकार कसा आहे की प्रत्येक प्रयोग हा प्रयोग आहे। आधीचा जो प्रयोग झालाय अगदी तंतोतंत तसाच दुसरा प्रयोग होतो असं कधीच घडलेलं नाहीये। प्रत्येक प्रयोग हा प्रयोगच होतो आणि म्हणून ती धडधडही तेवढीच आवश्यक आहे। ती धडधड जर होत नसेल तर तो रोबोट तयार होईल असं मी म्हणेन। पहिल्या प्रयोगात जे केलंय तेच दुसऱ्या प्रयोगात करेल, तेही तिसऱ्या प्रयोगात करेल, हजाराव्या प्रयोगातही तेच करेल। धडधड ती आवश्यक आहे, ती धडधड चालू आहे म्हणून रंगभूमी चालू आहे असं मी म्हणेन।
1: क्या बात। खूप छान एक वाक्य सांगितलं तुम्ही आता की जर धडधडच नाही झाली तर तो व्यक्ती म्हणजे एक रोबोट तयार होईल। आणि अजून एक बोलले तुम्ही की आपण प्रत्येक वेळी एक प्रयोगच करत असतो कारण प्रत्येक वेळी ती वेगवेगळं त्याच्यामध्ये बदल झाले पाहिजे, ते आपण म्हणूया काय उभारला पाहिजे तो अभिनय म्हणून आपण प्रयोग करतो। तर आता अभिनेता म्हणून तुम्ही जेव्हा सुरुवात केली तर ऑफकोर्स तुम्ही सांगता आजही तुमच्या छातीत ती धडधड होतेच, तर असा एखादा काही किस्सा आहे का की खूप घाबरलेत किंवा नवीन असाल प्रत्येकाला होत असते आणि काही फजिती होण्याच्या आधीच तुम्ही सावरून घेतलं कोणा?
2: नाही आता त्या धडधडीचा अर्थ थोडासा कदाचित महेश जी तुम्ही वेगळा घेतलाय. ती धडधड म्हणजे भीती नाहीये.
1: बर,
2: ती एका अशा पोकळीत जाऊन उभं राहायचं जी तुम्ही काल्पनिक तयार केलेली आहे, पण तिचं वास्तवतेशी अतिशय जवळचं नातं आहे. कलाकार ज्या वेळेला एखादं पात्र साकारतो त्यावेळेला तो मुळात तो नसतो तर ते पात्र तयार झालेला असतो आणि ते खोटेपणा खरा दाखवायचा असतो किंवा तो खरा भासवावा लागतो. तो भासवण्यासाठी ती धडधड त्याच्याजवळ असेल तर त्याला ते भासवता येतं, नाहीतर मी जसं म्हटलं की तो रोबोट तयार होतो आणि मग रोबोट परफेक्ट असेल पण ती धडधड त्याच्यासोबत नसेल.
1: नाना, आता आपण अभिनेतेवरून एक नैपत्यकार म्हणून आम्ही सगळे पाहतो तुम्हाला की जशी माझी सुरुवात झाली आहे, मी त्यावेळेस पहिल्यापासून हेच ऐकलं की जर सेट उभा करायचा असेल तर त्यासाठी नगरमधलं एकच नाव येते म्हणजे नाना मोरे. आपण म्हणतो परफेक्ट एखाद्या याला करायचं, नाटकाला साजेसा सेट झाला पाहिजे. तर ह्या नाटकाच्या सेटची म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली?
2: सुरुवात माझी तशी मुंबईतून झाली. मी मुंबईत राहत होतो आणि जनार्दन लवंगरे हे माझे शेजारी होते राहायला, म्हणजे मी भावाकडे होतो. कॉलेज नुकतंच संपलेलं होतं, काहीतरी नोकरी शोधावी या निमित्ताने मुंबईत गेलो. तसं कलाकार म्हणून मी अगोदर काम केलं होतं, म्हणजे नगरमधल्या शहर सहकारी एकांकिका स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला कॉलेजला असताना मी काम केलं होतं. पण मुंबईत गेल्याच्या नंतर ॲक्सिडेंटली मी जनार्दन लवंगरेंच्या शेजारी राहिलो होतो. तो व्यक्ती कधी येतो कधी जातो त्याला मी पाहायचो, पण वेळ कधीच असं ठरले नाही की एखादा नोकरी करणारा माणूस या वेळेत गेला या वेळेत आलाय. तो कोणत्याही वेळेला जायचा, कोणत्याही वेळेला यायचा, अगदी रात्री अपरात्री. मग मी एक दिवस सहज विचारलं, सर तुम्ही कुठे आहात नोकरीला, कुठे जाता रोज? मग त्यांनी सांगितलं मी नाटककार आहे, निर्माता आहे आणि माझं सदा सर्वदा नावाचं नाटक चालू आहे. कॉलेजला असताना एकांकिका केलेल्या होतं, आवड होती. मी म्हटलं सर मला पण घेऊन चला ना तुमच्याबरोबर. ते चल म्हटले. मी त्यांच्याबरोबर गडकरी रंगायतनला प्रयोग होता ठाण्याला, प्रयोगाला गेलो, प्रयोग पाहायला आवडला. नंतर घरी बसून कंटाळा यायचा म्हणून मग ते निघाले की मी त्यांच्याबरोबर निघायचो.
1: बर,
2: असे 8-10 प्रयोग मी त्यांच्यासोबत फक्त गेलो, प्रयोग पाहिले, हळूहळू कंटाळा यायला लागला, पण मी जात राहिलो. आणि मग गेल्यावर करायचं काय, बेलेकर काका म्हणून त्या नाटकाचे नेपथ्य लावणारी जी व्यक्ती होती, वयस्कर व्यक्ती होती, मी त्यांच्याबरोबर रमायला लागलो, बसायला लागलो. आणि एक दिवस मी साधारण 30-35 प्रयोग मी त्यांच्याबरोबर बसलो असेल, त्यांच्याबरोबर मदत केली, काम केलं. एक दिवस मला लवंगरे सर म्हटले, नाना एक काम होतं तुमच्याकडं. म्हटलं बोला की. आजच्या नाटकाचा सेट तुम्ही लावा. मी म्हटलं का बरं, बेलेकर काका नाटक आलाय, ऍडमिट आहेत, सेट लावू शकाल? म्हणलं हो, सेट काही विशेष अवघड नाही आणि मी एवढे प्रयोग त्यांच्या सोबत काम केले, मी लावेल. तिथून पुढे 450 प्रयोग मी त्या नाटकाचं सेट लावलं.
1: क्या बात.
2: आणि मग त्यातला अभ्यास, थिअरी नेपथ्याची, याच्यावरही काम करत गेलो आणि कळत गेलं की फक्त उभं करणं म्हणजे सेट नाही. सेटला एक स्वतःची भाषा आहे, नेपथ्याला एक स्वतःची भाषा आहे, त्याचे एक स्वतःचं तंत्र आहे. आणि नेपथ्य हे एक असं पात्र आहे जे तुमच्याशी संवाद साधत नाही, पण त्याच्याशिवाय तुमच्याशी कोणतंही पात्र संवादही साधू शकत नाही, असं नाटकातलं ते एक पात्र आहे असं मी मानतो.
1: पण म्हणजे पहा ना की एक आवड होती, कॉलेजपासूनच तुम्ही नाटक एकांकिका वगैरे करत होते आणि तो एक योगायोग म्हणा किंवा नटराजाची आशीर्वाद म्हणा की त्या काका त्या दिवशी आजारी होते आणि तुम्हाला एक तो चान्स मिळाला की तो सेट लावण्याचा आणि पुढचे 450 प्रयोग तुम्ही स्वतः सेट लावला. तो तिथंच तुम्ही आत्ता जसं सांगितलं की त्या नैपत्याला जरी संवाद नसतील पण त्याच्याशिवाय संवाद होऊ शकत नाही, ही खूप मोठी गोष्ट सांगितली. त्यानंतर तुम्ही म्हणजे नगरमध्ये सुरुवात कशी केली की जसं मुंबईमध्ये तुम्ही एक चान्स मिळाला तुम्हाला, तसं नगरमध्ये सुरुवात कशी झाली?
2: मी मुंबईत नोकरी करता करता हे काम करायचो. नंतर नोकरीचा कंटाळा आला, नोकरी सोडली, स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्याला एक्सपान्शन म्हणून नगरला मी शिफ्ट झालो. आणि नगरला त्या व्यवसाय व्यवस्थित सेट झाला आणि मग मी मुंबईमधून निघालो, नगरमध्ये आलो. नगरच्या वेगवेगळ्या नाट्यसंघांशी मी कनेक्ट होत गेलो कारण नाटकाची आवड होती, पाहत होतो. पॅरलली मी मूळचा पारनेर तालुक्यातला वडझिरे गावचा, माझ्या शेजारचं गाव देवी भैरे, जिथे 48 वर्ष जशी राज्यनाट्य स्पर्धा होते शासनाची, तशी त्या गावात यात्रेनिमित्त तिथे 48 वर्ष सलग जी स्पर्धा आहे नाटकांची, जिथे अगदी विजू मामांनी, विजय चव्हाणांनी प्रयोग केले, मोठे मोठ्या कलाकारांनी तिथे प्रयोग केले, तिथे ती स्पर्धा व्हायची. आणि खरं तर नाटक मी तिथे शिकलो, म्हणजे पाहून शिकलो किंवा त्याची आवड निर्माण झाली असं म्हणेन मी. शिकलो नाही म्हणता येणार, शिकतो अजूनही आहे, शिकायचं आहे, शिकणं संपणार नाही. शिकणं संपलं की मग प्रगती संपेल. त्यामुळे मी तिथे पाहत गेलो, तिथे आवड निर्माण होत गेली. नाटक रात्री 9 वाजता असायचं, मी 5 वाजताच जायचो. कोण कसा सेट लावतंय, मेकअप कसे होत आहेत, कॉस्ट्युम कसे चेंज होत आहेत, मी पाहायचो दुरून, त्याचं ऑब्झर्वेशन करायचो आणि त्याची आवड निर्माण होत गेली आणि तिथून खरं तर माझी सुरुवात झाली असं मी म्हणेन.
1: म्हणजे ऑब्झर्वेशन तुमचं अजूनही थांबलेलं नाही आहे, जसं आत्ता तुम्ही सांगितलं की तुम्ही अजूनही शिकतायत.
2: हो, शिकलं पाहिजे. प्रत्येक कलावंताने, म्हणजे तो अगदी ऑनस्टेज कलाकार असेल किंवा बॅकस्टेजचा असेल, त्याचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्यातूनच त्याला खूप काही शिकता येऊ शकतं. पुस्तक वाचून ज्ञान नक्कीच मिळतं, पण दुनियेतून मिळालेलं ज्ञान किंवा अनुभवातून मिळालेलं ज्ञान हे मोठं असतं, ते जास्त शिकून जातं माणसाला.
1: प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला सगळंच काही शिकवतं.
2: बरोबर,
1: कारण प्रॅक्टिस होत राहते, प्रत्येक वेळी होतच आहे, त्यामुळे आपण जास्त अजून उभारून पुढचं जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. नाना, मला आता थोडासा वेगळ्या यांनी प्रश्न विचारायचा की नैपत्य करतो आपण, जसं की आता आपल्या श्रोत्यांना हे समजेल की सेट उभा करताना खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. जसं की आपण एखादं नाटकाची तालीम करायची असेल तर आपण ते हॉलमध्ये सगळं करत असतो, पण आपल्या अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काय होतं की आपण फक्त तालमीच्या वेळी आखून घेतो, सेट उभा नसतो, काय नसतो, पण त्यावेळी प्रॅक्टिस पाहताना तुम्हाला सुचत असेल की बाबा इथं हा हे दिसलं पाहिजे, कारण संहिता वाचलेली असते तुम्ही, दिग्दर्शकांनी तुम्हाला समजावून सांगितलेलं असतं, पण तुम्ही पाहताना तो सेट कसा पाहता?
2: मी अगोदर शून्य नेपथ्य पाहतो.
1: बर,
2: म्हणजे सेट नाही. या प्रोसेसपासून सुरू शून्य नेपथ्य पाहतो. या प्रोसेसपासून सुरू झालं की प्रयोग संपेपर्यंत त्यात काय काय असणार आहे, काय असलं पाहिजे आणि काय नकोय. काय नकोय हे यासाठी म्हणतोय मी की अपघात जर कुठला झाला, अगदी छोट्यातला छोटा अपघात होऊ शकतो रंगमंचावर किंवा मोठ्यातला मोठाही होऊ शकतो, तर तो अपघात होऊ नये यासाठी सगळ्यात जास्त काळजी ही नेपथ्यकाराने घेतली पाहिजे. कलाकार स्टेजवर असतो, नाटकाला रिटेक नाही. कलाकार तंत्रज्ञ यांना कुठलीही अडचण न येता तो सेट अशा पद्धतीनं असावा की कलाकाराला त्याची अडचण झाली नाही पाहिजे. मुळात नेपथ्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे, वास्तववादी आहे, प्रतिकात्मक आहे किंवा अगदी शून्य नेपथ्य ही संकल्पना आहे. मुळात दोन मोडे स्टेजवर मांडले तरी तो राजवाडा होतो आणि पूर्ण राजवाडा लावला तरी तो राजवाडा होतो, पण याच्यातलं संयुक्तिक राजवाडा कोणता हे नाटकाच्या संहितेची गरज, कलाकारांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी याचा सगळ्याचा विचार करून ते करावं. कोणतीही गोष्ट न लावता पूर्ण नाटकाचं नेपथ्य होऊ शकतो याही मताचं मी आहे. शून्य नेपथ्य ही सगळ्यात मोठी संकल्पना नेपथ्यामधली आहे, पण त्याला तेवढाच सपोर्ट हा कलाकारांकडून आणि दिग्दर्शकाकडून असला पाहिजे. सोबतच शून्य नेपथ्य हे प्रेक्षकांच्याही पर्यंत त्याच वेळेला पोहोचतं ज्या वेळेला कलाकार त्याचा भास निर्माण करतात. हा जो भास आहे हा शून्य नेपथ्यातही असू शकतो, प्रतिकात्मक नेपथ्यातही असू शकतो किंवा वास्तववादी नेपथ्यातही असू शकतो. आणखीन बारीक पाहत गेलो, छोटे छोटे गोष्टी पाहत गेल्यात तर आणखी उपप्रकार नेपथ्यात पडतात, पण आपण आत्ता ते बोलायला नको.
1: 31 तारखेला आपल्याला संहिता ते सादरीकरण आहे, त्यावेळी आपल्याला सगळं काही तिथं शिकायला मिळणार आहे. आणि मी श्रोत्यांना परत एकदा सांगतो की 31 तारखेला संहिता ते सादरीकरण ऊर्जा भवनला आपल्यासाठी वर्कशॉप आहे आणि नाना मोरे तिथं मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. तर मी खरंच सर्वांना सांगेन की या संधीचा लाभ घ्याच तुम्ही. आपण परत एकदा आपल्या प्रश्नांकडे वळूयात नाना. हे झालं की तुम्ही नाटकाचे बरेचसे आता प्रकार काही सांगितले, पण याच्यामध्ये चॅलेंज पण असेल ना?
2: की नक्कीच नक्कीच चॅलेंज आहे. कसं आहे की मुळात जसं आपण अगोदरच म्हटलो की नाटकाचा प्रत्येक प्रयोग असतो तो शो नाही आहे, म्हणजे ॲज इट इज तसाच घडेल असं नाही आहे. प्रत्येक जो प्रयोग आहे हा वेगळा घडतो, तो फक्त कलाकारांच्यासाठी घडतो असं नाही, तर प्रत्येक तंत्रज्ञासाठी तो वेगळा असतो. तुम्ही कुठल्या ठिकाणी ते नाटक करताय, तुमच्या समोरचा प्रेक्षक कोण आहे, तुम्हाला मिळालेला रंगमंच कुठला आहे, तिथे मिळणाऱ्या सुविधा कुठल्या आहेत, गैरसोय काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते चॅलेंज घ्यावं लागतं. आणि या गोष्टींचा विचार प्रयोगाच्या अगोदर करून चालत नाही, तर तालमीच्या अगोदर करावा लागतो. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रंगमंचाची साईज काय आहे, तिथे मिळणारा प्रकाश योजनाकाराने केलेला जो सेटअप आहे त्याचा, त्यातून येणारे सोर्स कसे असणार आहेत, त्याच्यानुसार नेपथ्यातही बदल करावे लागतात. ते नेपथ्यकाराला ॲक्सेप्ट करावं लागतात, सोबत कलाकाराला ॲक्सेप्ट करावं लागतात. ऐन वेळेला कदाचित नेपथ्यात प्रचंड बदल होऊ शकतो आणि तो बदल कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी जर स्वीकारला तर तो प्रेक्षकांच्या पर्यंत बदल झालाय हेही पोहोचत नाही. मी माझा एक अनुभव सांगतो. एका उत्तराची कहाणी नावाचं नाटक राज्य नाट्याला एक 4-1 वर्षापूर्वी मी केलं होतं, जे नगर केंद्रातून पहिलं आलं होतं. आम्ही बॉक्स सेट केला होता, म्हणजे वास्तववादी नेपथ्य होतं आणि वास्तववादी नेपथ्यामध्ये किचन होतं तिथे. याच्या किचनची प्रॅक्टिस आम्ही, म्हणजे तालमीच्या काळामध्ये तिथे किचन आहे, कलाकारांनी त्याचा वापर केला होता, सगळं झालं होतं. पण प्रयोगाच्या अगोदर सेट लावल्याच्या नंतर साधारण 2 तास अगोदर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हा किचनचा ओटा जर समोर राहिला तर ऑडियन्सला, लेफ्ट साईडच्या ऑडियन्सला नाटक त्या सेक्शनमधलं दिसणारच नाही. त्या नाटकाचा दिग्दर्शक मी असल्यामुळे आणि नेपथ्यकारही मीच असल्यामुळे मला निर्णय घेणं पटकन सोपं झालं, वेळ लागला नाही. मी कुठल्याही तंत्रज्ञाला किंवा कलाकाराला सांगितलंच नाही की किचन आपण आउट करतोय.
1: बापरे,
2: स्टेजवरचं किचन आउट झालं तोपर्यंत त्याच्या अगोदर लाईट, जे प्रकाश योजनाकार होते गणेश लिमकर, त्यांनी त्याच्यावर लाईट सेट केलेल्या होत्या. कलाकारांनी थोडस जुजबी वावर करून घेतलेलं होतं आणि अचानक किचन गायब झाल्याच्या नंतर सगळेजण माझ्याकडे आले आणि हे काय झालंय. म्हटले आत्ता तुमचं खरं चॅलेंज आहे की यात तुम्हाला काय करता येईल. मी नेपथ्य आणि दिग्दर्शन या गोष्टीचा विचार केलेला आहे की ते प्रेक्षकांसाठी अडसर ठरणार आहे ते काढलंय, पण आता प्रकाश योजनाकार आणि कलाकार म्हणून तुमचं चॅलेंज आहे. अडचणी येतील त्या सावरल्या गेल्या पाहिजेत. कलाकारांनी आणि सर्व तंत्रज्ञांनी मला सपोर्ट केला, प्रयोग उत्तम झाला आणि नाटक पहिलं आलं.
1: वा, म्हणजे हे जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये चॅलेंज असतात का, पण त्यावेळी तुम्ही दिग्दर्शक पण होता आणि नेपथ्यकार पण, म्हणून तुम्ही कलाकारांना आणि बाकीच्या तंत्रज्ञांना पण चॅलेंज दिलं की आता खरी परीक्षा आहे, तुम्ही तुमचा स्किल दाखवा.
2: नाही, प्रत्येक नाटक हे मुळात फक्त दिग्दर्शकाचंच नाटक असत नाही किंवा कलाकारांचंच असत नाही, तर ते अगदी तुमचं रंगमंच व्यवस्था पाहणारा कलाकार असेल, वेशभूषा पाहणारे तांत्रिक कलाकार असेल, मेकअप करणारे तांत्रिक कलाकार असेल, प्रत्येकासाठी चॅलेंजेस असतं असं माझं मत आहे. म्हणूनच त्याला प्रयोग म्हणायचं, मी अगोदरच म्हटलं तो प्रयोग असतो. प्रत्येक प्रयोग हा नवा असतो. ठीक आहे, तुम्ही 10 प्रयोग झाले, 15 प्रयोग झाले, 20 प्रयोग झाले, तुमचा कॉन्फिडन्स लेवल जास्त वाढत जाईल, पण तुमचं चॅलेंज संपलेलं नसतं. चॅलेंज असतंच ते समोर
1: आणि ते चालूच राहील.
2: हो, ते चालूच राहील जोपर्यंत ते प्रयोग चालू राहतील.
1: नाना, आता मला हे विचारायचं आहे की आता नेपथ्यकार म्हटलं आणि मी मागच्या काही जी आपली मालिका चालू आहे याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा बोललो हे वाक्य की हौशी कलाकार हा जुगाडू असतो, काहीतरी जुगाड करतात की आणि त्या गोष्टी मॅनेज करणं वगैरे. तर मला तुमच्याकडून एखादा किस्सा असा ऐकायचा आहे की आता तुम्ही नेपथ्यकार आहेत, तर कधी असं घडलंय का की एखादी वस्तू काहीतरी ऐनवेळी नाही मिळाली पण एक असा जुगाड केला की जो प्रेक्षकांच्याही लक्षात नाही आला कधीच. जसं आता तुम्ही सांगितलं किचन तर बाजूला केलं, हे बऱ्याच वेळा प्रेक्षकांना, बऱ्याच वेळा म्हणजे 100% प्रेक्षकांना माहीतच नसतं की संहितेमध्ये काय, ते फक्त दिग्दर्शक कलाकार आणि तंत्रज्ञ यांना माहीत असतं. पण असा एखादा किस्सा की ज्या एखाद्या प्रॉपर्टीवर तुमच्या नाटकाचा सीन आहे आणि ती प्रॉपर्टी नाही मिळाली पण काहीतरी जुगाड असा केला की ते नाटक पुढे एकदम व्यवस्थित पार पडलं, असा एखादा किस्सा आहे का?
2: आहे. सगळ्यात अगोदर मी तो किस्सा सांगायच्या अगोदर ही गोष्ट सांगेल की ही जी चॅलेंज आहेत ना, हे चॅलेंजेस नाटकाला जिवंत ठेवतात, म्हणून तर ते जिवंत कला आहे.
1: वा.
2: फिल्मला मी काम करतो किंवा जे कलाकार काम करतात ते फक्त तेवढ्या टेकपर्यंत ती जिवंत असते. तो टेक संपला की ती कला संपलेली असते, परत दुसऱ्या टेकला ती परत जिवंत होते, परत टेक संपला की मरते. नाटक एकदा सुरू झालं की संपेपर्यंत ती कला जिवंत असते, त्यातला तो कलाकार जिवंत असतो, त्यातलं ते पात्र जिवंत असतं, ते इमोशन जिवंत असतात. किस्सा हा तसा नाटकातला नाही आहे. आता जुगाडू हा जो विषय आहे किंवा हा शब्द आहे, काय प्रत्येक कलाकाराला किंवा प्रत्येक तंत्रज्ञाला काम करताना हे खूप चांगलं करायचं आहे, पण हौशी रंगभूमीकडे पैसा नाही आहे किंवा पैसा नाही म्हणूनच ती हौशी आहे.
1: हो.
2: आणि अशा वेळेला एखादी गोष्ट मॅनेज करायची तर मग कमी पैशात किंवा शून्य पैशात म्हणूयात आपण, ती आणावी लागते, करावी लागते. आणि त्यात एक मजा असते. एक लग्नाचा सीन होता, एक होता बांबू काका नावाचं नाटक होत, आणि किस्सा नगर मधला नाही येतो तर तो औरंगाबादला अंतिमला प्रयोग होता त्यावेळेसचा आहे. लग्नामध्ये हार हवे होते
1: बर,
2: आणि माझा जो सहकारी होता सुनील वनवे तो तिथं होता. मी अंतिमच्या प्रयोगाला गेलेलो नव्हतो पण तो होता. आणि सुनीलचा मला फोन आला की बांबू काकाच्या प्रयोगाला 2 हार हवेत, आता या वेळेला मिळणार नाहीत कुठे. म्हटलं तू तसं औरंगाबादमध्येच किंवा आत्ताचं संभाजीनगर तिथेच तू नाट्यशास्त्र शिकलायस, तुला आठवतंय का जवळपास स्मशानभूमी कुठे आहे? तो म्हणला हो जवळ आहे. म्हटलं जा सापडतील.
1: नाटकासाठी लागणारे हार स्मशानभूमीतून,
2: स्मशानभूमीतून आणलेले 2 हार वापरून नाटक केले हे त्या कलाकारांनाही माहीत नाही आहे, ते फक्त माझा सहकारी सुनील वनवे आणि मला माहिती आहे, आणि आता तुला.
1: बापरे. म्हणजे पहा ना की स्मशानभूमीतून हार आणून नाटकामध्ये लग्न लावले.
2: हो.
1: बापरे. म्हणजे आपण म्हणूया की हौशी कलाकार जो असतो तो काहीही करू शकतो नाटकासाठी, आणि हे एवढं मोठं जुगाड, आणि त्यात जो आहे सुनीलला मी खूप चांगला पद्धतीने ओळखतो आणि तो खरंच जुगाडू आहे, काहीही करू शकतो तो ऐन वेळेला, ते मी पण अनुभवलेलं आहे 2-3 वेळा. नाना, आता दिग्दर्शक म्हणून तुम्ही ज्यावेळेस असतात, आपण ज्यावेळेस प्रेक्षक ज्यावेळेस नाटक पाहत असतात तर त्यांना रंगमंचावर एक कलाकृती दिसत असते, खूप छान चालू आहे सगळं, की नैपत्य लावलं आहे, लाईट्स आहेत, त्याला साजेसं म्युझिक पण आहे, कलाकार सादरीकरण करतायत, पण विंगेत आणि बॅकसाईडला एक वेगळं एक नाटक चालू असतं ज्याच्यामध्ये बॅकस्टेज करणारे मुलं आणि दिग्दर्शक यांचं एक वेगळं नाटक चालू असतं. म्हणजे समजा एखादा डायलॉग एखादा चुकतो की काय, किंवा एखादा कलाकार, आता जर बऱ्याच वेळा आपल्याला याच्यात तालमीच्या वेळेसच लक्षात येतं की ऐनवेळी हा जर चुकला तर काय करायचं, तर तुम्ही दिग्दर्शक असताना तुम्ही कसे असतात?
2: नाही, दिग्दर्शक असताना मी सगळ्यात आधी हा विचार करतो प्रयोगाच्या वेळी की आपण जी तालीम केलेली आहे ती पुरेशी झालेली आहे का. नॉर्मली बरेचसे नगरचे कलावंत, अर्थात त्यांची कॅपॅसिटी असते किंवा त्यांचा तो जॉनर असेल, खूप कमी दिवसात ते नाटक उभं करतात. प्रयोगही होतो, चांगलेही प्रयोग होतात, पण मी कमी तालमीत प्रयोग करावा या मताचा नाही. प्रयोग वाईट होईल असं मला अजिबात नाही म्हणायचं, प्रयोग चांगलेही होतील कमी तालमीतही, पण कॉन्फिडन्स लेवल कमी राहील. कलाकारांची राहील, तंत्रज्ञांची राहील. तुमची कॉन्फिडन्स लेवल चांगली ठेवायची असेल, मुळात तुम्हाला नाटकाच्या सादरीकरणासाठी कॉन्फिडन्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कलाकार म्हणून, तंत्रज्ञ म्हणून. मग नाटकाचा जॉनर कुठलाही असू देत, कदाचित सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, कुठल्या एखाद्या विषयाला हाताळलेला असेल, विनोदी नाटक असेल, तालीम जेवढी जास्त होईल तेवढा प्रयोग चांगला होईल या मताचा मी आहे. त्यामुळे मी दरवेळेला खूप चांगली तालीम हवी या आग्रहात असतो. जर समजा एखाद्या प्रयोगाला किंवा एखाद्या नाटकाला तालीम कमी पडलेली असेल तर मी दिग्दर्शक म्हणून खरं सांगतो मी घाबरलेला असतो की प्रयोग कदाचित वाईट झाला तर.
1: पण ही भीती प्रत्येक दिग्दर्शकाला पाहिजेच.
2: नाही, मी आधीच म्हटलं की प्रत्येकाच्या स्टाईल किंवा जॉनर वेगळा असेल. कुणी अगदी 15 दिवसातही प्रॅक्टिस करून नाटक करेल त्याचाही प्रयोग वाईट होतो असं मला अजिबात म्हणता येणार नाही. त्याचा प्रयोग चांगला होतो म्हणूनच तो त्या जॉनरने किंवा त्या मेथडने करतो. मी ॲव्हरेज हा विचार करतो. हौशी रंगभूमीचे कलाकार हे काही व्यावसायिक कलाकार नाहीत. त्यातले काही कलाकार अनुभवी असतात, काही अगदी नवखे असतात, एकमेकाला जुळवून घेताना. दुसरी गोष्ट ही आहे की ते कलाकारांचे तंत्रज्ञांचे इगोही एकमेकाला सांभाळावे लागतात आणि ते सांभाळायचे असतील तर एकमेकाला ट्यून होणं गरजेचं असतं आणि म्हणून तालीम जास्त आवश्यक असते. तर जास्त तालीम करून नाटक ज्या वेळेला मी करतो दिग्दर्शक म्हणून, कलाकार म्हणून, तंत्रज्ञ म्हणून, तर मला भीती नाही वाटत. मला कॉन्फिडन्स असतो प्रयोग चांगला होईल आणि मी निवांत असतो. प्रत्येकाची कामं विभागलेली असतात. रंगमंच व्यवस्था पाहणारा त्याचं काम करत असतो, प्रकाश योजनाकार त्याचं काम करत असतो, म्युझिक करणारा व्यक्ती त्याचं म्युझिक करत असतो, सेटला माझ्याबरोबरची जी मुलं तेही काम करत असतात. त्यामुळे प्रयोगाच्या वेळेला मला भीती असत नाही. मला माहिती असते प्रयोग चांगला होईल आणि माझा आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे की तालीम चांगली केल्यामुळे अपेक्षा जेवढी ठेवलेली आहे प्रयोग कसा होईल त्यापेक्षा चांगले प्रयोग झालेले आहेत.
1: परत एकदा आपण नैपथ्यावर येऊ. जेवढ्या कलाकारांना आपण म्हणतो की फेड आउट झाल्यानंतर अंधारात इकडे तिकडे जावं लागतं किंवा अंधारातच बऱ्याच वेळा या विंगेतून त्या विंगेत जावं लागतं, पण बऱ्याच वेळा कदाचित कलाकारापेक्षाही जास्त वेळा जर सेट बदलायचं असेल अंधारात, तर नैपथ्य म्हणजे सेट लावणारी जी मुलं असतात त्यांनाच पळावं लागतं. तर अशा वेळी तुम्ही त्या पोरांना काय सांगतात? किंवा एखादा तुमच्याकडे असा किस्सा आहे का की ऐन वेळेला सेट चेंज करायचा आहे, काही टायमिंग कधी कधी मॅच होत नाही कारण हार्डली वेळ मिळतो 10 ते 15 सेकंद, त्यात कधी
2: 10 सेकंद
1: काही 15 सेकंद घेतात, पण तुमच्या मते 10 सेकंद
2: नाही, 15 सेकंद म्हणजे नॉर्मली काय आहे की 10 सेकंद सेट बदलायचा, राहिलेले 5 सेकंद आत येणं परत जाणं यासाठी मार्जिन टाइम ठेवलेला असतो. ऍक्च्युली तो लॉजिकली चुकीचा आहे, 10 सेकंदाच्या आधीच हे घडलं पाहिजे. पण सेट जर जास्त असेल तर अशा वेळेला म्युझिकच्या फिलरने किंवा लाईटच्या इफेक्टने तो वेळ वाढवून मग ते करावं लागतं मॅच. हे अर्थात दिग्दर्शकाशी आधी बोललेलं असतं, प्रकाश योजनाकाराशी बोललेलं असतं आणि कलाकारांनी त्याची माहिती दिलेली असते आधी.
1: मला आत्ता एक असं विचारायचं तुम्हाला की असं कधी झालंय का की सेटवर कधी कधी आपण सेक्शन करतो आणि एखादा छोटासा सीन असतो, एक 5 मिनिटाचा सीन, आणि तेवढ्यासाठी फक्त एखादी फ्रेम लावावी लागती आणि बऱ्याच वेळा आपले जे सेट लावणारे मुलं आहेत हे फ्रेमच्या पाठीमागं उभे असतात. तर असा एखादा कोणता किस्सा की जिथं तो व्यक्ती कंटिन्यू थांबलाय आणि पुढे सीन चालू
2: आहे? खूप वेळा, म्हणजे मी तर असं म्हणेन ज्या ज्या नाटकामध्ये सिंगल सेट नाहीये, एकापेक्षा जास्त सेट आहेत, अशा वेळेला जवळपास 70 ते 80% वेळा तुम्हाला दिसणारे, प्रेक्षकांना दिसणारे जे ऑनस्टेज कलाकार आहेत तेवढीच माणसं बॅकस्टेजला त्याच फ्रेमच्या मागे उभे असतात.
1: ते सगळं
2: एक किस्सा आठवला मला. संगीत नाटक होतं एकच, प्याला प्रयोग खरवंडीकर मॅडमने केलेला आणि औरंगाबादला त्याचा प्रयोग होता. तळीरामाचं घर आम्ही स्टेजवर मधोमध आणून लावतो आणि परत ते घेऊन जायचंय तो सीन संपल्यावर. म्हणून मग मी सोबत होतो, माझ्याबरोबर आणखी 2 जण होते. त्या सीनला आम्ही असं ठरवलं की फ्रेम लावायच्या, 4 फ्रेम होत्या. तळीरामाचं घर लावलं होतं आणि मागेच थांबूया फ्रेमच्या, प्रवेश संपला की घेऊन जाऊ. आम्ही मागे थांबलो, प्रयोग रंगलेला होता. प्रेक्षकांकडून संगीत नाटक असल्यामुळे वन्स मोर येत होते आणि ऑब्व्हियसली स्टेजवरच्या कलाकारांना मिळालेला ती दाद, त्यामुळे ते वन्स मोर आणखी वाढत गेले, गाणे परत रिपीट झाले. आणि मग अशा वेळेला काय करायचं बा, एवढा वेळ आपण उभं राहायचं का? सेट प्रॉपर उभा होता, आम्ही काही पकडून उभे नव्हतो, सेट उभा होता, त्याला स्टँड्स होते, काय करायचं, आम्ही लुडो खेळत बसलो होतो. प्रयोग सुरू असताना रंगमंचाच्या बरोबर मध्यावर अर्थात फ्रेमच्या पाठीमागे आम्ही लुडो खेळत होतो.
1: बापरे. पण हे प्रेक्षकांच्या लक्षात
2: नाही, हे प्रेक्षकांच्या नाही आणि अगदी कलाकारांनाही, अगदी एक दोन कलाकारांना ते कळलं होतं, बाकी कुणालाच कळलेलं नव्हतं.
1: वा, म्हणजे ज्यावेळी आपल्याला अशी वेळ येते पण त्यावेळी आता काय करणं, एवढे वेळ उभं राहणं हे शक्य नाही. की जसा माझ्यासोबतच मी तुमच्यासोबत काम केलं आणि मला खरंच प्रेक्षकांना आपल्या श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की मी सुद्धा नानांसोबत एक सेटवर काम केलेलं आहे. त्यावेळी सुद्धा एक किस्सा असा होता की अशीच, हा प्रश्न विचारण्यामागचं खरं कारण तेच होतं, कारण एका नाटकाच्या वेळी, मी त्या नाटकाचं नाव नाही घेणार, मला फ्रेम घेऊन उभं राहायचं होतं आणि त्या फ्रेमच्या पुढं तलवारीने लढाई होणार होती आणि अक्षरशः माझ्या हातापासून तो फ्रेम फाडून तलवार माझ्या हाताजवळून गेली होती. त्यामुळं मला माहिती आहे की त्या फ्रेमच्या पाठीमागं राहणारा जो व्यक्ती आहे त्याच्या मनात किती धाकधूक चालू असते की जर चुकून एखाद्या वेळेस काही ॲक्सिडेंटली काही जर घडलं तर त्याचा परिणाम अख्खा नाटकावर होईल. त्यामुळं नेपथ्यकार म्हणून नाना ज्या गोष्टी आधी, नाटकाच्या आधी सगळ्यांना आम्हाला समजावून सांगतात त्या खरंच खूप महत्त्वाच्या असतात. आणि मी परत एकदा सांगेन, 31 तारखेला ऊर्जा रंगभवनला संहिता ते सादरीकरण हे आपले वर्कशॉप आहे, जिथं मार्गदर्शक म्हणून नाना काम करणार आहेत, नाना काम पाहणार आहेत. तर नक्की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. नाना, मी परत एकदा तुमच्याकडे येतो आहे. मला आता हे सांगा तुम्ही की ज्यावेळेस सेट तुम्ही तयार करतात की त्यासाठी एखादं गोडाऊन असेल किंवा काय असेल, ज्या फ्रेम बनवतात, प्रत्येक वेळी वेगळा सेट, प्रत्येक वेळी म्हणजे वेगळं डिझाईन, यावेळी ती मेहनत किंवा ती, कधी कधी असं होतं की धावपळ पण खूप असते, कारण जर राज्यनाट्य आलं की तर दररोज वेगळा प्रयोग आहे तुम्हाला, दररोज वेगळा सेट आहे, यावेळी तुमची भूमिका कशी असते?
2: नाही, यावेळेला अतिशय शांततेत काम करावं लागतं. गोंधळ जर झाला, हे पण मुळात आपण हौशी कलाकार आहोत आणि आपल्याकडे जसं आपण म्हटलं की जुगाड करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक नाटकाचा वेगळा सेट आपल्याकडे नाही, प्रत्येक नाटकासाठी मात्र संकल्पना किंवा क्रिएटिव्हिटी म्हणू आपण त्याला, कल्पकता ही वेगळी ठेवावी लागते. म्हणजेच एका सेटमधून दुसरा सेट करता येऊ शकतो, करता येतो किंवा केला जातो. आपण अतिशय कमी बजेटमध्ये, मुळात नाटकातली सगळ्यात खर्चिक बाजू जर पाहिली तर ही नेपथ्य आहे. मग याच गोष्टीचा विचार करून नेपथ्याला कमीत कमी खर्च कसा होईल, यात मॅनपावर आहे किंवा नाटकाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला लागणारा पैसा आहे, ह्या कमी पैशात कसं बसवता येईल याच्यासाठी कल्पकता अतिशय महत्त्वाची. या कल्पकतेचा वापर करून, डोकं शांत ठेवून, दिसताना कदाचित महेश तुम्ही मला पाहिलं असेल की मी चिडचिड करतो, आरडाओरडा होतो, पण कूल माइंडने हे काम आहेत, फक्त ते जे आहे ते काम स्पीडने व्हावं यासाठी.

0: विचार असेल किंवा याही उपर एकाच गोष्टीचा अनेक पद्धतीने कसा वापर होईल ह्याही गोष्टी आहेत. स्टेजवर ठेवलेला एखादा फ्लावर पॉट हा तसा निर्जीव आहे पण तो जिवंत करायचं काम हे कलाकाराचं आहे. कलाकाराने सेट भासवला नाही तर ते नाटकच आहे, म्हणजे खोटं आहे. मग त्यातला कलाकार खोटा आहे, त्यातली गोष्ट खोटी आहे, त्यातलं नेपथ्य खोटं आहे, प्रकाश योजना खोटी, अगदी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. ते खरं आहे की नाही अगदी प्रेक्षकांना नाही माहिती आहे, ही गोष्ट खोटी आहे, कलाकारांना नाही माहिती आहे खोटी आहे, पण ती खरी आहे हे दाखवायचं काम हे कलाकारांचं आहे. म्हणजे येणारा प्रकाश जो होता हा सूर्याचा नाही आहे तर तो लाईटचा आहे, पण तो सूर्याचाच प्रकाश होत आहे हे दाखवण्याचं काम कलाकाराचं आहे. ठेवलेला फ्लावर पॉट हा नकली फुलांचा नसून त्यात येणाऱ्या गुलाबाच्या फुलाचा वास हा प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवायचं कामही कलाकाराचं आहे. सगळ्या गोष्टी आहेत. ना जरी नाटक खोटं असलं, जरी खोट्याचा वावर तिथे असला, तरी खऱ्याचा भास कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून सगळ्यांना करावा लागतो.
1: म्हणजे तुम्ही मगाशी पण हा शब्द वापरला की ती कला जिवंत ठेवण्याचं काम कलाकार आणि तंत्रज्ञ करत असतात. नाना, आता मला असं विचारायचं आहे की आपण सेट लावतो, सगळ्या अंधारामध्ये ती धावपळ चालू असते, कधी असं घडलं का? आपण म्हणतो कधी कधी एखादी चूक घडती पण त्या चुकीतून पॉझिटिव्ह जातं. म्हणजे आता मी नैपत्या बाबतीत तुम्हाला विचारन की कधी असं घडतं की जसं लाईटच्या बाबतीत कधी कधी होतं पा की एखादा लाईट अचानक फ्लिकर मारतो आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे हे काहीतरी स्पेशल इफेक्ट होता की काय. तर असं नैपत्या बाबतीत कधी झालंय का की काहीतरी एक चुकलं पण त्याच्यातून तो एक स्पेशल इफेक्ट म्हणूनच पाहिलं गेलं त्याच्याकडं?
0: नाही, अशी तरी गोष्ट आत्ता मला आठवत नाहीये. पण अंधाराच्या बाबतीत जे म्हटलं तू, असं आहे महेश, नेपथ्य करणारे किंवा बॅकस्टेजला काम करणाऱ्यांना अर्जुनाची नजर असायला हवी. तुला महाभारतातला तो प्रसंग कदाचित माहीत असेल की रात्रीच्या अंधारात अर्जुन हा झाडावाचा आंबा पाडण्यासाठी बाण मारत होता, पण हे त्याला कळालं होतं कुणाकडून? भीमाकडून. अंधारामध्ये या गोष्टी ज्या वेळेला घडत होत्या आणि तरीही त्याला त्याच्या नजरेने ते दिसत होते, हीच गोष्ट आहे अंधारामध्ये तंत्रज्ञाला, ऍटलीस्ट नेपथ्याचे जे काम करणारी मुलं आहेत किंवा नेपथ्यकार आहे याला अंधारातही सगळं दिसलं पाहिजे. अर्थात याला अनुभवाची जोड असावी लागते, बॅकस्टेजला अंधारात काम करण्याची सवय असावी लागते. नाहीतर मग आता तुझ्याकडे अगोदर याच सदरामध्ये श्रेणिक सिंघवी येऊन गेले होते, बरोबर? त्यांच्या नाटकाचा सेट करत होतो, प्रकाशात छान काम करणारे श्रेणिक सिंघवी अंधारात बॅकस्टेजला अडकले होते आणि पुढचा पूर्ण प्रवेश होईपर्यंत ते माझ्यासोबत स्टेजवरच होते, ऑन स्टेज मध्यभागावर.
1: बापरे.
0: कन्यादान नावाचं नाटक होतं आणि त्यांना पटकन त्या अंधारातून जाता नाही आलं आणि त्यामुळे त्यांना तो पूर्ण प्रवेश होईपर्यंत सेटच्या मागच्याच बाजूला स्टेजवर थांबावं लागलं होतं.
1: बापरे. पण तरीही ते म्हणजे ही खरंच एक जादू असते कलाकाराकडं म्हणा किंवा तंत्रज्ञाकडं, प्रेक्षकांच्या लक्षात येऊ न देत ही गोष्ट की आम्ही चुकलोत आणि कुणी प्रेक्षक म्हणू शकत नाही ना हे चुकलंय वगैरे. आणि तुम्ही जर सांगितलं की जे लीड करणारे कलाकार होते की ते ऑन स्टेज होते की दुसरा सीन चालू असताना आणि ते प्रेक्षकांच्या लक्षात नाही आलं, ही खरी जादू आहे कलाकारांची.
0: नाही, नाटकात तीच तर मजा आहे महेश. आता फिल्मला काम करताना पैसे मिळतात म्हणून आपण काम करतो, अगदी मीही किंवा तूही, पण ती जी धडधड आपण जी बोललो ना अगोदर, ती धडधड तिथे नाही
1: आहे. कारण रिटेक आहे तिथं.
0: नाही, रिटेकही असू दे, ती मजा जी म्हणतोय ना मी की एक आत्मीयता असते. आजही जाऊन ज्या वेळेला आपण एखाद्या नाट्यगृहाच्या भोवती जातो, ज्या नाट्यगृहात आपण खूप वर्ष काम केलंय, किंवा अगदी एखाद्या दुसऱ्या शहरातलं नाट्यगृह असेल तिथे जातो, अनाहूतपणे तुला कुणीही न सांगता तो आस्तिक असो नास्तिक असो, मी नास्तिक आहे म्हणून म्हणतो. आजही माझा हात कुठल्याही मंदिराच्या देवासमोर टेकत नाही, पण रंगभूमीच्या तिथे गेल्यानंतर आपोआप हात जमिनीवर लागतो. ती एक आत्मीयता, ती तळमळ, ती जाण तयार होते आणि ती रंगभूमीच देते.
1: क्या बात. आता मला हे सांगा की 31 तारखेला जे ऊर्जा रंगभवनला एक वर्कशॉप आहे संहिता ते सादरीकरण, यामध्ये नैपत्य विषयावर तुम्ही जे बोलणार आहे तर

0: त्यातला एक छोटंसं आमच्या श्रोत्यांनाही सांगा की काय असणार आहे आणि काय यावं तिथं.
1: काही गैरसमज दूर करायला यावेत असं मी म्हणेन. नेपथ्य म्हणजे राजवाडा लावला, खूप लॅविश राजवाडा आहे, पडदा उघडतो आणि पडदा उघडला की लोक म्हणतात वा काय राजवाडा आहे. तर ते नेपथ्य महेश तुझ्या हिशोबाने चांगलं की वाईट?
0: चांगलंच.
1: नाही, माझ्या हिशोबाने वाईट. मी तुला आधीच म्हटलं की नेपथ्य ही नाटकाची पूरक बाजू आहे. जर तुझा राजवाडा अतिशय भव्य दिव्य दिसला तर त्यातील कलाकार कदाचित तुलनेनं कमी दिसतील, त्या नाटकाची गोष्ट तुलनेने कमी दिसेल आणि ते नाटकाला मारक असेल. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत ह्या नाटकाच्या पूरक गोष्टी आहेत, त्या गरजेपुरत्या असाव्यात किंवा संयुक्तिक असाव्यात, त्या ओहर असू नयेत. खूप लोकांचे गैरसमज आहेत, म्हणजे फक्त नेपथ्याबाबतीतच नाहीत, रंगभूषेबाबतीत आहेत, प्रकाशयोजनेबाबतीत आहेत, वेशभूषेबाबतीत आहेत, संगीताबाबतीत आहेत. ह्या गोष्टी नाटकाला सपोर्टिव्ह असल्या पाहिजेत. याच्या सोबत आता सपोर्टिव्ह म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय असलं पाहिजे काय नसावं, काही गोष्टी ह्या असल्याच पाहिजेत, काही गोष्टी नसल्याच पाहिजेत, काही चालतील, ह्या कधी ठेवायच्या कधी ठेवायच्या नाहीत, त्याचा रंग कुठला असला पाहिजे, नाटकाची गोष्ट काय सांगते, नाटकाच्या गोष्टीची गरज काय आहे, त्यानुसार त्याचे रंग कुठले असावेत. फक्त हे नेपथ्य करायलाच विचार करून नाही चालत, प्रकाशयोजना करायला विचार करावा लागतो, वेशभूषा करायला करावा लागतो, रंगभूषा करायला करावा लागतो, नेपथ्यवाल्याला करायला लागतो. रंगसंगती या विषयावर मी मार्गदर्शन करणार आहे. नेपथ्य काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे याबद्दल विचार करणार आहे. नेपथ्य किती असलं पाहिजे आणि किती नसलं पाहिजे याबद्दलही मी मार्गदर्शन करणार आहे. एक दिवस अर्थात हा न पुरणारा दिवस आहे, पण एक प्राथमिक म्हणण्यापेक्षा गरजे एवढं नक्कीच मी जे कोणी तिथे शिबिरार्थी येतील त्यांना शिकवायचा प्रयत्न करेल. मी परिपूर्ण नाही, त्यामुळे मी त्यांना परिपूर्ण करू शकत नाही. परिपूर्ण म्हणजेच माझा अभ्यास संपलेला नाही म्हणून मी परिपूर्ण नाही. मलाही अभ्यास करायचा आहे, त्यांनाही कदाचित अभ्यास करण्यासाठी एखादी वाट माझ्यामुळे निर्माण होऊ शकेल.
0: त्यामुळे तुम्ही मार्गदर्शन करणार आहेत तिथं. श्रोत्यांना सांगायला आवडेल की आत्ता नानांनी तर आपल्याला सांगितलंच की 31 तारखेला जे शिबिर होणार आहे ऊर्जा रंगभवनला, संहिता ते सादरीकरण, तर मी सगळ्या श्रोत्यांना विनंती करतो की खरंच जा, एकच दिवसाचं आहे त्या आणि त्यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. तर आज आपल्यासोबत होते नेपथ्यकार नाना मोरे सर आणि त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांचे काही किस्से आपल्यासोबत मांडलेत. ही मालिका आपली अशीच चालू राहणार आहे, जिचं नाव आहे किस्से नाटकातले. आणि नाना, आज तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओला भेट दिली, मार्गदर्शन केलं, खूप किस्से सांगितले, खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून आणि तुम्ही आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच येत राहा, मार्गदर्शन करत राहा आम्हाला. आणि मी तर असं म्हणेल की मला जर इथून वेळ मिळाला तर मी नक्कीच त्या शिबिरला येईन, किंवा मी पुढच्या वेळी तुम्हाला नक्की बोलवल की ज्या श्रोत्यांना तिथं जायला वेळ नाही मिळाला किंवा संधी नाही मिळाली तिथं जाण्यासाठी, तर त्यांच्यासाठी आपल्या स्टुडिओला परत एकदा बोलवू आणि त्यांचं मार्गदर्शन आपणही घेऊ. नाना, पुन्हा एकदा तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या किस्से नाटकातले या शो मध्ये आपण ऐकलीत अहिल्यानगर येथील नाट्यकर्मी, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार नाना मोरे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला महेश खताळ यांनी. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी किस्से नाटकातले या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, आज आपण साजरा करत आहोत जागतिक तंबाखू विरोधी दिवस. आणि खरंच तंबाखू सारखं व्यसन जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या शरीरासाठी घातक आहे, मानवाच्या शरीरासाठी घातक आहे. आणि त्याने अनेक गंभीर स्वरूपाचे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. आणि या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा अवेअरनेस होणं फार महत्वाचं आहे. आणि या दिवसाचा तोच मुख्य हेतू आहे. आणि या दिवसानिमित्त आज आपल्या नगर डायरी कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असणार आहेत नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट आपल्या जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर हर्षल पटारे सर आज आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. सर स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद मॅडम.
2: जसं मी आता म्हणाले की आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे आणि खरं तर तो साजरा करणं म्हणजेच अवेअरनेस करणं हा एक महत्वाचा हेतू आहेच. पण यावर्षीची संकल्पना किंवा यावर्षीची थीम किंवा हा दिवस साजरा करण्याचा महत्व आपल्याला काय सांगतं?
3: दरवर्षी आपण सन 1986 सालापासून 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू नकार दिन म्हणून जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. मूळतः तंबाखू हे भारतीय पीक नाही, ते वसाहतवादासाठी भारतात आलेल्या पोच इंग्रज पोर्तुगीज आणि डच लोकांकरवी किंवा आफ्रिकी देशांमधून हे पीक भारतात आलं. आणि त्यानंतर ह्या व्यसनाची कल्टिवेशन भारतामध्ये जोरदारपणे झाली आणि याचं भारतीयांना आकर्षण वाटलं. भारतामध्ये श्रम संस्कृतीचं प्रमाण हे पहिल्यापासून जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि एक विशेष वर्ग साधारणतः 95% वर्ग हा त्या काळापासूनच श्रमसंस्कृतीत होता, त्यामुळे तंबाखूचं व्यसन हा त्याचं काही प्रमाणात त्याचं कष्टाचं निवारण करण्यासाठीचा उपाय तो समजायला लागला. आणि मग ह्या तंबाखूच्या व्यसनांमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. काळा परत्वे ह्या प्रॉडक्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिटिव्ज यायला लागले, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट्स यायला लागले आणि वेगवेगळ्या प्रकारचे आज तंबाखू निकोटीन सिगारेट गम लोसेंजेस पॅक सगळं काही आपल्या समोर सध्याला विक्री होत आहे.
2: तंबाखूचं सेवन नक्कीच आरोग्यासाठी चांगलं नाही आहे, ते घातक आहेच, पण किती प्रमाणात ते घातक असू शकतं याबाबत काय सांगाल?
3: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे जे सेवन आहे ते निश्चितपणे आरोग्यास घातक आहे. त्यामुळं आपली जी भारताचे दरडोई उत्पन्नावर सुद्धा प्रभाव पडतो तो कसा हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांनी जे कर्करोग होतात त्या कर्करोगपैकी सर्व कर्करोगांपैकी 60% कर्करोग हे टोबॅको रिलेटेड प्रॉडक्ट्सच्या कन्झम्पशनमुळे होतात. ह्या 60% कर्करोगांपैकी सुद्धा 30% त्याच्यातले अर्धे कर्करोग हे मुख कर्करोगाच्या स्वरूपात होतात. उरलेल्या कर्करोगात फुफ्फुसाचा कर्करोग असेल, हेपॅटिक कर्करोग असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग असेल याच्याशी सुद्धा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळं आणि ह्या व्यसनांचं लवकरात लवकर लक्षात येणं आणि लवकरात लवकर उपचार होणं हे फार कठीण आहे आणि हे उपचार खूप महागडे असतात. सर्वसामान्य जनतेला ते परवडत नाहीत, जेणेकरून त्याचं आर्थिक प्रचंड नुकसान होतं आणि शारीरिक पण जो ऱ्हास होतो आणि सामाजिक सुद्धा त्याचं पुनरावलोकन होतं हेही फार महत्वाचं आहे. त्यामुळं तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाने जो भारतावर जो वेढा पडलेला आहे तो वेढा आपल्याला उठवायचा आहे. वर्ल्ड टोबॅको कन्व्हेन्शन फ्रेमवर्क म्हणून एक कन्सेप्ट आहे, FCTC हा ग्लोबल कन्सेप्ट आहे. यानुसार काही निकष निश्चित केले आहेत की आपल्याला ह्या परिघात राहून आपल्याला या व्यसनांचा मुकाबला करायचा आहे. एकाएकीच आपण हे सगळे प्रॉडक्ट्सचं सगळं सेवन बंद नाही करू शकत कारण त्याचे भरपूर विड्रॉल सिम्टम्स असतात किंवा भरपूर काही गोष्टी असतात, मेडिकल क्लिनिकल कंडिशन्स असतात, त्यामुळे अपाय होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण अवेअरनेसच्या व विक्रीवर प्रतिबंधाच्या माध्यमातून ह्या तंबाखूच्या सेवनावर आपण आळा घालण्याचा प्रयत्न करत आहोत. सन 2006 साली ज्यावेळेस मान्य गुलाब नबी आझाद साहेब हे देशाचे आरोग्यमंत्री होते त्यावेळेस राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम हा लॉन्च झाला जिल्ह्यातल्या काही ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्टमध्ये देशातल्या. त्यानंतर आता देशातल्या सगळं 580 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जातो. याच्या अंतर्गत डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात.
4: नक्कीच. आजकाल आपण पाहतोय की तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण भरपूर आहे, अधिक प्रमाणामध्ये आहे. तर तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण का वाढतंय, यामागं काही कारणं आहेत का?
3: तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण हे पहिल्यापासूनच जास्त प्रमाणात आहे. साधारणतः 21% तरुण हे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या तंबाखूचे हे व्यसन करतात. त्यात मुलींचाही प्रमाण आता आजकाल वाढते ई सिगारेटच्या माध्यमातून. मुलीसुद्धा सिगारेटचं सेवन करण्याचं प्रमाण वाढलं आहे. महाविद्यालयीन लोक मुलांमध्ये तंबाखूचं व्यसन करण्याची जी क्रेज आहे ती मुळातच त्यांच्या ग्रुपमध्ये जो प्रभाव पडतो एखादा स्टाईलमध्ये तो असा तंबाखू सिगरेट व्यसन ओढून का घे रे काय नाही होत बघ काय छान वाटतंय असं तसं त्याचा प्रभाव त्या मुलांवर पडतो. आणि मग त्यांनी सुरुवातीला एकदा सिगरेट पिली त्यानंतर दुसऱ्यांदा पिली असं करता करता तो व्यसन तो होऊन जातो. आमचं साधारणतः ऑब्झर्वेशन आहे वयाच्या 18 वर्षापर्यंत कुठल्या व्यक्तीला तंबाखूचं व्यसनाची सवय नाही लागली तर आयुष्यभर तो शक्यतो तो तंबाखूमुक्तच राहतो. आणि वयाच्या 18 वर्षाच्या आतमध्ये जर तंबाखूचं व्यसन आपल्याला लागलं तर ते आयुष्यभर जाण्याचं किंवा व्यसन बंद होण्याची शक्यता फार कमी असते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखूमुक्त शाळा व महाविद्यालय हा फार मोठा उपक्रम आपल्यामार्फत राबवला जातो. या अंतर्गत आपण शिक्षण विभाग आणि गृहविभागाच्या समन्वयाने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्तीपर कार्यक्रमे घेऊन सदर महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापकांकडून तंबाखूमुक्त शाळा असल्याचे घोषणापत्र प्राप्त करून घेऊ शकतो. आणि या योजनेद्वारे साधारणतः जिल्ह्यातल्या 5341 शाळांपैकी 4800 शाळा आपण तंबाखूमुक्त ह्या 7 वर्षात करण्यास यश मिळवलेले आहे. 425 शाळा अजून तंबाखूमुक्त होण्याच्या बाकी आहेत. परंतु सर्व 9 निकषांचे जे शाळा महाविद्यालय पालन करतं त्यांनाच आपण तंबाखूमुक्त म्हणून घोषित करत असतो. ह्या शाळांचे पण त्या प्रगतीवर आहेत आणि साधारणतः काही दिवसातच आपल्याला त्याही शाळा तंबाखूमुक्त झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतील.
4: त्याचबरोबर बऱ्याच अशा महिला आहेत किंवा काही महिला कामगार आहेत किंवा आपण पाहतो सफाई कामगार आहेत किंवा अनेक वीटभट्टी कामगारांमधल्या महिला आहेत यांना सुद्धा याची सवय लागलेली आहे किंवा यासुद्धा अगदी कामाच्या ठिकाणी व्यसन करताना दिसतात. तर मुलांबरोबर माणसांबरोबर महिलांमधलं आणि किशोरवयीन मुलांमधलं सुद्धा हे वाढतं सेवन एक चिंतेचा विषय आहे. तर याबाबत काय सांगाल, महिलांना याचे धोके किती आहेत?
3: महिलांमध्ये तंबाखूचं सेवन हे चिंता करण्यासारखं निश्चितच कारण आहे. यामध्ये प्रामुख्याने असं होतं की महिलांमध्ये सुरुवातीपासून मिसरी किंवा खैनीची तंबाखू हा वर्ग प्रामुख्याने कन्झम्पशन करतो आहे. साधारणतः बिडी कामगार असतील किंवा अतिश्रमाचे कष्ट करणाऱ्या जे घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा यांच्यामध्ये हे प्रमाण प्रामुख्याने जास्त दिसून येतं. आणि यांच्यासाठी आपण फोकस ग्रुप डिस्कशन म्हणजे आपण एखादा ग्रुप टार्गेट करतो आहे. मग ते घरकाम करणाऱ्या महिला असतील, MIDC वर्कर्स असतील किंवा एखाद्या फॅक्टरीतल्या महिला कर्मचारी असतील, एक ग्रुप आपण फोकस करतो आणि त्या ग्रुपचं आपण सेन्सिटायझेशन करतो. त्या सेन्सिटायझेशन आपण एखादी तंबाखू सोडलेली व्यक्ती त्यांच्यासमोर उभे करतो आणि एखादा कॅन्सर झालेला रुग्ण त्यांच्यासमोर उभं करतो जेणेकरून तो त्यांना सांगतोय की तंबाखूचे दुष्परिणाम काय होतात, माझ्या त्या तंबाखूच्या सेवनाने मला कॅन्सर झाला आहे आणि मी यातून कसा बाहेर निघालो आहे, माझी आर्थिक परिस्थिती काय झाली. अशा फोकस ग्रुपच्या माध्यमातून आपण अत्यंत प्रभावीरित्या ह्या महिलांचं आपण व्यसनाचं प्रमाण कमी करू शकतो आणि त्यांच्या आरोग्यावर पण याचा 100% परिणाम होतो. स्किन डिसिजेस होतात निकोटीनचं कन्झम्पशनमुळं आणि सतत निकोटीनच्या संपर्कात राहिल्यामुळं इन्फंट डेथसुद्धा होऊ शकते. ज्या गर्भवती स्त्रिया आहे त्यांच्यामध्ये थर्ड हँड स्मोक, सेकंड हँड स्मोक याच्या मार्फत होऊ शकतं. सिगारेटचा जो कचरा आहे तोही एक महत्त्वाचा प्रदूषणाचा विषय आहे. सध्याला आपण विकासाच्या नावाखाली किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या नावाखाली जे डोंगर फोडतोय, रस्त्यांचे कामं करतोय, पर्यावरण वनसंपदा नष्ट करतोय, त्यातच आता आपण ह्या तंबाखूजन्य पदार्थांच्या कचऱ्याची सुद्धा आपण भर घालत आहोत. त्या प्रमाणात आपल्याकडे स्वच्छता होत नाही, त्या प्रमाणात आपल्याकडे वृक्षारोपण होत नाही, त्यामुळे जागतिक स्तरावर पण प्रदूषणात वाढ होऊन ओझोनचं जे छिद्र आहे त्या ओझोनचं छिद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याचाच रूपांतर आपल्याला टेम्परेचरमध्ये वाढण्यात झालेलं आपल्याला दिसून येत आहे.
4: नक्कीच. तंबाखूमुळे कॅन्सर होतो हे अनेकांना माहिती आहे, पण तरी सुद्धा अनेकांचं व्यसन मात्र सुटत नाहीये. कॅन्सर कसा होऊ शकतो किंवा सुरुवातीची लक्षणं या व्यक्तींमध्ये जे सतत व्यसन करतात त्यांना कशी दिसू शकते?
3: जे सतत तंबाखूचं व्यसन करतात त्यांच्यासाठी असं काही नाही की मी एवढा गुटखा मावा खातोय, मला तर काहीच झालं नाही, बघतो त्याला थोडंसं झालं, त्याला असं झालं, हे असं काहीच नसतं. तुमचं तंबाखू सेवनाचं प्रमाण किती आहे, दिवसभर सिगारेट ओढणे, दिवसभर मावा गुटखा तोंडात ठेवणे, तंबाखूजन्य पदार्थांचं निकोटीनचं सेवन करणे, यामुळे आपल्या तोंडामध्ये लाल चट्टा किंवा पांढरा चट्टा येऊ शकतो. तसेच 15 दिवसांपेक्षा जास्त काळ बरी न होणारी जखम होऊ शकते, तोंडामध्ये गाठ येऊ शकते, गालाला गाठ येऊ शकते, हिरडीला गाठ येऊ शकते, तर आणि तोंड कमी उघडू शकतं. हे मुख्यत्वे हे प्री कॅन्सरस स्टेजेस आहेत, म्हणजे पूर्व कर्करोगपूर्व हे लक्षणं आहेत. प्री कॅन्सरस स्टेजेसपैकी जवळजवळ 70% रुग्णांना हा कॅन्सर डिटेक्ट होतोच. तर माझं असं सर्वांना आवाहन आहे जागतिक तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने की आपण दर 6 महिन्याला आपल्याला तंबाखूचं व्यसन असो व नसो, दर 6 महिन्याला आपण आपल्या दंतशल्य चिकित्सकांकडे किंवा डेंटिस्टकडे जाऊन आपली मुख तपासणी करून घ्यायची आहे. या मुख तपासणी दरम्यान आपल्या तोंडामध्ये लाल चट्टा, पांढरा चट्टा, 15 दिवसांपेक्षा जास्त काळ बरी न होणारी जखम किंवा टाळायला आलेला फोड, स्नायू सूज इत्यादी जर आपलं तोंड न उघडणे आदी लक्षणं जर असतील, तर मग आपण आपल्या त्या ठिकाणची बायोप्सी करून घ्यावी. बायोप्सी म्हणजे त्याचा एक छिद्र तुकडा घेतला जातो व तुकडा कॅन्सरच्या लक्षणांसाठी तपासणीसाठी पाठवला जातो. त्याच्यातूनच आपल्याला मुखकर्करोग आहे की नाही याचं डिटेक्शन होतं. तसेच तंबाखूच्या सेवनाने सुद्धा असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण समाजात सध्याला खूप वाढत आहे. असंसर्गजन्य आजार म्हणजे हृदयरोग, डायबिटीज व तीन कॉमन प्रकारचे कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कर्करोग व मुख कर्करोग, असे 3 प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाणसुद्धा ह्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या माध्यमातून वाढतंय. हायपरटेन्शन आणि डायबिटीजलासुद्धा तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन असेल तरसुद्धा आपलं हायपरटेन्शन, डायबिटीज, स्ट्रेस आणि त्याची भूक मंदवते व शारीरिक क्रिया मंदवतात व त्यामुळे असंसर्गजन्य आजारांमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. म्हणून हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन अत्यंत हानिकारक असून आपल्याला त्याचा वेळीच त्याग केला पाहिजे.
4: नक्कीच, अनेक जण तंबाखू सोडण्याचा निर्णय घेतात किंवा विचार करतात, तर बऱ्याच वेळा ज्यांना व्यसन असतं तेव्हा त्यांच्या तक्रारी असतात की आमच्याकडून लवकर व्यसन सुटत नाही आहे किंवा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पण ते आम्हाला काही जमत नाही आहे, तर यासाठी योग्य मार्ग कुठला आहे किंवा योग्य पद्धत कुठली आहे?
3: तंबाखू ज्यांना सोडण्याची इच्छा आहे किंवा आम्ही आमच्या जे वेगळे प्रकारचे फोकस ग्रुप डिस्कशन आणि हेल्थ कॅम्प्स घेतो त्यामध्ये ज्यांना लक्षणं आढळतात किंवा ज्यांना सोडायची इच्छा असते अशा रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात तंबाखू मुक्ती केंद्र कार्यान्वित आहे. तसेच ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात तंबाखू मुक्ती केंद्र कार्यरत आहे. त्या ठिकाणी समुपदेशक हा त्या तंबाखू सोडणाऱ्या व्यक्तीचं सलग 6 महिने काउन्सिलिंग करणार आहे. सलग 6 महिने म्हणजे महिन्यातून एकदा त्याला जायचं आहे व काउन्सिलर ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने त्याला त्याचं व्यसन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पूर्णतः मोफत आहे. याही व्यतिरिक्त तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा जो टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवर सुद्धा आपण प्रत्येक बीडी सिगारेट प्रत्येक तंबाखूच्या पाकिटाच्या मागे तो 1800-1466 हा टोल फ्री नंबर असतो, त्यावर आपण कॉल करून टाटा मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण विनामूल्य समुपदेशन सेवा सल्ला आपण मिळवू शकतो.
4: नक्कीच,
3: पण तत्पूर्वी माझं असं ह्या म्हणणं आहे की सर्वांनी आपली पहिली मुख तपासणी ही करून घ्यावी जेणेकरून आपली सध्याला काय स्थिती आहे हे आपल्याला तज्ज्ञांच्या माध्यमातून स्पष्ट होईल व त्यानंतरच आपण मग काउन्सिलिंगसाठी पुढे जायचं आहे.
4: नक्कीच, बऱ्याच वेळा असं होतं की अनेक अशा जाहिराती असतात आणि याची प्रलोभनं जी आहेत ती सतत येत असतात, म्हणजे वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये वेगवेगळे मार्ग सुचवलेले असतात किंवा काही गोष्टी सांगितल्या असतात, त्या चुकीच्या आहेत की बरोबर?
3: जाहिरातींच्या माध्यमातून जे मार्ग सुचवलेले असतात ते अत्यंत चुकीचे आहेत. साधारणतः काही सेलिब्रिटीज येतात आणि विमल पान मसाल्याची आपण जाहिरात पाहिली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सोडा किंवा काही असण्याची जाहिरात, त्याचा उद्देश हा तरुणांना आकर्षित करणे, त्यांचा तो ब्रँड अँबॅसिडरच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करणे व त्यांच्या कंपनीच्या विक्रीसाठी हातभार लावणे हाच असतो. तर कोटपा 2003 कायदा, सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स ऍक्ट, हा भारत सरकारने 2003 साली पारित केलेला आहे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी प्रतिबंध लावण्यासाठी. यात 4, 5, 6A, 6B व 7 अशी 5 कलमं आहेत. पैकी 5 हा आपल्याला तंबाखूच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीस प्रतिबंध करतो. हा नॉन बेलेबल ऑफेन्स असून यासाठी पहिल्या गुन्ह्यासाठी 1,000 रुपये दंड किंवा 2 वर्ष सश्रम कारावास, दुसऱ्या वेळेस जर तो अटेम्प्ट करेल तर त्याला 5,000 रुपये दंड व 5 वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा आहे. त्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची कुठलीही जाहिरात, मग ती मूवीजमध्ये असो, मग कुठल्याही प्रकारच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर करणं किंवा डायरेक्ट तंबाखूची ॲड आपण एखादं पोस्टर, सिगरेटचं पोस्टर डिस्प्ले कुठं करणं, आकर्षित करणं महाविद्यालय मुलांना, विशेषत शालेय संस्थांच्या परिसराबाहेर अशा प्रकारची जाहिरात करणे हा कायद्याने गुन्हा आहे व कोटपा 2003 कायद्याच्या कलम 5 अनुसार तो गुन्ह्यास पात्र ठरतो व त्यास शिक्षेची तरतूद आहे.
4: नक्कीच. कुटुंबाकडून किंवा फॅमिलीकडून, काही जवळच्या मित्रपरिवाराकडून व्यसनमुक्तीसाठी नक्कीच मदत होऊ शकते का? मग ती मानसिक असेल किंवा एक सपोर्ट देणं असेल, आधार देणं असेल.
3: कुटुंबाकडून निश्चितच मदत होऊ शकते, पण सुरुवातीला जो तंबाखूचं व्यसन करणारा व्यक्ती आहे त्याने डॉक्टरांशी सल्ला घेऊन आपली सध्याची स्थिती स्वतःहून स्पष्ट करून घ्यायची. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासमोर, कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातला एक सदस्य या नावाने आपल्या कुटुंबासमोर किंवा आपल्या आवडत्या मित्रपरिवारासमोर, मी ह्या दिवशी ह्या तंबाखूचं व्यसन मी सोडणार आहे अशी त्यांनी घोषणा करायची आहे. ह्या घोषणा करण्याचा परिणाम असा की नंतर तो भविष्यात परत व्यसन करण्याची शक्यता कमी असते, कारण त्यांनी ती घोषणा केलेली असते व त्यांनी जर ती घोषणा केलेली, जर ते वचन मोडलं तर तो नातेवाईकांच्या व घरच्यांच्या विश्वासास तो पात्र राहत नाही. तो ठाम न राहिल्यामुळे त्याची येणारी पुढची पिढी विचार करते की माझे जे पेरेंट्स आहेत ते त्यांच्या निश्चयाला ठाम नाहीत. त्यामुळं कुटुंबासमोर घोषणा करून तंबाखूचं व्यसन थांबवलं ही एक उत्तम आहे.
4: नक्कीच. त्याचबरोबर सरकार किंवा प्रशासन तंबाखू नियंत्रणासाठी अनेक वेगवेगळे कार्यक्रम करतं, काही मोहिमा सुद्धा राबवल्या जातात, तर या संदर्भातले कुठले कायदे आहेत का किंवा मोहिमा राबवल्या आहेत का?
3: मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तंबाखू व तंबाखूजन्य नियंत्रण कायदा, सिगरेट्स अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स ॲक्ट 2003, कोटपा 2003 हा सन 2018 आपल्या जिल्हा स्तरावर राबवला जातो. यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर 14 तालुक्यांमध्ये भरारी पथकाची व तालुकास्तरीय समन्वय समितीची स्थापना झालेली आहे. तसेच जिल्हा स्तरावर एका भरारी पथकाची स्थापना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. आपल्याला जे टॉबॅको सेलिंगचे जे पॉईंट्स आहेत शाळा व महाविद्यालयाबाहेरचे तेच आम्ही जास्त फोकस करतो व या ठिकाणी अनऑथर अवैधपणे होणारी जी विक्रीस आम्ही प्रतिबंध करतो, त्यांना आम्ही दंड व त्यांना केसेस पण दाखल करतो.
4: नक्कीच. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी असते, पण तरी सुद्धा आजही धूम्रपान केलं जातं, तर ही बंदी कितपत प्रभावी ठरली आहे का, असं काही उदाहरण आहे का?
3: सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे हे जरी निश्चित असलं तरी आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशात नागरिकांनीही सर्व कायद्यांचा सन्मान जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत त्या कायद्यालाही काही विशेषण राहत नाही. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी 30 किंवा 30 पेक्षा अधिकची लोकं एकत्रितपणे वावरत असतात ती ठिकाण सार्वजनिक ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मग ते बाग, बगीचा, पार्क असो, हॉटेल्स असो, शॉपिंग मॉल्स असो, ज्यावेळेस 30 किंवा 30 पेक्षा लोकांची क्षमता त्या ठिकाणी वाढतं तर त्याला कायदेशीरपणे सार्वजनिक ठिकाणी लागू असणारे सगळे रूल्स लागू होतात. कलम 4 कोटपा 2003 कलम जो 4 आहे तो सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन करण्यास ₹200 दंडाची पावती त्या संबंधित परिसरातील संस्था चालकाकडून किंवा संबंधित संस्था प्रमुखांना ती 2,200 रुपयापर्यंतची त्याला दंड करण्याचा अधिकार आहे. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व त्यांची जी बॉडी आहे त्यांनाही 1,000 रुपयापर्यंत दंड करण्याचा तो अधिकार आहे. परंतु आपण नागरिक म्हणून आपले उद्यानं असतील, गार्डन्स असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, हॉटेल्स असतील, थिएटर्स असतील, मंदिरं असतील, गार्डन्स असतील, ह्यास आपण स्वतःहून जरी स्वच्छता ठेवली किंवा धूम्रपान करणाऱ्यास आपण प्रतिबंध केलं तर निश्चितच ही एक चळवळ म्हणून पुढे येईल व आपला भारत देशही स्वच्छ सुंदर होईल व पोल्युशन फ्री सिटी म्हणून आपली ओळख नव्याने निर्माण होईल.
4: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की अवेअरनेस करणं फार महत्वाचं आहे, जनजागृती वाढणं महत्वाचं आहे, यासाठी कुठल्या स्तरावर अधिक प्रयत्न व्हायला हवेत? शाळा, महाविद्यालय हे स्तर तर आहेच आहे, पण त्याचबरोबर अजून कुठल्या पद्धतीने अवेअरनेस केला तर नक्कीच हा प्रभाव पडू शकेल असं तुम्हाला वाटतं?
3: तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी पहिल्यापासूनच आपल्याकडे शालेय स्तरावर तंबाखूमुक्त शाळा व महाविद्यालय हा कार्यक्रम राबवला जातो आहे. गृह विभागामार्फत दंडात्मक कार्यवाहीचं पण अभियान राबवलं जातं आहे. तसेच जे खाणारे वर्ग असतील, MIDCचे कामगार असतील, रिक्षा चालक असतील, हंबाल मापाडी बंधू असतील, विडी कामगार असतील यांच्यासाठी पण आपण फोकस ग्रुप डिस्कशन्स आपण घेत असतो. याही व्यतिरिक्त समाजामध्ये जनजागृतीचं करायचे असतील तर समाजातली जे प्रतिष्ठित लोक आहेत, जे नावाजलेले लोक आहेत, जे सगळ्या धर्मांचे धर्मगुरू आहेत व जे समाजसुधारक, समाजसेवक, पत्रकार, जे कुणी आपण, तुम्ही, मी, सर्वजण, आपण ज्यावेळेस आपण रोज दोन जणांना टेक होम मेसेज आपण देणार की बाबा ह्या गोष्टीचं मला काल ज्ञान मिळाले, ह्या गोष्टीचं मी आज तुला हे ज्ञान देतोय आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहायचं आणि असे असे दुष्परिणाम होतात याच्यासाठी असे असे कायदे आहेत, तर आपण एक चांगल्या समाजाचे सभ्य नागरिक म्हणून आपण वावरूयात व या तंबाखूच्या दुष्परिणामांना आपण नकार देऊयात.
4: नक्कीच. आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे आणि यानिमित्तानं रेडिओ नगरच्या माध्यमात तुम्ही आला आहात. या माध्यमातून अनेक लोकांना, अनेक श्रोत्यांना काय सांगाल?
3: मी सर्व माझ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की यावर्षीचं जागतिक आरोग्य संघटनेने राष्ट्रीय तंबाखू नकार दिनानिमित्त जे ब्रीदवाक्य दिलेलं आहे की आपल्याला हा आकर्षणाचा मुखवटा फाडायचा आहे आणि तंबाखू व तंबाखूजन्याच्या विक्रीस प्रतिबंध करायचा आहे. यावर्षीची थीम आहे आकर्षणाचा मुखवटा उतरूया व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करूया. याद्वारे आपल्याला शालेय संस्थांबाहेर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे, शालेय संस्थांबाहेर विक्री करणारे जे स्टॉल्स आहेत यांना आपण जाऊन एक गुलाबाचं फूल देऊ शकता. आपण जाऊन त्यांना विनंती करू शकता की बाबा रे तू हे चुकीचं करतो, तुझ्यावर कार्यवाही केली जाईल. आणि सर्व जे कोणी सजग नागरिक असतील त्यांनी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडे तक्रार जर केली तर आम्ही त्याद्वारे त्या माहिती घेऊन त्या अशा ठिकाणी जे पान शॉप्स असतील किंवा अवैध ठिकाणी विक्री करणारे जे सेलिंग पॉईंट्स असतील या ठिकाणी आम्ही निश्चितपणे कार्यवाही करून ह्या तंबाखूच्या सेलवर, विक्रीवर प्रतिबंध मिळवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.
4: नक्कीच. आज सर तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
3: खूप छान वाटतंय मॅडम. आम्हालाही अवेअरनेससाठी आपण जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही निश्चितचपणे आपले आभारी आहोत.
4: नक्कीच सर. आज सर रेडिओ केंद्रात तुम्ही आला आहात, तुमच्या आयुष्यात रेडिओचं स्थान किती महत्त्वाचं आहे किंवा रेडिओच्या काही आठवणी आहेत का?
3: रेडिओच्या आठवणी आहेत. आता लहानपणापासून रेडिओ, आम्ही आमच्या काळात रेडिओचं आणि टी व्ही फार कमी वेळ असायचा पण रेडिओच जास्त काळ चालायचा आणि रेडिओद्वारेच जे समाज प्रबोधनाचं कार्य आहे हे निश्चितपणे चांगल्या प्रकारे राबवता येतं. रेडिओ हा घराघरात पोहोचला जातो, कुठेही असला तरी रेडिओ, गाडीमध्ये काय टी व्ही नसतो पण गाडीमध्ये रेडिओ असतो, घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये रेडिओ असतो. रेडिओ हे आपल्याला समाजमानाला जोडणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, त्याद्वारे आम्ही आमचा मेसेज हा सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं आपण जे आमचं काम करत आहात त्याबद्दल आपले निश्चितपणे आभार आम्ही व्यक्त करतो.
4: नक्कीच नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद सर. या माध्यमात आज तुम्ही आलात आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, अवेअरनेसचा भाग म्हणून किंवा या दिवसाचा भाग म्हणून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे नक्कीच आपणसुद्धा तंबाखू विरोधी दिवसाला खरंच आपण मनावर घेऊयात आणि या दिवसानिमित्त ज्या ज्या ठिकाणी जर अवैध कुठे तंबाखू विक्री होत असेल किंवा इतरही काही गुटखा असेल, मावा असेल, धूम्रपानासाठी जिथे प्रवृत्त केलं असेल तर तुम्ही नक्की जिल्हा रुग्णालयाच्या विभागाला, नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्रॅमला नक्कीच संपर्क साधू शकता. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्रॅमचे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट डॉक्टर हर्षल पटारे, जे आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत. तर सर आज तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात, वेळ दिलात आणि ही माहिती, महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
4: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर हर्षल पटारे सर. नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्रॅमचे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट ते आहेत आणि जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर या ठिकाणी ते कार्यरत आहेत. आज आपण जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त नगर डायरी या कार्यक्रमामध्ये सरांची मुलाखत घेतली. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
5: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
6: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
5: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत.
6: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
5: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी, अर्थात दिलबंद गाणी.
7: एक हसी शाम को
1: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आज वर्षा वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी. आज ऐकूयात भाग 5वा.
2: यशवंत कुरापट्टीची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे. लक्ष्मीबाईच्या कुंटणखान्याशेजारी कुरापट्टी कुटुंबाचं घर होतं. बायको एका बीडी कारखान्यासाठी बिड्या वळायची आणि नवरा कापड बाजारातल्या कापडाच्या दुकानात काम करायचा. त्यांना दोन मुलं होती, थोरला देवीदास 17 वर्षांचा आणि धाकटा यशवंत 8 वर्षांचा. देवीदास चित्रागल्लीच्या तोंडाशी असलेलं पानबिडीचं दुकान चालवत होता आणि यशवंतचं नाव मार्कंडेय विद्यालयात घातलेलं होतं. ही 1988-89 गोष्ट. मी जेव्हा 2019 यशवंताला भेटले तेव्हा आमच्यात झालं संभाषण ते असं. तो सांगत होता, आमचं घर बऱ्याच वेश्यागृहांच्या मधोमध होतं. मी शाळेत क्वचितच कधीतरी जायचो. मला भावाच्या पानबिडीच्या दुकानाच्या आसपास टाइमपास करायलाच आवडायचं. मी विचारलं, अख्खा दिवसभर? त्यांनी सांगितलं, खास करून संध्याकाळच्या वेळेला, जेव्हा दुकानात खूप गिराईक यायची बिड्याची बंडलं आणि तंबाखू घालून तयार केलेल्या पानपट्ट्या घेण्यासाठी. तो धंद्याचा टाईम असल्यामुळे सगळ्या वेश्यागृहातून बायका नटून थटून नायलॉनच्या चमचमत्या साड्या नेसून भडक मेकअप करून खाली उतरायच्या आणि आमच्या दुकानाजवळ आसपास हिंडत राहायच्या. येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांकडे हसून लाजून पाहत त्यांना खुणा करून जवळ बोलवायच्या. तिथे तू 8 वर्षांचा पोऱ्या काय करत होतास रे? मी विचारलं. मी त्यांना त्या बायांची माहिती सांगायचो आणि त्यांना आवडलेल्या बाईकडे नेऊन सोडायचो. ते मला त्याबद्दल पैसे द्यायचे. त्याने अजिबात न संकोचता उत्तर दिलं. तू इतका लहान असताना हे सगळं केलंस? विश्वासच बसत नाही. आमचं घर सगळ्या वेश्यागृहांनीच वेढलेलं होतं. एक कांताबाईचं, दुसरं लक्ष्मीबाईचं, तिसरं माताबाईचं आणि सुमनबाईचं. या शरीर विक्रय करणाऱ्यांना बघत बघतच मी मोठा झालो. मला माहिती होतं की हे पुरुष आणि स्त्रिया काही मिनिटांसाठी क्युबिकलमध्ये अदृश्य होतात तेव्हा एकमेकांबरोबर काय करत असावेत हे कळायचं नाही, कारण पुरुष पॅन्टची झिप लावत लावत बाहेर यायचे आणि लगेच काही वेळात स्त्री पण बाहेर येऊन बाथरूमकडे पळायची. तेव्हा तिचे कपडे विस्कटलेले असायचे. कुरापट्टी म्हणाला, मी गिराईकाला मुलगी सुचवायचो आणि ती जिथे धंद्याला बसत असेल त्या वेश्यागृहापर्यंत घेऊन जायचो. मग ती कोठेवाली मालकीण मला काही पैसे द्यायची. त्यातून मी रस्त्याकडेला विकत मिळणारं चिकन किंवा मटण करीचं जेवण विकत घेऊ शकायचो. मला वाटायचं ही तर मजाच आहे. माझ्या मनात आलं की आपण ही बायकांची दलाली करतो हे त्या लहान मुलाला माहिती तरी असेल का? आणि मग तुझ्या शाळेचं काय? माझं नाव मार्कंडेय शाळेत घातलेलं होतं. रात्रीचे 2-3 गिराईकं बायांकडे घेऊन जाण्याचं माझं काम चालायचं आणि शाळा तर सकाळी 7 भरायची, त्यामुळे मी शाळेत जाऊच शकायचो नाही. तो मला सांगत होता. तो लक्ष्मीबाईचा शेजारी होता. लक्ष्मीबाई कोठेवाली दररोज तिच्या ताब्यात असलेल्या पोरींना छळायचे नवनवीन मार्ग शोधत असे. तिची कहाणी फार भयानक आणि तिरस्करणीय आहे. तिच्या घरी तिचे स्वतःचेच नियम चालत. उदाहरणार्थ, मुलींनी 24 कोणत्याही वेळेला ग्राहक आला तरी त्याला सुख दिलंच पाहिजे. त्याबद्दल लक्ष्मीबाई देईल तेवढे पैसे मुलीने विना तक्रार घेतले पाहिजेत. कोणताही प्रश्न विचारायचा नाही. त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला तर ती मुलींना सिगरेटचे चटके द्यायची, लोखंडी सळ्यांनी मारायची, त्यांच्या तोंडात विष्ठा कोंबायची, नाहीतर त्यांच्या योनीत लाल मिरचीची पूड ठासायची. तिच्या घरातल्या एका पोरीवर तर तिनं रॉकेल टाकून जिवंत जाळून तिला मारून टाकलं होतं. आश्चर्याची गोष्ट अशी की तिच्या कोणत्याही गुन्ह्यासाठी तिला कधीही तुरुंगात टाकण्यात आलं नाही. गावातले गुंड मवालीसुद्धा सगळे तिला घाबरत असत. ती फक्त क्रूरच नव्हती, कामविकृतही होती. तिला लहान मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटायचं. तिच्या घरातली एक मुलगी होती रखमा. तिला 5 मुलगे होते, परशुराम, रवी, सोमनाथ, खंड्या आणि संतोष. ती त्यांना त्यांच्या चड्ड्या काढायला लावायची आणि त्यांची शिसणं स्वतःच्या कानात घालून घ्यायची आणि मग त्यांनी त्या शिसनानं तिच्या सर्वांगाला स्पर्श करायचा असे. आणि मग त्या मुलांचं काय झालं पुढे? मी कापऱ्या आवाजात विचारलं. परशुराम कुठंतरी नाहीसा झाला, पण बाकीच्यांना मात्र गिरीश सरांनी आणि त्यांच्या शाळेनं वाचवलं. तसं पाहिलं तर पावशाळेमुळे आमच्यापैकी बऱ्याच जणांना त्यांचं जीवन परत मिळालं. कुरापट्टी पुढे सांगू लागला. पहिल्यांदा मला पावशाळा आवडायची नाही. मला जर कोणी काही बोललं तर मी सरळ त्या 14 नंबर शाळेत जाऊन पावशाळेला जी एकच खोली दिलेली होती तिथे जायचो आणि तिथली ट्यूबलाईट म्हणा किंवा जे काही हाती लागेल ते तोडून फोडून टाकायचो. इतका माझ्यामध्ये राग साचलेला असायचा त्या काळात. का बरं, तू तर पैसे मिळवून रोज मज्जा करत होतास ना? मी हलकेच त्याला डिवचलं. नाही, माझ्या भावाला काहीतरी होत होतं. त्यानं त्याचं दुकान बंद केलं आणि तो लक्ष्मीबाईच्या घरातच राहू लागला होता. तो जोगता झाला होता. त्याला बायकांसारखं लुगडं नेसून गल्लीत फिरून भिक्षा मागताना पाहून माझ्या आईवडिलांना फार दुःख व्हायचं. शेवटी एक दिवस तो कुठेतरी गायबच झाला. स्त्रीला जोगतीण आणि पुरुषाला जोगता म्हटलं जातं. हे शब्द देवदासी परंपरेतलेच असून त्याचा अर्थ देवाला वाहिलेली लेकरी. भारतात देवळात आपली कला सादर करणाऱ्या देवदासीसुद्धा अस्तित्वात आहेत. धार्मिक रूढीच्या नावाखाली अगदी वयाच्या 5व्या वर्षीसुद्धा या मुली देवी यल्लम्माच्या देवळाला देऊन टाकल्या जातात. देवी यल्लम्मा ही जगज्जननी मानली जाते. तिथे सर्वात प्रथम मंदिराच्या पुजाऱ्याकडूनच या मुलींचा कौमार्यभंग केला जातो, म्हणजेच लैंगिक शोषण केले जाते. पूर्वीच्या काळात देवदासींना आदर आणि मानसन्मान दिला जाई. राजाच्या दरबारात त्यांचे सत्कार होत. आता मात्र देवदासी फक्त सार्वजनिक मालमत्ता या रूपातच उरले आहेत. गावातील कुणीही पुरुषानं येऊन भोग घ्यायचा आणि छळही करायचा. बालवयातील देवदासींचे कुटुंबीय असं मानतात की आपण आपली कन्या देवासाठी त्यागली तर त्याचं फळ म्हणून पुढच्या जन्मात आपले चांगले निर्वाण होईल आणि उच्च जातीत जन्म मिळेल. त्यासाठी या जन्मी त्यांच्या मुलीला जिवंतपणीच नरकवास भोगावा लागेल याचं त्यांना काहीच वाटत नाही. या देवदासींची पुढची अपरिहार्य पायरी म्हणजे एखाद्या वेश्यागृहात जाऊन राहायचं आणि दररोज शरीर विकून पोट भरणारी, शरीर विक्रय करणारी स्त्री म्हणून आयुष्य घालवायचं. इतर वेगवेगळ्या समाजांमध्ये देखील अशाच प्रथा आढळून येतात. लहान मुलींच्या देहाचा बाजार करणे हे पवित्र आणि देवासाठी केलेलं कर्तव्य समजलं जातं. 1947 द मद्रास देवदासी प्रिव्हेन्शन ऑफ डेडिकेशन ॲक्ट हा कायदा पास करण्यात आला. 1988 देवदासी ही प्रथाच भारत देशात रद्दबातल ठरवण्यात आली. तरीही ती अजूनही सुरूच आहे. याचे श्रेय अंधश्रद्धा, दारिद्र्य, जातीयता, निरक्षरता आणि धार्मिक रूढी यांना जातं. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात लहान मुलांना खूप मोठ्या प्रमाणात या देवदासी प्रथेत ढकललं जातं. दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा शरीर विक्रयाच्या व्यवसायात येणाऱ्या महिलांमध्ये जास्तीत जास्त देवदासींचा भरणा असतो यात शंकाच नाही. आपण आधुनिक जगात जगत असतो परंतु अजूनही आपण अंधश्रद्धा आणि दुटप्पी वागणं यांच्या जाळ्यात गुरफटलेलेच आहोत. अजून आपल्या देशात आई वडील आपली पोटची मुलं देवाला, खास करून देवीला अर्पण करतात. देवदासी किंवा जोगतिणी यांच्याबद्दल मराठीत एक म्हण म्हटली जाते, देवदासी देवाची, बायको साऱ्या गावाची. यावरून आपल्या लक्षात येतं की देवदासींसोबत लैंगिक जबरदस्ती, बलात्कार, गुदोपभोग, हिंसा हे सर्वच सहज घडू शकतं आणि आपोआपच त्यांच्या वाट्याला लैंगिक समागमातून पसरणारे रोग आणि कोणतेही अधिकार नसलेलं जीवन येतं. पुरुष देवदासी किंवा ज्यांना जोगते म्हणतात ते नेहमी बायकांसारखी साडी नेसून राहतात. त्यांना सुद्धा पुरुषांकडून लैंगिक शोषणाचा त्रास भोगावाच लागतो. कुरापट्टी त्याची कहाणी पुढे सांगू लागला. काही महिन्यांनी लोक आम्हाला सांगू लागले की त्यांनी भावाला तुळजापूरमध्ये पाहिले. नगरपासून 250 किलोमीटरवर आंध्र प्रदेशच्या सीमेवर हे शहर आहे. माझा भाऊ तिकडे साडी नेसून भीक मागत फिरत होता. त्याला वाटत होतं लोक त्याला जोगता म्हणजे देवाचा माणूस समजत असतील, पण जग त्याचं वर्णन हिजडा असंच करतं. आपण सर्वांना सारखंच वागवलं पाहिजे. कुणाही दोन व्यक्तींमध्ये स्वखुशीनं शारीरिक संबंध असतील, मग ते कोणत्याही लैंगिक प्राधान्याचे असोत, ते इतरांनी मान्यच केले पाहिजेत अशी वाक्य म्हणणं फार सोपं असतं. परंतु अशा गोष्टी जेव्हा येऊन तुमचा दरवाजा ठोठावतात तेव्हा तत्वज्ञान खिडकीतून उडून बाहेर जातं आणि उरतं ते फक्त कमालीचं दुःख, शरम आणि असुरक्षितता. कुरापट्टी अगदी नेहमीच्या स्वरात हवा पाण्याच्या गप्पा माराव्यात तसा बोलत होता, पण त्याच्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यात मला दुःखाची छाया स्पष्ट दिसत होती. माझी आई त्याला शोधत इतका लांबचा प्रवास करून थेट तुळजापूरला जाऊन पोचली. तिथल्या देवळाजवळ तो तिला दिसला. साडी नेसून खूप मेकअप लावून भीक मागत होता. तिनं त्याला घरी परतण्याचा खूप आग्रह केला. मग आता कुठे असतो तो? खूप वर्ष झाली त्याला जाऊन. अफूचा ओव्हरडोस खाऊन मेला तो. कुरापट्टीचं शालेय शिक्षण संपल्यानंतर आता तो स्वतंत्र तरुण झाला होता. अजूनही नेहमी गिरीशबरोबर हिंडत असायचा. संस्थेला आता स्नेहालय हे नाव मिळालं होतं आणि त्याचं पहिलं ऑफिस त्याच चित्रा टॉकीज समोरच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत थाटण्यात आलं होतं. ती खोली ताब्यात घेऊन गिरीशने त्याची डागडुजी करून घेतली होती. सकाळी पावसाळ्याचं सेशन झालं की गिरीश आणि त्याची पोरं म्हणजे यशवंत कुरापट्टी, दीपक बुरम, प्रवीण मुत्याल आणि इतर काही जण कुदळ, फावडी, खोरी, खुरपी अशी अवजारं आणि पाण्याच्या मोठाल्या बाटल्या घेऊन मुथा यांनी दिलेल्या माळरानासारख्या जमिनीवर झाडं लावायला जायची. काम कष्टाचं होतं आणि दिवसाच्या शेवटी प्रत्येकजण थकून जायचा. ते जाताना पावसाळ्याचे उरलेले ब्रेड आणि 10 रुपयांना मिळणारी एकच मिसळीची प्लेट बरोबर घेऊन जायचे. मी त्या वेळेला एक जोडधंदा पण करत होतो, कुरापट्टीनं कबुली दिली. कसला धंदा? मी विचारलं. मी एक खासगी लॉटरी तिकिटांचा स्टॉल टाकला होता आणि स्नेहालयाच्या ऑफिसजवळ एक छोटं हॉटेल चालवायचो. तसा तो इझी मनीच होता, इझी कम आणि इझी गो. मी पुन्हा दारू आणि इतर व्यसनांकडे झुकायला लागलो होतो. गिरीशनी त्यांना स्नेहालयाची स्वतःची जागा बघायला नेलं तेव्हा तो 12 वर्षांचा होता. ती जागा खूप दूर नगर MIDC च्या पार एका टोकाला शहरी वस्तीपासून लांब होती. तिथं काहीही नव्हतं. गवताचं एक पातसुद्धा उगवलेलं नव्हतं. ऑक्टोबर महिना होता. आकाशात एकही ढग दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. जमिनीवर काही शोधताना कुरापट्टीचे डोळे थकले पण काहीच नजरेस पडलं नाही. सर, इथं तर काहीसुद्धा नाही, कुरापट्टी कुरकुरला. जिथे काहीच नसतं तिथे आपण काहीही आणि सगळं काही निर्माण करू शकतो, गिरीश तडफेनं आणि निश्चयपूर्वक म्हणाला. कुरापट्टीनं मान डोलावली. त्याला आता माहिती झालेलं होतं की गिरीश सर प्रत्येक गोष्टीकडे कसे वेगळ्या नजरेने पाहतात. त्याला त्याचं नवं जीवन आवडायला लागलं होतं कारण गिरीश त्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बरोबर घेऊन जायचा. तिथं त्याला चांगले चांगले पदार्थ खायला मिळायचे. बऱ्याच वेळा ते लग्नाच्या ठिकाणी मागच्या बाजूनं शिरायचे. जेवणाच्या थाळीत वाढून घेतलेले पण हातसुद्धा न लावलेले पदार्थ टाकून देण्यासाठी येत. ते सगळे गिरीश आणि त्याचे तरुण शिलेदार स्टीलच्या डब्यात भरून घेऊन जात. पक्वान्न, मसाले भात, भाज्या, पुऱ्या सगळं पावसाळ्यात नेऊन मुलांना वाटून देत असत. उरलेलं मुलांच्या आयांना देखील घरी खाण्यासाठी पाठवून देत. कुरापट्टीनं मला हे सांगितलं तेव्हा मला ते कसं तरीच वाटलं. इतरांच्या पानातले टाकलेले पदार्थ या विचारानं मी अस्वस्थ झाले. अहो, हे तर काहीच नाही. आम्ही हॉटेल्समध्ये पण जायचो आणि मालकाच्या परवानगीनं लोकांनी न खाल्लेले आणि कचऱ्यात टाकलेले पदार्थ गोळा करून आणत होतो. आम्ही जे त्यापूर्वी कधीच चाखले नव्हते असे पदार्थ आम्हाला खायला घालावे असं गिरीश सरांना वाटे. कुरापट्टी पुढे सांगू लागला, आम्ही नगरचं जे स्मशान आहे अमरधाम तिथं जायचो. लोक मृत व्यक्तीला नारळ तेल तूप वाहत असत, आम्ही ते पण घेऊन यायचो, त्यातून अन्न शिजवायचो. हे ऐकून मी फक्त गळ्यात दाटलेला आवंढा गिळला. कुरापट्टी सांगत होता त्यावर कसा विश्वास ठेवावा. गिरीशला पुढच्या वेळी भेटले तेव्हा मी विचारलं, कारण माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. गिरीशनी हसून मला आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला. नुसतं तेवढंच नाही, नव्या गाड्यांना किंवा घरांना नजर लागू नये म्हणून लोक लिंबू मिरची टांगतात ना, त्यानंतर रस्त्यावर फेकल्या गेल्या की आम्ही गोळा करून आणायचो आणि आमच्या जेवणात वापरायचो. तू सुद्धा ते अन्न खायचास? विश्वास न बसून मी विचारलं. माझी मुलं जे अन्न खायची तेच मी खायचो, असं त्याचं साधं सरळ उत्तर होतं. तुम्ही विशालला भेटा, त्याची कहाणी काळजाला भिडणारी आहे, त्यानं मला आग्रह केला.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः प्रसारित होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 99707044455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत 160 किलोमीटर शर्यत पार करणारे मॅरेथॉनपटू विलास भोजने यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद।
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अजय धोपावकर। तुम्ही 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं जरी कुठल्या सर्वसामान्य माणसाला पळायला सांगितलं तर त्याला आत्ताच्या या तरुणाईला अशक्य पळाय वाटेल अशी परिस्थिती आहे। परंतु आपण कोणाला सांगितलं की 160 किलोमीटर धावण्याची किमया आपल्या नगरच्या व्यक्तीने केलेली आहे असं जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। अशी कामगिरी आपल्या येथील सिव्हिल इंजिनियर विलास भोजने यांनी केलेली आहे। त्यांनी तब्बल 160 किलोमीटर कुठलेही न थांबता आणि पूर्णपणे 160 किलोमीटर धावण्याची किमया त्यांनी साधली आहे। तर त्याचबरोबरीने त्यांनी कॉम्रेड मॅरेथॉन आणि दक्षिण आफ्रिकेतली, त्याचबरोबरीने 42 किलोमीटर अंतराच्या फुल मॅरेथॉन, 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन, असंख्य मॅरेथॉन त्यांनी आपल्या 12 वर्षात कापलेले आहेत। तर असे विलास भोजने सर आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी रेडिओ नगर मध्ये अगोदर स्वागत करतो। 160 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन झाली ती डिसेंबर 2025 ला, तर त्याबद्दल अगोदर सांगा सर।
2: तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो। माझं नाव विलास भोजने, बाय बॅकग्राऊंड मी एक सिव्हिल इंजिनियर आहे। रनिंगची आवड ही मला लहानपणीपासून होती की माझं जे शालेय शिक्षण आहे बालेवाडी ते 10वीपर्यंत पब्लिक स्कूल हॉस्टेलमध्ये झालेलं आहे आणि तिथं स्पोर्टला वेळ असायचा। संध्याकाळी 4 ते 7 पर्यंत मला खेळण्यासाठी वेळ असायचा। तिथं माझी ही आवड निर्माण झाली मला रनिंगची आणि ती आवड मी तशी मी
1: कंटिन्यू
2: म्हणजे ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेस ती सुटली, पण परत थोडस स्वतःकडे लक्ष द्यावा, फिटनेसकडे लक्ष द्यावा म्हणून 2011 ऍज अ फिटनेस चांगला व्हावा म्हणून परत रनिंग चालू केली।
1: बरं बरं। तुम्ही काही स्पर्धा वगैरे खेळायचे का मुळा पब्लिक स्कूल कडनं काही?
2: हा, खो खोचा प्लेअर होतो आणि खो खो प्लस ऍथलेटिक्सच्या 100 मीटर 200 मीटर
1: असे इव्हेंट करायचे,
2: 1500 मीटर 3000 मीटरच्या इव्हेंट मध्ये पण पार्टिसिपेट करायचे।
1: मग काही यश मिळवलंय का कुठलं असं
2: त्याच्या? खो खोला डिव्हिजन लेवल पर्यंत गेलो
1: मुळात शाळेकडनं,
2: हा, आणि डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत त्यावेळेस 800 मीटर किंवा 3000 मीटर पर्यंत 3 किलोमीटरच्या मॅरेथॉन याच्या स्पर्धेमध्ये डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत खेळले।
1: पण त्याच्यात क्रमांक वगैरे मिळालाय का?
2: क्रमांक त्याच्यात 3रा 4था असा,
1: म्हणजे विभागापर्यंत खेळलात तुम्ही?
2: हा, विभाग।
1: आणि नंतर मग सिव्हिल इंजिनियर कुठे केलं तुम्ही?
2: सिव्हिल इंजिनियर आपलं वेळात घाटात।
1: हा हा। तोपर्यंत तुम्ही जे इंजिनिअरिंग चालू असताना काही प्रॅक्टिस वगैरे काही नव्हती?
2: नाही, काही नव्हती। 10वीपर्यंतच तो म्हणजे रनिंग किंवा खो खो खेळायला जायचो। त्यानंतर मग 10वी झाल्यानंतर 11वी 12वी सायन्स घेतल्यामुळे आणि नंतर डिप्लोमाला गेल्यानंतर आणि त्यानंतर व्यवसायात पडल्यानंतर मग ते तो मध्ये गॅप पडला, पण हेल्थ थोडस वजन वाढलं होतं, परत फिटनेस चांगली करावं म्हणून परत मी ते आपल्या चांदबी बीच्या मालावर वॉकिंग चालू केली। त्यानंतर रनिंग चालू केली, फक्त 5 किलोमीटर फिटनेस साठीच रन करायचो। पण 2014 ला जसं आपले द नगर रायझिंग फाउंडेशनची नरेंद्र फिरंदेंची मॅरेथॉन चालू झाली, त्यानंतर परत मग मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायला चालू केलं।
1: पहिली मॅरेथॉन तुमची 2014 ला? हा, 14 ला।
2: पण म्हणजे मी कारण की त्यावेळेस काही सोशल मीडिया नव्हतं, काही माहिती नव्हतं मॅरेथॉनचं, असंच आम्ही मालावर जात होतो। त्यावेळेस कळलं की अशी अशी मॅरेथॉन, आम्ही डायरेक्ट तिथे गेलो। आम्हाला वाटलं स्पॉट रजिस्ट्रेशन आहे, पण ते स्पॉट रजिस्ट्रेशन वगैरे काही नव्हतं, पण आम्ही मग तिथून ती मालापर्यंतच्या बेसपर्यंत होती आणि तिथून रिटर्न यायचं होतं आपल्या फिरदेशाळेमध्ये। पण आम्ही स्पर्धेत भाग नव्हता घेतला, त्याच्यामुळे त्यांनी ज्यावेळेस 21 किलोमीटर लोक ज्यावेळेस सोडलं, स्पर्धक सोडले, त्यांच्यावर आम्ही पळलो आणि बेसपर्यंत 10.5 किलोमीटर पूर्ण केलं आणि रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, त्याच्यामुळे तिथूनच आम्ही आमच्या गाड्यात बसून आलो।
1: अरे, 10.5 किलोमीटरची अंतराची पूर्ण केली पाहिजे।
2: 2015 ला रजिस्ट्रेशन करून तेव्हापासून मॅरेथॉनचा प्रवास चालू झाला।
1: मित्र वगैरे होते का तुम्ही असे चांदबीबीच्या मारावर फिरायला?
2: बरेचसे आम्ही ग्रुप होता आमचा, चांदबीच्या मॉर्निंग ग्रुप होता आमचा, बरेचसे मित्र वगैरे जायचो आम्ही।
1: मग खरी ओळख तुम्हाला ती 10.5 किलोमीटर अंतराची पूर्ण केल्यानंतर झाली?
2: हो।
1: म्हणजे मॅरेथॉन नावाचा प्रकार काय असतो
2: ते
1: समजलं। मग नंतर मग पुढची मॅरेथॉन पूर्ण केली, मग काय भाग घेतला का काय?
2: हा 2015 ज्यावेळेस नगर आहे त्यांची मॅरेथॉन होते त्यावेळेस मग 2015 रजिस्ट्रेशन करून भाग घेतला.
1: रितसर एकदम
2: रितसर भाग
1: 21 किलोमीटर केली का पहिली?
2: हा डायरेक्ट 21 किलोमीटर.
1: अरे बापरे, मग त्याच्या अगोदर कुठली मॅरेथॉनच वगैरे असं काही नाही, फक्त रनिंगची प्रॅक्टिस आणि त्याच्यावरच तुमचं चालू होतं?
2: हो.
1: बर मग आणि तुमचा ग्रुपही त्यावेळेस पळायचा का?
2: नाही, आमचा ग्रुप साधारणतः 2017 स्थापन झाला. आमचा बरेचसे मित्र एकत्र येऊन आम्ही आमचा नगर राईज आयल्या नगर रनर्स क्लब हा एक ग्रुप आहे आणि त्याच्यात उत्कृष्ट चांगले रनर आहेत.
1: मग त्याच्यानंतर ती 21 किलोमीटर तुम्ही पहिली 2015 पूर्ण केली, मग किती वेळ लागला होता त्यावेळेस तुम्हाला?
2: त्यावेळेस काहीतरी 2 तासाच्या आसपास वेळ.
1: म्हणजे छान तुमचा परफॉर्मन्स होता.
2: हो.
1: म्हणजे एक त्यांचा क्रायटेरिया असतो 2-2 तासात पूर्ण करा 21 किलोमीटर, तो तुम्ही पूर्ण केला भाऊ.
2: हो.
1: त्यावेळेस तुम्हाला काय वेगळेपण वाटलं की रनिंग मध्ये, म्हणजे रेग्युलरची प्रॅक्टिस आणि मॅरेथॉन मध्ये असा फरक तुम्हाला जाणवला का?
2: रेग्युलरच्या प्रॅक्टिस मध्ये काही आपल्याला ध्येय नसतं, कोणी स्पर्धक नसतात बरोबर आणि ते फक्त आपलं पळायचं म्हणून पळायचं, पण ज्यावेळेस मॅरेथॉन मध्ये असतो स्पर्धक असतात आपल्या आणि आपल्याला ती गोल असतो ना 21 किलोमीटर पूर्ण करा, त्याच्यामुळे आणि बाकीचा सपोर्ट असतो, लोकांचा सपोर्ट असतो.
1: 21 नंतर मग पळत कुठल्या स्पर्धा केल्या?
2: त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस 2015 आपले इथले एक उत्कृष्ट रनर डॉक्टर तारडे सर ची फेसबुकवर पोस्ट पाहिली, ते सातारा एकदा मॅरेथॉनला गेले होते, त्यांनी ती पोस्ट टाकली होती.
1: बर.
2: त्यावेळेस कळलं की आपल्या जिथं नगरमध्ये जशी मॅरेथॉन भरते तशा बाहेर म्हणजे शहरांमध्ये पण मॅरेथॉन भरते.
1: बर बर बर.
2: त्यानंतर मग 2016 पुण्याला मॅरेथॉनला गेलो, त्यानंतर मग अशा सातारा झालं, बारामती झालं.
1: हाफ मॅरेथॉनच केला का पूर्ण त्यावेळेस?
2: नाही, पुण्याला 2016 हाफ मॅरेथॉन केली आणि त्यानंतर 17-42 किलोमीटरची पुण्याची पहिली मॅरेथॉन.
1: ती कुठली होती?
2: ती PNB ची एक मॅरेथॉन होती.
1: मग ती 42 ची पहिली ठरली तुमची?
2: हो, 42.
1: आणि मग त्यावेळेस टायमिंग वगैरे किती मिळालं?
2: 4:30, 4:30
1: म्हणजे ती पहिली मॅरेथॉन आणि पहिला अनुभव तुमचा आला म्हणजे 42 ची आणि नंतर मग तुम्ही फुल मॅरेथॉनच करायला लागला असाल नंतर?
2: हा नाही, फुल प्लस हाफ करायचो.
1: आपल्या नगरला हाफ मॅरेथॉन व्हायचे तर हाफ मॅरेथॉन करायचे, पण जिथं फुल मॅरेथॉन असेल त्यावेळेस ती पूर्ण करायचे.
2: टेक्निकली कसं, वर्षातून साधारणतः 1-2 तुम्ही जास्तीत जास्त फुल मॅरेथॉन कराव्यात. मग आम्ही टाटा मुंबई ही एक फुल मॅरेथॉन करतो आणि त्याच्या आधी एखादी एक फुल मॅरेथॉन करतो,
1: बाकी तर मग हाफ मॅरेथॉन. मग तुम्ही 5-10 असे किलोमीटर पळालाच नाहीत का कधी?
2: नाही, तसं प्रॅक्टिस रनला 5-10 किलोमीटर होतच ना.
1: नाही नाही, मॅरेथॉन मध्ये.
2: मॅरेथॉन मध्ये नाही पळत.
1: तुम्ही हाफ मॅरेथॉनच?
2: हा, सुरुवात ही माझी मॅरेथॉन मध्ये हाफ मॅरेथॉन पासून सुरू.
1: हा हा हा. मग किती मॅरेथॉन झाल्यात तुमचे सर आतापर्यंत? फुल मॅरेथॉन आणि अंदाजे
2: मॅरेथॉन कमीत कमी तरी 20 आसपास झाले असतील, हाफ मॅरेथॉन 30-35 तरी झाले.
1: अरे, दरवर्षी तुम्ही 2 मॅरेथॉन फुल मॅरेथॉन करणारच?
2: हो,
1: असं प्रॅक्टिस तुमचं शेड्यूल आहे. हाफ मॅरेथॉन त्याच्या बरोबरीने असतील तर त्या. मग तुम्हाला त्याच्यानंतर मग पुढे कुठल्या कॉम्रेडची केली ना तुम्ही 89 ची?
2: आता कसं आमचा ग्रुप जमलाय, ग्रुपमध्ये आता सोशल मीडियामुळे कुठं कुठं मॅरेथॉन भरतात आणि म्हणजे कोणत्या कोणत्या मॅरेथॉन चांगले आहेत आणि आपण जाऊ शकतो हे याची एक ओळख होती. कोणीतरी चर्चा करतं किंवा हे काढतं, त्यानुसार आम्ही म्हणजे 4 मित्र आम्ही गेलो होतो साऊथ आफ्रिकेला.
1: कोण कोण होते ते?
2: माझ्या बरोबर जगदीप मक्कर, योगेश खरपुडे आणि गौतम जायबाय आणि मी, असे 4 जण आम्ही 2023 आम्ही ती कॉम्रेड मॅरेथॉनला गेलो.
1: बर बर. 89 किलोमीटरची?
2: हा.
1: आणि त्याला काय पात्रता वगैरे असती का काय?
2: हा, त्याला पात्रता होती, म्हणजे आपल्या इंडियातल्या टॉपच्या जे मॅरेथॉन आहेत ज्या क्वालिफाय असतात ते 4:50 तुम्हाला फुल मॅरेथॉन पूर्ण करावं लागते, तुम्ही तिथं पात्र होतात.
1: तुम्हाला त्यावेळेस कुठली स्पर्धेचं तुम्हाला पात्रतेसाठी योग्य ठरली?
2: मी टाटा मुंबई मॅरेथॉन. हा,
1: ती पूर्ण तुम्ही चौघांनी?
2: हा, चौघांनी.
1: अरे, नगरच्या चौघ तुम्ही तिथं जाऊन तुम्ही आपल्या नगरचा आणि भारताचा झेंडा रोवला. मग ती किती किलोमीटरची किती वेळात पूर्ण केली ती?
2: ती 89 किलोमीटरची मी 10:18 पूर्ण केली होती.
1: त्याचा क्रायटेरिया आहे का किती वेळात करायची असं काही?
2: ती 12 तासाच्या कम्प्लीट करावं लागते.
1: मग ती 10 तासात पूर्ण केली?
2: हो, आणि 12 तासात तर कम्प्लीट करावंच लागते. ती सुद्धा तिला 5 कट ऑफ टाइम असतात. पहिले 30 किलोमीटर 4:30 तासात, त्यानंतर 50 किलोमीटर, 61 किलोमीटर आणि 81 किलोमीटर अशी मध्ये त्याला कट ऑफ असतात.
1: हा, त्यांनी ते ह्याच्यात पूर्ण न करायला बाद केलं जातं का?
2: हा, त्या कट ऑफ त्या टायमाच्या आज जर तुम्ही पुढे गेले तरच तुम्ही पुढे पाहू शकतात, नाही तर मग तुम्ही तिथंच तुम्ही हे होता.
1: अरे बाप, तुम्ही चौघांनी पूर्ण केली?
2: हो, चौघांनी.
1: आणि त्या डोंगर वगैरे असतात ना त्याच्यामध्ये?
2: हा, तिथं 5 डोंगर आहेत, हिल्स आहेत, त्याला एलिव्हेशन आहे. त्याला दोन प्रकार असतात, म्हणजे ती मॅरेथॉन जी कॉम्रेडची मॅरेथॉन बीटर मॅट्रिक शहरापासून तर डर्बन शहरापर्यंत असते ती, तिला डाऊन हिल म्हणतात. आणि ज्यावेळेस डर्बन पासून तर पीटर मॅट्रिक या शहरापर्यंत ज्यावेळेस असते तिला अप हिल म्हणतात. ज्यावेळेस डाऊन हिल असते तिला 1200 इलेव्हेशन असतं, अप हिल ला जवळपास 1800 इलेव्हेशन असतं.
1: म्हणजे किती किलोमीटर असते चढायची?
2: तीच नाही,
1: 89 नाही
2: सांगता, 87 ते 90 किलोमीटरच्या आसपास अंतर असतं, थोडंफार कमी जास्त होतं प्रत्येक.
1: आणि तुम्ही नगर मधले एक पहिलेच असे चौघ होते का कॉम्रेड करणार, याच्या अगोदर करणार?
2: आमच्या अगोदर पण कॉम्रेड मॅरेथॉनला गेलेलो होते लोक.
1: आणि त्यावेळेस तुमचं नंतर मग पुढे तुम्ही प्रॅक्टिस चालूच ठेवली का?
2: हा, प्रॅक्टिस आमची चालूच असते.
1: आणि मग आता तुम्ही जी 160 किलोमीटरची केलेली आहे ती त्याबद्दल सांगा ना सर.
2: मागच्याच वर्षी या गेल्या वर्षी 2025 म्हणजे 6-7 डिसेंबरला 2025 आम्ही ही बॉर्डर दी बॉर्डर रन म्हणतात त्याला, हेल रेस म्हणून नाव ओळखली जाते ती. हेल रेस म्हणजे नरक रेस म्हणायची थोडक्यात हेल रेस, या नावाने तिला संबोधलं गेलं. ही ज्यावेळेस आम्ही ठरवलं या मॅरेथॉनला जायचं, सांगता आम्ही त्याच्या आधी आम्ही 5 महिने प्रॅक्टिस केली. म्हणजे आमचा प्रवास प्रत्येक किलो महिन्याला आमचा एक लॉंग रन असायचा. पहिल्या महिन्याचा लॉंग रन आमचा 50 किलोमीटर झाला, नंतर आम्ही 65, त्यानंतर 75 आणि शेवटचा 100 किलोमीटरच्या रनची प्रॅक्टिस केली. त्यानंतर आम्ही तिथं गेलो.
1: तर तिथं किती स्पर्धा कुठून कुठे होती?
2: ती बॉर्डर रन जी आहे ती स्पर्धा जैसलमेर शहरापासून ते लॉंगेवाला बॉर्डर जिद्ध ज्या ठिकाणी आपली 1971 पाकिस्तान बरोबर लढाई झाली त्या ठिकाणी ती एंड होती.
1: आणि ही कोणी आयोजन केलं होतं त्याच?
2: ती हरियाणाचे लोक आहेत, ती त्या लोकांनी अरेंज केली होती.
1: किती जण याच्या अगोदरही त्या मॅरेथॉन होतात का?
2: हा, बऱ्याच दिवस
1: 160 किलोमीटर. आणि मग जगभरात अशा किती किलोमीटरच्या मॅरेथॉन जास्तीत जास्त आहेत?
2: आता ही 100 माईलची होती,
1: 160 किलोमीटर.
2: हा, 160 किलोमीटर. एक 135 माईलची पण आहेत. आणि अशा बऱ्याचशा मॅरेथॉन आहेत की त्या अशा अल्ट्रा मॅरेथॉन ज्या 50 किलोमीटरच्या पुढच्या ज्या मॅरेथॉन म्हणून ते अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये मोडतात. आणि अशा असंख्य मॅरेथॉन प्रत्येक देशात अशा मॅरेथॉन होत राहतात.
1: बरं. आता तुमच्या बरोबर अजून दोन सहकारी होते ना 160 किलोमीटरला? कोण?
2: माझ्या बरोबर गौतम जायबाई होते आणि हरीश काबरा म्हणून हे अजून दोन माझे सहकारी होते.
1: बरं. तुम्ही किती वेळात पूर्ण केली 160 किलोमीटर?
2: ही स्पर्धा मी 19 तास 22 मिनिटात ही 160 किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली.
1: बरं. आणि जायबाईंनी?
2: त्यांनी 26 तास 38 मिनिटात पूर्ण केली.
1: बरं. आणि
2: हरीश काबरा यांनी 24 तास 51 मिनिटात पूर्ण केली.
1: म्हणजे नगर मधले अशी 160 किलोमीटर मॅरेथॉन करणारे तुम्ही तिघेच पहिले आहात.
2: हो.
1: म्हणजे खूपच मोठी अचीवमेंट तुमच्याकडनं घडली. म्हणजे न भूतो न भविष्यती, म्हणजे साधं रन करणं 1 किलोमीटर जरी पळणं सर्वसामान्याला शक्य नाही आत्ताच्या धक्काधक्कीच्या दिवसात. आणि एकूण जर मोबाईलचं जो अतिक्रमण पाहिलं तर खूप कठीण आहे. म्हणजे नवीन पिढी तितकी साथ मिळतीये का काय तुम्हाला काय वाटतं सर?
2: तरी पण एवढ्या 4 ते 5 वर्षात आपल्या नगरमध्ये रनिंग कल्चर चांगलं वाढत चाललंय आणि बरेचसे रनर्स तयार होत आहेत किंवा रनिंगला लोक येत आहेत.
1: बरोबर. तुमची प्रॅक्टिसची पद्धत सांगा ना सर.
2: प्रॅक्टिसची पद्धत आठवड्यातून आम्ही 4 दिवस रन करतो आणि 2 दिवस ट्रेनिंग असते आणि 1 दिवस रेस्ट असतो. म्हणजे 1 दिवस आम्ही इंटरवल रन करतो, त्यानंतर 1 दिवस टेम्पो रन असतो.
1: म्हणजे काय इंटरवल रन? म्हणजे
2: इंटरवल म्हणजे स्प्रिंट असतात, 100, 200, 300, 400, 600, 500 स्प्रिंट असतात. स्प्रिंट मारायची आणि तेवढंच, जर तुम्ही 400 मीटरची स्प्रिंट मारली तर येताना स्लो पळायचं, जॉग करायचं, त्याला इंटरवल रन म्हणतात. त्यानंतर 1 दिवस टेम्पो रन असतो. एक टेम्पो रन म्हणजे सांगता 6 किलोमीटर, 8 किलोमीटर, 12 किलोमीटरचा एक टेम्पो, म्हणजे एकसारख्या स्पीडने पळायचं. मॅरेथॉन स्पीड जो असतो त्या स्पीडमध्ये आपण
1: बर
2: पळायचं, त्याला टेम्पो रन म्हणतात. आणि इझी HR हार्ट रेट बेसिक रन असतो. इझी रन, एक ठराविक हार्ट रेटला तुम्हाला इझी हार्ट रेटला पळावं लागतं. आणि रविवारच्या दिवशी लॉंग रन असतो.
1: बर. लॉंग रन किती किलोमीटर असं काही
2: डिपेंड, आता पुढे कोणती मॅरेथॉन करायची त्यानुसार प्रॅक्टिस असते. 18 किलोमीटर, 21 किलोमीटर, 30 किलोमीटर पर्यंत लॉंग रन असतात. तर पुढे 42 किलोमीटरची मॅरेथॉन असेल तर त्यानुसार 30, 32, 34, 35 किलोमीटर पर्यंतचे लॉंग रन असतात.
1: मग शेड्यूल प्रमाणे जर आपण पूर्णपणे हे केलं तर तुम्हाला इंजुरीच प्रमाण कमी होतं का काय? आणि दम जो आहे, दम कमी जास्ती होण्याचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये पण फरक पडतो का?
2: रनिंग स्पोर्ट हा, याच्यात इंजुरी होतीच. म्हणजे
1: स्नायूचं दुखापत.
2: हा, स्नायूंची दुखापत, कारण की ज्यावेळेस तुम्ही एवढ्या प्रमाणात पळता किंवा आता 160 किलोमीटर पळणं 90 किलोमीटर पळणं ते आपण एका दिवसाकरता पळतो, पण त्याच्या आधी तुम्हाला 4 महिने 5 महिने प्रॅक्टिस
1: करावं लागते.
2: ओव्हर एक्झर्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस थोडीफार इंजुरी होण्याचे चान्सेस असतात, आणि मॅरेथॉन मध्ये थोडस आपण जास्त एफर्ट निपवतो त्या केसमध्ये पण तुमचं हायड्रेशन डिहायड्रेशन वगैरे झालं, इलेक्ट्रोलाइट कमी झाले, क्रॅम्प्स आले, तर इंजुरी होण्याचे चान्सेस असतात.
1: तुम्हाला कधी सामोरे जावं लागलं सर?
2: हा म्हणजे तशी मला दोन वेळेस इंजुरी झाली होती. हॅमस्ट्रिंगची एकदा हॅमस्ट्रिंग एकदा पूल झालं होतं, आणि आता सध्या पोस्ट रेटेबल टेंडन्स टेंडन माझा टेंडनची इंजुरी झाली. आता 160 किलोमीटर केल्यानंतर त्यानंतर मी थोडा दिवस रेस्ट घेतला, त्यानंतर परत टाटा मुंबई मॅरेथॉन केली. त्या टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये मला थोडीशी इंजुरी झाली, माझा टेंडन अँकलच्या गोट्याच्या तिथे एक टेंडन असतो
1: बर,
2: तो टेंडन इंजर्ड झालाय, त्याच्यामुळे मी आता साधा 3 महिन्यापासून रिकव्हरी मोडवर आहे.
1: मग तुम्हाला रेस्ट लागते का तेव्हा?
2: रेस्ट घेतोय मी.
1: मग तुमचं पुढं आता?
2: आता मी सध्या रेस्ट म्हणजे रनिंगला रेस्ट दिलाय, पण मी आता स्विमिंग करतोय सध्या.
1: म्हणजे इतर तुम्ही माध्यमातून प्रॅक्टिस चालू करणार ठेवणं, म्हणजे आता दम तुमचं कौशल्य जास्तीत जास्त आत्मसात करायचं असतं नाही का? तर तुम्ही आतापर्यंत जेवढा मॅरेथॉन केलाय, तर तुम्हाला आता ही 160 किलोमीटरची मॅरेथॉन तुम्ही पूर्ण केली, पण त्यावेळेस असं कधी वाटलं का तुम्हाला की आता नको बाबा आपण खूपच कठीण झालंय असं झालं का? असं
2: नाही, असं नाही वाटलं कधी.
1: मग कुठल्या मॅरेथॉनला असं झालं का? कारण 89 ची कारण ह्या काही सोप्या मॅरेथॉन नाहीयेत.
2: नाही, ज्यावेळेस मी आता मग तो प्रॅक्टिस रन म्हणजे 160 किलोमीटर जाण्याच्या आधी खडकवासा अल्ट्रा मॅरेथॉन केली होती 100 किलोमीटर. हा, आणि ती रात्री साधारणतः 12 चालू झाली आणि रस्ता अनोळखी होता. साधारणतः 30-40 किलोमीटर गेल्यानंतर पुढं मधी रस्ता एकदम खराब होता. त्यावेळेस मग अंधारात अंधार होता आणि धुकं होतं, आणि त्याच्यामुळे तो रस्त्याचं काम चालू होतं, रस्ता खराब असल्यामुळं तो पाय कसा पडत होता मग ते कळत नव्हतं. आणि शेवटचे म्हणजे 80 किलोमीटर झाल्यानंतर शेवटचे 20 किलोमीटर करायला खूप म्हणजे पाय म्हणजे अँकल दुखायला लागला, आणि त्यावेळेस असं वाटलं की बो लई झालंय आपलं. त्यावेळेस असं वाटलं होतं की हे खूप म्हणजे कशासाठी करतोय
1: असं. पण त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलात?
2: हा, त्याच्यातून बाहेर म्हणजे
1: काही कालावधी द्यावा लागतो नाही का?
2: हा, त्याच्यातून बाहेर पडलो. ते काय रेस्ट घेतली की तुमची इंजुरी बरी होती आणि परत नवी उमेद मिळते तुम्हाला.
1: 160 किलोमीटरची मॅरेथॉन किरण तुम्ही केली, तर ते रस्त्याचं काय डोंगर वगैरे होते का काय कसं होतं?
2: 160 किलोमीटरची जी मॅरेथॉन आहे ती फ्लॅट रोड आहे, पूर्ण डोंगर वगैरे नाही तिथं.
1: हो,
2: फक्त तिथं क्लायमेट डिफरन्स खूप आहे. जेसलमेरला वाळवंट आहे, तिथं ती दुपारी 12 वाजता मॅरेथॉन चालू होती. तिथं 27-28 डिग्री टेम्परेचर असतं, तसं आपल्या थंडीच्या दिवसात असल्यामुळे त्याच्यामुळे दुपारी 27-28 डिग्री टेम्परेचर असतं. साधारणतः दुपारी 12 चालू झाल्यामुळे आपण कधी विचार सुद्धा नाही करू शकत की आपण दुपारी 12 पळायला चालू करू, पण ती तिथं दुपारी 12 चालू होती. साधारणतः 5-6 वाजेपर्यंत तुमचा घाम वगैरे म्हणजे तुमची एनर्जी कमी होती, आणि रात्री डायरेक्ट कधी कधी मायनस मध्ये टेम्परेचर जातं, म्हणजे 3-4 डिग्री किंवा 0 किंवा मायनस मध्ये 1 डिग्री.
1: एकदम थंडी पडते, म्हणजे
2: खूप थंडी पडते.
1: बापरे, बर्फापर्यंत वेळ येते ना?
2: हा, म्हणजे बर्फ नाही पण इतकी थंडी पडते.
1: मग तुम्ही कसं मॅनेज केलं ते?
2: काय होतं, तिथं म्हणजे बॅग ठेवण्याचे बॅग काउंटर असतात, 60 किलोमीटर आणि 100 किलोमीटर. पहिले 60 किलोमीटरला म्हणजे पहिले 60 किलोमीटरला गेल्यानंतर मग जे थंडीचे कपडे आहेत ना ते पूर्ण कपडे तिथे बदलायचे, थोडंफार खायचं आणि तिथून पुढे मग पुढचा प्रवास चालू करायचा. आणि आता वाळवंट असल्यामुळं तिला हेल रेस त्याच्यामुळेच म्हणलेलं आहे. आणि त्यांचं ब्रीद वाक्यच होतं, म्हणजे जे ज्यांचं कमकुवत मनाचे लोक आहेत ना त्यांच्यासाठी ही रेस नाहीये. म्हणजे शेवटचे जे 60 किलोमीटर वगैरे आहेत ना ते एकदम मी एकटाच पळत होतो
1: बर,
2: म्हणजे सुनसान एकदम.
1: हो का? कोणीच नाही.
2: इवन तुम्हाला रस्त्यावर म्हणजे आपलं झाड नाही, किर्र अंधार, कोणतं जानवर वगैरे काही तुम्हाला भेटणार, पशु पक्षी काही भेटणार नाही.
1: डांबरे रस्ते होते का?
2: रस्ते चांगले होते. हा, सपोर्ट चांगला होता, मिलिटरीचा पण सपोर्ट होता. प्रत्येक 10 किलोमीटर त्या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य असं की तिथं तुम्हाला सेल्फ सपोर्ट घेऊन पळावं लागतं, म्हणजे प्रत्येक 10 किलोमीटरला हायड्रेशन पॉईंट असतो, मध्ये काहीच नसतं. आणि तुम्ही एकटं गावं नाहीच आहेत, गावं मोजके 4-5 गावं आहेत
1: बर,
2: आणि तुम्ही बाहेरचं पण काही खरेदी करून घेऊ शकत नाही. तुम्ही त्या हायड्रेशन पॉईंटवरून जे काय घ्यायचं ते घ्यायचं, त्याच्याकरता स्वतःची हायड्रेशन बॅग म्हणजे पाण्याची बॅग तुम्हाला पाठीवर घेऊन पळावं लागतं.
1: म्हणजे हे वेगळेपण आहे. स्वतःचीच बॅग जे पाणी जे खाण्याचे पदार्थ असतील ते तुम्ही तुमचं स्वतःच कॅरी करायचे.
2: हा ते 10 किलोमीटर पूर्ण एवढं तुम्ही स्वतःच पाणी वगैरे कॅरी, ते पुढच्या 10 किलोमीटरला गेल्यानंतरच तुम्हाला ते भेटणार आणि ती धुंपड परत पुढच्या 10 किलोमीटर.
1: म्हणजे खूपच खडतर होती.
2: हा खूपच खडतर.
1: किती जण होते सहभागी, किती झाले होते?
2: 260 लोक सहभागी झाले होते.
1: आणि पूर्ण किती केली त्यांनी?
2: साधारण 150 लोकांनी, 150 लोकांच्या आसपास पूर्ण केली असेल ती स्पर्धा.
1: आणि तुमच्या अगोदरच टायमिंग कोणी दिले काय माहितीये का काय?
2: हा त्यातला पहिला जो आलाय तो 16:51 मध्ये आलाय. आणि माझा रँक 96 होता. हो,
1: स्पर्धेमध्ये.
2: हो,
1: अरे वा, ही पर वेगळीच माहिती आम्हाला तुम्ही दिली. म्हणजे 90 येण्याचं किमया तुम्ही साधलेली आहे 150 लोकांमधनं. आणि एक तर 150 लोकांनी पूर्ण करणं अशक्य आहे आणि त्याच्यात तुम्ही 9वा नंबर. खरंच अभिनंदनास पात्र तुमची कामगिरी आहे एकूणच. हा, आणि तुमची जी प्रॅक्टिसची काय हे होती, म्हणजे तुम्ही ते मगाशी सांगितलं 5 महिने तुम्ही अगोदर केलंय, परंतु तुम्हाला ते पुरेसं, आता तुम्ही इतर ज्या मॅरेथॉन करता तर तुम्हाला पाणी वगैरे स्वतःच कॅरी करायची गरज नाही पडत.
2: हा नाही पडत.
1: पण ही मात्र वेगळे, पण तुम्हाला ते जड झालं असेल ना सगळं ते?
2: नाही नाही, मी पहिले जे 4 महिने प्रॅक्टिस केली ना ती हायड्रेशन बॅग घेऊनच प्रॅक्टिस केली.
1: बर बर बर.
2: ज्यांनी म्हणजे पुण्याचे एक मित्र आहे आमचे रन, त्यांनी ही पहिली स्पर्धा पूर्ण केली होती, त्यांचा अनुभव ऐकला आणि काय काय गोष्टी म्हणजे केल्या पाहिजेत, काय काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्या गोष्टीची प्रॅक्टिस मी आधीच 4 महिने केली होती.
1: तुम्हाला जे काही तिथलं वातावरणाचा अभ्यास पण केला असेल ना तिथल्या, की कसं वातावरण आहे, कारण मध्येच मायनस टेम्परेचर येतंय आणि एकदम वाढतंय, म्हणजे असं खूपच कठीण असं हे आहे. तुम्ही 8 आणि महाराष्ट्रातले किती जण होते तुमच्या बरोबर?
2: नाही, महाराष्ट्रातले आता तसे नाही सांगता यायचं, महाराष्ट्रातले पुण्याचे बरेच ठिकाणचे लोक होते.
1: होते का?
2: हो.
1: बर बर. नगरचे मात्र तुम्ही तिघच होते.
2: हा
1: बर. तुम्ही तिघांची प्रॅक्टिस तुम्ही बरोबर करायचे का काय इथे?
2: हा बरोबरच करायचं आम्ही प्रॅक्टिस.
1: तुमच्याच ग्रुप मधले आहेत ना?
2: हो हो.
1: दोघ जण
2: तसे आम्ही चौघ होतो. हा
1: हो का?
2: हा चौघ जण होतो.
1: बर बर बर बर. त्यांना अपयश आलं का?
2: नाही, त्यांना म्हणजे
1: त्रास झाला,
2: क्रॅम्प आला, त्याच्यामुळे त्यांनी मग
1: सोडून दिली.
2: हा सोडून दिली.
1: बर बर बर. तुम्ही चौघ जण गेले?
2: हो, चौघ जण गेले.
1: आणि त्याचबरोबरीने तुम्ही जी प्रॅक्टिस, आता तुमचं पुढचं काय एम आहे?
2: आता सध्या तर मी रिकव्हरी इंजुरी मध्ये रिकव्हर होत आहे, पण पुढं मला हे खारदोनला, जी आपली खारदोनला लद्दाखला मॅरेथॉन असते, खारदोनला चॅलेंज, ते करण्याचं ध्येय आहे माझं. ती हाईट अल्टिट्यूडला मॅरेथॉन असते, तिथं ऑक्सिजनची लेवल कमी असते.
1: बर.
2: आणि इलिव्हेशन पण खूप असतं.
1: बर. आणि किती किलोमीटरची असते ते?
2: 73 किलोमीटर आणि 122 किलोमीटर असे दोन टप्पे.
1: दोन टप्पे असतात का? बरोबर. म्हणजे
2: डायरेक्ट 122 किलोमीटर नाही करतायच.
1: हा हा.
2: 72 केल्यानंतर 122 करता येतं.
1: मग ते कधी आहेत त्या स्पर्धा?
2: ती सप्टेंबर मध्ये असते.
1: त्यांची तयारी
2: या वर्षी तर नाही जाणार मी.
1: बर.
2: पुढच्या वर्षी
1: तुम्ही त्या पद्धतीने आता तयारी सुरू करणार आहात त्याच्याबद्दल?
2: तयारी सुरू.
1: बर बर बर. आता तुम्ही नगरच्या तुमच्या ग्रुप बद्दल जरा माहिती द्या ना जरा. तुमचा जो अहमदनगर रेसलिंग,
2: अहिल्यानगर, आमचा अहिल्यानगर रनर्स हा ग्रुप आहे. बेसिकली आम्ही म्हणजे इथं लोकांना, म्हणजे जे रनर्स आहे त्यांना रनिंग साठी प्रोत्साहित करतो.
1: बर.
2: त्यांना वर्कआउट, आमचं जे स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्ट्रेंथ वर्कआउट पण असतं 2 दिवस, बुधवार आणि शुक्रवारी, त्याच्यासाठी पण आम्ही आमच्या रनर ग्रुपची आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग, आणि 1 महिन्याला कम्युनिटी रन पण आम्ही ठेवतो.
1: अरे बापरे. बर.
2: कम्युनिटी रन
1: म्हणजे कुठल्या परिसरात? नगर
2: किल्ल्याच्या तिथेच असतो आमचं कम्युनिटी रन. ज्यांना नवीन रनिंग चालू करायची किंवा जे रोज रनिंग करतात त्यांच्यासाठी एक कम्युनिटी रन महिन्यातून एक शेवटच्या रविवार ठेवलेला असतो. ज्यांना नवीन रनिंग चालू करायची किंवा जे फिटनेससाठी रन करतात त्यांच्यासाठी आम्ही 10 किलोमीटर, 15 किलोमीटर किंवा 21 किलोमीटर असा रन ठेवतो. आणि आमचा ग्रुप मध्ये खूप चांगले चांगले रनर आहेत.
1: हो का?
2: म्हणजे सगळ्या डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, बिझनेसमॅन आहेत, एमआयडीसी, सर्व प्रकारचे रनर आहेत. आणि वयोगट साधारणतः 17-18 पासून तर 55 वयाकाठापर्यंत सगळे लोक आहेत आमच्याकडे.
1: किल्ल्याच्या तिकडेच करता का प्रॅक्टिस? मग त्यांचं काय शेड्यूल कसं असतं तुमचं?
2: साधारणतः 5:30-6 आसपास आम्ही जमा होतो. वर्कआउट जसं असं त्यानुसार 5:30-6 जमा होतो आणि मग तिथून आमचा वर्कआउट एकत्र करतो आम्ही सगळे.
1: किती जण आहात तुम्ही सगळे मिळून?
2: साधारणतः 45-50 लोक आहेत आम्ही.
1: बर बर. सगळ्या वयोगटातले लोक?
2: हा, सगळे वयोगटातले लोक.
1: अरे वा. आणि त्याच्यामुळे नवीन मॅरेथॉन पटू तयार होत असतील?
2: हो, नवीन पट्टू मॅरेथॉन पट्टू तयार होतात किंवा कसं होतं एकमेकांमुळे थोडस एकमेकाला पुश केलं जातं, उत्साह निर्माण होतो. आणि कसं होतं एखादा ग्रुपमध्ये जर कोणत्या स्पर्धेला गेलं तर त्याचं सगळ्या म्हणजे मज्जा मस्ती सगळ्या गोष्टी होतात.
1: नगरचं फिटनेस वाढवण्याचं काम तुमच्या ग्रुप मार्फत होतंय म्हणायला हरकत नाही.
2: आणि ही जी काय मी किमान एक करू शकलो केवळ त्या ग्रुपमुळेच करू शकलो, कारण की ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस रन करतात 60 किलोमीटर 50 किलोमीटर 50 कोणाची तरी साथ लागतीच, आणि ती आमच्या ग्रुपची पूर्णपणे आम्हाला साथ होती.
1: मग तुम्हाला ग्रुपलाच तुम्ही त्याचं तुम्ही श्रेय देताय?
2: हो, हे सगळे श्रेय ग्रुपला देतो आणि तुम्हाला कोचला पण देतो.
1: बरं, कोण कोच आहेत तुमचे?
2: बारामतीचे दादा सतरे म्हणून हे माझे कोच आहेत.
1: मग कसं तुम्हाला मार्गदर्शन करतात?
2: ते ऑनलाईन प्लॅन पाठवतात, आठवड्याचा प्लॅन पाठवतात, त्या प्लॅननुसार आम्ही वर्कआउट करतो. मी
1: म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला तसे रिस्ट्रिक्शन येतात की असं असं करायचं?
2: हा, म्हणजे इंटरवल रन, टेम्पो रन हे पूर्ण शेड्यूल येतं. कोणच्या वारी किती वर्कआउट करायचं, किती रन करायचं, किती किलोमीटर करायचं, याचं शेड्यूल येतं.
1: आणि तुमचे जशा मॅरेथॉन आहेत त्याच्या पद्धतीनेच त्याचं नियोजन केलं जात असेल?
2: हो, पुढे काय टार्गेट आहे तुमचं त्यानुसार प्लॅन येतात.
1: मग ग्रुपला पण सगळ्या उपयोग होत असेल ना याचा?
2: हा,
1: तुमच्या
2: ग्रुपला पण आम्ही म्हणजे वर्कआउट प्लॅन करून देतो.
1: बरं, नवीन काय सांगू इच्छिता सर तुम्ही काही?
2: म्हणजे फिटनेससाठी म्हणा किंवा कोणता तरी कोणता नि कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. स्विमिंग करा, रनिंग करा, जिम करा, स्वतःसाठी एक तास आपण काढला दिला पाहिजे. आणि आपलं जर शरीर तंदुरुस्त असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत.
1: जर एखाद्याला मॅरेथॉन नव्याने सुरू करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करावी असं?
2: एखाद्याला जर मॅरेथॉन चालू करायची असं म्हणजे पळणं चालू करायचं असं मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा असं तर त्यांनी कमीत कमी आधी सुरुवातीला चालणं चालू करायला पाहिजे. 2-3 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटर चालणं चालू करायला पाहिजे. त्यानंतर हळूहळू मग त्या चालण्यात थोडस वॉक रन केलं पाहिजे.
1: बरं,
2: वॉक रन करता करता मग थोडस 3 किलोमीटर 2 किलोमीटर 5 किलोमीटर जर रन करून पाहायला पाहिजे. आणि जसं जसं तुमचा स्टॅमिना बिल्ट होईल तसं तसं तुम्ही 5 किलोमीटर 10 किलोमीटर 15 किलोमीटर असं
1: तसं हळूहळू एक एक गोष्ट करत पुढे जायचं.
2: हा, करत पुढे
1: म्हणजे आपली स्वतः स्वतःचीच अभ्यास करायचा शरीर नाही का, शारीरिक आणि मानसिक पण आहे ना याच्यात. तुमचं किती मानसिक स्थिती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरही खूप गोष्टी आहेत अवलंबून. खेळाडूंना काही संदेश वगैरे देऊ इच्छिता का सर?
2: खेळाडूंना हे संदेश देऊ शकतो की जर तुम्ही तुमच्या तुम्ही जे काही खेळ खेळता त्याच्यात जर सातत्य जर ठेवलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला यश भेटू शकतं. सातत्य ही एकमेव किमय आहे. म्हणजे तुम्हाला जर स्पर्धेत 1 किंवा 2 नंबर किंवा 3 नंबर जर मिळवायचा असेल तर सातत्याने तुमची प्रॅक्टिस केली पाहिजे.
1: नियमितपणा असणं, अंगीकारण रेग्युलर हे सर्वात महत्वाचं आहे नाही का. आणि आता या नवीन ज्या मोबाईलचे जे अतिक्रमण आहे बोध घेता येऊ शकतो का? म्हणजे
2: मोबाईलचा वापर तसा तुम्ही चांगल्यासाठी करू शकता पण त्याच्यापासून जेवढं लांब राहता तेवढं चांगलं आहे.
1: बरोबर आहे. परंतु मोबाईलमध्ये इतर काही इन्स्ट्रक्शन येतात, तुम्हाला आज रनिंगचे वेगवेगळे इव्हेंटची माहिती मिळते, म्हणजे हे सुकर होतंय. म्हणजे काही काही गोष्टी ह्या फायदेशीर आहेत आणि काही काही गोष्टी निरुपयोगी आहेत.
2: हो,
1: पण तुम्ही चांगल्या गोष्टीचा वापर केला पाहिजे असं तुमचं?
2: हो, चांगल्या गोष्टीचा वापर केला पाहिजे.
1: बरोबर. बरं, आता आपल्या समवेत विलास भोजने सर होते, त्यांनी आपले 160 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करण्याची किमया साधली आहे आणि अशक्यप्राय अशी ही मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केली आहे. तर त्याचबरोबर त्यांनी आपल्या इतरही मॅरेथॉनबद्दल माहिती दिलेली आहे आणि एक नवीन खेळाडूंना चांगला संदेशही दिलेला आहे. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय उत्कृष्ट अशी मुलाखत दिली, धन्यवाद सर तुमचं.
2: धन्यवाद धोपकर सर, तुम्ही मला एक माझा अनुभव शेअर करण्यासाठी एक संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: नगरकर क्रीडाझेप या शो मध्ये आज आपण ऐकत होता मॅरेथॉनपटू विलास भोजने यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडाझेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनसा
1: रसिक हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी आज आहे आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावात जन्मलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती. या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करते. आणि मंडळी याच निमित्त आता आपण ऐकणार आहोत राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्याचे अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर देवीदास पोटे यांची रेडिओ नगर 90.4 एफएम च्या संग्रहातील मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी.
2: मंडळी आज माझ्या बरोबर आहेत कवी संत साहित्याचे अभ्यासक आनंदघन नावाचा दिवाळी अंक जो महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मोठ्या मानाने प्रकाशित होतो त्याचे संपादक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे अभ्यासक त्यांच्यावर विपुल लेखन करणारे डॉक्टर देवीदास पोटे सर. मी नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचे सुपुत्र आहात आणि आमच्या नगरचे जावई आहात आणि खूप वर्षांपासून तुमचा ऋणानुबंध नगरशी जोडला गेला. अहिल्याबाई हे एक त्यातलं महत्वाचं कारण तर आहेच, पण अहमदनगरचे वृत्तपत्र व्यवसायातले अतिशय ज्येष्ठ वितरक सुभाष भांड त्यांचे आपण मेहुणे आहात आणि MD भांड म्हणजे दादा भांड नगरमध्ये वर्तमानपत्र रुजवण्याचं काम ज्यांनी केलं त्या दादांचं आपण जावंय आणि त्यांच्यावरचा स्मृतिग्रंथ देखील आपण प्रकाशित केलेला आहे. तुमच्या लेखणीला भर आला तो मला वाटतं तुम्ही मुंबईमध्ये सेसेक्समध्ये नोकरी करत असतानाच. तुम्ही कविता लिहायला लागलात, पुढे संत साहित्याकडे वळलात आणि आता वैचारिक लेखन अतिशय महत्वाचं आध्यात्मिक आपण ज्याला म्हणूया त्या पद्धतीचं ग्रंथरचनेचं काम तुम्ही करत आहात.
3: लेखनाची आवड सुरुवातीपासूनच होती. माझे वडील वारकरी कीर्तन करत वारीला जात अनेक वर्ष आणि रोज त्यांचा परिपाठ असा होता की संध्याकाळी ज्ञानेश्वरीच्या ओवीवर किंवा अभंगवाणीवर ते बोलत असत. समोर 8-10 मंडळी असत आणि त्यांची पद्धत अशी होती की लहान मुलं असो, 1 वर्षाचा असो, 2 वर्षाचा असो की 10 वर्षाचा असो, त्यांनी इथे येऊन बसलं पाहिजे. तर 2-2.5 वर्षाच्या वयामध्ये रात्री झोप जरी आली तरी त्यांच्या डोळ्यावर पाणी मारा, त्यांना बसू द्या, ऐकू द्या, त्यांना कळणं हा महत्वाचा भाग नाही, त्यांच्या कानावरून हे शब्द गेले पाहिजेत अशी त्यामागची भावना होती. आणि त्याचा उपयोग पुढे इतका मोठ्या प्रमाणावर झाला की कॉलेजला MA संत वाङ्मयाचा अभ्यास करताना त्या ज्ञानेश्वरीतल्या वव्या कानामध्ये घुमत होत्या.
2: बर.
3: आणि लेखनाचं कवितेचं बीज अगदी लहानपणापासून होतं. वय अगदी 5-6 वर्षी शाळेमध्ये त्या इतिहासाच्या जे सणावळ्यात पाठ होत नाहीत किंवा लक्षात राहत नाहीत त्या त्रास देतात त्याच्या कविता करून त्या आमच्या मित्रांना किंवा हे देत असे
2: आणि
3: कविता पाठ करून टाकायचे, त्यामुळे ते सणावळी लक्षात ठेवणं सोपं जात असे. अशी कवितेची सुरुवात झाली आणि मग वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये फिरण्याची आवड होती, प्रवासाची आवड होती. मग 9-10 मित्रमंडळी आजूबाजूच्या डुबेरे गावाच्या परिसरात छोट्या छोट्या ट्रीप काढत असो.
2: बरोबर.
3: सहली म्हणतो
2: आपण. तुमचं डुबेरे गाव पण ऐतिहासिक, पहिल्या बाजीरावांचा जन्म डुबेरेला झाला त्यामुळे तिथे त्यांचा वाडा हे सगळं तुम्हाला आकर्षित करत.
3: आणि ती एक प्रेरणा होती की आपण बाजीरावांच्या डुबेरमध्ये जन्मलो आहोत तर आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि काय करायचं आहे तर मला लेखक व्हायचं आहे.
2: अरे
3: मला संपादक व्हायचं आहे.
2: बरोबर.
3: त्यामुळे पुढे मग माझे काका होते मुंबईला, ते विक्रीकर अधिकारी होते आणि माझ्या वडिलांनी त्यांना शिकवलं, मुंबईला पाठवलं. मग त्यांनी मला मुंबईला 3री-4थी नंतर आणलं आणि 3री-4थी पर्यंतची जी शाळा होती ती त्या बर्बेंच्या वाड्यामध्ये जिथे बाजीराव साहेबांचा जन्म झाला त्याच वाड्यामध्ये मी शिकलो 1री-4थी. आणि त्यांची जन्म झालेली ती जी काही खोली होती ती सतत डोळ्यासमोर असायची आणि ती प्रेरणा कुठेतरी पुढे पुढे पुढे पुढे वाढत गेली आणि मुंबईला आलो तरी ग्रामीण जो काही एक नाळ होती ती सुटू दिली नाही. त्यामुळे प्रत्येक सुटीमध्ये गावाला गेलं की एक नवीन उपक्रम करायचा, मित्रांना जमवायचं, मग कवितेची मैफल असो किंवा काही लिहिलेला एखादा निबंध असो किंवा एखाद्या विषयावरचं काही टिपण असो ते एकमेकांना वाचून दाखवणं किंवा त्यावर चर्चा करणं अशा प्रकारचे अनेक प्रयोग केले आणि लेखनाची सुरुवात हळूहळू तिथे झाली. शाळेमध्ये निबंधामध्ये पहिला नंबर ही एक नेहमीची गोष्ट होती. तो 10वी-11वी पर्यंत तो क्रम सुरू राहिला आणि निबंधामध्ये कवितेच्या ओळी पटकन स्वरचित ओळी रचल्यामुळे तो एक वेगळा निबंध होत असे आणि बरेचदा ते निबंध शाळेच्या नोटीस बोर्डवर लावले जात असत एक चांगला निबंध म्हणून.
2: पहिलं पुस्तक मला वाटतं तुमचं कवितेचं आलं, गंधयात्रा.
3: गंधयात्रा
2: हे त्या संग्रहाचं नाव, आणि मग जवळजवळ 65 पुस्तकं ग्रंथच म्हणावे लागतील अशी एक मोठी साहित्य सेवा तुम्ही सर केलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं अध्यात्माकडे, म्हणजे संत वाङ्मय असेल, मग त्यामध्ये महान भारतीय संत नावाचा तुमचा ग्रंथ आहे, युगप्रवर्तक अद्वितीय संत तुकाराम वारी असेल, कैवल्याचं लढणं असेल, श्रीकृष्ण एक अभ्यास असेल, ही सगळी ग्रंथांची नावं जरी आपण वाचली तरी लक्षात येतं की किती विस्तृत प्रमाणात तुम्ही लेखन केलेलं आहे.
3: साहित्याची आवड होती त्याला पुढे अजून सखोल प्रमाणात आकार द्यायचं काम केलं प्राध्यापक रमेश चेंडूलकर.
2: बर,
3: मुंबईच्या कीर्ती कॉलेजमध्ये होतो.
2: हो,
3: रमेश चेंडूलकर अतिशय मनस्वी असं एक व्यक्तिमत्व होतं. कॉलेजच्या अनेक यांना ते हजर नसत, पण राहिलेले जे काही आहे अभ्यासक्रमाचा भाग तो एका रविवारी ते सगळ्यांना एकत्र बोलवत असत. मराठी विषय होता, मराठी आणि संस्कृत. तर त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की रविवारी सकाळी 8 ते रात्री 8 पूर्ण दिवसभर एकच विषय घ्यायचे. उदाहरणार्थ बालकवी असेल तर पूर्ण बालकवी, किंवा केशवसूत असेल तर पूर्ण केशवसूत. त्यामुळे ते इतकं घट्ट असं रुजलं गेलं की दिवसभर एकच विषय, आणि त्यामध्ये आम्ही रममान होऊन जायचो. आणि मग सकाळच्या मध्ये एक टप्पा, जेवणानंतर अजून वेगळा टप्पा, त्यांची कविता, कवितेची समीक्षा आणि तो एकूण कवितेचा प्रवाह, अशा प्रकारे रमेश चेंडूलकरांच्या सहवासामध्ये हा काव्य प्रवास किंवा साहित्य प्रवास. मग कुठली पुस्तकं वाचावीत, आणि तिथे बर्वे नावाचे लायब्ररी नव्हते, कीर्ती कॉलेजची अतिशय भव्य अशी लायब्ररी होती. आणि रमेश चेंडूलकरांनी सांगितलं, या मुलाला तू जेव्हा सांगेल तेव्हा पुस्तकं उपलब्ध करून द्या. त्यामुळे कधी कधी रात्री 11 वाजेपर्यंत सुद्धा ते लायब्ररींनी व्यवस्था केली होती, आणि आम्हाला कधीही तिथे प्रवेश बंद आहे असं व्हायचं नाही. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाचन करता आलं, अभ्यास करता आला, आणि कीर्ती कॉलेजच्या त्या लायब्ररीचा उपयोग पुढच्या संपूर्ण आयुष्यात होत राहिला. मध्ये मध्ये पुढचं पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर किंवा त्यानंतरही अनेकदा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या लायब्ररीला एखाद्या मंदिरात जावं, त्याप्रमाणे अगदी आठवणीने भेट देत असे आणि 3-4 तास तिथे घालवत असे, किंवा एखाद्या रविवारी त्यांची पूर्व परवानगी घेऊन रविवारचा पूर्ण दिवस त्या ग्रंथालयामध्ये माझ्या आवडीच्या विषयाचं वाचन करण्यासाठी घालवत असे. यातून मग जी दुर्मिळ पुस्तकं आहेत किंवा जी सहजासहजी उपलब्ध नाही अशा पुस्तकांचंही वाचन करता आलं, अभ्यास करता आला, चिंतन मनन करता आलं. आणि ही वाढ पुढे झाली त्याला कारण म्हणजे SNDT कॉलेजचे प्रिन्सिपल पुण्याचे डॉक्टर हेवी नंदार,
2: हो,
3: त्यांचा माझा जेव्हा परिचय झाला, आणि मी जेव्हा तुकारामांचा विचार करतो की तुकारामांच्या नंतर तुकारामांची प्रवृत्ती असलेली मंडळी आजच्या काळात आहेत का, तर हो, प्रत्येक काळात ही संत प्रवृत्ती असते, फक्त ती ओळखण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे किंवा ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. तर हेवी नामदारामध्ये मला पूर्ण तुकारामांचं व्यक्तिमत्व दिसतं, अतिशय शांत, अतिशय सखोल, मदत करायला तत्पर. आणि एकच फरक होता की तुकाराम अगदी सात्विक संतापाने एखाद्या अन्यायाविरुद्ध बोलत असत, आणि त्यांची भाषा फार कठोर होत असे, पण कठोर शब्द सुद्धा मृदूपणे कसा उच्चारावा हे डॉक्टर इनामदारांनी मला शिकवलं. त्यामुळे त्यांनीच दिवाळे अंकाची प्रेरणा दिली. आणि त्यावेळेला वेगळं नाव होतं, युगबोध हे नाव होतं, आणि आमच्या काही मित्रांच्या मदतीने तो 1993 सुरू झाला. त्याची पद्धत अशी होती की मार्चमध्येच पुण्याला जायचं, त्यांच्याबरोबर दिवसभर चर्चा करायची आणि मग विषय ठरायचा, आणि मग पुढचं दिवाळी अंकाचं प्रोसिजर.
2: प्रत्येक वर्षी एक वेगळा विषय,
3: वेगळा विषय त्या सुचवायचे, आणि याच्यावर करा, याच्यावर करा, किंवा हे लेखक आहेत. आणि एक नियम असा केला होता की बरेचदा काय होतं, प्राध्यापक मंडळी आपल्या PhD विषयाचा ग्रंथ जो तयार झालेला असतो त्या ग्रंथातलं काही प्रकरण त्याची जेरॉक्स वगैरे काढून तो लेख म्हणून पाठवायचे. तर इनामदार सरांना ते फार विचित्र वाटायचं की असं करू नका, मी तुम्ही नव्याने अभ्यास करा, नव्याने लेखन करा त्या दिवाळी अंकाकरता. आणि ती सवय मग पुढे लागली. सुरुवातीला संपादक म्हणून खूप त्रास झाला, पण नंतर सरावलो आणि स्थिरावलो सुद्धा. म्हणजे
2: सर, नगर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे संत चरित्र ज्यांनी लिहिली ते राहुरी जवळच्या ताराबादचे संत महिपती, त्यांनी पहिल्यांदा अनेक संतांना प्रकाशात आणलं, आणि त्याच्यानंतर आधुनिक महिपती ज्यांना म्हणतात ते आपले संत दासगडू, तेही नगर तालुक्यामध्ये अकोळनेरमध्ये त्यांचा जन्म झाला. प्रचंड प्रमाणात संतांविषयीचं कार्य या दोघांनी समोर आणलं, संतांवर अनेक पुस्तकं लिहिली गेली, तुम्ही लिहिलेली पुस्तकं, तुम्ही निर्माण केलेले ग्रंथ आणि अन्य ग्रंथ, म्हणजे मला तुलना असं नाही म्हणायचं, पण तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून या संतांकडे, त्यांच्या कार्याकडे बघत होता?
3: अतिशय चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर मी डॉक्टर इनामदार सरांबरोबर झालेल्या आमच्या ज्या चर्चा आहेत दिवसभर चर्चा होत असत. सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30 म्हणजे 100 ग्रंथ वाचून जे काही तुमच्या पदरात पडणार नाही ते या एका दिवसाच्या कालावधीत मिळत असे, ज्याला आपण संत सहवास म्हणतो किंवा संत संघ म्हणतो, विद्वानांचा संघ म्हणतो. त्याची पूर्ण अनुभूती मी इनामदार सरांच्या वेगवेगळ्या प्रसंगी झालेल्या सहवासातून घेतलेली आहे. एक वाक्य ते छान सांगायचे की संत वाङ्मयाकडे बघण्याच्या दोन प्रवृत्ती आहेत. काही जी वारकरी मंडळी आहेत अतिशय भावडेपणाने बघतात त्याकडे, आणि जी प्राध्यापक मंडळी आहेत ती त्यावर PhD करतात, अभ्यास करतात, पण एकूण संत वाङ्मयाकडे ते फार कोरडेपणाने बघतात. तर भाबडेपणा आणि कोरडेपणा याच्या मधला जो मार्ग आहे तो कुठला, तर एक सुंदर शब्द ते वापरत असत की संत वाङ्मयाकडे विचाराने आणि जाणतेपणाने बघितलं पाहिजे. तर विचार आणि जाणतेपणा हा शब्द ज्ञानेश्वरांच्या प्रवृत्तीशी मिळता जुळता आहे, आणि ती शिकवण मी रुजवण्याचा प्रयत्न केला की हे ज्ञानेश्वरी किंवा इतर जे संत वाङ्मय आहे ते नुसते पूजापाठ करण्याचा विषय नाही आहे, ते अभ्यासाचे विषय आहेत. आणि अभ्यासाची गरज निकड किंवा अभ्यासाची पद्धत सगळ्यांनी सांगितलेली, ज्ञानेश्वरीमध्ये ते सरळच आहे, त्यांचा संपूर्ण अभ्यास त्यांच्या आयुष्याचं सार ज्ञानेश्वरीमध्ये दिसतंय. तुकाराम महाराजांनी काय आहे की संत वाङ्मयाशी बरेचसे गैरसमज आहे, ठेवले अनंते तैशेची राहावे, याचा अर्थ तुम्ही आहे तसं राहावं असं बिलकुल नाही आहे. याच्या उलट अभ्यासाचं महत्व तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटलं आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर संत वाङ्मयाचा अभ्यास करताना या सगळ्या ज्या बाबी आहेत ज्या आधुनिक आपण जी विज्ञान आहेत त्याच्याशी जोडल्या गेल्या पाहिजेत, आपल्या आयुष्याशी निगडीत आहे. संत वाङ्मय म्हणजे काय असं वेगळं नाहीये. अध्यात्म हा शब्द सुद्धा फार भ्रम निर्माण करणार आहे. अध्यात्म आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे, आणि आता अध्यात्म म्हणजे एखादा धार्मिक ग्रंथ वाचणं आणि नंतर तो बांधून ठेवून देणं अशा काहीतरी विचित्र पद्धतीने, किंवा एखादा विशिष्ट पोशाख त्याकरता गरजेचा आहे, एखादी विशिष्ट जीवन पद्धती गरजेची आहे असं काहीही नाहीये. अध्यात्म तुमच्या आमच्या विचारात आहे, तुमच्या आमच्या दैनंदिन जीवन पद्धतीमध्ये आहे, आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्याकडे बघाल त्याप्रमाणे ते अध्यात्म आपल्या आपल्याला वापरत आहेत. हल्ली काय झालंय की प्रवचन म्हणजे अध्यात्म, एखाद्या महाराजांचं कीर्तन म्हणजे अध्यात्म, तर हे नाहीये. आणि बरेचसे लोक जे कीर्तन प्रवचन, मी जवळजवळ 3-4 हजार कीर्तन ऐकलेली आहेत, तर आता ती ऐकवत नाही इतका त्यामध्ये तोच म्हणालेला आहे. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ज्यांची एक तर कीर्तनाचं मानधन घेऊ नये, किमान ज्यांची आर्थिक स्थिती आता खूप भरभक्कम आहे, मजबूत आहे, त्यांनी तरी याचं मानधन घेऊ नये. आणि विसंगती काय दिसते की कीर्तनामध्ये तुम्ही अगदी बारकाईने बघितलं तर एक छान शब्द कीर्तनकार वापरतात, ही माझी कीर्तन सेवा आहे. जर कीर्तन सेवा आहे तर त्याचं मूल्य कशा करता असा प्रश्न एक निर्माण होतो. मग वैराग्याचं काय आणि मग अध्यात्माचं काय, त्यामुळे हे सगळं फार विचित्र पद्धतीने सुरू आहे. त्यामध्ये खूप व्यापारीकरण झालेलं आहे, कमर्शियलायझेशन झालेलं आहे, आणि हे कधीतरी दूर व्हावं. पूर्वीची जी अध्यात्मिकता आहे, संतांनी आयुष्य झोकून दिलेलं आहे आणि त्यातूनही त्यांची अभंग निर्मिती ग्रंथ निर्मिती झालेली आहे, अशा प्रकारचं समाजाला दिशा देणारं आणि आयुष्य झोकून देणारी काही नवीन पिढी तयार व्हावी या वारकरी पंथातून किंवा इतर या आध्यात्मिक पंथातून असं म्हणापासून वाटत. एक गोष्ट अगदी वारंवार विचार करताना अभ्यास करताना जाणवते, एक शब्द सगळी मंडळी वापरतात तो म्हणजे मोक्ष. अनेक कीर्तनकारांचा माझा परिचय झाला, दिवाळ्यांकाच्या निमित्ताने काही चर्चा झाली. मोक्ष शब्दाचा अर्थ एकालाही व्यवस्थित सांगता आला नाही, आणि 84 लक्ष योनीच्या याच्यातून सुटका वगैरे असं ते काही नेहमी छापील उत्तरं देतात. परंतु मला असं वाटतं जर मोक्षाचा अनुभव संतांना आला तर तो सर्वसामान्य माणसाला काय येऊ नये, फक्त संतांनाच काम. मोक्षाचा अधिकार सगळ्यांना आहे आणि येथे आहे अधिकार सकाळाशी, तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. मग खोल करता करता करता करता असं जाणवलं मोक्ष म्हणजे काय. बरोबर, जन्ममरणाचे जे काही आपण हे ठरवलेले आहे चक्र, ते मागचा जन्म आठवत नाही, पुढचा माहिती नाही, मग याला प्रमाण काय, हे सगळं ऐकीव आहे. याच्या उलट आयुष्याच्या समोर जे दिसत आहे ते वास्तव आहे, सत्य आहे. आणि मोक्षाचा अनुभव प्रत्येक गरीब श्रीमंत माणसाला यायला पाहिजे असा एक विचार सारखा मनात घोळत राहायचा, आणि त्यातून मला असं जाणवलं की मोक्ष म्हणजे काय. तर माझ्यापुरती जी काही मला जाणवलेली व्याख्या अशी की आपल्या आवडीचं काम करताना त्यामध्ये जी उत्कट तन्मयतेची जी अवस्था येते, उच्चतम आनंदाची जी अवस्था येते ज्यामध्ये आपण रंगून जातो, त्या आनंद स्थितीचं नाव मोक्ष. आणि तो अनुभव संत तुकारामांना आला विठ्ठलाच्या भक्तीमध्ये, इतर संतांना आला, तसा तो प्रत्येकाला येतो. एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचताना गिर्यारोहकाच्या मनात जी भावना असते ती मोक्षाचीच असते. किंवा एखाद्या लेखकाने आपलं आवडीचं लिखाण जेव्हा तो संपवतो आणि त्यातून जो त्याला आनंद होतो की मी आज हे फार मोठं काम संपवलेलं आहे, त्यातून जो त्याला साहित्यिक आनंद मिळतो त्या आनंदाचं नाव सुद्धा मोक्षच आहे. असं केलं तर आपली मोक्षाची व्याख्या विस्तारित होईल आणि सर्वसामान्यपर्यंत ही मोक्षाची कल्पना पोहोचेल. तर या प्रकारे आपण ज्या संकल्पना आहेत त्या ग्रंथामध्ये बंदिस्त न ठेवता समाजामध्ये आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन आपल्या याच्यामध्ये उतरवल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. आपण तुकारामांचे अभंग वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, त्यातला जो आध्यात्मिक अर्थ आहे तो आपण सांगतो, त्याच्यावर चर्चा करतो, लेखन करतो. परंतु हे सगळं वाङ्मय कवितेमध्ये आहे, काव्यामध्ये आहे. आणि याविषयी बोलताना मुळामध्ये कीर्तनकाराचा किंवा अभ्यासकाचा काव्याचा अभ्यास चांगला असला पाहिजे, तर ते वाङ्मय आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकेल. मी अनेक कीर्तनकार ऐकतो, ही टीका म्हणून नाही पण माझं निरीक्षण म्हणून सांगतो, काव्याचा अभ्यास करत नाहीत ते. आणि बऱ्याचदा ते पाठांतर आहे असं स्पष्टपणे जाणवतं त्यांच्या विवेचनातून. एक अभंगाचं जर उदाहरण घेतलं, आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग आहे, माझा आवडता अभंग आहे. आणि जेव्हा या अभंगात मी खोल खोल उतरत गेलो, एकतरी उभी अनुभवावी बरोबर आहे, पण एकतरी अनुभव अभंग अनुभवावा असं का नाही, तर त्या अभंगाचा जेव्हा मी अन्वयार्थ लावत लावत गेलो तेव्हा लक्षात आलं की आनंदाच्या डोहीच का. सागर शब्द खूप ठिकाणी आलेला आहे, तुकाराम महाराजांच्या किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये, मग त्यांनी डोह शब्द का वापरला असेल. मग शोध घेता घेता घेता घेता मी इंद्रायणीच्या काठावर पोहोचलो आणि तुकारामांचं बालपण तिथे गेलेलं, इंद्रायणीचा काठ, तो डोह, तिथे त्या डुंबले असतील, तिथे त्यांनी खेळले असतील मित्रांबरोबर, तो डोह कायम त्यांच्या आयुष्याचा साक्षीदार होता. अनेक प्रसंग बरे वाईट त्या डोहाच्या साक्षीने झालेले आणि म्हणून तो डोह आहे.
2: बरोबर.
3: सागर म्हटलं की एक खारटपणा आला, एक खळखळाट आला. डोह म्हटलं की शांतता आहे, तिथे एक खोली आहे, तिथे एक चिंतनात्मक असा भाव आहे, जसा एखाद्या योग्याचा असतो, समाधीस्थ योग्याचा जो भाव असतो तो डोह या शब्दाशी निगडित आहे. आणि श्रीनिवास विनायक कुलकर्णी त्यांचं डोह नावाचं पुस्तकच आहे, तर त्यातले अनेक संदर्भ मला आठवले. आणि डोह शब्द तुकाराम महाराजांनी किती व्यवस्थित वापरला याचा शोध ही कीर्तनकार मंडळी का घेत, की सागर का नाही वापरला, त्यांनी डोह का वापरला. तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आणि डोहाचं पण गोड आहे, समुद्राचं पण खारट आहे, आयुष्यात गोडवा अपेक्षित आहे. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग ही कवीची भाषा आहे, आनंदाची अंग आनंदाची ही महाकवीची भाषा आहे. तर अभ्यासकाने या महाकवीच्या प्रतिभेचा शोध घेतला पाहिजे. हा नुसतं अभंग नाही आहे, नुसतं अध्यात्म नाही आहे, त्यामध्ये काव्य आहे, त्यामध्ये अनेक रंग भरलेले आहेत. ते रंग उलडवून दाखवणं हे त्या प्रवचनकाराचं कीर्तनकाराचं कसब आहे, आणि हे ऐकायला मिळत नाही ही माझ्या मनातली मोठी खंत आहे.
2: आणखीन एक खंत अशी की सर, सगळे संत आता वेगवेगळ्या समाजातल्या घटकांनी वाटून घेतलेले आहेत. अमुक संत आमचा, त्याचं मंदिर, मग त्याचे उत्सव, आम्हीच का, म्हणजे एक साहजिक एक वेगवेगळी कुंपण तयार झालेली दिसतात.
3: ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे. हा खरं म्हणजे संत विचारांचाच अपमान आहे. ज्यांनी समता आणली, ज्यांनी जाती जातीतले जे भेद कमी करण्याचा प्रयत्न केला, एका भागवत धर्माच्या झेंड्याखाली सगळ्यांना एकत्र आणलं, त्या मूळ विचारांचाच हा पराभव आहे की काय असं वाटतं. आणि मग वरवरचे उत्सव किंवा ज्याला सेलिब्रेशन म्हणतो या पातळीवर सगळं राहिलेलं आहे की काय. मी 4 वेळा वारीला गेलेलो आहे. निम्मे लोक एक सेलिब्रेशन म्हणून जातात, निम्मे लोकच वारकरी आहेत, 50% त्यातले ग्राह्य धरता येते. तर हे काय चाललंय, त्याला इव्हेंटचं स्वरूप इथंच काम नाही. वारी हा तुमचा शोध घोष चालण्याची एक प्रक्रिया आहे, आणि प्रत्येक पावलागणी प्रगल्भ होत जाणं, त्या विठ्ठलापर्यंत पोहोचणं. विठ्ठल म्हणजे तरी काय, तुमच्या डोळ्यासमोर जे ध्येय आहे, जे तुम्हाला तुमच्या वाट्याला आले जे कर्तव्य कर्म आहे, ते कर्म करत करत एक एक पाऊल पुढे टाकणं, याचा अर्थ वारी आहे. आणि वारी आयुष्याची आहे, ती फक्त पंढरपूर परती मर्यादित नाहीये, पण कुठेतरी ही जाणीव हरवलेली आहे. आणि मग आपले गट, तट, पंथ, आपले ते वेगवेगळे
2: संस्थान तयार झाले,
3: वेगवेगळे फड, वेगवेगळे संस्थान, मग त्यामध्ये स्पर्धा, या प्रवृत्ती खर तर या अध्यात्मामध्ये येऊ नये आणि विठ्ठल कृपेने त्या लवकर दूर होतील अशी आपण अपेक्षा करूया.
2: सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सिन्हा नदीकाठच्या चोंडी गावामध्ये 1725 मध्ये झाला, आणि याच अहिल्यादेवींच्या जीवनचरित्र असेल, त्यांचे विचार असतील, त्याच्यावर तुम्ही 2015 मध्ये संशोधन करून PhD प्राप्त केली आणि नंतर खूप विस्तृत असं तुमचं लेखन अहिल्याबाईंविषयी होळकरांविषयीचं आहे आणि अलीकडेच 10 खंड तुम्ही नव्यानं संपादित केलेले आहेत. अनेक ग्रंथांचं लेखन अनेकांकडून लिहून घेतलेलं आहे.
3: 1975 दरम्यान मी इंदूरला गेलो आणि अहिल्याबाईंविषयी कुतूहल होतच. माझं ज्ञान त्यावेळेला एक धडा जो चौथीच्या तिसरीच्या ह्याच्यामध्ये होता, तर घाट देवळं बांधणाऱ्या जीर्णोद्धार करणाऱ्या एक स्त्री एक राणी एवढाच माझा परिचय होता. इंदूरला गेल्यानंतर एक छोटस हिंदी पुस्तक माझ्या वाचनात, त्याच्या आधी वाङ्मयाचा एक अभ्यासक म्हणून किंवा इतिहासाचा अभ्यासक म्हणून शिवाजीराजांवर बरेच ग्रंथांचं वाचन केलं होतं वेगवेगळ्या पद्धतीच्या. पण अहिल्याबाईंवर मी जेव्हा मी शोध घेतला की मराठीमध्ये फार कमी लेखन आहे, एखादी कादंबरी किंवा एखादं छोटंसं पुस्तक, एखादं 70-80 पानाचं चरित्र, आणि खूप शोध घेऊनही चांगली पुस्तकं जेव्हा मिळे ना तेव्हा कुठेतरी वाटतं की आटलं की आता हे काम आपणच करायला पाहिजे, या विषयावर आपण लेखन करायला पाहिजे. मग तो प्रवास सुरू झाला आणि मग हिंदी पुस्तकं खूप त्याचं वाचन. आपल्याकडे इतिहास नोंदवण्याची जी शास्त्रीय पद्धत आहे ती दुर्दैवाने नाही. इतिहास चांगल्या पद्धतीने लिहिला जात नाही, जतन केला जात नाही, ही एक मोठी उणीव आहे. आणि जर जॉन माल्कमने ते सगळे कागदपत्र पुरावे जमा करून अहिल्याबाईंचं पहिलं चरित्र लिहिलं नसतं तर कदाचित ते विस्मृतीत गेलं असतं असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे, आणि ते अगदी खरं आहे. परदेशी लोक अगदी मुळाशी जाऊन त्याची सत्यता तपासून मग इतिहासाचं लेखन करतात. आपल्याकडे इतिहासामध्ये काही काल्पनिक गोष्टी येतात किंवा अगदी कल्पनारम्य काव्यात्मक भाषा येते. इतिहासाला काव्यात्मक भाषा अभिप्रेत नाही. इतिहास इतिहासाच्या पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे. तो सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित अशा पद्धतीने लिहिला गेला आणि सगळ्या नोंदी अगदी बारकाईने आणि तत्परतेने होणं गरजेचं आहे. आपण मुघलाईला धार्मिक बाबतीत दोष देऊ, परंतु प्रशासनाच्या बाबतीमध्ये मुघलाईकडून, मोगल जी सल्तनत होती त्यांच्याकडून शिकण्यासारखं जे काही आहे ते त्यांची इतिहास किंवा ज्या दरबाराच्या नोंदीची पद्धत, इव्हन औरंगजेबाच्या दरबारामध्ये इतिहास दरबाराच्या एकूण कामकाजाचं नोंदी करण्याकरता एका इतिहासकाराची नेमणूक होती. आणि अशा 10,000 कागदपत्र त्याचं भाषांतर फारसीमधून मराठीमध्ये सेतू माधवराव पगडीने, तर हे कुठेतरी आपण शिकलं पाहिजे आणि याचा ज्या चांगल्या गोष्टी आहे त्याचं निश्चितपणे अनुकरण केलं पाहिजे. मराठीशाहीचं मी अभ्यासक आहे, पूर्ण मराठीशाहीचे मला एक श्रद्धा आहे त्यावरती किंवा अभिमान आहे. परंतु मराठ्यांना आपली संस्कृती राजकीय तो विभाग जिंकल्यानंतर तिथे रुजवता आली नाही ही मोठी वणीव आहे. त्यामुळं जिंकून आलेला प्रदेश तिथून परत आल्यानंतर पुन्हा तिथे उठाव होत असे, म्हणजे कुठेतरी प्रशासनामध्ये आपण कमी पडलो ही बाब सुद्धा फार महत्वाची आहे. आणि जेव्हा दिल्लीवर आपण स्वारी केली, एक अभ्यासक म्हणून असं वाटतं की दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा त्या बादशहाची नियुक्ती न करता तिथे एखाद्या योग्य अशा मराठा सरदाराला तिथे अधिपती म्हणून नेमणं ही काळाची गरज होती किंवा इतिहासातलं एक मोठं पाऊल ठरलं असतं. त्याऐवजी त्या चौथाईचे हक्क घेऊन मराठीशाहीचे सगळे राज्यकर्ते परतले हे मला वाटतं एक माझ्या दृष्टीने इतिहासातली फार मोठी उणीव आहे किंवा एक चूक, ऐतिहासिक चूक आहे.
2: आपल्याकडे तर मुळामध्ये चोंडी हे गाव कुठे आहे याविषयी गोंधळाची स्थिती होती. काही पुस्तकांमध्ये जन्मस्थळ हे बीड जिल्ह्यात, काही औरंगाबाद जिल्ह्यात असं उल्लेख आपल्याला सापडत होते. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर मग ही साधनं कुठून मिळवली, असल आपण म्हणूयात की ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल किंवा पुराव्यानिशी जी माहिती मिळते ही कुठून कुठून गोळा केली?
3: मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आणि एकाधिक अशी माहिती मिळत गेली. एखाद्याकडे एखादं पुस्तक आहे अशी माहिती मिळाल्या बरोबर मी ते जात असे, त्यांच्याकडून झेरॉक्स वरती घेत असे. काही लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं, पण काही लोकांनी मात्र 9-9, 10-10 फेऱ्या मारायला लावल्या आणि त्यांच्याकडचे जे ग्रंथ किंवा जे काही जुनी हे होती तर ती एरवी ते रद्दीमध्ये देण्याच्या तयारीत होते. परंतु जेव्हा त्याला मागणी आली तेव्हा ते काहीतरी महत्वाचं आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते टाळाटाळ करायला लागलं. मग त्यांना समजावलं आणि ते शेवटी मिळालं. एक सरकारी अधिकारी होतो, काही सरकारी माध्यमं वापरली कागदपत्र मिळालं.
2: दुर्मिळ असं कुठलं कागदपत्र मिळालं तुम्हाला या काळात?
3: इंदूरला मिळाली बरीचशी कागदपत्र. एक 80 पानाचं पुस्तक आहे, ते मिळवण्याकरता मला 9-10 वेळा इंदूरला जावं लागलं. तर ते सरदार एक घराणं होतं, त्यांच्याकडे बरीच होते, त्यापैकी मला 3-4 ग्रंथ त्यांच्याकडून हवे होते. 2-3 तर मिळाले, एक छोटस ग्रंथ त्या याच्यातून कुठेतरी मिसप्लेस झालं असं, आणि ते शोधत होते. एकदाच त्यांना ते सापडलं तर जेव्हा त्यांना कळालं की या ग्रंथाचं फार महत्व आहे, पुन्हा ते म्हणे शोधावं लागेल वगैरे वगैरे असे त्यांनी कारण सांगितली. मला माहिती मिळाली होती की त्यांना ते सापडलेलं आहे.
2: कशाबद्दलच आहे म्हणजे कुठला तपशील त्यामध्ये?
3: चिरी वैद्य नावाचे हे आहेत. हा, तर त्यांनी पुरुषोत्तम नावाचे जे चरित्र लेखक आहे त्या चरित्र ग्रंथासंबंधीचं टिपण, त्या चरित्र ग्रंथांवर त्यांची समीक्षा आहे.
2: बरं.
3: अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं ते आहे. तर ते मला कसंही करून हवं होतं. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला याची मूल्य हवंय का, काही किंमत हवी आहे का? आता तुम्ही सांगा, जी असेल ती मी देईन. तर त्यांनी काही सांगितली आणि मी त्यांना द्यायला तयार झालो. तेवढ्यात आमचे एक मित्र आले तिथे आणि त्यांनी सांगितलं तुम्ही हे काय करताय म्हणे, हे अमूल्य तुम्ही विकू शकत नाही, त्याची किंमतच होणार नाही, तुम्ही मागू नका नाही, त्यांनाही द्यायला लावू नका. त्यांनी 5,000 मागितले होते त्यावेळेला, मी देऊ केले होते. मूल्य पैशांचं नव्हतं, मूल्य त्या ग्रंथाचं होतं. तर अशा प्रकारे ते मिळालं आणि अहिल्याबाईंचीच कृपा आहे. त्यांच्याच काहीतरी चांगले संकेत असावे की हे मिळावं, त्याच्यावर काम व्हावं आणि कदाचित हे त्यांच्या कृपेमुळे ही व्यवस्था झाली असावी.
2: जगामध्ये अहिल्याबाईंच्या तोडीची स्त्री राज्यकर्ते आपल्याला फार कुठे दिसत नाही.
3: अहिल्याबाई म्हटलं की त्याने देवळं घाट बांधली, मंदिरांची जीर्णोद्धार केली, याच्या पलीकडे सहसा वर्णन जात नाही. माझ्या मते अहिल्याबाई म्हणजे काय, त्यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अहिल्याबाईंचं प्रशासन. त्यामध्ये न्यायव्यवस्था आहे, शेतकऱ्यांविषयीचे कायदे आहेत, स्त्रियांविषयीचे कायदे आहेत, परराष्ट्र धोरण आहे आणि लोकांच्या कल्याणाचे अनेक योजना आहेत. या सगळ्यांचं एकत्रित जे काही विचार आहे तो म्हणजे अहिल्याबाई आहे. अहिल्याबाईंचं न्यायदान आहे किंवा न्यायनिष्ठा आहे. तर त्या काळामध्ये न्यायाबद्दल दोन व्यक्ती प्रसिद्ध होत्या, दक्षिणेमध्ये आणि उत्तरेमध्ये. दक्षिणेमध्ये रामशास्त्री प्रभूने पेशवे दरबार आपले आणि उत्तरेमध्ये अहिल्याबाई. त्या काळात न्याय फुकट होता, लोकांना एक पैसाही खर्च येत नव्हता आणि कोणी स्त्री अहिल्याबाईंच्या दरबारात थेट जाऊन न्याय मागायला जाऊ शकत असे इतकं ते मोकळं वातावरण होतं. तर न्यायदानाच्या बाबतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना त्यांनी दत्तकाचा अधिकार दिला किंवा पतीच्या संपत्तीमध्ये विनियोग करण्याचे अधिकार, म्हणजे स्त्री शक्तीची जी जाणीव आहे ती त्यांना पुरेपूर होती. आणि या सतीच्या प्रथेमुळे त्यांच्या वाट्याला जे दुःख आलं, त्यांच्या सुना गेल्या, नातसुना गेल्या, पण त्यांच्या काळामध्ये प्रचंड धार्मिक दबावामुळे ते ही प्रथा बंद करू शकणार नाही. पण नंतर ती पुढे इंग्रजांच्या काळामध्ये बंद झाले, पण त्यांना त्यांच्या मनातून याला प्रचंड विरोध होता. दुसरं जे मंदिरांचे जीर्णोद्धार आहे, आपण म्हणतो त्यांनी धार्मिक काम केलं किंवा धार्मिक होत्या म्हणून केलं, माझ्या मते त्या धार्मिक त्या होत्याच, पण रूढ अर्थाने धार्मिक नव्हत्या. धर्मकृत्य करणाऱ्या म्हणून धार्मिक नव्हत्या. तर त्यांच्या एकूण कामामागे एक आध्यात्मिक प्रेरणा होती. आपणच पाहतो की धार्मिक असणाऱ्या अनेक व्यक्ती त्या सुस्वभावी किंवा सात्विक असतीलच असं आपल्याला आढळते.
2: प्रत्यक्ष व्यवहारात वेगळ्याच,
3: व्यवहारामध्ये त्या वेगळ्याच असतात. अनेक पुजारी बघा किंवा अनेक धार्मिक म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती आपण आजूबाजूला पाहतो आणि त्यांचं एकूण जे जीवन व्यवहार आहे त्यामध्ये प्रचंड अशी तफावत आपल्याला दिसते. तर अहिल्याबाईंकडे ही आध्यात्मिक प्रवृत्ती होती आणि त्यांना आपल्या राज्यामध्ये सगळ्यांनी काम केलं. खूप राजांनी आदर्श असं कल्याणकारी राज्य चालवली, पण ती आपल्या राज्यामध्ये चालवली. आपल्या राज्याच्या सीमेच्या बाहेर काम करावं असं अहिल्याबाईंना का वाटलं असेल, तर मी जेव्हा विचार केला की बरेच दिवस मला याचं उत्तर सापडत नव्हतं आणि एक दिवस अचानक पसायदान म्हणताना उत्तर सापडलं. अरे ज्ञानेश्वर तर जगाच्या कल्याणाची प्रार्थना करताय, जी आपण आदर्श अशी प्रार्थना म्हणतो. तर ते संत होते, त्यांच्याकडे संपत्ती नव्हती व सत्ता नव्हती, त्यामुळे संतांच्या प्रवृत्तीप्रमाणे त्यांनी प्रार्थना केली, लोककल्याणाची प्रार्थना केली. अहिल्याबाईंकडे याच्या उलट सत्ता होती, संपत्ती होती आणि लोकांकरता, लोकांच्या कल्याणाकरता काम करण्याची इच्छा होती, तळमळ होती. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये जी काही लोककल्याणाची विश्वात्मक कल्पना मांडली ती अहिल्याबाईंनी आपल्या कामांच्या द्वारा मूर्त स्वरूपामध्ये आणली, प्रत्यक्षामध्ये आणली. नाहीतर आपल्या राज्याच्या बाहेर काम करण्याची काय काय गरज नव्हती त्यावेळेला, त्यांना कोणी विचारलंही नसतं. परंतु ही एक विश्वात्मक, ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची हा विचार प्रणाली होती किंवा जी व्यापक विचारसरणी आहे त्यांची कामं, म्हणजे एक मूर्तिमंत आविष्कार. आणि कळत न कळत त्या काळात देश असा एकसंध नव्हता, तरी सुद्धा या धार्मिक कामातून, मंदिरांचे जीर्णोद्धार असो किंवा कावडी असो त्या ज्या गंगाजळाच्या, यातून एक समाज असा जोडला गेला भारताच्या चारही दिशेनं, म्हणजे एक देश जोडण्याचं काम अप्रत्यक्षपणे त्यांच्या हातून
2: म्हणजे रस्त्याने पण जोडला आणि मनाने पण
3: जोडला. त्या काळामध्ये बऱ्याचशा ज्या राजवटी होत्या 600 संस्थानं होती, त्यापैकी अनेक परकीय संस्थानं होती, दुसऱ्या भाषेचे होते, मुसलमानी होती आणि अनेक अत्याचार होते. मंदिराच्या जीर्णोद्धारामागची जी काही कारणं आहेत ती अशी की मंदिर तुम्ही तोडाल,
2: बर
3: मूर्ती तोडाल,
2: हा
3: परंतु मनातली श्रद्धा तुम्ही कशी काय तोडू शकाल. त्यामुळे मंदिरं तोडल्यामुळं अस्वस्थ झालेल्या, सैरभैर झालेल्या किंवा मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालेल्या लोकांना प्रेरणा मिळावी, त्यांची श्रद्धा अभंग राहावी आणि म्हणून मंदिरांचे जीर्णोद्धार, म्हणून धर्मशाळा किंवा म्हणून लोकोपयोगी कामे. त्यामुळे अहिल्याबाईंच्या एकूण कार्याचं मूल्यमापन करताना एक ती स्त्री आहे, ती विधवा आहे, परंपरेच्या विरुद्ध जाऊन अनेक गोष्टी करते आहे, स्वतःच्या मुलीचं लग्न दरबारामध्ये पण लावून जाहीर करते आहे, ही 250 वर्षाच्या काळाच्या मनाने फार पुढची गोष्ट,
2: मोठी गोष्ट होती.
3: अजूनही ती नवीनच आहे, अजूनही ते फार दुर्मिळ आहे,
2: धाडस होत ते.
3: आणि याचं सगळ्यात मोठं कारण की त्यांना ज्यांनी घडवलं ते त्यांचे सासरे, ते त्यांचे जसे सासरे होते मल्हारराव तसे त्यांचे गुरुही होते. एक सासरा आपल्या मुलाच्या बरोबरीने सुनेला शिकवतो तर ही फार मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की आजच्या सासऱ्यांनी या गोष्टीची एक ऐतिहासिक जाण किंवा ऐतिहासिक दखल घ्यायला पाहिजे. आणि मुलगी आणि सून याच्यामध्ये फरक करता का म्हणे, जो आपण व्यवहारामध्ये अनेकदा पाहतो, तर इतिहासापासून काय काय घ्यायचं. लढाया म्हणजे केवळ इतिहास नाही, ही जी उदाहरणं आहेत, ही जे आदर्श आहेत, हे स्वीकारणं, ते आपल्या आचरणात आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारणं आणि अंमलात आणणं हा सुद्धा इतिहासाचा एक फार मोठा भाग आहे.
2: नक्कीच इतिहासापासून शिकायचं तर हे शिकलं पाहिजे. आपण केवळ जयंती पुण्यतिथीला तसबिरी पुतळ्यांना हार घालतो, पण खरा जो आदर्श विचार तत्व आयुष्यात त्यांनी केलेली कामं हे कुठेतरी पोहोचायला पाहिजे आणि त्याचं आचरण आपणही करायला पाहिजे. अहिल्याबाईंच्या बाबतीत एक महत्वाचा प्रसंग म्हणजे पेशव्यांनी जेव्हा आक्रमण करायची तयारी केली होती तेव्हा स्वाभिमानानं अहिल्याबाईंनी त्यांना एक पत्र लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्त्रियांची पलटण उभी करून स्त्रियांचा स्वाभिमान जागा ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं दिसतं.
3: त्यांचा मुलगा मालेराव याचा मृत्यू झाल्यानंतर अशी अफवा पसरवली गेली की होळकर राजा आता बेवारस झालेला आहे,
2: बर
3: आणि खुद्द त्यांचा दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड त्याने ते कारसंरचना आणि राघवदादा पेशव्यांना बोलवलं, तुम्ही या आणि हे राज्याच्या ताब्यात घ्या, आक्रमण करा, इथे भरपूर पैसा आहे अहिल्याबाईंकडे. ही अफवा सगळीकडे पसरली, अहिल्याबाईंकडे पैसा आहे हे सगळ्यांनी गृहित धरलं होतं आणि त्या काळाच्या मनाने होताही. पण अहिल्याबाईंचं म्हणणं होतं हा पैसा लोकांकरता आहे, त्याच्यावर मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे, हा पैसा माझा नाही, हा हे देवाचं धन आहे, आणि ते मी असं कोणाला देणार नाही. तर राघवदादा पराक्रमी होते पण लालचीपणाही होता, त्यामुळे त्याने त्या चंद्रचूडचं म्हणणं ऐकलं, त्यांचं निमंत्रण स्वीकारलं आणि सैन्य घेऊन आले 50,000 फौज घेऊन. आता अशा वेळेला कुठली स्त्री डगमगली असते, पेशवा खुद्द येतोय, भलं मोठं 50,000 सैन्य आता करायचं काय. मग त्यांनी 500 स्त्रियांचं सैन्य तयार केलं, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि मग राघवांना निरोप पाठवला. हा राजकीय चातुर्याचा किंवा मुच्छद्देगिरीचा अतिशय उत्तम असा नमुना इतिहासामध्ये आहे, जे युद्ध न करता युद्ध कसं जिंकावं याचं उत्तर अहिल्याबाईंच्या उद्गारामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी निरोप पाठवला राघवदादांना की एका स्त्रीशी युद्ध करू नका, त्यामुळे तुमचा काहीही पराक्रम नाहीये, जर तुम्ही जिंकलात तर कोणी तुम्हाला नावाजणार नाही, स्त्रीविरुद्ध तुम्ही जिंकलात, पण जर चुकून हरलात तर मात्र तुमची भयंकर बेइज्जती होईल जगामध्ये आणि तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अशा डावपेचामध्ये त्यांनी राघवांना अडकवलं की त्यांना पुढे काही म्हणजे सूचना काय करावं. त्यांनी माघार घेतली सरळ आणि मालेरावाच्या मृत्यूच्या निमित्ताने आम्ही सांत्वनासाठी आलो होतो असं निरोप पाठवला.
2: बरं
3: मग सांत्वनासाठी जर आलात तर 50,000 फौज कशा करता, तुम्ही रिकामे या. मग ते आले, महिनाभर त्यांनी मग त्यांनी पाहुणचार केला, मग प्रसंग टळला. स्वाभिमान तर आहेच, राजकारण चातुर्य आहे, त्यांच्या अनेक प्रसंगामध्ये मी सुभेदारांची सून आहे हा हे वाक्य वारंवार येत. आपल्या सासऱ्यांविषयीचा किंवा गुरुंविषयीचा अभिमान अनेक ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे, महादजींच्या विरुद्ध असेल किंवा इवन पेशव्यांच्याही वेळेला अनेक प्रसंग आले, त्या त्या वेळेला त्यांनी मी मल्हाररावांची सून आहे, सुभेदारांची सून आहे आणि तुम्ही मला गृहित धरू नका, अशा प्रकारचा आशय त्यांनी वारंवार सांगितलेला आहे आणि अगदी यशस्वीपणे त्या आलेल्या संकटांना त्यांनी तोंड दिलेलं.
2: सर, अहिल्यादेवींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लहानपणीची जी वर्ष होती, वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह झाला, बालपणाविषयी काय काय माहिती मिळते.
3: त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती, म्हणजे एका मंदिरात ते पंतोजी पंचीकर हे होते, ते एक शाळा चालवत असत आणि तिथे सगळी मुलं होती. ही आईला तिथे जाऊन बसत असे आणि तिची हुशारी ऐकून तिच्या डोळ्यातली चमक किंवा बुद्धिमत्ता त्या पंतोजींच्या लक्षात आली आणि त्यांनी मनकोजी शिंदेना सांगितलं की याला तुम्ही शाळेत पाठवा.
2: अहिल्याबाईंचे वडील मनकोजी,
3: अहिल्याबाईंचे वडील. तर ते म्हणे अरे ती मुलगी आहे, तिचं आता काही दिवसांनी लग्न करावं लागेल, तुम्ही तिला शाळेत पाठवा. त्यांनी आग्रह केला मुलगी आणि मुलगा असा भेद करू नका. आणि मग त्यांनी पाठवलं आणि तिची ग्रहण शक्ती इतर मुलांपेक्षा कितीतरी हे होती. आणि आईवडिलांनी सांगितलेल्या रामायण महाभारतातल्या गोष्टी असतील किंवा काही धार्मिक प्रसंग असतील आणि शाळेत पंतोजींनी शिकवलेलं जे काही आहे त्याचं सगळं संचित त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये उतरलं. आणि एक सात्विकपणा, एक विचारीपणा किंवा एक समतोलपणा हे गुण लहानपणी त्यांच्या अंगामध्ये. आणि ज्याला एक धडाडी म्हणतो ती धडाडी जेव्हा ते पेशवे आणि मल्हारराव ज्या वेळेला आले आणि ती पूजा करत होती आणि 8 वर्षाचं वय आणि कोणी परकी लोक आलेले आहेत त्यांच्याशी एखादी मुलगी लाजून जाते, घाबरून जाते, तिने अतिशय तडपदारपणे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली. आणि ती मैदानात होती, ती वाळूची पिंड तयार करत होती आणि घोडा आला, तिने आपला

0: बरोबर, मग घोड्याची भीती वाटली नाही का? म्हणे घोडा कधी आला कधी गेला कळालं नाही, मी माझं लक्ष तिकडे होतो. जे आपलं लक्ष आपल्या कामावर असणं, आपल्या कर्तव्यावर असणं, हा एक मोठा मेसेज त्यांच्या आयुष्यातला.
1: अगदी बरोबर.
0: आणि याची रुजवण लहानपणापासून झाली होती.
1: अहिल्यादेवींचं हे जन्मगाव तुम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पहिल्यांदा काय जाणवलं तुम्हाला?
0: पहिल्यांदा अतिशय विषण्ण झालो. त्यावेळेला काही सोयी सुविधा नव्हत्या, वाड्या पडलेल्या अवस्थेमध्ये होत्या, तिथे जाण्याकरताही रस्ता नव्हता. नदीच्या पात्रातून वाट काढत
1: हो,
0: उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे
1: नदीचं पात्र कोरडं पडलेलं असतं,
0: कोरडं पडलेलं होतं, उन्हाळ्याचे दिवस होते. आणि अतिशय विषण्ण अशा अवस्थेत गेलो आणि त्यांचं चिंतन केलं अहिल्याबाईंचं, आणि कुठेतरी मनात प्रार्थना केली. आणि त्यानंतर अलीकडे गेलेलो असताना मात्र जे काही वेगळे चित्र आहे, पूर्ण असे भव्य सृष्टी तिथे उभी राहिलेली आहे, तर याकरता शासनाचे आभार मानायला पाहिजे. ते खूप चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. जसं रायगडावर जे केलेलं आहे स्मारक, जसं अहिल्यादेवींचं हे एक प्रेरणास्थान आहे त्यांच्या कार्याचं, असं आपण निश्चितपणे म्हणूया. आणि मुलींनी विशेषतः आणि सगळ्यांनीच या प्रेरणास्थळाला एकदा तरी भेट द्यावी आणि त्यापासून प्रेरणा घ्यावी. आणि आपल्या आयुष्यात जे काही आपल्या वाट्याला आलं कर्तव्य आहे, तर अहिल्याबाईंच्या वाटेने सात्विकतेच्या आणि चांगल्या मार्गाने जाऊन पुढे आपलं आणि देशहित साधावं असं निश्चितपणे सांगावं असं वाटतं.
1: चोंडीमध्ये आता शिल्पसृष्टी उभी राहिली अहिल्याबाईंच्या जीवनावर. आयुष्यातले महत्वाचे प्रसंग तिथे बघायला मिळतात. अहिल्याबाईंच्या काळातले मंदिरं तिथे आहेत. हनुमानाचं मंदिर, त्यांच्या लहानपणीची आठवण ज्याच्याशी जोडली गेली ते आहे. अहिल्याबाईंची मूर्ती असलेलं अहिलेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. माणकोजी शिंदे आणि त्यांच्या परिवारातल्या काही जणांच्या समाध्या नदीच्या काठी बघायला मिळतात. आणि अलीकडेच नक्षत्र उद्यान तिथे तयार करण्यात आलेलं आहे. भाविक पर्यटक जे येतात त्यांना हे सगळं बघण्यासाठी खरं म्हणजे खूप प्रेरणादायी असं सगळं वातावरण आता तिथे निर्माण झालेलं आहे. सर, अहिल्यादेवींचं जे आता 10 खंडात्मक काम तुम्ही केलेलं आहे, कशा पद्धतीचं हे संकलन आहे किंवा एकूण हे त्याचं महत्व काय सांगता येईल?
0: इंदूरच्या होळकर दरबारामध्ये वावा ठाकूर हे इतिहास विभागाचे प्रमुख होते. आणि होळकरशाहीची जी काही मोठी कागदपत्र होती, पत्रव्यवहार होता किंवा इतर जे काही डॉक्युमेंट्स होते, त्याचा पद्धतशीर अभ्यास करून त्यांनी होळकरशाहीचा इतिहास हे 2 खंड 44-45 दरम्यान होळकरशाहीच्याच वतीने प्रकाशित झाले. त्यानंतर पत्रव्यवहाराचे 2 खंड प्रकाशित झाले. अनेक वर्षानंतर हे खंड हळूहळू दुर्मिळ होत गेले आणि ते ठराविक लोकांकडेच होते आणि ते लोकांना सहजासहजी उपलब्ध होत नव्हते. काही मंडळींतर्फे याची कोणकोण शासनाकडे गेली आणि यावर काही करता येईल का असा विचार सुरू झाला. 2015-16 दरम्यान औरंगाबादचे प्रकाशक बाबा भान त्यांची साहित्य संस्कृती मंडळाशी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. ते माझे मित्र होते आणि अहिल्याबाईंवर तोपर्यंत मी 9-10 पुस्तकं संपादित व लेखन अशा स्वरूपात केले होते. त्यांनी सूत्र हाताळ्या अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर मला कळवलं, मला बोलवलं आणि आपण जसं मी सयाजीरावांवर काम केलेलं आहे किंवा करतो आहे असं आपल्याला होळकरशाहीबाई काही करता येईल का अशी विचारणा केली. कारण ते म्हणाले की आधी तुम्ही केलेलं आहे तर यावर काय करता येईल याचा आराखडा तुम्ही तयार करा आणि 15 दिवसांमध्ये शासनाला तुम्ही सांगा.
1: बर,
0: मी 1 महिन्याची मदत पूर्ण त्याचा पेपर वर्क म्हणतो आपण
1: आराखडा
0: तयार केला. पण 1 महिन्यानंतर पुन्हा आम्ही भेटलो, पुन्हा आमची मीटिंग झाली आणि तेव्हा मी सादर केलं का हे काम करता येईल. तर त्यामध्ये ग्रंथ मिळवणं अनेक अडचणी होत्या, तरी पण म्हटलं हे जिद्दीने आपण काम करायला हवं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते हे बनवलं, मंजुरी दिली सगळी आणि काम सुरू झालं. सुरुवातीला मी सांगितलं तर ग्रंथ मिळवताना अनेक अडचणी आल्या, जे दुर्मिळ ग्रंथ होते, तरी पण चिकाटीने हे आपल्याला करायचंच आहे. आणि एक गमतीची गोष्ट सांगतो, म्हणजे चमत्कारही म्हणा किंवा अजून काही म्हणा, ज्या ज्या वेळेला अडचणी येत असेल, महेश्वरला जाताना असेल किंवा इंदोरला जाताना असेल, तर मनातल्या मनात अहिल्याबाईंची प्रार्थना करत असेल की माझे प्रयत्न आता संपले, आता काहीतरी करा तुम्ही. तर त्यांची प्रेरणा मिळत असे. करायचं तर आपल्याला आहे पण पाठीमागे एक भरभक्कम अशी शक्ती जेव्हा उभी असते तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणाला एक नवीन ऊर्जा, नवीन उमेद मिळत आणि प्रयत्न सोडायचे नाही, शेवटचं यश मिळेपर्यंत थांबायचं नाही हा नियम घालून

तर त्यांची प्रेरणा मिळत असते. करायचं तर आपल्याला आहे, पण पाठीमागे एक भरभक्कम अशी शक्ती जेव्हा उभी असते तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणाला एक नवीन ऊर्जा नवीन उमेद मिळत आणि प्रयत्न सोडायचे नाही. शेवटचं यश मिळेपर्यंत थांबायचं नाही हा नियम घालून

0: तर त्यांची प्रेरणा मिळत असते. करायचं तर आपल्याला आहे, पण पाठीमागे एक भरभक्कम अशी शक्ती जेव्हा उभी असते तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणाला एक नवीन ऊर्जा नवीन उमेद मिळत आणि प्रयत्न सोडायचे नाही. शेवटचं यश मिळेपर्यंत थांबायचं नाही हा नियम घालून जी मित्रमंडळी अभ्यासक आहेत जशी बोललो आणि त्यांनी अशा उपयुक्त सूचना केल्या
1: बर
0: आणि त्यातून मग हे सगळं सिद्ध झालं. मध्ये कोरोनाचा काळ आला,
1: हो,
0: 1.5 वर्ष जवळजवळ ते काम थांबलं होतं, तरी पण घरात बसून जेवढं करता येईल त्या बाबतीतला ते कार्यवाही सुरूच होती आणि शेवटी 21 मध्ये 5 खंड प्रकाशित झाले पहिले
1: बर
0: आणि 22 मध्ये उरलेले 5 खंड असे 10 खंडाचं प्रकाशन झालेलं आहे.
1: माझा कुतूहलाचा एक भाग म्हणून विचारतो, नगर जिल्ह्यामध्ये काय काय तुम्हाला कागदपत्र मिळाली अहिल्याबाईंविषयीची?
0: नाही, नगर जिल्ह्यात तशी काही कागदपत्र मिळाली नाही.
1: अहिल्यादेवींनी अनेक घाट बांधले, मंदिरं बांधली, त्याची यादी किंवा ती सगळी ठिकाणं आता मला वाटतं कुठेतरी उपलब्ध झाली असतील. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये वांबोरी नावाचं राहुरी तालुक्यातलं गाव आहे, तिथे वाल्मिक तीर्थ म्हणतात, मोठं बारवेसारखं ते कुंड आहे, ते अहिल्यादेवींनी बांधली अशी नोंद आहे. आणखीन बऱ्याच ठिकाणी जसं सिद्धटेक आहे अष्टविनायकातलं, तिथल्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा अनेक महत्वाची कामं तर अहिल्याबाईंच्या काळात झाली, त्याविषयीचा तपशील आपल्याकडे मिळू शकतो का?
0: 1-2 महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे जे गॅझेटियर डिपार्टमेंट त्यांच्यातर्फे 150 पानाचं चरित्र 300 वेळा जयंती वर्षानिमित्त आणि 12वांचे कॉफी टेबल बुक
1: बर,
0: त्यामध्ये जे ऑथेंटिक अहिल्याबाईंच्याच 12 म्हणजे शिलालेख असतील किंवा काही माहिती मिळालेली असेल किंवा त्यांचे फोटोग्राफ आहे असे तिन्ही एकत्र जिथे उपलब्ध झाले अशा 20-21 12वांसंबंधीचं एक कॉफी टेबल बुक
1: अरे वा
0: येत्या 2-3 महिन्यात म्हणजे मला वाटतं दिवाळीपर्यंत
1: प्रकाशित
0: होईल.
1: अरे वा,
0: त्याचं संपादन करण्याचं काम मला सुदैवाने.
1: बर, त्यामध्ये आहेत नगर जिल्ह्यातल्या काही बारवांचा उल्लेख किंवा फोटो?
0: आहे, नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये.
1: हो बरोबर,
0: 2 वाशेरेक आहे आणि वीरगाव आहे.
1: अहिल्याबाईंच्या आयुष्यातला खरं म्हणजे शेवटचाच तो काळ असेल असं सांगितलं जातं की जेव्हा 1761 ची पानिपतची तिसरी लढाई झाली त्यामध्ये मोठा पराभव मराठ्यांना पत्करावा लागला, म्हणजे स्वाभिमान संपला की काय असं महाराष्ट्रातलं वातावरण त्या काळी त्या लढाईनंतर तयार झालं होतं आणि अहिल्याबाईंना त्याचं खूप दुःख झालं. त्यांच्या चोंडी गावावरून पण असं म्हणतात की खूप जाळपोळ करून निजामानं त्याचं नुकसान केलेलं होतं, तर निजामाला धडा शिकवण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा अहिल्याबाईंनी सगळ्या मराठा सरदारांना एकत्र आणलं आणि जी खर्ड्याची लढाई झाली नगर जिल्ह्यातच जामखेड तालुक्यामध्ये, त्यामध्ये अहिल्याबाईंनीच या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि त्या लढाईमध्ये विजय मिळाला, मराठ्यांचा तो शेवटचा विजय ठरला आणि नंतर काही दिवसातच अहिल्याबाईंनी इहलोकीचा निरोप घेतला.
0: पोद्दारांनी असं म्हटलंय, दवा पोद्दारांनी, की जर मराठेशाहीने अहिल्याबाईंच्या मार्गाने जर मार्गक्रमण केलं असतं तर त्यांच्यावर कुठल्याही युद्धामध्ये पराभवाची वेळ आली नसती. अहिल्यानीती ज्याला आपण म्हणू त्याचं अनुकरण झालं नाही. मला सारखं असं वाटतं की परंपरेने जी काही बंधनं घातली होती त्यामुळे अहिल्याबाई विधवा आहेत किंवा स्त्री आहेत म्हणून त्यांना सुभेदारी मिळाली नाही हे मराठेशाहीचं फार मोठं नुकसान आहे असं मला वाटतं. जर त्यांना सुभेदारी मिळाली असती तर तुकोजीने जे कळत न कळत जे काही नुकसान केलं आर्थिक असेल किंवा इतर बाबतीतलं असेल ते झालं नसतं आणि मराठेशाहीची वाटचाल किंवा एकूणच आपल्या राज्यव्यवस्थेची वाटचाल कितीतरी पुढे गेली असती असं त्या अनेक प्रसंगांवरून दिसतं. तर आपली परंपरा कुठेतरी अजूनही स्त्रीला पूर्ण वाव देत नाही अशा प्रकारची जाणीव सारखी होत राहते. स्त्रियांच्या हक्कांविषयी आपण बोलतो, स्त्री दिन साजरा करतो, पण स्त्रियांना ज्या प्रमाणात मान सन्मान मिळायला हवा अजूनही शारीरिक शोषण होते, अजूनही अन्याय होतात आहे आणि तिला दुय्यम समजण्याची जी काही पुरुषी मानसिकता आहे ती अजूनही दूर होत नाही. ही फार मोठी उणीव आहे सामाजिक व्यवस्थेतली.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्मारक जर खऱ्या अर्थाने जर उभं राहायचं असेल तर तुम्ही जे आता सांगितलं ते सगळे महिलांविषयीचे अधिकार आहेत, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांच्या विरोधात जे जे काही आपल्याला करता येईल आणि त्यांना त्यांचा स्वाभिमान, त्यांचं सत्व, त्यांचे अधिकार हक्क सगळे कसे मिळू शकतील ते जर आपण करू शकलो तर ते अहिल्याबाईंच्या साठी फार मोठं आदरांजली वाहणारं काम ठरेल.
0: अहिल्याबाई हा किंवा एकूण होळकरशाही एवढा मोठा विषय आहे की तिथे ग्रंथसंख्या किती लिहिलं तरी अपुरी आहे, अपूर्णच राहत आहे.

0: अहिल्याबाई समजून घेताना असा एक मोठा ग्रंथ आता तयार करतोय.
1: बर,
0: त्याच्यावर काम सुरू आहे. संत साहित्यावरती जवळ 9 ते 10 ग्रंथांचं काम सुरू आहे. आणि मगाशी मी म्हटलं असं की संत साहित्यावर अभ्यासाच्या अंगाने किंवा एक जाणतेपणाने त्यामध्ये बघावं, आणि जो समाजातला जो बुद्धिजीवी वर्ग आहे त्याने या संत साहित्याकडे वळावं, त्याचा अभ्यास करावा. त्याने त्यांच्या आयुष्यात बदल होईलच, परंतु एकूण आपले जे सामाजिक जो प्रवाह आहे संस्कृतीचा तोही अतिशय समृद्धपणे पुढे जायला मदत होईल असं मला वाटतं. आज जी आजूबाजूला परिस्थिती आहे, आपल्या अवतीभोवती जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत, कमिशनर असेल, कलेक्टर असेल किंवा इतर त्या त्या विभागाचे प्रमुख असतील, लोकांची एक विचित्र अशी मानसिकता आहे की काहीतरी पैसे द्या, काम करून घ्या. मी कुठेही पाहिलं नाही की त्या कलेक्टरला, कमिशनरला किंवा इतर मंडळींना कोणी ग्रंथ भेट देतात. ही कल्पना चांगली आहे पण ती कुठे अंमलात आणताना दिसत नाही. मी हा प्रयोग माझ्या विभागामध्ये केला होता.
1: अरे वा, बर बर.
0: माझ्या काही मित्रांना मी दिवाळी अंक दरवर्षी भेट देत असे.
1: बर,
0: हा प्रयोग मी जवळजवळ 15-16 वर्ष सातत्याने सुरू ठेवला. मी देत गेलो ते वाचो कि न वाचो, घरात ग्रंथ गेला की तो कधीतरी त्याचं वाचन होईल.
1: हो,
0: त्या ग्रंथाची एक चमत्कार असतो किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, तसं तो ग्रंथ त्या वाचकाला आपल्याकडे ओढून घेतो असं माझं मत आहे. आणि काही लोकांकडे एकही पुस्तक नव्हतं. मुंबईमध्ये 3-3, 4-4 कोटीचे फ्लॅट, 1-1 कोटीचं फर्निचर, परंतु एकही ग्रंथ नाही घरामध्ये, अशी अनेक मित्रमंडळी होती. पण त्यांना श्रीमंत म्हणावं की खूप गरीब म्हणावं असा प्रश्न नेहमी मनात येत असे. आणि मग या निमित्ताने आपण नुसतं बोलून उपयोग नाही, तर आपण कृतिशील राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुद्दाम घरी जाऊन एक ग्रंथ त्यांना भेट देत असे. असं करता करता काही लोकांकडे 9, 10, 12, 15 असे ग्रंथ एकत्र त्यांचा संग्रह झाला, आणि त्यातून त्यांना आवड निर्माण झाली. मग ते ग्रंथ खरेदी करायला लागले. आता ज्यांच्याकडे एकही ग्रंथ नव्हता असे जवळजवळ 16 लोक म्हणजे मित्रमंडळी आहेत, आणि त्यांच्याकडे सरासरीने 50 ते 100 दरम्यान ग्रंथ आहेत.
1: अरे,
0: आणि त्यांचं वाचन चांगल्या पद्धतीने वाढलेलं. तर आपण समाज कुठे चालला आहे, काय होतं की खूप लोक बोलतात, व्यासपीठावरून बोलतात किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून बोलतात, परंतु कृती करायला मात्र मानसिक तयारी नसते. तर कृतीशीलता महत्वाची आहे. आपल्या परंपरेमध्ये अन्नदान असं एक छान कल्पना आहे. अन्नदान चांगली कल्पना आहे, भुकेलेला अन्न द्यावं जे गाडगेबाबांचं म्हणणं होतं. पण अन्नदान एक दिवस आपण करू, दुसऱ्या दिवशीचं काय? दुसऱ्या दिवशी त्या माणसाला भूक लागते तर दुसऱ्या दिवशीची व्यवस्था काय? त्याच्याकडे फारसं उत्तर आपल्याकडे नाही आहे. आपण एक चांगलं काम केलं ह्या आनंदामध्ये आपण राहतो, पण त्यांचे प्रश्न फारसे सुटत नाहीत. याच्या उलट ग्रंथदान जर केलं आणि तो ग्रंथ जर चांगल्या पद्धतीने सांभाळला गेला तर आयुष्यभर उपयोगी पडतो. आणि ग्रंथांसारखा मित्र नाही आहे. अनेक कार्यक्रमात तरुण मंडळी भेटतात, त्यांच्याबरोबर चर्चा होते, आणि त्यांचं म्हणणं की आमचं वाचन कमी आहे आणि याचं मुख्य कारण वाचायला वेळ नाही. त्याच्यावर जो प्रभावी असा उपाय जो मला सापडला किंवा आमच्या मित्रांकडून पुढे आला तो असा की रोज फक्त सकाळी 5 मिनिट वाचन करा, 3 पानं वाचा. दुपारी 5 मिनिट वाचन करा, फक्त 3 पानं वाचा. आणि संध्याकाळी 5 मिनिट वाचन करा, म्हणजे दिवसभराच्या 15 मिनिटांमध्ये मी फक्त 10 पानं वाचन करा सरासरी. आणि हे वर्षभर हा नियम जर चालू ठेवला तर वर्ष अखेरीला 3,650 पानं वाचून होतील. याचा अर्थ तुम्ही अनेक ग्रंथांचं वाचन तुम्हाला कळणारही नाही इतक्या पद्धतीने तुम्ही करू शकाल. आणि एकदा गोडी वाटली की तुमचे 15 मिनिटाचे अर्धा तास कसे होईल वाचनाला दिलेला वेळ ते तुम्हाला कळणार आहे.
1: जगणं अर्थपूर्ण होईल,
0: जगणं
1: अर्थशय पूर्ण होईल, आणि त्याचा नक्कीच सगळ्या पिढ्यांसाठी पण पुढच्या.
0: आणि फार वाईट वाटतं सांगताना की आज मी अनेक शाळांतून जातो, कॉलेजमधून जातो, अनेक शिक्षकांना किंवा अनेक प्राध्यापकांना म्हणजे मित्र आहेत चांगले, परंतु त्यांना वाचनाची आवड नाही. वाचन म्हणजे त्यांना काहीतरी फार डोक्यावर भार ठेवल्यासारखं वाटतं. वास्तविक त्यांचा व्यवसाय लेखन वाचनाचा.
1: हो,
0: आणि आनंदाने मुलांसमोर पुस्तकांचे अनेक हे ठेवली पाहिजे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांना पुस्तकांची माहिती देणं जे पूर्वी आपल्या तुमच्या आमच्या काळामध्ये होत असे ते दुर्दैवाने आज होत नाही. आणि म्हणून मुलं चांगल्या वाचनापासून वंचित आहेत. हे शिक्षकांचं काम आहे, ते प्राध्यापकांचं काम आहे, या समाजातल्या जबाबदार घटकांचं काम आहे. मुलांना 25,000 मोबाईल देण्याऐवजी 5,000 जर पुस्तकं दिली तर त्यांचे आयुष्य बदलण्याला निश्चितपणे मदत होईल असं प्रामाणिक.
1: फार फार मोठी गोष्ट तुम्ही सांगितली सर. सरकार म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचं जे जन्मगाव आहे चोंडीला जेव्हा लोक येतील तेव्हा जाताना त्यांनी एकतरी त्यांचं पुस्तक चरित्र स्वतःबरोबर घेऊन जायला पाहिजे, आपल्या मुलांना वाचायला दिलं पाहिजे, त्यातून खऱ्या अर्थाने अहिल्याबाईंचं जीवनकार्य सगळीकडे पसरू शकेल असं मला वाटतं.
0: चोंडीचा उल्लेख केला, बाकी सगळी कामं चांगली झाली आहेत आणि प्रेरणास्थानही झालेलं आहे.
1: हो,
0: पण तिथे एक छोटंसं ग्रंथालय असावं.
1: अगदी
0: 50-60 ग्रंथ जरी असले
1: हो
0: तरी सगळं बघून झाल्यानंतर अहिल्याबाई काय होत्या, अर्धा तास जरी कुणाला मिळाला आणि एखादं पुस्तक चाळता आलं अजून त्यातून काही साध्य होईल असं मला वाटतं.
1: फार महत्वाचं आणि कमी किमतीमध्ये सगळ्यांना परवडेल अशा
0: किमतीमध्ये काही पुस्तकं छोट्या छोट्या किमतीची जर तिथे ठेवली गेली.
1: हो, मला तर असं वाटतं की सगळ्यात समृद्ध असं ग्रंथालय चोंडीमध्ये निर्माण व्हायला हवं. अभ्यासक तिथे येतील, नवीन लिखाण तिथे ते करतील, त्यांची राहण्याची जेवणाची सोय तिथे होऊ शकेल अशा पद्धतीचं
0: फार
1: अध्ययन केंद्र.
0: फार महत्वाचं सांगितलं तुम्ही, त्याची गरज आहे, ती काळाची गरज आहे. आणि अहिल्याबाई हा जसा नमस्कार करण्याचा विषय आहे तसा तो अभ्यासाचाही विषय आहे.
1: हो, फार महत्वाचं सर. पण संतांची भूमी म्हणून नगर जिल्ह्याचा मराठवाड्याचा उल्लेख करतो, गावोगावी आपल्याकडे साधू संत होऊन गेलेले आहेत आणि आजही तिथे ती परंपरा चालू असलेली दिसते. भविष्यकाळ या सगळ्या ठेव्यामुळे या संचितामुळे आणखीन कसा उज्ज्वल होऊ शकेल, काय करावं लागेल आपल्याला त्यासाठी?
0: संत वाङ्मय मुलांपर्यंत पोहोचवावं लागेल.
1: हा,
0: शाळा शाळांमधून.
1: बरं,
0: आज क्रमिक पुस्तकं त्यामध्ये अनेक गोष्टींची उणीव आहे. जे कोणते पाठ्यपुस्तक मंडळ असेल निर्माण करणारं त्यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव नाही असं अतिशय खेदपूर्वक सांगावं असं वाटतं. जे विषय त्यांच्यासमोर यायला पाहिजे, संतांचे विषय किंवा अहिल्याबाईंसारखे झाशीच्या राणीचे विषय किंवा इतर ज्या प्रेरणा देणारे अनेक जे विषय आहेत ते ह्या पाठ्यपुस्तकातून गायब झालेले दिसत आहेत. तर ते पुन्हा कुठेतरी त्याची पुनर्स्थापना होणं गरजेचं आहे. एक उदाहरण देतो की बालकवींची जी औदुंबर कविता, तर ही औदुंबर कविता काय आहे म्हटलं तर ते नुसतं ते एक चित्रमय वर्णन आहे एका खेड्यामधलं निसर्गाचं वर्णन. म्हटलं तर त्यामध्ये अध्यात्म आहे. हे अध्यात्म ज्याला शोधता आलं ना त्याचं आयुष्य नक्की श्रीमंत आणि समृद्ध.
1: त्यातही संत तुकारामांचा डोह डोह कवितेत पण
0: तिथे आहे,
1: दुखावताना दिसतो.
0: म्हणजे अहिल तटावर पहिलं तटा, मग अहिल तट कुठलं, पहिलं तट कुठलं, हिरवाळी म्हणजे काय, किंवा शेवटच्या ज्या ओळी आहेत की असला औदुंबर पाय टाकून जळात बसला, असला औदुंबर पाय टाकून बसलाय म्हणजे ध्यानस्थ आहे तो, किती छान कल्पना आहे.
1: अगदी,
0: तर यातून जी काही समृद्धी मिळते, यातून जे काही अनुभवाचं विश्व मिळतं ते घेण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण करणं आणि त्यांना हे सगळे विषय त्यांना परिचित करून देणं, अनेक लेखक उद्या तयार होईल. माझं मत आहे समाज म्हणून आपण एकत्रितपणे जर प्रयत्न केला तर उद्या तुकाराम तयार होतील, उद्याचे ज्ञानेश्वर तयार होतील, अनेक मोठ्या मोठ्या उद्याचे टागोर तयार होतील, अनेक समाजसेवक तयार होतील. हे तयार करण्याचं काम आपण कुठेतरी करत नाही आणि मी आणि माझं इतक्या संकुचित पातळीपर्यंत आपलं समाज जीवन खाली आलंय की काय अशी एक भीती वाटायला लागली आहे. आणि ते पुन्हा पूर्वीचे जे समर्पित लोक होते, आपलं आयुष्य झोकून देणारे लोक होते किंवा मिशन म्हणून काम करणारी जी पिढी होती, ती पिढीचे आदर्श पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावेत आणि नवीन पिढीने पुन्हा उभारून उभं राहावं, देशाला अजून समृद्ध करावं. राजकीय दृष्ट्या देश पुढे आहे, सामाजिक दृष्ट्या मागे आहे, सांस्कृतिक दृष्ट्या ज्या पद्धतीने अभिसरण व्हायला पाहिजे ते अजून होणं गरजेचं आहे, अजून होणं गरजेचं आहे. झालेलं आहे, पुरेसं झालेलं आहे, बरंचसं झालेलं आहे, पण पूर्ण झालेलं नाही. तर जे अपूर्ण काम आहे ते अजून चांगल्या पद्धतीने अजून ताकदीने व्हावं असं वाटतं.
1: अशी अपेक्षा आपण नक्की व्यक्त करूयात. सर, तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप महत्वाच्या विषयावर आध्यात्मिक तुमचं लेखन असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा सगळ्या जीवनप्रवास असेल, हे फार महत्वाचं आहे पुढच्या पिढीच्या पर्यंत पोहोचणं. आणि आज या निमित्तानं हे थोडंसं तरी आपण नक्कीच साध्य करू शकू असं मला वाटतं. या गप्पांचा समारोप एखाद्या तुमच्या आवडत्या अभंगानं, एखाद्या संत रचनेनं आपण करूयात.
0: मगाशी मी याचा उल्लेख केला, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाचं अंग होणं आनंदमय अंग होणं संपूर्ण, ही किती सुंदर अशी कल्पना आहे. आणि ह्या दोन वळी जेव्हा मी आता तुमच्या समोर म्हणतो तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले आणि ही अभंगाची ताकद आहे. हा आनंद आज आपले जे श्रोते आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे भरून राहावं, संत वाङ्मयाने त्यांचं आयुष्य समृद्ध होवं आणि ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे सदा सुखी संपन्न होत अशी पुन्हा त्या विश्वात्मक देवाला प्रार्थना करूया.
1: आणि खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आज आहे आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावात जन्मलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. याच निमित्त आपण ऐकत होता राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्याचे अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर देवीदास पोटे यांची रेडिओ नगर 90.4 FM संग्रहातील एक मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता भूषण देशमुख यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM.